श्रोते हो, आत्ताच आपण लता मंगेशकर यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकलात. संगीतबद्ध केलं होतं श्रीनिवास खळे यांनी. आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, संगीतबद्ध केला आहे कमलाकर भागवत यांनी.

श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, संगीतबद्ध केला आहे अण्णा जोशी यांनी.

लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत होतं पी सावळाराम यांचं. संगीतबद्ध केलं होतं वसंत प्रभू यांनी. कार्यक्रमात शेवटी ऐकूया आर एन पराडकर यांनी गायलेलं हे गीत. कवी सुधांशू आणि संगीतबद्ध केलं आहे आर एन पराडकर यांनी.

श्रोतेहो, या गीतासोबतच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या प्रसारणाला सुरुवात होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून, त्याचबरोबर न्यूज ऑन AIR या ॲपवरून देखील ऐकू शकता.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे सोमवार, भारतीय सौर दिनांक 12 श्रावण, शके 1948, दिनांक 3 ऑगस्ट 2026. पहाटेचे 5:55 आणि 38 सेकंद होत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रसारणात ए आय आर मराठी, डी टी एच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीनं होत आहे. शहनाईवर वाजवलेला राग गुजरी तोडी.

श्रोते हो, आत्ताच आपण श्री शिवमहिमा स्तोत्र ऐकलं. स्वर होता वैभवी शेट्टे यांचा आणि शब्द होते पुष्पादंत विरचित यांचे. आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया वसंत आजगावकर यांनी गायलेली संत रामदासांची रचना

0: वसंत आजगावकर यांनी गायलेली ही रचना होती संत रामदास स्वामींची. आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आव्हानं कठीण परिस्थिती संघर्ष हे त्याच्यासाठी काही नवीन नाहीत. त्यानं आयुष्यात वारंवार शून्य बघितलेलं आहे, पण तो कुठेही डगमगला नाही, थांबला नाही, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं पुढे जात राहिला. तो म्हणजे शेफ तुषार प्रीती देशमुख.
2: जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काय आपली पाठ सोडत नाहीये. मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो, त्यामुळे पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहिती आहे.
1: तेव्हा अवश्य ऐका शून्य बघितलेला माणूस या आत्मचरित्राच्या निमित्ताने शेफ तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उत्तरा केळकर यांनी गायलेली स्वामी स्वरूपानंद महाराज यांची रचना.

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया शरद जांभेकर यांनी गायलेलं विष्णुदास नमा यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे यशवंत देव यांनी.

0: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं. पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
1: श्रोते हो यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि एसटीडी कोड 022.
0: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात
1: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप वर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्म वर वनिता मंडळ.
2: मंगलप्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया गायक वृंदांनी गायलेलं हे समूह स्वरातील गीत. गीत आहे आनंदराव टेकाडे यांचं आणि संगीतबद्ध केलं आहे यशवंत देव यांनी.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेल्या या समूह स्वरातील गीतासोबतच मंगलप्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:30 वाजत आहेत. थोड्याच वेळात कार्यक्रम जगूया आनंदी.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: नमस्कार श्रोते हो, स्मुग्धा माळी आजच्या जगूया आनंदी या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, आजकाल आपल्याला कामाचा ताण म्हणजे बोलीभाषेत म्हणायला झालं तर स्ट्रेस याबद्दल खूप ऐकायला मिळतं। स्ट्रेस म्हणजे हा आपला मूळचा स्वभाव आहे आणि स्ट्रेसमुळे आपण आपला मूळ स्वभाव हरवून बसतो। काही दिवसांपूर्वीच डॉक्टर राजेंद्र बर्वे यांचं एक भाषण मी ऐकलं होतं। त्यांनी स्ट्रेस या विषयाची खूप चांगली बाजू मांडली होती। स्ट्रेस हा वाईट आहेच असं सगळीकडे बोललं जातं, पण तो कसा चांगला आहे याबद्दल ते खूप छान बोललेत। खरं तर स्ट्रेसकडे सकारात्मक नजरेने बघितलं पाहिजे। स्ट्रेस म्हणजेच मानसिक ताण हा आपल्या आयुष्याचा, जगण्याचा, एकंदरीत कामाचा वेग वाढवतो असं मला वाटतं। स्ट्रेस हा आपल्याला चांगल्या प्रकारे विचार करायलाही भाग पाडतो, कधीकधी आपली गुणवत्ताही वाढवतो। त्यामुळे डाग अच्छे है त्याचप्रमाणे स्ट्रेस म्हणजे मानसिक ताणसुद्धा चांगलाच असतो। त्यामुळे आनंदी राहताना हा विषय म्हटलं तर खूप गहन आहे आणि म्हटलं तर हलका फुलकासुद्धा। आजच्या धकाधकीच्या रोजच्या जगण्यामध्ये मानसिक ताण हा येतोच, तो मानवी गुणधर्म आहेच म्हणा, पण हा स्ट्रेस आलाच तर काय करावं? तर आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांशी बोलावं, आपल्या मित्रमैत्रिणींशी संवाद साधावा, एखादं छान गाणं ऐकावं किंवा छान पुस्तक वाचावं, असे बरेच पर्याय आहेत ज्यामुळे मानसिक ताण ताण न राहता त्यातून कधीतरी आपल्याला आपल्या जगण्याचा एक नवीन सूर मिळू शकतो।

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: जगूया आनंदी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। सकाळचे 6:35 आणि 7 सेकंद झाली आहेत। जाणून घेऊया आजच्या अस्मिता वाहिनीच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा आणि त्यानंतर हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। सुरुवातीला अस्मिता वाहिनीच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। आज सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी। विषय आहे कीटकनाशके कशी हाताळावीत। सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा। पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी भाग 3 तज्ज्ञ आहेत डॉक्टर अनुराधा ढवळीकर। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे। सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसर। छायाचित्रकार हिरेन खत्री यांची मुलाखत भाग 3 ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे। सकाळी 7 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके। पुस्तक यात्रा या मालेत मेघना साने यांच्या ॲडजस्टमेंट या कथासंग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला कथात्मक वेध। सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास। सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले। सकाळी 8:40 जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे। सकाळी 9 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन। आज ऐकूया भाग 84। सकाळी 11:05 सहज संवाद सादर करते आहेत श्रीराम केळकर। दुपारी 12 वनिता मंडळ्यात अलखनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतिवर्धन भाग 3 आणि त्यानंतर शून्य बघितलेला माणूस शेफ तुषार प्रीती देशमुख यांची मुलाखत ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे। त्यानंतर दुपारी 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल। संध्याकाळी 5:30 युववाणीत जर शहर बोलू लागलं तर निवेदन आणि निर्मिती सहाय्य मैथिली जगताप। संध्याकाळी 6:30 साहित्य सौरभ यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक कारकिर्दीचा आढावा घेणारं रूपक संघर्ष सूर्य। संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष। 7:30 माझावर माझं शिवार यात राज्यस्तरीय प्रसारणात शेतकरी गटाच्या माध्यमातून शेती विकास मुक्काम काटवनवाडी पोस्ट गुंजाळवाडी पठार तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त आदिवासी एकता शेतकरी गटाचे सचिव भीमा मना उघडे यांची मुलाखत। रात्री 8:15 लोकसंगीत। रात्री 8:30 संसद समिती

0: परीक्षा, 9:15 वाजता समाचार संध्या, 9:15 वाजता स्पॉटलाईट, 9:30 वाजता पब्लिक स्पीक आणि 10 वाजता संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाज हे सर्व कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात 10:30 वाजता सुभाष वनगे यांचं गिटार वादन राग ललत, 2:30 वाजता नीला भागवत यांचं गायन राग गौड सारंग आणि 5:02 तुलिका घोष यांचं गायन राग ललिता गौरी. हे होते आजचे अस्मिता वाहिनीचे ठळक कार्यक्रम. आता ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलावा वेधशाळेकडून आज पहाटे 5:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार काल मुंबई शहर आणि परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कमाल तापमान कुलाबा इथं 31 आणि सांताक्रूज इथं 30° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आणि किमान तापमान कुलाबा इथं 27 आणि सांताक्रूज इथं 26° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथं 87% इतकी नोंदवली गेली आणि पावसाची नोंद सांताक्रूज इथं 45.2 मिलीमीटर इतकी नोंदवली गेली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 30 आणि किमान तापमान 27° सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी 75 किलोमीटरच्या पासून सागरी अंतरामध्ये 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि वादळात हा वेग 60.7 किलोमीटर प्रतितास इतका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. यानंतर कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऐकूया कृषीवाणी. आज आहे कीटकनाशके कशी हाताळावीत याबद्दलची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. पिकांचं कीड आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी विविध कीटकनाशकं आणि रोगनाशकं वापरावी लागतात, परंतु ती विषारी असल्याने त्यांचा वापर करताना विशेष काळजी घेतली पाहिजे. या रसायनांचा पशुपक्षी आणि मानवी जीवनावर हानिकारक परिणाम होतो. कीटकनाशकं विकत घेताना शिफारस केलेलेच कीटकनाशक विकत घ्यावं. प्रत्येक कीटकनाशकाच्या डब्यावर किंवा पुड्यावर त्याचं रासायनिक नाव लिहिलेलं असतं, त्याची बारकाईने खात्री करून घ्यावी. वाहतुकीसाठी कीटकनाशकांचे डबे किंवा पुडे व्यवस्थित खोक्यात बंद करावे. वाहतूक साधनात जड सामानाखाली ही खोकी ठेवू नयेत, अन्यथा कीटकनाशकांचे पुडे फुटून गळती होईल. वाहतूक करताना कीटकनाशकांचा डबा अथवा पुडा फुटला तर सांडलेल्या औषधावर माती किंवा भुसा टाकावा, म्हणजे ते औषध शोषलं जाईल. औषधाने माखलेला वाहनाचा भाग पाण्याने स्वच्छ धुवून टाकावा. कीटकनाशकं नेहमी थंड आणि कोरड्या जागी साठवावी. कीटकनाशकं साठवण्याची जागा शक्यतो स्वतंत्र असावी. अशा जागेला कुलूप लावावं. त्या ठिकाणी लहान मूल किंवा पाळीव प्राणी पोहोचू शकणार नाहीत याची काळजी घ्यावी. कीटकनाशकं आणि खाद्यपदार्थ किंवा अन्नधान्य एकत्र साठवू नये. कीटकनाशकं नेहमी त्यांच्या मूळ डब्यात किंवा पुड्यातच साठवावीत. ती दुसऱ्या कोणत्याही बाटलीत किंवा डब्यात ओतून ठेवू नयेत. साठवलेल्या डब्याची अधूनमधून पाहणी करावी. कीटकनाशकं हाताळताना संरक्षण कपडे आणि रबरी हातमोजे इत्यादी साधनांचा वापर करावा. मिश्रण तयार करताना खोल भांड्यांचा वापर करावा. कीटकनाशक मिश्रण हातांनी ढवळू नये, त्यासाठी काठीचा उपयोग करावा. औषध मोजण्यासाठी योग्य साधनाचा वापर करावा. फवारणीच्या वेळी लागेल तेवढेच मिश्रण तयार करावे. मिश्रण फार काळ तसेच ठेवू नये. भुकटी किंवा दाणेदार कीटकनाशकं डब्यातून अथवा पिशवीतून काढण्यासाठी लांब दांडीचा चमचा वापरावा. उघड्या हातांनी ही कीटकनाशकं काढू नयेत. दुरळणी यंत्राच्या टाकीत विशिष्ट खुणेपर्यंत भुकटी भरावी. फवारणीकरिता मिश्रण तयार करण्यासाठी वापरायचं पाणी स्वच्छ आणि गाळलेलं असावं, म्हणजे नोझल चोंदणार नाही. मिश्रण टाकीत भरताना जाळीचा उपयोग करावा. हे करत असताना वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला उभं राहू नये आणि मिश्रण अंगावर उडणार नाही याची काळजी घ्यावी.

मिश्रणासाठी वापरलेली भांडी, औषध मोजण्याचं साधन इत्यादी गोष्टींचा इतर कोणत्याही कामासाठी वापर करू नये. ती स्वच्छ पाण्यात धुवून घ्यावीत. वापरलेल्या औषधांच्या डब्यांची झाकणं व्यवस्थित लावून त्यामधून गळती होणार नाही याची काळजी घ्यावी. कीटकनाशकांचे डबे वापर झाल्यानंतर सुरक्षित जागी ठेवावे. औषध फवारणी धुरळणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी, हवा

0: संपर्क येऊ देऊ नये, त्यासाठी हातमोज्यांचा आणि संरक्षण साधनांचा वापर करावा. लहान मुलांना कीटकनाशकांची फवारणी करण्यास देऊ नये. उंच झाडावर फवारणी करताना कीटकनाशक अंगावर उडणार नाहीत याची काळजी घ्यावी. औषध फवारण्याच्या कामासाठी हातापायावर जखम असलेल्या माणसांची निवड करू नये. फुलं, फळं अथवा पालेभाज्यांची तोडणी अथवा खुडणी झाल्यावर फवारणी करावी. फवारणी अगर धुरळणी प्रशिक्षित अशा माणसाला किंवा मजुराला करायला लावावी.
1: श्रोत्या, आताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमात कीटकनाशक कशी वापरावीत किंवा हाताळावीत याबद्दल माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता स्वप्रीता शिंदे यांचा आणि सादरकर्ते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुनः प्रसारित होईल दुपारी 2 वाजता.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण टायफॉइड किंवा मुदतीचा ताप या महत्वाच्या आजाराबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. टायफॉइड हा साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार प्रामुख्याने दूषित पाणी, दूषित अन्न किंवा अस्वच्छतेमुळे पसरतो. त्यामुळे पावसाळ्यात या आजाराचे प्रमाण वाढलेले दिसून येते. आता आपण टायफॉइडची प्रमुख लक्षणे कोणती असतात हे बघूयात. टायफॉइडमध्ये सुरुवातीला सतत हळूहळू वाढणारा ताप साधारण 102 ते 104 डिग्रीपर्यंत वाढतो. डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा, भूक न लागणे, पोटदुखी, मळमळ किंवा उलट्या, तसेच काही रुग्णांमध्ये जुलाब किंवा बद्धकोष्ठता ही लक्षणे दिसू शकतात. या तापात ताप चढ उतार होत राहतात. काही रुग्णांमध्ये छातीवर आणि पोटावर गुलाबी रंगाचे चट्टे दिसतात. ताप जर अनेक दिवस येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, घरगुती उपाय करू नका. आता बघूया ह्याचा प्रतिबंध कसा करावा. नेहमी उकळलेले स्वच्छ पाणी प्या. जेवण्यापूर्वी आणि शौचानंतर साबणाने हात स्वच्छ धुवा. ताजे व गरम अन्न खा. उघड्यावर विकले जाणारे अन्नपदार्थ खाणे टाळा. फळे व भाज्या स्वच्छ धुवूनच वापरा. घर व परिसर स्वच्छ ठेवा. माशांपासून अन्नाचे संरक्षण करा. आवश्यक असल्यास डॉक्टरच्या सल्ल्याने टायफॉइडची लस घ्या. टायफॉइडची लस 6 महिन्यानंतरच्या बालकांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना देता येते. ही लस सिंगल डोजमध्ये असते. या लसीचे बूस्टर 3 वर्षाने घ्यावे लागते. टायफॉइडची लक्षणे आढळल्यास स्वतःहून औषधे घेऊ नयेत. त्वरित डॉक्टरचा सल्ला घ्यावा. आवश्यक तपासण्या करून योग्य ते अँटीबायोटिक्स डॉक्टरच्या सल्ल्यानुसार पूर्ण कालावधीसाठी घ्यावे. औषधे मध्येच बंद केल्यास टायफॉइड पुन्हा होऊ शकतो आणि जंतूंमध्ये औषधांना प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते. आजाराच्या काळात पुरेशी विश्रांती घ्यावी. भरपूर द्रव्य पदार्थ, पाणी घ्यावे. हलका, पौष्टिक व सहज पचणारा आहार घ्यावा. टायफॉइड बरा होण्यासाठी सामान्यतः 7 ते 14 दिवस लागतात. टायफॉइड बरा झाल्यानंतरसुद्धा खूप दिवस वीकनेस जाणवतो. त्यामुळे पुढील काही दिवससुद्धा विश्रांती घेणे, पौष्टिक आहार घेणे हे खूप गरजेचे आहे. टायफॉइड हा सहज टाळता येण्याजोगा आजार आहे. स्वच्छता, सुरक्षित पाणी, स्वच्छ ताजे अन्न, नियमित हात धुण्याची सवय आणि वेळेवर उपचार या गोष्टींचे पालन केल्यास आपण स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे या आजारापासून संरक्षण करू शकतो. चला तर मग आपण सर्वजण स्वच्छतेची सवय अंगीकारूया आणि टायफॉइड मुक्त निरोगी समाज घडवूया. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण मलेरिया, डेंग्यू या पावसाळ्यात होणाऱ्या आजारांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
0: श्रोते हो, आत्ताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी

डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

आरोग्यम धनसंपदा ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल दुपारी 2:05. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. काही क्षणातच कार्यक्रम परिसर.

0: परिसर।
1: श्रोत्याहो नमस्कार। प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत। आतापर्यंत आपण जंगलातील वॉर्निंग सिग्नल्स, रात्रीच्या वेळीची वाईल्डलाईफ फोटोग्राफी याबद्दल आपण जाणून घेतलं। आज आपण हिरेन यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की पाणवठ्याजवळ प्राण्यांची जी नेहमी रेलचेल असते, प्राण्यांची ती पाणी पिण्याची जी लगबग आहे, पाण्याचा तो जो काही संतपणा आहे, हे दृश्य कॅमेरामध्ये कैद करताना तुम्हाला किंवा तुमच्या कानांना काय जाणवतं?
2: आपण असंच नाही म्हणत की जल ही जीवन आहे। प्रत्येक प्राण्यासाठी पाणी हे खूप खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक प्राण्याला पाण्याजवळ यावंच लागतं। आता जस्ट हिवाळा गेला, इथून आपण हिवाळ्यात बघितलं तर हजारो लाखो पक्षी युरोपमधून आपल्या भारतात येतात, आपल्या इथल्या पाणवठ्यांवर। युरोपमध्ये काय होतं, थंडीमध्ये ते पाणवठे जे आहेत बर्फाची चादर त्यांच्यावर येऊन जाते आणि पाणी जे आहे यूजफुल राहत नाही त्यांच्यासाठी, आणि त्याच पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधात ते पक्षी हजारो मैलाचा प्रवास करून इथे भारतात येतात। आणि आपल्याला जसे इथे फ्लेमिंगोज दिसतात, अजून बाकी पक्षी दिसतात, अशा पद्धतीचे पक्षी भारतात येतात। सगळ्यात बेस्ट काय असतं की ज्यावेळेस आपल्याला कुठलाही पक्षी किंवा प्राणी बघायचा असेल तर पाणवठ्यांवर जा। तिथे पाणवठ्यांच्या किनाऱ्यावर जाऊन आपण ज्यावेळेस उभे राहतो तिथे तुम्हाला त्या चिखलामध्ये प्राण्यांच्या पंजांचे ठसे आपल्याला तिथे दिसतात। त्याच्यावरून आपल्याला कळतं, अरे इथे तर स्पॉटेड डियर येऊन गेला, अरे इथे तर टायगर येऊन गेला आहे, टायगरमध्ये पण अरे हा तर मेलचा पंजा दिसतोय। की ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करायला लागतात तुम्ही त्यावेळेस हे सांगू शकतात। म्हणजे पाणी आणि पाण्याच्या आजूबाजूची स्थिती जी असते फक्त पिण्यासाठी नसतं पण एक स्टोरी सांगत असते। प्रत्येक पाणवठा हा एक स्टोरी सांगत असतो। कुठलाही तुम्हाला प्राणी किंवा पक्षी बघायचा असेल तर तुम्हाला पाण्याच्या जवळ जाणं गरजेचंच आहे।
1: छायाचित्रण करण्यासाठी पाणवठ्याजवळचा जो तुमचा काही अनुभव आहे तो आम्हाला थोडा सांगा।
2: पाण्याच्या जवळ छायाचित्रण करणं म्हणजे सगळ्यात असं म्हणू शकतो सोपंही आहे आणि अवघडही आहे, कारण की प्राणी किंवा पक्षी हे खूप अवेअर असतात आणि त्यावेळेस त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचं विश्व बघण्यासाठी आपल्याला त्यांच्या लेवलला जाऊन फोटोग्राफी करावी लागते। जसं एखादा बदक आहे, बदकांचा थवा आहे, तो पाण्यावर आहे। मी जर फक्त चालत गेलो पाण्याजवळ, तुम्ही गेला असाल बऱ्याच वेळेस, तर ते पक्षी उडून जातील। पण तुम्हाला फोटोग्राफी जर त्यांची करायची असेल, त्यांच्या दृष्टिकोनातून विश्व बघायचं असेल, म्हणजे त्यांच्या आय लेवलला जावं लागेल, तुम्हाला जमिनीवर झोपावं लागेल चिखलामध्ये, मग तुम्हाला तो तुमचा कॅमेरा घेऊन क्रॉल करत हळूहळू हळूहळू पुढे जावं लागेल आणि त्याच्यानंतर त्यांना ऑब्झर्व करताना तुम्हाला फोटोग्राफी करावी लागेल आणि तुम्हाला मोमेंट्स अँटिसिपेट करावे लागतात। एक उदाहरण देतो मी, जसं एक पक्षी असतो त्याचं नाव आहे डार्टर किंवा त्याला स्नेक बर्ड पण म्हणतात। जो डार्ट असतो ना, आपण जे बोर्डवर डार्ट मारतो तशा पद्धतीने हा पक्षी पाण्याच्या आत जातो आणि जे पाण्याच्या आत मासे असतात तिथे स्वतःला डार्ट करतो, स्वतःची मान मागे करून आणि जोरात पुढे करून चोच त्या माश्या थ्रू टाकतो अगदी भाल्यासारखी आणि पाण्यातून वरती घेऊन येतो। आणि तो एक्झॅक्टली कुठे येणार आहे ते कोणालाच नाही माहिती, पण ते तुम्ही पाण्याची मुवमेंट, तरंग कसे जात आहेत हे तुम्हाला बघावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही अँटिसिपेट करू शकतात की अच्छा इथे हा पक्षी बाहेर निघू शकतो। आणि जसं मी बोललो की भाल्यासारखी त्याची चोच माशाच्या शरीरात टाकतो तो, तर खाणार कसा? मग काय करतो तो, जसा बाहेर येतो तसा तो चोचीला झटका देऊन वरती फेकतो आणि त्याच वेळेस चोच उघडतो आणि तो मासा त्याच्या चोचीतून पोटात जातो।

0: ज्यावेळेस तुम्ही हे ऑब्झर्व करतात सारखं, त्यावेळेस तुम्ही अँटिसिपेट करू शकतात की अच्छा अरे असं होणार आहे, आणि पुढच्या वेळेस तुम्ही ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला माहिती की कुठल्या सेटिंग्सोबत मला याच्यासाठी रेडी राहायचं आहे आणि मला हे छायाचित्र कॅप्चर करता येईल.
1: श्रोतेहो, प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.
2: परिसर हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल 2:10. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.
3: इयम् आकाशवाणी. सम्प्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचकः पुनीत त्रिपाठी. अथ वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अवदत् यत् यथा भारतं विकसित भारतदिशि अग्रेसरति तथा देशस्य युवानः शारीरिकरूपेण सुदृढाः, मानसिकरूपेण सबलाः, आत्मविश्वासेन च परिपूर्णाः भवितुमर्हन्ति. ह्यः नवदिल्ल्यां विकसित भारत संकल्पाभियानस्यान्तर्गतं नशा मुक्त युवाभियानस्य दृश्यश्रव्य अन्तर्जालीय माध्यमेन शुभारम्भावसरे भाषमाणः प्रधानमन्त्री अवदत् यत् युवानः सर्वदा मादकद्रव्येभ्यः दूरं तिष्ठेयुः अथ स्वस्थजीवनचर्यां च अङ्गीकुर्युः. असौ एतदपि अवदत् यत् अस्य अभियानस्य शुभारम्भेण मादकद्रव्यदुरुपयोगस्य विरुद्धं शतसप्ताहकात्मकस्य राष्ट्रव्यापिनः जनभागीदारी इत्यस्य अभियानस्य आरम्भः जातः.
4: विकसित भारत संकल्प अभियान के लिए नशा मुक्त युवा, इस मूवमेंट का नाम ही इसके संकल्प को स्पष्ट करता है. क्योंकि आज जब देश ने विकसित भारत का लक्ष्य तय किया है तो इसके लिए आवश्यक है देश का युवा तन से स्वस्थ हो, मन से स्वस्थ हो, आत्मविश्वास से भरपूर हो और ड्रग्स जैसी घातक आदत से हमेशा हमेशा दूर हो. यही इस अभियान का उद्देश्य है.
3: अस्मिन् कार्यक्रमे देशस्य 28,000 स्थानेभ्यः 1,00,000 युवानः भागं गृहीतवन्तः. अत्र माय भारत इत्येतस्य राष्ट्रियसेवायोजनायाः च स्वयंसेवकाः, महाविद्यालय विद्यालय विश्वविद्यालयानां प्रतिनिधयः, युवकमण्डलानाम् अशासकीयसङ्घटनानां च तथा आध्यात्मिकसंस्थानां सदस्याश्च भागं गृहीतवन्तः. केन्द्रीय युव कार्य क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया अवदत् यत् मादक द्रव्य मुक्त भारतस्य स्वप्नं केवलं जनसहभागितया यूनां नेतृत्वेन च पूर्णा भवितुमर्हति. विकसित भारत संकल्पाभियानस्यान्तर्गतं नशा मुक्त युवाभियानस्य राष्ट्रीय शुभारम्भानन्तरं असौ फरीदाबाद स्थिते अमृत चिकित्सालये आयोजिते एकस्मिन् कार्यक्रमे एतदवदत्. डॉक्टर मांडविया एतत् शतसप्ताहकात्मकम् अभियानं यूनः राष्ट्रनिर्माणे प्रवर्तयितुं राष्ट्रव्यापी जनान्दोलनम् इति वर्णितवान्. बिहार गुजरात मध्यप्रदेशानां च त्रयाणां विधानसभाक्षेत्राणाम् उपनिर्वाचनानां कृते अद्य मतगणनायै सर्वाः व्यवस्थाः कृताः सन्ति. बिहारस्य बांकीपुरे, गुजरातस्य मंजलपुरे, मध्यप्रदेशस्य दतिया आसने च मतदानं गतमासस्य 30 दिनांके जातम्. अद्य प्रातः 8 मतानां गणना आरभ्यते. प्रथमं पोस्टलिति मतपत्राणां गणना भविष्यति. तदनन्तरं प्रातः 8:30 मतदानयन्त्रेषु अभिलेखितानां मतानां गणना भविष्यति. निर्वाचनायोगेन त्रिषु राज्येषु सुगम गणनां सुनिश्चेतुं दृढ़ सुरक्षा व्यवस्था कृतास्ति. मध्यप्रदेशे दतिया विधानसभाक्षेत्रस्य गणना प्रशासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालये भविष्यति, यत्र

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत मेघना साने यांच्या ऍडजस्टमेंट या कथासंग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला कथात्मक वेध.
1: एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ज्यांनी आपलं नाव अधोरेखित केलं आहे अशा मेघना साने आता हायकू, नाटक, बालविश्व, सदरलेखन, कथालेखन अशा साहित्याच्या वेगवेगळ्या आयामांना हाताळत साहित्य क्षेत्रात घोडदौड करत आहेत. ऍडजस्टमेंट हा मेघना साने यांचा कथासंग्रह याचीच साक्ष देतो. जग बदलत असतं, जगाबरोबर आपणही. कथांचे विषय बदलत असतात असं मनोगतातून लिहिणाऱ्या मेघना साने यांच्या कथांचे विषय खरोखरी वेगळे आहेत आणि मुख्य म्हणजे आजच्या काळातील आहेत. 2021 ते 2024 पर्यंत प्रतिभा, प्रपंच, माहेर, श्री सर्वोत्तम, आरती, वसंत, अनघा अशा विविध मासिकांमधून तसेच दिवाळी अंकांमधून या सर्व कथा पूर्व प्रकाशित आहेत. कोश, बारसे, पर्यवेक्षक, प्रत्येक वळणावर, नाती, किंमत अशा शीर्षकाच्या 30 कथा यात समाविष्ट आहेत. कथासंग्रहाची शीर्षक कथा म्हणजे ऍडजस्टमेंट. नव्यानं लग्न झालेलं जोडपं, खऱ्या अर्थानं फारसं जवळ न आलेलं, सातत्याने दडपणाखाली असणारा तो आणि त्याचं कारण न कळू शकणारी ती. एकदा चुकून तो आणि त्याची पूर्वीची प्रेयसी यांच्यातील संवाद ती ऐकते. कोणताही अक्रस्ताळेपणा करत नाही, त्याची मानसिकता समजून घेते आणि त्यांच्यात जवळकीचं नवीन नातं उमलतं. अमेरिकेत नोकरीसाठी गेलेल्या मुलीला एकटेपणा ग्रासून टाकतो अशा वेळेस ऑफिसचा एक भारतीय सहकारी चांगला मित्र होतो. ती त्याच्याकडं थोडीफार आकर्षितही होऊ लागते. अशा वेळेस तिला त्याच्या स्वभाव आणि चारित्र्याविषयीची अधिकची माहिती मिळते. ती सावध होते आणि तिला भारतातील आपला लग्न ठरलेला नवरा म्हणजे फियान्सी प्रकर्षानं आठवतो. अमेरिकेतील हा ऑफिसमधील सहकारी केलेल्या मदतीचे सरळ सरळ पैसे मागतो. तेव्हा ती म्हणते की मला तू एकटेपणात साथ दिलीस, त्याची किंमत होऊ शकत नाही. हे ऐकून त्याला आपली बहीण आठवते आणि हिच्याकडे पाहण्याची त्याची मानसिकता बदलते. असं या एकटी कथेचं कथाबीज. या संग्रहात मुख्यत्वे कौटुंबिक कथा आहेत, परंतु कॉपी करणं, लाज घेणं यासारखे काही सामाजिक विषयही हाताळले आहेत. विविध क्षेत्रांमध्ये नोकरी करणारी तरुण पिढी जी कॉर्पोरेट क्षेत्राशी निगडीत आहे अशा आजच्या काळाच्या समाज माध्यमांवरीलही कथा यात समाविष्ट आहेत. क्वचित रहस्य आणि हलके फुलके विनोदसुद्धा या कथांमधून डोकावतात. काही कथांमधून आजच्या काळच्या सांस्कृतिक जगाची ओळख करून दिलेली दिसते. सकारात्मकता हा मूळ पिंड लेखनाचा महत्त्वाचा गाभा असावा अशा स्वरूप

0: रूपाच्या या कथा आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एकंदरीत मेघना साने यांच्या कथांमध्ये मुख्यत्वे स्त्री पात्रांमध्ये एक समंजसपणा जाणवतो. त्या समंजसपणाच्या भूमिकेमुळे कुठेतरी ॲडजस्टमेंट घडून येते हेही जाणवतं. आणि म्हणूनच या कथासंग्रहाचं शीर्षक यथायोग्य असल्याचं जाणवतं. माननीय नमिता कीर यांची अतिशय अभ्यासपूर्ण दीर्घ प्रस्तावना या संग्रहाला लाभली आहे. या कथासंग्रहातील काही कथांचं बीज इतकं सशक्त आहे की त्यातून दीर्घकथा उभ्या राहू शकतात. हा त्यांनी दाखवलेला विश्वास मेघना साने निश्चितपणे सार्थ करू शकतील. ॲडजस्टमेंटमधील हलक्या फुलक्या आणि वाचनानंद देणाऱ्या कथांचं वाचक निश्चितपणे स्वागत करतील.
1: पुस्तक यात्रा या मालेत आत्ताच आपण ऐकला मेघना साने यांच्या ॲडजस्टमेंट या कथासंग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला कथात्मक वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर आणि हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल दुपारी 1:55 मिनिटांनी.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.
1: अगं, कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
2: ते आणि कशाला,
1: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
2: अजब आहे.
1: होय, स्मरणशक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या 3 भागात.
2: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही. स्मृतीवर्धन.

0: ते 7:07 आणि 7 सेकंद झालेली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करणार आहोत.
1: अगं कस्तुरी, यू आर एन ऍसेट टू दिस कंपनी. पुढच्याच महिन्यात तू या कंपनीची सीईओ बनणार आहेस आणि एवढी मोठी संधी धुडकावून तू चक्क रिझाईन करतेस?
2: जरूर ऐका स्नेहल बाकरे यांची कथा कस्तुरी, त्याबरोबरच कल्पना दुधाळ यांच्या काही सुंदर कविता.
3: हदग्याच्या फुलांची सफेद कोयरी उलगडली, सासूरवाशीन गळ्यात पडून हुसमरून रडत राहिली. उभ्या आडव्या काकऱ्यांमध्ये मीच माझा जीव पेरून, उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन, उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन.
2: आणि डॉक्टर पूजा सामंत यांचा ललित लेख स्वतः स्वतःला दिलेली शाबासकी.
4: एखादं चांगलं काम केल्यानंतर स्वतःचीच पाठ थोपटून बघा, चेहऱ्यावर एक आत्मिक समाधान दिसेल, आत्मविश्वास निर्माण होईल. स्वतःला ट्रीट देणं ही कल्पनाच मला भारी वाटते.
2: जरूर ऐका वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या बुधवारी 5 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 6 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 1:12 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.

0: मुंबईत उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या हजारो नातेवाईकांच्या निवाऱ्याचा सुसज्ज व विश्वासू आधार बनलेले मुंबईचे सावली केअर सेंटर, माननीय चंद्रकांत दादा पाटील यांचं भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर आणि छत्रपती शिवाजी क्रिएटिव्ह सोल्युशन्सचे संस्थापक आरोग्य दूत ऍपचे जनक विकास देशमुख व सौ तनुजा देशमुख यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पाहा.
1: गुरुवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारतासाठी तरुणांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर असणं आवश्यक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत महाराष्ट्रासाठी 500 कोटी रुपयांचा आगाऊ निधी केंद्राकडून मंजूर. शैक्षणिक संस्थांनी कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. महाराजस्व समाधान शिबिरामुळे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख होईल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विश्वास. आणि तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्माला विजेतेपद आणि 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भारताकडे. आता सविस्तर बातम्या. देशाची विकसित भारत बनण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू असताना देशातल्या तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या कणखर असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प अभियानाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करताना बोलत होते. यावेळी युवा पिढीला आवाहन करताना ते म्हणाले,
3: नशा केवल शरीर को नुकसान नहीं पहुंचाता, नशा एक माँ की मुस्कान छीन लेता है, नशा एक पिता के सपनों को चूर चूर कर देता है. और जब परिवार में, समाज में ऐसा होता है और कहीं ना कहीं राष्ट्र की शक्ति भी कमजोर पड़ जाती है. और इसलिए हमें हर एक युवा को नशे के चुंगल में फंसने से बचाना है.
2: अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्ध 100 आठवड्यांच्या देशव्यापी लोकसहभाग मोहिमेची आता सुरुवात झाली असून देशभरात दर रविवारी या मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम आयोजित केले जातील असंही पंतप्रधानांनी सांगितलं. देशभरातल्या 28,000 ठिकाणांहून 1 कोटीहून अधिक तरुणांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरमधून दूरस्थ प्रणालीद्वारे उपस्थित होते. या कार्यक्रमाला विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसंच शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं आणि स्वयंसेवी संस्थांनीही मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. यंदाच्या मोसमी पावसात पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकंदर 2,117,85,00,000 रुपयांचा आगाऊ निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्राला त्यापैकी 500 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मान्सून सुरू झाल्यापासून केंद्र सरकार राज्य सरकारांच्या समन्वयानं पूरस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून आहे. प्रभावी मदत, बचाव आणि पुनर्वसन उपाययोजनांसाठी राज्यांना आवश्यक ती सर्व मदत देण्यास केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश, आसाम आणि गुजरात या राज्यांना हा निधी मंजूर करण्यात आला आहे. शैक्षणिक संस्थांनी उद्योगांसाठी आवश्यक असलेलं कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथल्या रामदेव बाबा विद्यापीठात AI सेंटर फॉर कॉम्पिटन्सीचं उद्घाटन करताना बोलत होते. शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या अध्यापन पद्धतीमध्ये आधुनिकीकरण करणं आवश्यक आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. भविष्यातील मनुष्यबळाच्या बदलत्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये अद्ययावत बदल करण्याची गरज मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केली. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामुळे महसूल प्रशासन अधिक पारदर्शक गतिमान आणि लोकाभिमुख होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. त्या काल बारामतीतल्या सोमेश्वर इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होत्या. या शिबिरांमधून पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत असून या शिबिराच्या माध्यमातून राज्यात हजारो महिलांची महिला शेतकरी म्हणून नोंद करण्यात आली आहे असंही उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या यादीतल्या पात्र लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्याचं काम देखील सुरू आहे असंही त्या म्हणाल्या. पुणे जिल्ह्यातील समाधानकारक पावसामुळे सर्व धरणं भरली असून जानई शिरसाई योजनेतून सर्व जलसाठे आणि तलाव तातडीनं भरण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात लाभ प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं. जमिनीच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि सामान्य नागरिकांच्या सोयीसाठी राज्य सरकार येत्या हिवाळी अधिवेशनात लँड टायटलिंग कायदा आणणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल रत्नागिरीत केली. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिरात ते बोलत होते. यावेळी सुमारे 2300 परिवारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. आधी मोजणी, नंतर नोंदणी आणि त्यानंतर फेरफार असं या कायद्याचं तत्व असेल असं ते म्हणाले. कोतवालांना तलाठी भरतीमध्ये 20% आरक्षण देण्याचा निर्णय लवकरच घेतला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सार्वजनिक आरोग्य विभागातील शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना खासगी वैद्यकीय व्यवसाय करता येणार नाही असं उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठानं 30 जुलै रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयामध्ये स्पष्ट केलं आहे. तसंच या विषयासंदर्भातील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असून ग्रामीण आणि शहरी भागातील शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती आणि रुग्णसेवा अधिक प्रभावी होण्यास मदत होईल असं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. शेतकरी कामगार पक्षाचा 79वा वर्धापन दिन काल रायगड जिल्ह्यातल्या खालापूर इथं साजरा झाला. आगामी काळात आम्ही शेकापला बरोबर घेऊन निवडणुका लढवणार आहोत अशी घोषणा यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. भारताची तन्वी शर्मा तैपई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीची विजेती ठरली आहे. तन्वीनं व्हिएतनामच्या प्रतिस्पर्ध्याचा 21-16, 21-16 असा पराभव केला. या स्पर्धेतील सर्वात तरुण विजेती होण्याचा मान तन्वीनं मिळवला आहे. याआधी 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकलं होतं. ग्लासगोमध्ये 11 दिवस झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची काल सांगता झाली. सांगता समारंभात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा ध्वज आणि ज्योत भारताकडे सोपवण्यात आले. भारत या स्पर्धेच्या 100व्या आवृत्तीचं यजमानपद भूषवणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं हे शताब्दी वर्ष असेल. 2030 ही स्पर्धा अहमदाबादमध्ये होणार आहे. या समारोप सोहळ्यादरम्यान भारताचं सांस्कृतिक सादरीकरण प्रसिद्ध गायक शंकर महादेवन आणि चित्रपट अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी केलं. या स्पर्धेत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य असे 39 पदकं जिंकून पदकतालिकेत भारतानं चौथं स्थान पटकावलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरण आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे या दोन्ही धरणांमधून विसर्ग सोडण्यात आला आहे. चंद्रभागा नदीपात्रात काल संध्याकाळपासून 1 लाखाहून अधिक क्युसेक पाण्याचा प्रवाह सुरू आहे. चंद्रभागा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी नगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचं मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितलं आहे. हवामान. येत्या 2 ते 3 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारतासाठी तरुणांनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर असणं आवश्यक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन.

प्रतिपादन. राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत महाराष्ट्रासाठी 500 कोटी रुपयांचा आगाऊ निधी केंद्राकडून मंजूर. शैक्षणिक संस्थांनी कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. महाराजस्व समाधान शिबिरांमुळे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख होईल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा विश्वास. आणि तैपई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्माला विजेतेपद आणि 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भारताकडे. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: अगं कस्तुरी, यू आर एन ऍसेट टू दिस कंपनी. पुढच्याच महिन्यात तू या कंपनीची सीईओ बनणार आहेस आणि एवढी मोठी संधी धुडकावून तू चक्क रिझाईन करतेस?
1: जरूर ऐका स्नेहल बाकरे यांची कथा कस्तुरी, त्याबरोबरच कल्पना दुधाळ यांच्या काही सुंदर कविता.
2: हदग्याच्या फुलांची सफेद कोयरी उलगडली, सासूरवाशीन गळ्यात पडून हुसमरून रडत राहिली. उभ्या आडव्या काकऱ्यांमध्ये मीच माझा जीव पेरून, उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन, उगवेल पहा कशी आता मागे हिरवी लिपी होऊन.
1: आणि डॉक्टर पूजा सामंत यांचा ललितलेख स्वतः स्वतःला दिलेली शाबासकी.
3: एखादं चांगलं काम केल्यानंतर स्वतःचीच पाठ थोपटून बघा, चेहऱ्यावर एक आत्मिक समाधान दिसेल, आत्मविश्वास निर्माण होईल. स्वतःला ट्रीट देणं ही कल्पनाच मला भारी वाटते.
1: जरूर ऐका वनिता मंडळ या कार्यक्रमात येत्या बुधवारी 5 तारखेला आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 6 तारखेला विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून दुपारी 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
4: सतारीचे बोल असोत
5: की मंजुळ बासरी,
4: शततारांची संतूर असो
5: की मंगल सनई,
4: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
6: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 आणि 20 सेकंद झाले आहेत. ऐकूया आजचे दिनविशेष. आज 3 ऑगस्ट 1948 साली भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली होती. 3 ऑगस्ट 1936 साली पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आयोजित करणाऱ्या महाराष्ट्रीयन कलोपासक या संस्थेची नाट्यसंस्था म्हणून सुरू झाली. आणि 2004 साली अमेरिकेतील प्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 11 सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर पुन्हा सर्वांसाठी खुलं झालं. आज थोर शास्त्रीय गायक आणि संगीतकार विष्णू दिगंबर पलुस्कर यांची पुण्यतिथी आहे. हे होते आजचे दिनविशेष. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
1: अगं, कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
2: ते आणि कशाला,
1: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
2: अजब आहे.
1: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या 3 भागात.
2: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन, सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरही. स्मृतीवर्धन.
3: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
4: श्रोते हो, यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29, 45 15 41 30 आणि STD कोड 022.
3: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात
4: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ.
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मतदार यादीमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, फोटो किंवा इतर माहितीमध्ये सुद्धा काही अडचण असेल, त्रुटी असेल, त्यावेळेस दुरुस्त करणं हे अत्यंत आवश्यक आहे. ही प्रक्रिया कशी करायची, त्यासाठी कोणती काळजी घ्यायची आणि कशा पद्धतीनं या संपूर्ण SIR मोहिमेचा आपण नागरिक म्हणून लाभ घेतला पाहिजे, याच विषयी आज दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: ही सगळी SIR मोहीम आहे, म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षणची. यामध्ये मतदानाच्या वेळेस समजा परराज्यात किंवा दुसरीकडे कोणी शिक्षणासाठी गेला असेल किंवा नोकरी करत असेल, तर त्यावेळेस त्यांची सुद्धा धावपळ होते किंवा मग कळत नाही काय करावं, कशा पद्धतीने मतदानाला पोहोचावं, तर यासाठी सुद्धा काय आहे, म्हणजे कशा पद्धतीने सुविधा दिली जाते.
1: शिक्षणासाठी आपण दुसऱ्या राज्यामध्ये राहत असेल, महाराष्ट्राच्या आत सुद्धा दुसऱ्या ठिकाणी राहत असेल, आपल्याला दोन ऑप्शन आहेत. तुमचं मूळ गाव कुठे आहे तिथे तुमचं नाव ठेवू शकतात, किंवा तुम्ही कुठे शिक्षण घेत आहात तिथे तुमचं नाव ठेवू शकतात. तुम्हीच ठरवायचे आहेत, कारण शिक्षणासाठी तुम्ही तात्पुरतं गेलेले आहेत म्हणून आपल्याला संधी आहेत. परंतु नोकरीसाठी तात्पुरतं गेलं असेल तर त्या नाव आहे त्या ठिकाणी तुमचं नाव ठेवावे. परंतु नोकरीसाठी कायमस्वरूपी इतर राज्यामध्ये गेलं असेल तर नवीन ठिकाणी तुमचं नाव नोंद करून घेणे अपेक्षित आहे.
0: यामध्ये नवीन मतदार जो आहे, म्हणजे 18 पूर्ण करतोय आणि मतदानाचा हक्क त्याला आता मिळतोय, त्या युवकांसाठी पूर्ण त्यांची सगळी जी माहिती वगैरे भरण्यासाठी त्यांनी काय करावं आणि त्यांच्यासाठी काय सुविधा आहे?
1: युवक आपल्या देशाचा मोठा महत्वाचा घटक आहेत. आपल्या मतदारांच्या संख्येमध्ये मोठा भाग आहे. प्रत्येक युवकांनी नोंदणी करून घेत नाही, त्यांच्यामुळे त्यांच्या संख्या कमी दिसतात. आकडेवारी काढलं तर 18 ते 21 मध्ये किती मतदार असणे अपेक्षित आहे त्यापेक्षा कमीच असतात नोंदणीमध्ये. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, तुमचं 18 झालं तर तात्काळ नोंदणी करावे. 24 नंतर आपण 18 झाला असेल तर आपल्याला संधी आत्ता ऑगस्टपासून उपलब्ध होणार आहे, आपण नोंद करून घ्यावे. आणखीन 1 तुम्ही होत असेल त्याने सुद्धा अडवान्स अर्ज भरू शकतात, तेव्हा तुमच्या 18 होतील आम्ही नाव यादीमध्ये घेणार आहेत. आपण या देशाच्या महत्वाच्या घटक आहात, प्रत्येक मतदारांच्या अधिकार आहेत. आपल्या शासन कोण चालवणार हे निवडण्याचा अधिकार तुम्ही मतदार यादीमध्ये असेल तरच आहेत. म्हणून आपल्या नाव घ्यावे आणि प्रत्येकाने निवडणुका वेळामध्ये मतदान करून आपल्याला काय योग्य वाटेल असा तुम्ही मतदान देऊ शकता, हे लक्षात ठेवून आपल्या नाव नोंद करून घ्यावे.
0: ही सगळी SIR मोहीम आहे, म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षणची.

0: तर मग राज्य निवडणूक आयोगातर्फे कशा पद्धतीनं हे उपक्रम राबवले जातात?
1: त्यांचे एक भागच आहे, आपल्यासोबत मी बसलेला आहोत, दिलखुलासमध्ये मी बोलत आहोत आणि सर्व वर्तमानपत्रामध्ये माहिती देत आहे आणि काही इंटरव्ह्यूज दिलेले आहेत. आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत. आपण सुद्धा आपल्याला काही माहिती असेल तर येऊ शकतात, वेबसाईटला भेट द्या. तिथे आम्ही काय काय लोकांच्या मनामध्ये प्रश्न येत आहेत ते मराठी आणि अंग्रेजी हे दोन्ही भाषामध्ये ठेवलेलं आहे, तिथे जाऊन आपण पाहू शकतात. आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत, आणखीन जास्त करणार आहोत. ग्रामीण भागामध्ये जेवढा जेवढा आमचं काम पूर्ण झालेलं आहे, शहरी भागामध्ये आणखीन काम शिल्लक आहेत, ते आणखीन आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
0: सर, एवढी सुलभ प्रक्रिया आहे एसआयआरची, मात्र तरी सुद्धा एसआयआर मोहिमेबाबत खूप अफवा आहेत किंवा लोकांमध्ये गैरसमज आहेत, तर मग अशा वेळेस लोकांनी सुद्धा या अफवा टाळण्यासाठी यापासून कसं दूर राहिलं पाहिजे आणि ह्या अफवा सुद्धा ज्या पसरत आहेत त्या सुद्धा कोणकोणत्या आहेत?
1: दोन तीन अफवा आहे. एक आहे की लोकांना वाटते की मतदारांचं नाव वगळण्यासाठी हे मोहीम राबवत आहेत. आत्ता अस्तित्वात असलेले पात्र मतदारांचं नाव वगळण्यासाठी मोहीम नसून, मी त्याला चार आपल्याला सांगितलं होतं की ते राहत नाही तिथे, किंवा स्थलांतर झालेले आहेत, मृत्यू झालेले आहेत, किंवा दुबार नाव आहेत, यांचं नाव वगळण्यासाठी हे मोहीम असून पात्र नागरिकांना वगळण्याचं मोहीम नाही आहे. दुसरा, नागरिकत्व आम्ही तपासतो, ते नागरिक नसेल तर त्यांचं नाव वगळण्यात येतील, बाकी सर्व नागरिकांच्या नाव तिथे राहणारच आहे. तिसरा एक अफवा आहे, असा लोकांना वाटते की माझं जुळवणी झालं नसेल, मॅपिंग झालं नसेल, माझं नाव वगळण्यात येतील, तसा नाही. जुळवणी झालं तर कागदपत्राची गरज नाही. आपल्याकडे जुळवणी होत नसेल, काही कारणामुळे होत नसेल, सापडत नाही काही कारणामुळे, त्याबाबत काळजी घेण्याची गरज नाही. आयोगाने सूचित केलेले कागदपत्र आपण आपल्याकडे तयार ठेवावे, आपल्या नाव यादीमध्ये चालू राहणार आहे. तर म्हणून कुठल्या अफवामध्ये आपण विश्वास ठेवायचा नाही, तर आपण यांच्यामध्ये सहभाग घ्यावे, मदत करावे. आमचा उद्देश आहे कुठलेही पात्र नागरिक या यादीमधून वगळू नाही, कुठल्याही चुकीच्या व्यक्तीच्या नाव यादीमध्ये असू नाही, हे आमचं घोषवाक्य आहेत. म्हणून कुठले पात्र नागरिकांच्या नाव यादीमधून आम्ही वगळणार नाही.
0: आणि कुठल्याही अडचणी किंवा तक्रारी असतील तरी सुद्धा नागरिकांसाठी सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत.
1: होय,
0: हेल्पलाईन नंबर आहे, वेबसाईट आहेत, तक्रार निवारण कक्ष सुद्धा इथे कार्यरत आहेत.
1: होय,
0: तर त्यामुळे त्या सुद्धा कुठलीही अडचण असली तरी सुद्धा बीएलओ त्यांच्याकडनं तर ती होणारच आहे दुरुस्त, पण मात्र त्यापुढे पण जाऊन नागरिकांचा सहभाग या सगळ्या मोहिमेमध्ये फार आवश्यक आहे आणि तो कशा पद्धतीने त्यांनी राबवला पाहिजे.
1: नागरिकांच्या दोन तीन महत्वाचे कर्तव्य आहेत. पहिला विषय आहे की आपण बीएलओ येताना त्यांना माहिती देण्यासाठी आपल्या जुळवणीच्या माहिती शक्य असेल तर आपण शोधून ठेवावे आपल्याकडे, जेणेकरून बीएलओ आले आले माहिती घेणार, तुमच्या सही येऊन जाणार. त्या वितरित आपल्या स्वतःच्या माहिती तयारी ठेवा. कुठलंही कागदपत्र आत्ता देण्याची गरज नाही, तो पहिला विषय आहे. शहरी भागामध्ये मोठा विषय आहे की सोसायटीमध्ये आत येण्यासाठी काही वेळामध्ये लोकांना त्रास होतात, तथा त्रास होऊ नये त्यासाठी आपण सोसायटीला सांगून बीएलओ व्यवस्थित आत येऊ शकतात, त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट होतील, असं काळजी घ्या. आणि आपण नोकरीवर असेल, रेग्युलर वीकडेमध्ये आपल्या फॉर्म भरणे शक्य नसेल, आपण कृपया शनिवार रविवार त्यासाठी थांबून हे पूर्ण प्रक्रिया पार पाडावे, जेणेकरून आपल्या नाव मतदार यादीमध्ये राहतील.
0: या एसआयआर मोहिमेबाबत म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेबाबत आपण राज्य निवडणूक आयोगातर्फे एवढं छान काम करताय, या मतदारांना आपण काय संदेश द्याल?
1: 20 वर्षपेक्षा जास्त झालेलं आहे मागच्या पुनरीक्षणच्या नंतर. 2002 मध्ये या राज्यामध्ये आपण पुनरीक्षण राबवल्याबद्दल 24 वर्षाच्या नंतर राबवत आहेत. काही मतदारांच्या मनामध्ये शंका होते की यादीमध्ये नाव अपात्र लोकांच्या नाव आहेत, डुप्लिकेट नाव आहे, दोन तीन वेळ नाव आहे, किंवा मृत्यू झालेले लोकांचं नाव आहे, असं तक्रार होते. हे तक्रारचं निराकरण करण्यासाठीचे पुनरीक्षण मोहीम राबवत आहेत. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहेत, आपण स्वतःच आपल्याकडून काय अपेक्षित आहे माहिती पुरवावे, घटनापत्र सही करून द्यावे, आपले काम झाल्यानंतर इतरांना सुद्धा मदत करावे. आपल्या बाजूमध्ये असलेल्या लोकांना माहिती नसतात, त्यांना जुळवणीच्या माहिती शोधून

0: करणे कठीण असू शकतात. कसा विमानामध्ये सांगतात पुटीवर ऑक्सिजन मास्क फर्स्ट आणि त्यानंतर इतरांच्या मदत करावे, तसा आपण सर्व आपल्या जुळवणी एन्युमरेशन फार्मचं काम पूर्ण करा आणि त्यानंतर इतरांना सुद्धा मदत करा, जेणेकरून प्रत्येक पात्र नागरिकांचं नाव मतदार यादीमध्ये राहतील, असं आपण स्वतःच्या काळजी घ्या आणि इतरांना मदत करा.
1: तर श्रोते हो, अशा पद्धतीनं भारतीय निवडणूक आयोगातर्फे SIR म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवली जाते आणि यामध्ये कशा पद्धतीनं ही प्रक्रिया राबवली जाते, कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे, मतदारांसाठी कशी आवश्यक आहे ही सगळी गोष्ट, आणि यामध्ये सुद्धा एक प्रकारे आपण मतदार म्हणून एक भारतीय नागरिक म्हणून आपला हक्क बजावताना अधिकार बजावताना याला सहकार्य करणं सुद्धा कशा पद्धतीनं महत्वाचं आहे, या सगळ्याच विषयी अतिशय इत्यंभूत आणि विस्तृत माहिती आज आपण जाणून घेतली आणि ही माहिती आपल्याला दिली आहे अप्पर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री S. चोक्कलिंगम सर यांनी. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढी छान आणि महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल आपले मनापासून आभार.
0: आभार.
1: तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आव्हानं, कठीण परिस्थिती, संघर्ष हे त्याच्यासाठी काही नवीन नाहीत. त्यानं आयुष्यात वारंवार शून्य बघितलेलं आहे, पण तो कुठेही डगमगला नाही, थांबला नाही, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं पुढे जात राहिला. तो म्हणजे शेफ तुषार प्रीती देशमुख.
1: जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काही आपली पाठ सोडत नाहीये. मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो, त्यामुळे पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहितीये.
0: तेव्हा अवश्य ऐका, शून्य बघितलेला माणूस या आत्मचरित्राच्या निमित्ताने शेफ तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
2: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
3: श्रोते हो यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायलिंग कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि STD कोड 022.
2: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात
3: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ.
4: अगं, कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
5: ते आणि कशाला,
4: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
5: अजब आहे.
4: होय, स्मरणशक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या 3 भागात.
5: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ययांची मुलाखत स्मृतीवर्धन.

सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आर ॲप आणि वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्मवरही स्मृतीवर्धन।

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम बेडेकर मसालेवाले.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक
2: सूचना. ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: नमस्कार श्रोते हो, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. बेडेकर मसाले यांचे संचालक अजित बेडेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार अजित सर.
1: नमस्कार.
0: खर तर बेडेकर व्यवसायांची सुरुवात कशी झाली याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं, पण 100 वर्षापूर्वीचा हा जो व्यवसाय होता तो कशा स्वरूपात होता याची उत्सुकता आहे.
1: अगदी खरं आहे की 100 वर्षांपूर्वी जेव्हा प्लास्टिक हा पदार्थच उपलब्ध नव्हता, त्यावेळेला जे आपल्या आता नॉर्मल वाटत तसं कधीच घडत नव्हतं. आता आपण दुकानात जाऊन काचेच्या बाटलीतलं जसं लोणचं आणतो, प्लास्टिकच्या पाऊच मधनं आणतो, प्लास्टिकच्या जार मधनं आणतो, अशा काहीच सुविधा त्यावेळेला उपलब्ध नव्हत्या. आमच्या कारखान्यामध्ये त्यावेळेला 250 किलोच्या लाकडी बॅरल्स मध्ये पिंपांमध्ये लोणचं ठेवलेलं असायचं आणि तिकडून ते आमच्या दुकानामध्ये ट्रान्सफर होताना काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये ठेवलेलं असायचं. आणि आमच्याकडे जी गिराई काही यायची त्यांना जर का छोटी क्वांटिटी पाहिजे असेल तर पळसाच्या पानामध्ये बांधून लोणचं दिलं जायचं. आणि ते म्हणजे ते कुठे सील होण्यासारखं नाही, त्याच्यामुळे अगदी सांभाळून घरी न्यावं लागायचं आणि लगेच आपल्या घरातल्या सटामध्ये किंवा बरणीमध्ये असं ते ट्रान्सफर करावं लागायचं. आणखीन लांब पाठवण्याच्या पण सोयी फारशा उपलब्ध नव्हत्या. काही वेळेला गिराईक आपल्याला आपल्या घरच्या चिनी मातीच्या बरण्या सुद्धा 1-1 किलोच्या घेऊन आमच्या दुकानी येत आणि तिथे त्यांच्या बरणीत 1 किलो लोणचं भरून दिलं जायचं. अशा पद्धती लोणच्याचा व्यवसाय प्रत्येक दुकानांमधून चालत होता.
0: वा, श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादन आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध. कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतरही चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादन, 114 वर्षांची परंपरा. ऑनलाइन ऑर्डर साठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987-98747 आणि ऑनलाइन ऑर्डर साठी वेबसाईट www.vpbedekar.com. अजित सर, जसं आता तुम्ही म्हणालात की त्यावेळेला पॅकेजिंग असं फारसं नव्हतं, मग रिटेलचं तर आपण समजू शकतो, होलसेलचा व्यापार कसा व्हायचा किंवा लांबच्या गावी परदेशांमध्ये सुद्धा लोणचं पाठवलं जायचं का आणि ते कशा प्रकारे?
1: ते सुद्धा करताना फार जिकिरीचं होतं. म्हणजे आम्ही मुंबईभर वेगवेगळ्या दुकानांमध्ये आमचं लोणचं जेव्हा उपलब्ध करायचो ते सुद्धा आमच्या गाड्यांमधनं 250 किलोची ती लाकडाची पिंपातनं आम्ही लोणचं घेऊन जायचो आणि एखाद्या दुकानदार जो आमचं बेडेकर लोणचं पुढे विकतोय अशा दुकानदाराला सांगायचो की तुझ्याकडे धुवून स्वच्छ आणि कोरडी केलेली जी बरणी आहे ती बरणी आम्हाला दे, त्या बरणीमध्ये आम्ही तुला भरून वजन करून लोणचं देतो, ते पुढचा आठवडाभर विक, मग परत ती धुवून ठेव, पुढल्या आठवड्यात मी पुढच्या आठवड्यासाठीचं लोणचं द्यायला परत येईल.
0: अच्छा.
1: अशा प्रकारांनी हे डिस्ट्रीब्युशनचं काम व्हायचं, कारण सील होण्यासारखी परिस्थितीच काही वस्तू उपलब्ध नव्हत्या.
0: बरोबर.
1: आणि खूप जास्त लांब पाठवायचं असेल किंवा एक्सपोर्ट 40व्या दशकात सुरू केला त्याच्यासाठी सुद्धा जे तेलाचे डबे

0: जे
1: हो
0: वरती लाखेने सील करता येतात
1: बरोबर,
0: अशा तेलाच्या डब्यांमधनं म्हणजे पत्र्याच्या
1: पत्र्याच्या
0: डब्यांमध्ये
1: डब्यांमध्ये
0: लोणचं भरून हे आम्ही पाठवत असो.
1: खरं तर म्हणजे या काळामध्ये अशी साधनं नसताना सुद्धा हा व्यवसाय या लेवलवरती नेणं आणि वाढवणं हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि म्हणूनच आजही श्रोते हो बेडेकर मसाल्यांचं नाव आपण अजूनही ऐकतो आहोत. तेव्हा याचीच पुढची गोष्ट जाणून घेऊयात पुढच्या भागात. पुन्हा भेटूयात बेडेकर मसालेवाले प्रश्न.

0: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: श्रोते हो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकलात बेढेकर मसालेवाले आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. तत्पूर्वी एक सूचना.
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

शोभा जोशी यांनी गायलेलं हे गीत होतं वसंत बापट यांचं. आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनिल खोब्रागडे यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे प्रभाकर धाकडे यांनी.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करतोय राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या कणखर असणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर. ब्रिक्स देशांच्या सांख्यिकी कार्यालयांच्या प्रमुखांची बैठक लखनौमध्ये. पूरग्रस्त राज्यांना केंद्राकडून 2,117 कोटी रुपयांचा आगाऊ निधी मंजूर. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची दिमाखदार समारंभाने सांगता, 100व्या राष्ट्रकुल स्पर्धेचं यजमानपद भारताकडे. आता सविस्तर बातम्या. देशाची विकसित भारत बनवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू असताना तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या कणखर आणि आत्मविश्वासपूर्ण असणं आवश्यक आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियानाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करताना बोलत होते. यावेळी युवा पिढीला आवाहन करताना ते म्हणाले,
2: नशा केवल शरीर को नुकसान नहीं पहुंचाता, नशा एक माँ की मुस्कान छीन लेता है, नशा एक पिता के सपनों को चूर चूर कर देता है. और जब परिवार में समाज में ऐसा होता है और कहीं ना कहीं राष्ट्र की शक्ति भी कमजोर पड़ जाती है. और इसलिए हमें हर एक युवा को नशे के चुंगल में फंसने से बचाना है.
1: या उपक्रमामुळे अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेविरुद्ध 100 आठवड्यांच्या देशव्यापी लोकसहभाग मोहिमेची सुरुवात झाली आहे. देशभरात दर रविवारी या मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम आयोजित केले जातील असंही पंतप्रधानांनी सांगितलं. देशभरातल्या 28,000 ठिकाणांहून 1 कोटीहून अधिक तरुणांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसंच विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ आणि स्वयंसेवी संस्थांनीही मोठ्या संख्येने यामध्ये सहभाग घेतला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या कटक, भुवनेश्वर, ब्रह्मपूर आणि गंजाम जिल्ह्यातील तप्तपाणी इथं आयोजित विविध शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. आज कटक इथं जगद्गुरू कृपालू विद्यापीठाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. उद्या त्या दक्षिण ओडिशाच्या दौऱ्या करतील. ब्रिक्स देशांच्या सांख्यिकी कार्यालयाच्या प्रमुखांची बैठक आज आणि उद्या लखनौ इथं होत आहे. भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाचा कार्यकाळ सर्वसमावेशकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वततेसाठी धोरणांची आखणी या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आहे. राष्ट्रीय सांख्यिकी प्रणालीमध्ये नाविन्य आणणं तसंच धोरणांबाबतच्या माहितीचा प्रसार करणं हा या बैठकीचा उद्देश आहे. यंदाच्या मोसमी पावसात पूरग्रस्त राज्यांना मदत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2,117 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्राला त्यापैकी 500 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मान्सून सुरू झाल्यापासून केंद्र सरकार राज्य सरकारांच्या समन्वयानं पूरस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवून असल्याची माहिती पत्र सूचना कार्यालयानं दिली आहे. महाराष्ट्रासह अरुणाचल प्रदेश, आसाम आणि गुजरात या राज्यांना हा निधी मंजूर करण्यात आला आहे. शैक्षणिक संस्थांनी उद्योगांसाठी आवश्यक असलेलं कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथल्या रामदेव बाबा विद्यापीठात AI सेंटर फॉर कॉम्पिटन्सीचं उद्घाटन करताना बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर्स आणि क्वांटम कम्प्युटिंग यांसारखं उदयोन्मुख तंत्रज्ञान भविष्यात गरजेचं आहे. यामुळे शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या अध्यापन पद्धतींमध्ये आधुनिकीकरण करणं आवश्यक आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. भविष्यातील मनुष्यबळाच्या बदलत्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये अद्ययावत बदल करण्याची गरज मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केली आहे.

बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली. बिहारमधील बांकीपूर, गुजरातमधील मंजलपूर आणि मध्य प्रदेशातील दतिया या मतदारसंघांसाठी गेल्या महिन्याच्या 30 तारखेला मतदान झालं होतं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आखाती देशांमधील अमेरिकेचे मित्रराष्ट्र असलेल्या कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेनं इराणवर हल्ले न करण्याचा निर्णय घेतला असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इराणमधील अण्वस्त्रांची निर्मिती रोखणं यासंदर्भात करार अपेक्षित असल्याचंही ते म्हणाले. सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्यासह आखाती देशांमधील प्रमुख नेत्यांशी संवाद साधल्यानंतर ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे. पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतात काल एका शांतता रॅली दरम्यान पोलीस ठाण्यावर झालेल्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात 5 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 14 जण ठार झाले आणि काही लोक जखमी झाले आहेत. स्वात जिल्ह्यातील काबल शहरात पोलीस ठाण्यासमोर हे आंदोलन सुरू असताना हा स्फोट झाला. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटानं किंवा व्यक्तीनं अद्याप स्वीकारलेली नाही अशी माहिती स्वातच्या मदत कक्षाच्या प्रवक्त्यानं प्रसारमाध्यमांना दिली. खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री मोहम्मद सुहेल अफ्रिदी यांनी या स्फोटाचा तीव्र निषेध केला आहे आणि पोलीस निरीक्षकांना या घटनेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. उत्तरेकडील राज्यांमध्ये श्रावण महिन्याला प्रारंभ झाला आहे. श्रावणातील आजच्या पहिल्या सोमवारनिमित्त मध्य प्रदेशमधील उज्जैन इथं आज भगवान महाकालेश्वराच्या पहिल्या श्रावण पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे. भगवान महाकाल चंद्रमौलेश्वर रुपात पारंपरिक पालखी मिरवणुकीतून बाहेर पडतील आणि भाविकांना दर्शनाचा लाभ मिळेल. दुपारी 4 वाजता मिरवणूक सुरू होण्यापूर्वी महाकालेश्वर मंदिरात विशेष पूजा केली जाईल. मंदिर प्रशासनानं भाविकांसाठी चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था 7% राहण्याचा अंदाज SBI अहवालात वर्तवण्यात आला आहे. ही वाढ RBI वर्तवलेल्या आधीच्या अंदाजापेक्षा जास्त आहे. पतधोरण आढावा सादर होण्यापूर्वी SBI हा अहवाल जाहीर केला आहे. औद्योगिक क्षेत्रातील चांगली कामगिरी आणि निर्यातीतील सुधारणा यामुळे अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारत असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. जागतिक स्तरावरील अनिश्चिततेमुळे रिझर्व्ह बँकेने आपल्या पूर्वीच्या अंदाजात आर्थिक वृद्धीदरात घट दर्शवली होती असंही या अहवालात म्हटलं आहे. देशभर MBBS आणि इतर पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशनाची पहिली फेरी उद्यापासून सुरू होईल आणि या वर्षासाठीचं शैक्षणिक सत्र 8 सप्टेंबरपासून सुरू होईल. वैद्यकीय समुपदेशन समितीनं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांसाठी समुपदेशनाची पहिली फेरी 4 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत पार पडेल. प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट असेल. समुपदेशनाची दुसरी फेरी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत तर तिसरी फेरी 10 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या दरम्यान असेल. ग्रीसमधील अँटिका प्रदेशातील प्लाथा भागात आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या मोहिमेदरम्यान 2 अग्निशमन हेलिकॉप्टर्सची धडक झाली. अॅथेन्सच्या वायव्येस लागलेल्या आगीमुळे 100 अधिक घरं जळून खाक झाली आहेत. भारताची तन्वी शर्मा तैपई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीची विजेती ठरली आहे. तन्वीनं व्हिएतनामच्या प्रतिस्पर्ध्यांचा 21-16, 21-16 असा पराभव केला. या स्पर्धेतील सर्वात तरुण विजेती होण्याचा मान तन्वीनं मिळवला आहे. याआधी 2008 सायना नेहवालनं हे विजेतेपद जिंकलं होतं. 11 दिवसांच्या चुरशीच्या स्पर्धेनंतर स्कॉटलंडमधील ग्लासगो इथं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची काल एका दिमाखदार समारंभात सांगता झाली. या समारंभात पुढील स्पर्धेच्या यजमानपदासाठी ध्वज आणि बॅटन भारताकडे सोपवण्यात आला. 2030 अहमदाबादमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या शताब्दी आवृत्तीचं यजमानपद भारताकडे आहे. स्कॉटलंडच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धेचा ध्वज आणि बॅटन भारताचे प्रतिनिधी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा PT उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे सुपूर्द केला. या स्पर्धेत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य अशा 39 पदकांसह भारतानं गुणतालिकेत 4थं स्थान पटकावलं आहे.
ओडिशामध्ये महानदीची पाणी पातळी ओसरत असल्यानं पूरस्थितीत सुधारणा होत आहे. तरीही काही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अद्यापही आव्हानात्मकच आहे. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालचा काही भाग आणि सिक्कीममध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसंच उद्यापर्यंत दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, अंदमान आणि निकोबार, ओडिशा, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि झारखंडमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातल्या तरुणांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या कणखर असणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर. ब्रिक्स देशांच्या सांख्यिकी कार्यालयाच्या प्रमुखांची बैठक लखनौमध्ये. पूरग्रस्त राज्यांना केंद्राकडून 2,117 कोटी रुपयांचा आगाऊ निधी मंजूर. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची दिमाखदार समारंभाने सांगता, 100व्या राष्ट्रकुल स्पर्धेचं यजमानपद भारताकडे. त्याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:41 आणि 21 सेकंद झाले आहेत. जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकूया. स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली.
1: श्रोते हो, 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा होतोय. या निमित्ताने समन्वित कार्यक्रम ऐकूया. विषय आहे स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली. सहभाग डॉक्टर गौरी डंक आणि लीना पांडे. नमस्कार श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात मी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आई हा शब्द उच्चारताच डोळ्यांसमोर उभी राहते ती मायेची सावली, प्रेमाचा अथांग सागर आणि निस्वार्थ त्यागाची मूर्ती. जगातल्या प्रत्येक नात्याची सुरुवात जन्मानंतर होते, पण आई आणि बाळाचं नातं जन्माआधीच आकाराला आलेलं असतं. आईच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यासोबतच वाढणारा तो छोटासा जीव तिच्या श्वासाशी, तिच्या भावनांशी आणि तिच्या अस्तित्वाशी जोडला गेलेला असतो. बाळ या जगात येतं तेव्हा त्याला भाषा कळत नसते, शब्द कळत नसतात, ओळखी नसतात, पण त्याला ओळख असते ती फक्त आईच्या स्पर्शाची, तिच्या हृदयाच्या ठोक्यांची आणि तिच्या कुशीत मिळणाऱ्या सुरक्षिततेची. या सुरक्षिततेचं पहिलं रूप म्हणजे आईचं दूध. आईच्या दुधाचा प्रत्येक थेंब हा केवळ पोषण नसतो, तो निसर्गाने दिलेला अमूल्य आशीर्वाद असतो. त्यात असते मायेची ऊब, प्रेमाची ताकद, रोगांशी लढण्याची क्षमता आणि निरोगी आयुष्याची भक्कम पायाभरणी. म्हणूनच आईच्या दुधाला अमृतही म्हटलं जातं. आज विज्ञानानं वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. अनेक औषधं, अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत. पण आजही जगातील कोणतेही संशोधन, कोणतीही प्रयोगशाळा किंवा कोणतेही कृत्रिम अन्न आईच्या दुधाची सर करू शकत नाही. कारण आईच्या दुधात फक्त पोषण नसतं, तर त्यात असते आईच्या हृदयातून आलेली माया, विश्वास आणि जीवाभावाचं नातं. श्रोते हो, स्तनपान हा केवळ आईचा वैयक्तिक निर्णय नसून तो बाळाच्या निरोगी भविष्याचा, कुटुंबाच्या आनंदाचा आणि समाजाच्या आरोग्याचा महत्वाचा पाया आहे. त्यामुळेच दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. आणि यासाठीच आजच्या या विशेष कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत स्तनपान का आवश्यक आहे, अशा अनेक महत्वांच्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठी, या विषयावर सखोल आणि शास्त्रीय मार्गदर्शन करण्यासाठी

आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आरकी दमानी मेडिकल कॉलेज आणि हेडगेवार हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथील स्त्री रोग आणि प्रसूतीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर गौरी डंक. चला तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया, जाणून घेऊया आजच्या आपल्या याविषयी स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली. डॉक्टर गौरी, तुमचं आकाशवाणीतर्फे स्वागत करते, नमस्कार.

0: 7 ऑगस्ट या दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह हा साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश हा आहे की आपल्याला सगळ्यांना स्तनपानाचं महत्व माहिती आहे, पण या निमित्ताने ते सगळ्या लोकांपर्यंत पोचतं, ते वाढवलं जातं. या क्षेत्रात काम करणारे जे सगळ्या स्तरांमधली लोक आहेत, शासनाचे कर्मचारी आहेत, पेशंट्स आहेत, या सगळ्यांचा समन्वय या निमित्ताने साधला जातो आणि आपल्याला ज्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगायच्या असतात त्या एका प्लॅटफॉर्मवरनं एका क्षेत्रात ऍड्रेस होतात.
1: डॉक्टर, जन्मानंतर बाळाला पहिल्या एका तासात स्तनपान सुरू करणं हे का महत्वाचं मानलं जातं?
0: अगदी योग्य प्रश्न विचारलात तुम्ही. जन्मानंतर पहिल्या एका तासात स्तनपान सुरू करण्याचे अनेक फायदे आहेत. सुरुवातीला जे दूध येतं ना त्याला कोलोस्ट्रॉम असं आम्ही वैद्यकीय भाषेत म्हणतो, त्याला चिकट दूध, पिवळा स्त्राव असंही अनेक लोक म्हणतात. हे जे कोलोस्ट्रॉम असतं हे बाळाला मिळणं अतिशय आवश्यक असतं, जे पहिल्या एका तासात सुरू होऊन जातं. हे कोलोस्ट्रॉम जर बाळाला दिलं गेलं तर स्तनपानाच्या द्वारे जेव्हा मिळतं तेव्हा त्याला जंतू संसर्गाचा धोका कमी होऊन जातो. आई आणि बाळामधली जी इमोशनल अटॅचमेंट असते, जी भावनिक बंध असतात, ते एक सुरू होण्यास सुरुवात होते. आईमध्ये दूध निर्मिती जी असते, दूध तयार होण्याची जी पुढची प्रक्रिया असते ती सहज होते, सुलभ होते, दूध लवकर सुरू होतं येणं. आणि आपण जे म्हणतो की पहिल्या 8 दिवसांमध्ये जो नवजात मृत्यूदर जे ज्याचा आढावा घेतला जातो, जर या पहिल्या तासामध्ये जर आपण स्तनपान सुरू केलं तर हा नवजात मृत्यूचा धोका सुद्धा कमी होतो.
1: मग डॉक्टर, आईच्या पहिल्या दुधाला अमृत असं म्हटलं जातं ते का?
0: अगदी बरोबर. कोलोस्ट्रॉममध्ये अँटीबॉडीज भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याला जो जंतुसंसर्ग होऊ शकतो तो हे कोलोस्ट्रॉम दिल्यामुळे होत नाही, हा याचा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे. हे पचायला अगदी सहज असतं, सोपं असतं आणि आतड्यांचं, नवजात बाळाच्या आतड्यांचं सुद्धा हे संरक्षण करतं.
1: वा वा, मग खरोखरच याला अमृतच म्हटलं पाहिजे. डॉक्टर, बाळ जन्मल्यापासून त्याच्या 6 महिन्यापर्यंत बाळाला फक्त आईचंच दूध दिलं जावं याचा आग्रही धरला जातो आणि सल्लाही दिला जातो, तर ते कशामुळे?
0: अगदी बरोबर आहे. आम्ही याला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग असं म्हणतो. मुळात बाळाला इतर कुठलंही पाणी किंवा कुठल्या वरच्या अन्नाची या 6 महिन्यात गरजच नसते. त्याला जे आवश्यक सगळं पोषण असतं ते आईच्या दुधातनं पूर्णपणे मिळतं. त्यामुळे 6 महिने त्या मातेनी एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग करणं अतिशय गरजेचं आहे. अतिसार, न्यूमोनिया हे जे नवजात बाळांमध्ये आढळून येणारे कॉमन इन्फेक्शन्स आहेत किंवा इतर काही संसर्ग आहेत, हे या दुधामुळे कमी होतात. बाळाची वाढ चांगली होते, त्याच्या मेंदूचा विकास चांगला होतो. या सगळ्या कारणांमुळे 6 महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग दिलं गेलं पाहिजे.
1: अगदी अगदी. मग डॉक्टर, या स्तनपानामुळे बाळाला कोणते आरोग्यदायी फायदे होतात?
0: स्तनपानाचा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे की बाळाचं योग्य वजन वाढतं. आजकाल आपल्याला माहिती आहे की आज लहान मुलांमध्ये सुद्धा स्थूलतेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याची योग्य वाढ होणं, त्याच्या वजनामध्ये योग्य प्रकारे वाढ होणं हा स्तनपानाचा सगळ्यात मोठा फायदा आहे. जसं आपण मगाशी बोललो की त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, संसर्ग कमी होतात, हे फायदे तर निश्चितच अगदी प्रूव्हन आहेत. बाळाची बुद्धिमत्ता वाढणे, बुद्धिमत्तेचा विकास नीट होणे यासाठी सुद्धा हे स्तनपान चांगली मदत करतं. पुढे जाऊन होणारा मधुमेहाचा धोका सुद्धा याने कमी होतो.
1: मॅडम, जसं आता तुम्ही सांगितलं की बाळाला स्तनपानामुळे फायदा होतो, त्याचं आरोग्य चांगलं असू शकतं, तर मग स्तनपान दिल्यामुळे आईच्याही आरोग्याला याचा फायदा होऊ शकतो का?
0: नक्कीच नक्कीच. आपण जसं मगाशी बोललो की डिलिव्हरी झाल्यानंतर तासाभराच्या आत ते स्तनपान सुरू व्हायला पाहिजे. याचा सगळ्यात महत्वाचा फायदा हा आहे की प्रसूतीनंतर जो होणारा रक्तस्त्राव होतो ना तो यामुळे खूप कमी होतो. गर्भाशयाचा आकार जो आपल्या पुढच्या डिलिव्हरी झाल्यानंतर 1.5 महिन्यात हळूहळू कमी होत असतो, ज्याला आम्ही इन्व्होल्युशन म्हणतो, तेही गर्भाशयाचा आकार पूर्ववत होण्यास मदत होते. महत्वाचा फायदा म्हणजे स्तनाचा कर्करोग आणि अंडाशयाचा कर्करोग ह्या ज्या 2 गोष्टी असतात ह्याचे धोके पुढे जाऊन कमी होतात. आईचं वजन कमी होण्यास मदत होते, हे त्याचे मुख्यत्वाने असलेले फायदे आहेत.
1: अच्छा मॅडम, मग ज्या पहिलेटकरण असते, जेव्हा पहिल्यांदाच ती बाळंतीण झालेली असते, तर तिला दूध कमी येत असतं आणि ती तिची एक चिंता असते की आपल्याला दूध कमी आहे, तर मग यावर तुम्ही काय उपाय सांगाल?
0: ज्या मातांना दूध कमी येतं त्यांची एक नैसर्गिक टेंडन्सी असते की आपण वरचं पावडरचं दूध द्यावं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे फॉर्म्युला दूध आपण स्वतःहून सुरू करू नये. दूध जरी कमी येत असेल तरी आपण जर त्या बाळाला पहिल्यांदा आईचं दूध दिलं, जितकं बाळ ते दूध ओढेल तितकं ते वाढायला मदत होते, त्याच्यामुळे फॉर्म्युला

0: तुला मिल्क स्वतःहून सुरू करू नये हा यातला सगळ्यात पहिलं पाळलं जाणारं आम्ही सांगतो ते पथ्य आहे. वारंवार स्तनपान द्यावं, ते दिवसाही द्यावं आणि रात्रीही द्यावं. आम्ही त्याला डिमांड फीडिंग असं म्हणतो. बाळ कधी 1.5 तासाने दूध मागेल, कधी 2-3 तासाने मागेल, ती त्याची डिमांड असते. त्यावेळेला ते दूध दिलं गेलं पाहिजे, त्याने दूध वाढण्यास मदत होते. योग्य पोझिशन असते ब्रेस्ट फीडिंग करताना, स्तनपान करताना एक पोझिशन असते, त्याला लॅचिंग असं म्हणतो. ती आपली व्यवस्थित आहे की नाही ही तपासून बघावं. कधी कधी ती पोझिशन योग्य नसल्यानंतरही दूध येण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं किंवा त्या पहिल्या अटकरणीला थोडासा त्रास होऊ शकतो. हे चेक करावं, पोझिशन आणि लॅचिंग या दोन गोष्टी. आईनी सुद्धा या दरम्यान काही पथ्य पाळणं गरजेचं आहे. तिने पुरेसा आहार घ्यावा, आवश्यक ती विश्रांती घ्यावी. आम्ही नेहमी सांगतो की बाळ झोपल्यानंतर आईने सुद्धा त्या काळात आराम करणं गरजेचं आहे आणि मुख्य म्हणजे तो मोबाईल दूर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: आवश्यक असल्यास काही या क्षेत्रातले स्तनपान तज्ज्ञ असतात ज्यांना आम्ही लॅक्टेशन कन्सल्टंट म्हणतो, किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. काही औषधं असतात, काही इंजेक्शन्स असतात, ती सुद्धा दिली जाऊ शकतात हे दुधाचं प्रमाण वाढवण्यासाठी.
1: अगदी मॅडम, आता नोकरदार स्त्रियांचं प्रमाण वाढत चाललंय आणि वाढलेलं आहेच, प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया काम करतातच आहे. आणि मग बाळंतपणानंतर अशा स्तनपान करणाऱ्या मातांनी स्तनपान करणं कसं सुरू ठेवावं, आणि मग आणि बाळ घरी आहे तर अशा वेळेस त्यांनी दुधाची साठवणूक, म्हणजे घरी जेव्हा बाळ रडेल, जेव्हा त्याला आवश्यकता असेल तेव्हा त्या बाळाला दूध मिळावं, तर मग अशी तिने काय व्यवस्था करून ठेवावी?
0: अगदी चांगला प्रश्न विचारला तुम्ही. आपण पहिल्यांदा तर प्रसूती रजेच्या काळात आपलं स्तनपान व्यवस्थित चालू ठेवावं. जेव्हा जेव्हा कामाचे तास हे 1-7-8 तास असतील, शासकीय काय किंवा खाजगी क्षेत्रात असल्या तरी काय, हे तास सोडून जेव्हा ती घरी असेल तेव्हा तिने थेट स्तनपान द्यावं, ज्याला आम्ही डायरेक्ट ब्रेस्ट फीडिंग म्हणतो. समजा ती फार वेळ घराच्या बाहेर राहणार असेल तर ते दूध आपल्याला काढून ठेवता येतं. फक्त त्याची निर्जंतुक ते कंटेनर्स राहण्याची काळजी घेतली गेली पाहिजे. योग्य तापमानात ते सुरक्षित ठेवलं गेलं पाहिजे. जे आपलं एक्सप्रेस्ड ब्रेस्ट मिल्क ज्याला आपण म्हणतो, काढून ठेवलेलं जे आईचं दूध असतं, ते साधारण फ्रीजमध्ये, रेफ्रिजरेटरमध्ये योग्य त्या तापमानामध्ये योग्य ते दिवस ते राहू शकतं. जर कामाच्या ठिकाणी दूध काढून ठेवण्याची व्यवस्था असेल तर तेही काढून ठेवावं. शक्य असल्यास ते घरी बाळाला पाठवण्याची सोय सहज करता येण्या शक्य असेल तर ते करण्याचा विचार करावा.
1: आणि आता जसं तुम्ही सांगितलं की फ्रीजमध्ये आपण ते दूध ठेवू शकतो, मग ते जेव्हा बाळाला गरज असेल आणि फ्रीज मधून काढून लगेच बाळाला आपण देऊ शकतो की त्याला गरम वगैरे करण्याची?
0: जर तुम्ही ते फ्रीजर मध्ये ठेवलेलं असेल तर ते थॉ करावं लागतं. जे काढून ठेवलेलं दूध असतं ज्याला आपण एक्सप्रेस ब्रेस्ट मिल्क म्हणतो, ते रूम टेम्परेचरला राहू शकतं. 4 तासापर्यंत साधारण राहतं. ते गरम करून बाळाला पाजण्याची आवश्यकता नाही.
1: अगदी. मॅडम, मग स्तनपानाबाबत समाजात कोणते गैरसमज प्रचलित आहे आणि त्यामागचं सत्य काय आहे?
0: स्तनपानाबद्दलचा सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे पहिलं येणारं दूध फेकून द्यावं. हा जो आहे ना, हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. ह्याच्यासाठी आम्ही खूप झगडतो. प्रत्येक डॉक्टरसुद्धा डिलिव्हरी झाल्या झाल्या जे नातेवाईकांना सांगत असतो की बिलकुल बाळाला मध किंवा इतर चाटण अजिबात देऊ नका. हा फार मोठा गैरसमज आहे. उलट ते जे पहिलं येणारं दूध आहे ज्याला आपण कोलेस्ट्रॉम म्हणतो ते अत्यंत पौष्टिक आहे
1: आणि ते बाळाला दिलंच जावं,
0: दिलंच गेलं पाहिजे. दुसरं असं असतं की उन्हाळ्यात समजा एखाद्या आईची डिलिव्हरी झाली तर नातेवाईकांना ही काळजी वाटणं साहजिक आहे की आपण इतकं पाणी पितोय तर त्या बाळालाही वरचं पाणी दिलं गेलं पाहिजे. बिलकुल गरज नाही. आपण जसं मगाशी बोललो तसं पहिले 6 महिने बाळाला एक्सक्लुझिव्ह आईचंच दूध दिलं गेलं पाहिजे, कारण त्याला इतर कुठल्या अन्नाची गरजच नाही आहे. तिसरा एक कॉमनली आम्ही जो पाहतो गैरसमज पेशंट्समध्ये जो असतो की स्तनांच्या आकारावर ते ठरवतात. समजा स्तनांचा आकार लहान आहे तर ह्या आईला बाबा दूध कमीच येईल, असा एक गैरसमज असतो. पण मी हे सांगेन की स्तनाच्या आकारांचा आणि येणाऱ्या दुधाच्या प्रमाणाचा आपसात काहीही संबंध नसतो.
1: अगदी. मग डॉक्टर, स्तनपान करणाऱ्या आईने आहार आणि जीवनशैलीबाबत कोणती काळजी घ्यावी?
0: आपण जसं मगाशी म्हणालो की बाळ जेव्हा विश्रांती घेत आहे तेव्हा आईने सुद्धा बाकी इतर सगळी कामं बाजूला ठेवून विश्रांती घेणं गरजेचं आहे. तिने व्यवस्थित संतुलित आहार घ्यावा, पुरेसं पाणी प्यावं, बाकी डॉक्टरांचा सल्ला न घेता इतर कुठली औषधं घेतली जाऊ नयेत. जसं आपण प्रेग्नन्सीमध्ये गरोदरपणात काही औषधं अवॉइड करतो, टाळतो, कारण त्याचे काही दुष्परिणाम बाळावर होऊ शकतात, तसंच ब्रेस्ट फीडिंग करताना, स्तनपान करताना सुद्धा काही औषधे न घेण्याचा सल्ला देतो. अशी डॉक्टरांचा सल्ला न घेता बेसिकली औषधं घेतली जाऊ नयेत. आणि मी म्हटलं तसं मोबाईल बाजूला ठेवून आपली पुरेशी झोप होणं ही त्या आईने घेतली जाणारी काळजी आहे.
1: अगदी अगदी. मग मॅडम, कुटुंबातील सदस्यांची पण यामध्ये खूप मोठी भूमिका असते, म्हणजे विशेषतः बाळाच्या वडिलांनी पण आईला स्तनपान करण्यासाठी कसा आधार द्यावा आणि त्यांनी काय काळजी घ्यावी याबाबत.
0: बरोबर आहे. इथं सर्व कुटुंबियांचं जेव्हा आईला सहकार्य मिळतं तेव्हाच या 6 महिने आई जी असते बाळाला तिचं काम सांभाळून, तिचं जॉब सांभाळून हे सगळं करू शकते. घरकाम आणि बाळाच्या इतर कामांमध्ये ते वडील जे आहेत ते आईला मदत करू शकतात. आईला या काळामध्ये जे शरीरामध्ये हॉर्मोनल बदल होतात त्यामुळे स्त्रियांना एका भावनिक आधाराची सुद्धा गरज असते. तो सुद्धा सर्व कुटुंबियांनी मिळून द्यावा. तिच्यामध्ये काही इमोशनल डिस्टर्बन्सेस होणार आहेत हे सगळ्यांनी जर आधीपासून ऍक्सेप्ट केलेलं असेल तर त्या आईला आणि त्या कुटुंबियांना त्याचा ते ऍक्सेप्ट करायला सोपं पडतं. आईला विश्रांती मिळेल, तिला पौष्टिक आहार मिळेल याची सर्वांनी काळजी घ्यावी.
1: डॉक्टर, तिच्या बाळंतपणानंतर अशी कुठली लक्षणं तिच्यामध्ये अशी दिसून येतात की ती तिने दुर्लक्ष करू नये आणि तातडीने तिने डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे?
0: ब्रेस्ट फीडिंग करताना आईला जर स्तनांमध्ये खूप दुखत असेल किंवा तिथे लालसरपणा झालेला असेल, एखादी गाठ लागत असेल किंवा त्या गाठीच्या तिथून पूसदृश पाणी येत असेल, चिकट किंवा पिवळं पाणी येत असेल, तर आईनी काळजी घेण्याची गरज आहे, आईनी डॉक्टरांना दाखवण्याची गरज आहे. कधी कधी हे ब्रेस्ट अप्सेस आम्ही जे म्हणतो की याची लक्षणं असू शकतात, लालसरपणा असणं, पू येणं किंवा आईला ताप येणं, या गोष्टी काळजीपूर्वक बघितल्या गेल्या पाहिजेत.
1: अगदी अगदी. डॉक्टर, आता जुळ्या मुलांचा पण एक प्रश्न आहे की आणि जुळ्या मुलांचं आता प्रमाण पण बहुतेक पहिल्यापासून आता वाढलेलं दिसत आहे
0: आजकाल तंत्रज्ञानामुळे.
1: आणि मग अशी जुळी मुलं किंवा अकाली जन्मलेल्या बाळांच्या बाबतीत स्तनपानासाठी आईने कोणत्या विशेष बाबींकडे लक्ष द्यावं?
0: सर्वप्रथम आपण जुळ्या मुलांबद्दल बोलूया. तुम्ही जसं म्हणालात तसं त्याचं प्रमाण अगदी वाढलेलं आहे. पण जुळी जरी मुलं असली तरी आईचं दूध त्यांच्यासाठी सगळ्यात चांगलंच आहे. वारंवार स्तनपान द्यावं, दूध काढूनही ठेवू शकतो आपण. दोन बाळ असताना त्या दुधाची रिक्वायरमेंट गरज सुद्धा जास्त असते. कधी कधी आईला त्या वेळेला ते दूध येणार नाही, दोन बाळांना एकदम पुरण्या इतकं थोड्या वेळाने येईल, तर तिने ते काढून ठेवावं. जसं आपण मगाशी बोललो, योग्य त्या तापमानात सुरक्षित निर्जंतुक सगळ्या काळजी घेऊन ते ठेवावं, ते नंतर दोन्हीपैकी एखादं बाळ जागं होईल तेव्हा देता येईल त्याला. आता अकाली जन्मलेल्या बाळांबद्दल मुख्यतः प्रीटम म्हणजे वेळेआधी जी जन्मलेली बाळं असतात, प्रीटम डिलिव्हरीज असतात, त्यांच्यासाठी कांगारू मदर केअर आम्ही सांगतो. कांगारूचं बाळ जसं आईच्या पोटाच्या पिशवीत असतं तसं ती छोटी बाळं जर आईच्या छातीला लावून ठेवली तर त्यांच्यामध्ये एक बॉन्डिंगही चांगलं तयार होतं. आम्ही त्याला कांगारू मदर केअर म्हणतो. तो आम्ही अगदी सल्ला देतो की बाळाला आईच्या जवळ छातीजवळ बांधून ठेवतात कपड्याने.
1: अरे वा,
0: तर ते कांगारू मदर केअरनी अकाली जन्मलेल्या बाळांना फायदा होतो.
1: डॉक्टर, आपण आपल्या या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि जाता जाता तुम्ही नवमातांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोणता महत्वाचा संदेश द्याल?
0: मी असं सांगेन की आईचं दूध हे बाळासाठी असलेली पहिली लस आहे, त्यामुळे ते आपण जसं बोललो तसं ते अगदी पहिल्या तासाभरात दिलं गेलं पाहिजे. ते बाळासाठी सगळ्यात चांगलं अन्न आहे आणि सर्वोत्तम संरक्षण आहे. जन्मानंतर पहिल्या तासात स्तनपान सुरू करा. पहिले 6 महिने फक्त आणि फक्त आईचं दूध द्या. 2 वर्ष किंवा त्याहूनही अधिक काळ पूरक आहारासह चालू ठेवा, पण स्तनपान 2 वर्षापर्यंत चालू ठेवा. आणि प्रत्येक आईला कुटुंब, तिच्या कुटुंबाचा आणि समाजाचा आधार मिळणं हीच तुम्ही म्हणालात तसं निरोगी पिढीची गुरुकिल्ली आहे.
1: अगदी. डॉक्टर गौरी मॅडम, स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली याविषयी इतकी सुंदर आणि भरभरून माहिती दिली. आपल्या मैत्रिणींना निश्चितच याचा उपयोग होणार आहे. यासाठी मी आकाशवाणीतर्फे तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, आजच्या आपल्या या मुलाखतीतून तुम्हाला नक्कीच कळून चुकलं असेल की स्तनपान ही केवळ आईची जबाबदारी नाही तर संपूर्ण कुटुंबाची, समाजाची आणि आरोग्य व्यवस्थेची सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक नवमातेला विश्वास, आधार, प्रोत्साहन आणि योग्य माहिती मिळाली तर प्रत्येक बालकाला जीवनाची सर्वोत्तम सुरुवात मिळू शकते. जागतिक स्तनपान सप्ताहाचा संदेशही हाच आहे की प्रत्येक बाळाला आईच्या दुधाचा हक्क आणि प्रत्येक आईला स्तनपानासाठी आधार हा मिळालाच पाहिजे. श्रोते हो, 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा होतोय. या निमित्तानेच समन्वित कार्यक्रम आपण ऐकलात. विषय होता स्तनपान निरोगी बालपणाची गुरुकिल्ली. सहभाग डॉक्टर गौरी डंक आणि लीना पांडे. सादर करते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:33 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नितीन साळुंखे लिखित अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. आज ऐकूया भाग 84.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ, संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण ऐकणार आहोत मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा पाचवा भाग.
1: कॉर्नवॉलिसचा पुतळा ज्या टाउन हॉलमध्ये ठेवण्यासाठी घडवला होता तो टाउन हॉल 1833 साली बांधून पूर्ण झाला, परंतु तरीही कॉर्नवॉलिसचा पुतळा काही टाउन हॉलमध्ये हलवण्यात आला नाही. तो एल्फिन्स्टन सर्कलमध्येच बसून स्थानिक प्रजेकडून पूजा करून घेत होता. तो तिथून हलवून टाउन हॉलमध्ये ठेवावा असं कुणाला वाटत होतं की नाही कोण जाणे. वेलस्लीचा पुतळाही चर्चगेट बाहेरच्या एस्प्लनेडवर तसाच उभा होता. त्याच्या नशिबी त्याला योग्य जागा मिळावी याची चर्चाही नव्हती. ब्रिटिश भारताच्या या दोन्ही गव्हर्नर जनरलांचे पुतळे धूळ माती खात लोकांकडून पूजा करून घेत सार्वजनिक ठिकाणांवर असहाय्यपणे उभे होते.
2: वेलस्लीचा पुतळा बसवलेलं त्यावेळेच एस्प्लेनेड काय किंवा कॉर्नवॉलिसचा पुतळा ठेवलेलं बॉम्बे ग्रीन काय, या त्यावेळच्या मुंबईकरांच्या एकत्र येण्याच्या जागा होत्या. ज्या ठिकाणी आपण भारतीय लोक एकत्र येतो त्या ठिकाणी घाण कचरा होणार हे सांगायलाच हवं असं नाही. एस्प्लेनेड आणि बॉम्बे ग्रीन या त्यावेळच्या मध्यवर्ती जागा. घोडेवाले, बैलगाडीवाले, पालखीवाले त्या ठिकाणी पॅसेंजरांची वाट बघत तंबाखूच्या पिचकाऱ्या मारत उभे असत. त्यातच बॉम्बे ग्रीन ही खरेदी विक्रीचे सौदे करण्याची जागा. व्यापारी आणि त्यांचे ग्राहक यांची त्या ठिकाणी वर्दळ असे, त्यामुळे या ठिकाणी घोड्याची लीद, बैलांच्या शेणामुताचे ओघळ आणि पान तंबाखूच्या पिचकाऱ्यांचा सडा कायम असे. त्यातच उडणारी धूळ, घोंगावणाऱ्या माशा असतच, शिवाय मुंबईतलं दमट हवामान, या सगळ्याचा दुष्परिणाम त्या संगमरवरी पुतळ्यांवर होऊन त्यांची दैना होत होती. कॉर्नवॉलिसचा पुतळा निदान घुमटीत तरी होता, वेलस्लीचा पुतळा तर ऊन वाऱ्या पावसात उभा होता. हळूहळू पांढऱ्या शुभ्र संगमरवरातले हे पुतळे पिवळट मातकट होऊ लागले होते.
1: 1841 साल उजाडलं. पुतळे बसवून 15-16 वर्षांचा काळ उलटून गेला होता. एवढ्या मोठ्या कालावधीनंतर त्या पुतळ्यांच्या झालेल्या दुरावस्थेकडे कुणाचं तरी लक्ष गेलं असावं, किंवा कुणा अधिकाऱ्याच्या हृदयाला पाझर फुटला असावा, आणि मग उघड्यावर असलेले हे पुतळे हलवून टाउन हॉलमध्ये नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या. तशा बातम्याही स्थानिक जनतेत पसरल्या. मार्च महिन्यात कॉर्नवॉलिसचा पुतळा टाउन हॉलमध्ये नेणार अशी बातमी पसरली. जून महिन्याच्या आसपास वेलस्लीच्याही पुतळ्याजवळ गवंडी, मजूर, पुतळ्याचं मोजमाप घेणारे कारकून इत्यादींचा वावर सुरू झाला. बहुतेक हा पुतळाही टाउन हॉलमध्येच हलवणार असावेत अशा चर्चा मुंबईकरांमध्ये सुरू झाल्या. पण त्या केवळ चर्चाच ठरल्या. बातम्या आल्या आणि हवेत विरल्या, प्रत्यक्षात काहीच झालं नाही. दोन्ही पुतळे होते त्याच ठिकाणी राहिले. आपले देव जागेवर राहिले म्हणून मुंबईकरांनी निश्वास सोडला की नाही हे कळायला मात्र काही मार्ग नाही. नाही म्हणायला उघड्यावर असलेले वेलस्लीच्या पुतळ्याला पावसापासून संरक्षण देणारा छप्पर तेवढं घातलं गेलं.
2: मुंबईतले हे सर्वात पहिले

0: पहिले आणि भव्य पुतळे. तेही ब्रिटिश भारताच्या गव्हर्नर जनरलांचे. पण त्यांची तमा कोणालाही नव्हती. आपल्याला देव मिळाले म्हणून स्थानिक खुश होते. ब्रिटिश अधिकारी पुतळे उभारण्याचं आपलं कर्तव्य करून मोकळे झाले होते. आता त्यांना तिकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. तसेही हे पुतळे ज्यांचे होते ते आता कोणत्याही पदांवर नव्हते. कॉर्नवॉलिस कधीच आकाशातल्या बापाकडे निघून गेला होता आणि वेलस्ली भ्रमिष्ट झाला होता. त्यामुळे त्यांच्या पुतळ्यांकडे लक्ष दिलं काय नि न दिलं काय सारखंच असं प्रशासनाला वाटलं असल्यास नवल नाही.
1: कॉर्नवॉलिसचा देवळीतला पुतळा बॉम्बे ग्रीनवर 1824 साली बसवण्यात आला होता हे आपण आधी पाहिलं. बॉम्बे ग्रीन हा भाग तेव्हाच्या किल्ल्याच्या आतलं मध्यवर्ती केंद्र होतं. निर्यात करण्यासाठी आलेल्या कापसाच्या गासड्या, अफू आणि इतर सामान या परिसरात पसरलेलं असायचं. या ठिकाणी मोठ्या संख्येनं व्यापारी, अडते, घोडागाड्या, बैलगाड्या, पालख्या यांची एकच गर्दी होत असल्यामुळे त्या ठिकाणी सर्वत्र कचऱ्याचं आणि अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलेलं होतं.
0: या भागाचं चित्र बदलण्याची कल्पना 1853 ते 1860 या कालावधीतले मुंबई प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड जॉन एल्फिन्स्टन यांनी मांडली आणि त्यांच्या नंतर त्यांच्या जागी आलेल्या जॉर्ज क्लार्क यांनी ती पुढे नेली. 1862 सालात राणीच्या वतीने नेमण्यात आलेले गव्हर्नर सर बार्टर फ्रियर यांच्या काळात म्हणजेच 1862 ते 1867 या काळात त्या कल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त व्हायला सुरुवात झाली. आणि 1869 ते 1872 या काळात गव्हर्नर असलेले विलियम फिट्झजेराल्ड यांच्या काळात ती पूर्ण झाली. ही कल्पना प्रत्यक्षात आणली ती मात्र त्यावेळेचे पोलीस खात्याचे नियंत्रक चार्ल्स फॉर्जेट यांनी. मूळ कल्पनेचे जनक जॉन एल्फिन्स्टन असल्यामुळे या जागेचं नामकरण एल्फिन्स्टन सर्कल असं करण्यात आलं आणि बागेला एल्फिन्स्टन सर्कल गार्डन असं नाव देण्यात आलं.
1: एल्फिन्स्टन सर्कल गार्डन तयार होत असतानाच सन 1870-71 दरम्यान त्या जागेच्या मधोमध असलेला कॉर्नवॉलिसचा पुतळा उजवीकडे सरकवण्यात आला. एव्हाना किल्ल्याची तटबंदी पाडून टाकण्यात आली होती. त्यामुळे तटबंदीच्या बाहेर एस्प्लेनेडवर असलेला वेलस्लीचा पुतळाही या ठिकाणी हलवण्यात आला. ह्या दोन्ही पुतळ्यांची देवपूजा इथेही सुरू राहिली. ह्या काळात कॉर्नवॉलिसचा पुतळा वली साहेब म्हणून प्रसिद्ध झाला होता. 1965 ऑगस्ट महिन्यापर्यंत हे दोन्ही पुतळे एल्फिन्स्टन सर्कल गार्डन मध्येच होते.

अज्ञात मुंबई, मुंबईतल्या ब्रिटिश पुतळ्यांच्या गोष्टीचा पाचवा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक उमा दीक्षित आणि नितीन वाघ. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य आशिष शेडगे आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आत्ताच आपण ऐकलात. आज आपण ऐकलात भाग 84. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.

0: मंगलाष्टक वन्समोर या चित्रपटातील हे गीत गायलं होतं मंगेश बोरगावकर आणि कीर्ती किल्लेदार यांनी. गीतकार होते गुरु ठाकूर आणि संगीतकार होते निलेश मोहरीर.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मुंबई पुणे मुंबई 2 या चित्रपटातून बेला शेंडे आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत संगीता बर्वे, विश्वजीत जोशी आणि श्रीरंग गोडबोले, आणि संगीतकार आहेत अविनाश विश्वजीत.

0: श्रोते हो, आव्हानं, कठीण परिस्थिती, संघर्ष हे त्याच्यासाठी काही नवीन नाहीत. त्यानं आयुष्यात वारंवार शून्य बघितलेलं आहे, पण तो कुठेही डगमगला नाही, थांबला नाही, जिद्दीनं आणि आत्मविश्वासानं पुढे जात राहिला. तो म्हणजे शेफ तुषार प्रीती देशमुख.
1: जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काही आपली पाठ सोडत नाहीये. मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो, त्यामुळे पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहितीये.
0: तेव्हा अवश्य ऐका, शून्य बघितलेला माणूस या आत्मचरित्राच्या निमित्ताने शेफ तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
2: अगं कधी आरशात उलट वाचून पाहिलंयस?
3: ते आणि कशाला,
2: गंमत म्हणून करून पहा, तोही मेंदूचा व्यायाम आहे.
3: अजब आहे.
2: होय, स्मरण शक्ती चांगली राहावी यासाठीचे अनेक प्रयोग जाणून घ्या स्मृतीवर्धन मालिकेच्या 3 भागात.
3: तेव्हा अवश्य ऐका अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत स्मृतीवर्धन सोमवारी 3 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ऍप आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही. स्मृतीवर्धन.
4: श्रोते हो, आपण ऐकत आहात गीतबहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जीवा

श्रोते हो, या गीतासोबतच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम गीतबहार, माफ करा, सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

दीपक परांजपे यांनी गायलेलं हे गीत होतं शंकर वैद्य यांचं. आपण ऐकत आहात भावधारा, हा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया दीपाली गजके यांनी गायलेलं श्रेयसी वझे यांचं गीत, संगीतबद्ध केलं आहे मंदार आपटे यांनी.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 वाजता सोलार ड्रायर तंत्रज्ञान, सौर यंत्राने वाळवलेली कृषी उत्पादनं आणि शाश्वत मूल्यवर्धन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ श्री निनाद पाटील. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 45 15 41 34 आणि 45 15 41 35 या क्रमांकावर फोन करा. 022 हा STD कोड आहे. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM गोल्ड तसंच News on AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनूया. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
1: PM जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: कमी वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिक वर कमाले.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोते हो, आत्ताच आपण वैदही मेकडे यांनी गायलेली शांता शेळके यांची रचना ऐकलीत. आपण ऐकत आहात भावधारा, हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

कवियवर्य कुसुमाग्रजांचं गीत प्रशांत काळुंदरेकर यांनी गायलं होतं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. एक निवेदन. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून. आज सोमवारी 3 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 वाजता सोलार ड्रायर तंत्रज्ञान, सौर यंत्राने वाळवलेली कृषी उत्पादने आणि शाश्वत मूल्यवर्धन या विषयावर मार्गदर्शन करणारा आहे तज्ज्ञ निनाद पाटील. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434 आणि 02245151435 या क्रमांकांवर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया.

थरथरार चित्रपटातलं गीत उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, आनंद शिंदे, ज्योत्स्ना हर्डीकर आणि सह कलाकारांनी गायलं होतं. गीतरचना प्रवीण दवणे, संगीत अनिल मोहिले.

आशा भोसले आणि सहकलाकारांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार सुधीर फडके आणि चित्रपट थोरली जाऊ, गीतबहार, चित्रपट संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

अजय गोगावले आणि सहकारी यांनी गायलेलं उलाढाल चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी. गीतबहार कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मुख्य गायक होते अजय गोगावले, गीतरचना गुरु ठाकूर आणि संगीत अजय अतुल. गीतबहार कार्यक्रम याबरोबरच संपला.

सकाळचे 10:30 वाजले आहेत. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत, नादब्रह्म. आज या कार्यक्रमात सुभाष वनगे यांचं गिटारवादन, राग ललत. विलंबित गत, रूपक तालात, द्रुतगत तीन तालात, त्यांना तबला साथ संतोष मिश्रा यांची. सुभाष वनगे यांचं गिटारवादन, राग ललत.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुभाष वनगे यांचं गिटारवादन आपण ऐकलं, राग ललत, त्यांना तबला साथ संतोष मिश्रा यांनी केली.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम सहज संवाद.

महाराष्ट्राला समृद्ध अशी लोकसंगीताची परंपरा लाभली आहे. प्रत्येक प्रांतानुसार या लोकसंगीताचे प्रकार बदलतात. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, वेगवेगळ्या प्रांतामध्ये आपण जातो तेव्हा तिथल्या लोककलेचा आनंद आपल्याला मिळतो आणि या विविधतेतच त्या आनंदाचं सार आहे. त्या त्या प्रांतातली वैशिष्ट्य, त्या त्या बोलीभाषेची वैशिष्ट्य तिथल्या लोकपरंपरेत, लोकसंगीतात उमटलेली आपल्याला दिसतात. याच लोकसंगीताच्या समृद्ध परंपरेमधला एक प्रकार म्हणजे तमाशा. अगदी प्राचीन काळापासून या तमाशाचं अस्तित्व आपल्याला आढळतं. कोणत्याही कलेचा जो मूळ हेतू असतो लोकरंजन, तमाशाचाही तोच मूळ हेतू आहे. ज्या काळी मनोरंजनाची साधनं कमी होती, माध्यमं कमी होती, अशा वेळी गावखेड्यांमध्ये संध्याकाळच्या वेळी तमाशा होत असे आणि मग मनोरंजनाचं एक साधन म्हणून गावकरी त्या तमाशाला तुडुंब गर्दी करत असत. मग अगदी रात्री उशिरापर्यंत हा तमाशाचा कार्यक्रम चालायचा. मग त्याच्यात गण, गवळण, बतावणी, वग असे वेगवेगळे भाग असायचे. याच तमाशामधला एक लोकप्रिय प्रकार म्हणजे सवाल जवाब, अर्थात प्रश्न आणि त्याचं उत्तर. आदिम काळापासून माणसाला पडणारे प्रश्न आणि त्यानं उत्तर शोधण्याचा केलेला प्रयत्न हा क्रम अखंड सुरू आहे. आजही आपल्या पृथ्वीच्या पल्याड जीवसृष्टी आहे का, ग्रहांवरती काय वेगवेगळे पदार्थ सापडतात, हे प्रश्न आपल्या मनात आहेत आणि त्याची उत्तरं शोधण्याचे शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. मूळ विषय आपला सवाल आणि जवाब. आजच्या सहसंवादमध्ये याचेच वेगवेगळे रंग आपण बघूया.

तुप मध्ये गुंतून पळसी तुझे शहाणपण चुले पुढे जनी जनार्दन बसुनी पाहे आतुर

या सर्व सवाल जबाबचे जे प्रकार आहेत त्याच्यात आपल्याला साम्य असं दिसतं की आधी गणेशाचं देवाचं नमन केलं जातं, नटराजाचं नमन केलं जातं आणि मग त्यानंतर प्रश्न विचारला जातो. मग त्या प्रश्नाचं उत्तर येतं आणि त्या उत्तरात पुढचा प्रश्न येतो.

मराठी चित्रपटांमध्ये ग्रामीण पार्श्वभूमी असणारे जे चित्रपट आले त्यामध्ये तमाशा ह्या प्रकाराचा उपयोग केल्याचं आपल्याला दिसतं. आणि मग कथानकाच्या ओघामध्ये जेव्हा तमाशा येतो तेव्हा साहजिकच त्याच्यात तमाशाचा एक भाग म्हणून सवाल जवाब येणं हे अपरिहार्य असतं. याची आणखी एक गंमत बघा. संगीताच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर चित्रपट जरी वेगवेगळे असले, कवी वेगवेगळे असले, तरी ह्या सगळ्याचा जो साचा आहे, त्याची जी चाल आहे, ज्या पद्धतीने सवाल जवाब सादर केले जातात, ती चाल आपल्याला सारखीच दिसते अगदी सुरुवातीपासून.

ह्या सवाल जवाबाचा मूळ साचा जरी तोच असला, म्हणजे मग अशी मी सांगितल्या त्याप्रमाणे आधी गणेशाचं नमन, नटराजाचं नमन, त्यानंतर प्रश्न, आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर देताना येतो तो पुढचा प्रश्न, आणि ही साखळी अशी सुरू राहते. दुसरा एक मुद्दा आपण बघितला की त्याची जी चाल आहे, म्हणण्याची पद्धत आहे,

ती सुद्धा सारखीच आहे. याच्यामध्ये कसोटी असते ती कवीची, कारण एका प्रश्नाचं उत्तर देताना त्याला पुढचा प्रश्न सुचावा लागतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना पुन्हा अजून एक सवाल निर्माण व्हावा लागतो.

याची आणखी एक गंमत अशी की साधी सोपी कोडी असतात, अगदी रोजच्या व्यवहारातली उदाहरणं असतात, मग काही पुराणातली असतात, काही इतिहासातली असतात. ऐकता ऐकता आपण त्याच्यात रंगून जातो आणि आपणही त्याचं उत्तर शोधायला लागतो.

मराठी चित्रपटांमध्ये ही सवाल जबाबाची मोठी मालिका आपल्याला दिसते. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जे चित्रपट आले त्याच्या कथानकातही त्याचा उपयोग केला गेला, त्याच्याही गाणी आपण सुरुवातीला ऐकली. आपल्याला वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आपण आज या गाण्यानंतर थांबणार आहोत.

सवाल जवाबाचे वेगवेगळे रंग आजच्या सहसंवादमध्ये आपण बघितले. समोरचं घड्याळ सांगतंय आता थांबायला हवंय. भेटूया परत. सहसंवाद कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. मध्यान्नीचे 12 वाजले आहेत. आता वनिता मंडळ.

0: श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया शून्यातून उभारी, तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मंडळी. बऱ्याचदा तुमच्या आमच्या सर्वांच्याच बाबतीत असं कधी ना कधी हे घडतं की पुस्तक वाचताना कसलंच भान राहत नाही. ते पुस्तक कधी विचार करायला लावतं, कधी धीर देतं, कधी हसवतं,

0: तर कधी कधी मन सुन्न करून टाकतं. आज आपण वेगळ्या संघर्षांना तोंड देणाऱ्या शेफ तुषार प्रीती देशमुख यांच्या आत्तापर्यंतच्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांच्या शून्य बघितलेला माणूस या पुस्तकाच्या निमित्तानं सेलिब्रिटी शेफ तुषार प्रीती देशमुख आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. तुषार, आमच्या कार्यक्रमामध्ये तुझं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: तुषारची थोडक्यात ओळख करून देते. माया ऑटो रेंटल्स ही कंपनी त्याचा मित्र योगेश म्हात्रे याच्यासोबत यशस्वीपणे चालवत आहे. प्रीती फूड फ्लेवर्स हे देखील दणक्यात सुरू आहे. तरुण पिढीतील नवउद्योजक म्हणून उद्योगश्री पुरस्कार, अर्थसंकेत पुरस्कार आणि महाराष्ट्राचा ब्रँड पुरस्कार या आणि यासारख्या अनेक पुरस्कारांनी तुषार प्रीती देशमुख यांना सन्मानित करण्यात आलं आहे. तसंच खाद्य संस्कृतीवर आधारित नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थ असलेलं प्रीत खाद्य परंपरेची हे पुस्तक अनेकांच्या पसंतीस उतरलेलं आहे. खर तर तुषार, तुझ्याशी अनेक विषयांवरती गप्पा झालेल्या आहेत. अनेक रेसिपीजच्या माध्यमातून तू आकाशवाणीमध्ये आलेला आहेस आणि आज तू आलेला आहेस त्याचं औचित्य पूर्णपणे वेगळं आहे. आज तुझ्या प्रवासाबद्दल आपण बोलणार आहोत. तो प्रवास तू उलगडलेला आहे तो एका पुस्तकाच्या माध्यमातून. तर मुळात हे पुस्तक लिहावं असं तुला का वाटलं?
1: 47व्या वर्षात आपल्यावरती आत्मचरित्र प्रकाशित होणं हेच सर्वात अद्भुत असं गोष्ट होती. पण मला ती माझ्या वयाच्या 35व्या वर्षी करायची होती. ह्याचं कारण असं आहे की माझ्या आयुष्यामध्ये जन्मापासून आजपर्यंत आलेले प्रत्येक अनुभव हे कटू अनुभव होते. त्याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनातनं जर बघायला गेला तर आनंद जास्त नाही पण दुःखच जास्त, आणि मग त्या दुःखातनं आपण आनंद कसा मिळवू शकतो. ह्यासाठी मला जो प्रवास खूप विचारपूर्वक करायला लागला तो मला असं वाटलं की आपण कुठेतरी लोकांसमोर मांडला पाहिजे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतातच. आणि मला असं वाटलं होतं की माझं जर आयुष्य अशा अशा प्रकारे मी उलगडलं तर अनेकांना त्याच्यामधनं प्रेरणा मिळू शकते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा लहान असतो ना तेव्हा मधुलिका आपण शाळेमध्ये आपल्याला माहितीये इन्स्पिरेशनल टॉक्स असतात जे अनेक लोक ज्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी कामगिरी केली आहे ते आपल्याला इन्स्पिरेशनल टॉक्स द्यायला येतात. पण आपण त्यांच्याशी नक्कीच इन्स्पायर्ड होतो पण वयाचा थोडासा डिफरन्स असतो,
0: कनेक्ट होत नाही आपण.
1: एक्झॅक्टली, तो कनेक्टिव्हिटीचा पार्ट मला नेहमी कुठेतरी मिसिंग वाटायचा की आमच्या वयातले किंवा थोडेसे मोठे किंवा असे कोणी नसतातच का यशस्वी, किंवा त्यांना नाही का प्रॉब्लेम्स येत, मग ते कसे काय ओव्हरकम करतात, मग अशांना का नाही बोलवलं जात, हा प्रश्न मला पडायचा. आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटायचं की माझी स्टोरी जर इतकी स्ट्रॉंग आहे तर मग मीच जर ह्या बाबतीमध्ये मुलांशी कनेक्ट व्हायला लागलो, मुलांशी संवाद साधला तर मुलं नक्कीच माझ्याशी कनेक्ट होतील. आत्ताच्या काळामध्ये जरा काय झालं ना की वी आर सो डिप्रेस्ड, मग आम्हाला असं होतंय, मग तसं होतंय, मग आत्महत्या करण्यापर्यंतचे प्रकार, मग हे जे काही आहे ते मला असं वाटलं की जर माझ्या आयुष्य एकदा नाही दोनदा नाही 9 वेळा आत्महत्या करण्याचे प्रसंग आले त्याच्यात ना मी ओव्हरकम कसं केलं, पण ते प्रसंग किती कठीण होते म्हणून मला ते डोक्यामध्ये विचार आले किंवा कशा गोष्टी होत्या, हे सगळं उलगडण्यासाठी हे मला पुस्तक करायचं होतं. पण गंमत अशी होती की वयाच्या 35व्या वर्षी तर ते झालं नाही, पण त्यावेळेला एक लेखक होते त्यांना मात्र पुस्तक माझं करायचं होतं, पण त्यालाही 9 वर्षाचा एक कालावधी लागला. आता ते लेखक नाही पण दुसऱ्या लेखिकेनी हे पुस्तक पूर्ण केलं
0: आणि त्या म्हणजे जयश्री देसाई. आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे ही एका संघर्षाची एका जिद्दीची कहाणी आहे. म्हणजे अगदी पुस्तकाच्या पहिल्या पानापासून पहिल्या अगदी वाक्यापासून ते आपल्याला जाणवतं. तर तुम्ही कसं उलगडत गेलात आणि जयश्री त्यांनी तुला त्यावेळेला कसं सांगितलं की नाही ह्या पुस्तकाकडे बघताना तू कसं बघायला हवंस?
1: हो, मजा अशी झाली की खरं तर 9 वर्षापूर्वी जसं मी आता म्हटलं तसं जे लेखक होते त्यांनी मला इंकिंग इनोव्हेशनचे आनंद लिमय जे खूप नावाजलेले प्रिंटिंग प्रेसमध्ये आहेत त्यांच्याकडे मला अप्रोच करायला नेलं होतं. कारण आनंद लिमयांनी जेव्हा मला वयाच्या 35-46व्या वर्षात बघितलं तेव्हा त्यांना प्रश्न पडला होता की एवढ्या लहान वयाच्या मुलाबद्दल काय लिहायचं, काय याची स्टोरी असेल, हा कोणालाही पडलेला प्रश्न होता जो त्यांनाही पडला होता. आणि मग त्यांनी मला सांगितलं मला तुझ्या आयुष्याबद्दल थोडंसं सांगशील का. जेव्हा मी माझी स्टोरी थोडीशी त्यांच्याकडे नरेट केली तेव्हा मात्र त्यांनी निश्चय केला होता की तुषारच्या आयुष्यावर जेव्हा कधी पुस्तक बनेल ते माझ्याकडनंच बनेल, ही मी शाश्वती घेतो हे त्यांनी जाहीर केलं होतं. काळ निघून गेला, कोरोनाच्या नंतर असं वाटलं की आता हे पुस्तक होणारच नाही, कारण माझ्या आयुष्यावर चित्रपट पण येणार होता त्याचंही पूर्णपणे काम थांबलं होतं. मग असं वाटलं की आता आपल्या आयुष्यात पुन्हा

0: घडण्यासारखं नाहीच आहे आता हे नाही आपल्यासाठी, पण म्हणतात ना की ते घडायचं ते घडतं. तसंच झालं की माझ्या काकींच्या निधनानंतर मी काकींवरती पुस्तक लिहिणार होतो ज्यासाठी मी आनंद लिमयेंना अप्रोच केलं होतं, आणि आनंद लिमयेंनी एवढं मात्र सांगितलं की माझ्या बकेट लिस्ट मधलं तुझं पुस्तक हे आहे आणि मला ते करायचं आहे, त्यामुळे मला तू येऊन भेट. त्यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी लेखिका जयश्री देसाई आहेत, त्यांना हे काम दिलेलं आहे, तुझं पुस्तकाचं लिखाण त्या करणार आहेत. आणि मिनल मोहाडीकरांच्या माध्यमातून मी जयश्रीताईंना नॉर्मली ओळखत होतो, पण जयश्रीताईंना माझी पूर्ण कथा माहिती नव्हती. त्यांना फक्त मी सेलिब्रिटी टीव्हीवरचा शेफ म्हणून माहिती होतो. त्यांनाही हा प्रश्न पडला होता जयश्री देसाईंना की ह्या मुलावरती काय पुस्तक होणार. पण मग जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो असं ठरलं होतं, आनंद लिमयेंनी सांगितलं होतं की तुम्ही कॉन्व्हर्सेशन फोनवरती करू नका, तर तुम्ही भेटून एकमेकांनी कॉन्व्हर्सेशन करा आणि मग त्याच्यातनं तुम्हाला काय निष्पन्न होतंय, लिखाण काय होतंय, हे त्यांनी पहिल्यापासून हट्ट धरला होता. आणि त्याप्रमाणे आम्ही रोज भेटायचं ठरवलं. पहिल्या दिवशी मात्र जयश्री देसाईंनी मला खूप छान वाक्य सांगितलं की तुषार, तुझ्या आयुष्यातली ही एक थेरपी आहे. जी थेरपी अशी आहे की तुझ्या आयुष्यात बरेच वाईट प्रसंग येऊन गेले, आता ते पूर्ण विसरायचेत. सो आता ह्या पुस्तकाच्या माध्यमातून जे तुला उलगडायचं ते संपूर्णपणे उलगड आणि मग हे वाईप ऑफ करून टाक. म्हणजे सकारात्मकतेने आज तू जगतोच आहेस, पण अजून वेगळ्या सकारात्मकतेने तू जगशील.
1: नक्कीच नक्कीच. आणि हे सगळं तू मांडत असताना तुला अनेक जुन्या आठवणींना उजाळा द्यावा लागला. जसं आई आहे किंवा मग इतरही अनेक मंडळी आहेत तुझ्या आयुष्यात जी महत्वाची आहेत, तर हे सगळं तू सांगत असताना त्यांनाही अश्रू अनावर झाले जयश्रीताईंना. तर त्याही बद्दल आम्हाला सांगणार.
0: म्हणजे मला अजूनही आठवते की जयश्रीताईला पहिल्याच दिवशी जेव्हा मी स्टोरी नरेट करायला लागलो तेव्हा माझ्या बालपणापासूनची स्टोरी मी नरेट करायला लागलो, म्हणजे जन्मापासूनची. आई वडील पुण्याला जेव्हा आले तेव्हा माझ्या वडिलांचा व्यवसाय होता, त्यात आलेल्या अडचणी, मग त्याच्यात किती आमची समृद्धी होती खरं म्हणजे. त्या समृद्ध घरामध्ये जेव्हा जन्म झाला, प्री मॅच्युअर्ड बेबी मी होतो, मुलगा जगेल की नाही इथपर्यंत प्रश्न होता, म्हणजे सुरुवातच माझ्या स्टोरीची इकडनं झाली होती. पण आईने गणपती बाप्पाला नवस केला आणि आईच्या नवसामुळे खरं तर मी माझं आयुष्य जगू शकलो हे मला खात्री होती की मी तिच्यामुळे माझे डोळे उघडले आयुष्यामध्ये. पण वडिलांना व्यवसायामध्ये खूप मोठा लॉस झाला आणि तो लॉस सहन करता करता अनेक आईला असे पण टोमणे त्यावेळेला ऐकायला लागले होते की मुलगी जन्माला येते आणि तुमच्या घरात दारिद्र्य येतं हे पूर्वीच्या काळात बोललं जायचं. तर आईला असं बोलायचे लोक, अगं तुझ्या तर घरात मुलगा जन्माला आला आणि तरी तुमच्या घरात दारिद्र्य आलं, तर हे कोणतं मोठं संकट. आणि त्यावेळेला आई इतकं सुंदर सकारात्मक उत्तर लोकांना द्यायची की मुलगीच जन्माला आल्यावरती घरात दारिद्र्य येतं असं नाही, मुलगा आल्यावरती पण दारिद्र्य येतं हे माझ्या मुलाने सिद्ध करून दाखवलंय. पण ज्या मुला मुलींना तुम्ही हे बोलता तीच मुलं मुली उद्या पुढे त्यांच्या आयुष्यात काहीतरी बनवून दाखवतात आणि तेच त्यांचं नाव लौकिक करतात हे पण निश्चित आहे. त्यामुळे माझाही मुलगा त्याचं नाव लौकिक करेल ह्याच्यावर माझा विश्वास आहे.
1: आणि तू करून दाखवलंस, आईची ती इच्छा तू अगदी पूर्ण करून दाखवलीस. आणि जेव्हा तू आईबद्दल सांगतोस किंवा पुस्तकामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा आईने सुद्धा किती कष्ट काढले किंवा किती हाल अपेष्टांना तिला सामोरं जावं लागलं हे सगळं त्याच्यामध्ये तू खूप छान पद्धतीनं खरं तर मांडलंयस. वाचतानाही अंगावरती काटा येतो. तर हे सगळे प्रसंग मांडत असताना तुला स्विच ऑन आणि स्विच ऑफ सतत व्हावं लागायचं, तर तू तेव्हा स्वतःला कसं सांभाळलंस कारण त्या जुन्या आठवणी सांगताना.
0: हो, म्हणजे माझ्या बालपणात जे माझ्या आईवरती त्रास झाले, म्हणजे वडील पूर्णपणे नशेच्या आहारी गेले होते त्यामुळे मग ते आईवरती हात उघारायचे, आईला अनेकदा मारायचे, ह्या सगळ्या गोष्टी मी लहानपणी बघितल्या होत्या. आणि आई तर माझा नवरा, माझ्या नवऱ्याने आजपर्यंत माझ्यावरती केलेलं प्रेम, याही पुढे तो माझ्यावरती जे प्रेम करणार आहे आणि माझ्या मुलासाठी त्यांनी जे विश्व उभं केलंय, आत्ता तो संकटामध्ये आहे म्हणून हे सगळं घडतंय, ह्या सगळ्या गोष्टीला ती सामोरं जायची आणि मलाही समजवण्याचा प्रयत्न करायची. मी आईला नेहमी म्हणायचो की डॅडी तुला मारतायत, ते एवढे तुला छळतायत, मग आपण का त्यांच्या बरोबर राहतोय. हे प्रश्न मी लहान वयात तिला जेव्हा विचारायचो तेव्हा तिचं उत्तर होतं की ह्याला संसार म्हणतात आणि संसार टिकवण्यासाठी एक बाजू जर कमकुवत असेल तर मी तिथे खंबीर राहून माझं कर्तव्य आहे की माझा नवरा आणि माझा मुलगा ह्यांचा समतोल ठेवून मला माझ्या कुटुंबासाठी उभं राहायचंय. आणि ती सगळं सहन करत तिने आमचा संसार उभा केला, ह्यात खरी तिची जिद्द होती. पण ह्याच्यातनं मला एक शिकायला मिळालं तिचे अश्रू मी बघत होतो, कारण ती कधीच लोकांसमोर अश्रू ढाळ

0: रडत नव्हती, तर जेव्हा जेव्हा ती एकटी असायची तेव्हा ती रडायची, आणि मग जेव्हा मी पटकन खेळताना यायचो तेव्हा ती लपवायची, प्रयत्न करायची, पण मग मी तिला मिठी मारल्यावरती इतकी रडून घ्यायची आणि मग ती म्हणायची की बघ बाळा तुम्हाला मिठी मारलीस ना, आता माझी सगळी दुःख संपली, आता पुन्हा नवीन जोशाने आपण कामाला लागूया. सो तिच्याकडनं ते मी शिकलो की आपण कधी हारायचं नाही, रडायचं, नुसतं रडायचं नाही तर ओक्साबोक्षी रडून घ्यायचं आणि मग पुन्हा आयुष्याला नवी सुरुवात करायची.
1: किती छान आईने तुला हे सांगितलेलं आहे. असाच तुमचा प्रवास झाला तो पुण्यावरनं तुम्ही मुंबईला आलात आणि त्यानंतर मग तुझं पूर्ण आयुष्यच बदललं खरं तर त्याबद्दल आम्हाला सांग.
0: हो, म्हणजे पुण्यातनं आम्हाला नवी मुंबईला म्हणजे बेलापूरला यावं लागलं, ह्याचं कारण की वडिलांचं अनेक कर्जांचे डोंगर होते आणि ते घर विकावं लागलं. मग मुंबईमध्ये एक छोटंसं घर घेतलं बेलापूरला आणि तिकडे मग आमच्या आयुष्याची सुरुवात झाली की माझं पहिलीपासनं ते चौथीपर्यंतचं शिक्षण हे नवी मुंबईतल्या फादर अँग्नल शाळेमध्ये झालं. तर त्याच्यामध्ये पण फी कशी भरायची, पैसे नव्हते, मग त्यावेळेला खाण्यासाठीच पैसे नाही. मग अशा वेळेला आईनी पुन्हा पुढाकार घेतला की आई पडेल ते काम करायची. मग अक्षरशः तिने घरकामं पण केली, ती कुठेही असं संकोच तिने केला नाही की माझं स्टेटस काय किंवा मी किती श्रीमंतीमधनं आले होते, हा कुठेही तिच्या दृष्टिकोनातनं नव्हता. तर तिचा दृष्टिकोन एकच होता की माझं कुटुंब मला सुखरूपपणे पुन्हा उभं करायचं आहे. त्यातनं तिने मुलांच्या ट्युशन्स घेतल्या, फॉलबिडिंग करायला लागली. फॉलबिडिंग करता करता तिची बोटं झिजलेली मी पाहिलेली आहेत. पैसे कमवले जेव्हा तेव्हा सिंगरची एक मशीन घेतली त्या काळामध्ये. मग त्या मशीनवरती तिने दिवाळीच्या अनेक साड्या असतील किंवा वेगवेगळे पडदे असे काय काय काय काय शिवणकाम केलं, पण खऱ्या अर्थाने तिने आमचं घर सावरलं आणि वडिलांना ह्या सगळ्यातनं हळूहळू बाहेर काढलं. कारण ज्या नशेमध्ये वडील होते तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की आता पुन्हा आमचे वडील आमच्या ताब्यात येतील की नाही. पण माझे वडीलही इतके प्रेमळ होते कारण त्यांनी परिस्थिती होती तेव्हा अनेक लोकांना मदत केलेली होती. त्या दृष्टिकोनातनं जो त्यांचा भाव होता की खरोखर त्यांनी पुन्हा एकदा आईच्या विश्वासाला म्हणजे तडा जाऊन दिली नाही तर ते पुन्हा त्या मार्गा चांगल्या मार्गावरती आले. आणि नवी मुंबईतलं पण आम्हाला घर शेवटी विकावं लागलं परिस्थितीप्रमाणे. आणि मग पाचवीमध्ये मी असताना मात्र आम्ही दादरला आजी आजोबांच्या घरी आलो आणि तिकडे आमच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली.
1: हा, आणि तिथला अजून एक वेगळं वळण मिळालं त्या सगळ्या तुमच्या जीवनाला आपण म्हणूया की तुम्ही तिघही जण म्हणजे असे लांब गेलात एकमेकांपासून. आई तर खूपच लांब निघून गेली तुषार तुझ्या आयुष्यातून, पण मग तू तिथेही थांबला नाहीस. म्हणजे अगदी दुसऱ्या दिवशी तू म्हणालास तसं की आईची डायरी तू उघडून बघितलीस की आई नेमकं काय करायची, आणि त्या दिवशी तू ठरवलंस आई गेल्यानंतर बॉम्ब्लास्ट मध्ये की आई जसं करायची तसं मी आता उभा राहणार. त्याच्यानंतर मग तुझा कसा सुरू झाला तो प्रवास?
0: दादरला जेव्हा आजी आजोबांकडे आलो तेव्हा आई डबे करायची, त्याच्यानंतर त्या मावशीच्या मिस्टरांचं कॅन्टीन होतं महालक्ष्मीला, तिकडे मॅनेजर म्हणून नोकरीला लागली. संध्याकाळी घरी आल्यावरती परत डबे करायची, अशी अफाट मेहनत करायची. पहाटे 3 वाजता उठून ती 500 पोळ्या करायची. त्यामुळे हे सगळा प्रवास मी तिचा पाहिला होता. त्याच वेळेला सर्वात महत्वाची गोष्ट वडिलांना पण नोकरी मिळाली होती, त्यामुळे आई वडिलांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड हे स्ट्रॉंग होत होतं. कर्जातनं मुक्त हळूहळू ते होत होते. आणि 1993 बरोबर मला आठवतंय की 1 एप्रिल 1993 मावशीचं जे कॅन्टीन आई मॅनेजर म्हणून होती ते कॅन्टीनच तिच्या नावावर होणार होतं. त्यामुळे तो एक तिच्या आयुष्यातला आनंद वेगळा होता. आणि मे किंवा जून मध्ये माझे वडील दुबईला जाणार होते नोकरीच्या निमित्ताने, त्यामुळे तो पण एक मोठा काळ होता की तिकडे बाहेरगावी गेल्यानंतर पैसे कमवून पुन्हा मी सगळी कर्ज संपवून मुंबईला येणार आणि मग आपण आपलं आयुष्य जगायचं. अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांना माहीत असलेला 12 मार्चला घडलेला दुर्दैवी बॉम्बस्फोट, त्याच्यामध्ये आईचं निधन झालं. आणि आईचं निधन झाल्यानंतर प्रत्येक लहान मुलाला, जेव्हा मी म्हणतो की लहानातला लहान मुलगा असो किंवा वृद्ध वयातला वृद्ध माणूस असो, म्हणजे आई वडिलांचं दुःख हे वेगळं असतं गेल्याचं. तसंच माझं झालं की मला जेव्हा कळलं की आई आता ह्या जगात राहिली नाही, आणि त्यावेळेला मात्र असं झालं की मला आईला शेवटची मिठी मारायची होती, मला आईचा चेहरा शेवटचा माझ्या नजरेत कैद करून ठेवायचा होता. ह्या सगळ्या गोष्टी कोणालाही वाटणार त्या मलाही वाटल्या. पण दुर्दैवाने त्या बॉम्ब्लास्टमध्ये ज्या बसमध्ये आईचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्यामध्ये त्या सगळ्या लोकांच्या बॉडीज जळलेल्या होत्या. आईचा एक पाय नव्हता, एक हात नव्हता, शरीर कसं बसं असं म्हणतात की आता ते माहिती नाही की खरंच तिची बॉडी होती की नाही. इथपर्यंत आमची घरामध्ये मग शेवटी चर्चा व्हायला लागली की त्या साडीच्या तुकड्यावर ना आम्हाला ती बॉडी मिळाली किंवा काय. पण हे सगळं होत असताना मी ज्या पद्धतीने वडिलांना तुटलेलं पाहिलं, कारण जो माणूस एक काळ आईवरती हात उघारत होता, एक काळ असं होतं की आईवरती त्यांनी बरेच आरोप करून झाले होते, आणि आई जसं मला लहानपणात सांगायची की तुझ्या वडिलांचं माझ्यावरती असलेलं प्रेम हे मी त्यावेळेला पाहिलं की माणूस जेव्हा तुटतो, आज माझी बायको माझ्या बरोबर नाही असताना तो पूर्ण अधिकार तिच्यावरती गाजवून मोकळा होतो, त्यावेळेला त्याला कळत नाही की तो काय चुका करत असतो, पण आज आपली बायको आपल्या बरोबर नाही, आज मी कोणावर ओरडणार, कोणावर हात उघारणार म्हटल्यावरती हक्काचीच व्यक्ती आपली गेली आहे. हे तुटलेलं जेव्हा मी वडिलांना पाहिलं तेव्हा मात्र मला सावरणं गरजेचं होतं. माझे आजी आजोबा होते, दुसऱ्या दिवशी आता माझं आयुष्य मी कसं जगणार, कारण मी मम्माज बॉय होतो की पदर धरून मी आईचं सगळं केलेलं आहे, त्यामुळे आता काय होणार. पण तू म्हणतेस तसं की मला तसंच झालं की दुसऱ्या दिवशी उठल्या आईचा एक पैशाचा डब्बा होता ज्याच्यात आई महिन्याचा खर्च लिहून ठेवायची की आजोबांचं पेन्शन किती येतं, वडिलांचं इन्कम किती येतं आणि मी किती पैसे कमवतीये, त्याच्यातनं कर्ज घर चालवणं आणि मग त्यातनं आपण काही शिल्लक ठेवू शकतो का, तर ह्या सगळ्या गोष्टींचा तिचा कागद मला मिळाला आणि त्या कागदावरनं मी ठरवलं की ह्या पुढे आता संसाराची जबाबदारी माझ्यावर, आणि ती पेलवली आणि मला असं वाटतं माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या कलाटण्याच आल्या. कारण जेव्हा जेव्हा मी सकारात्मक ठरवलं तेव्हा दुर्दैवाने नियतीने मला वेगळंच काहीतरी घडवलं.
1: आणि झालं असं की ह्या नंतर संघर्ष थांबला नाही, तो प्रत्येक टप्प्याटप्प्याला वाढत गेला तुझ्या प्रत्येक वयाच्या टप्प्याला. पण आई असताना तुला अशाच एका त्रासाला तोंड द्यावं लागलं होतं, ते म्हणजे सेक्शुअल हॅरॅसमेंटला. तेव्हा आई खंबीरपणे उभी होती आणि आई गेल्यानंतर सुद्धा तू त्या व्यक्तीला तितकंच सडेतोड उत्तर दिलं होतं
0: बरोबर,
1: तर तेव्हा तू डगमगला नाहीस.
0: हो,
1: तर तेव्हा एवढं हे सगळं मुलांना माहितीही नव्हतं किंवा ही हॅरॅसमेंट म्हटलं की जनरली आपल्या डोळ्यासमोर मुलीच येतात.
0: परफेक्ट.
1: पण एक मुलगा म्हणून त्याला हे सगळं सामोरं जावं लागलं, तेव्हा आईने तुला कसं समजवलं होतं?
0: मी मुलगा असतानाही माझ्यावरती ज्या पद्धतीने सेक्शुअल हॅरॅसमेंट झाली होती ती जवळच्या व्यक्तीकडनं झाली होती. आणि मुळात काय होतं की एकतर ती जवळची व्यक्ती अशी असते की ती पूर्णपणे काबीज करून टाकते की आपण सांगितलं कोणाला तरी ते पटणार नाही की ही व्यक्ती आपल्यावरती असे काही प्रकार करते, तो विश्वासच कोणी ठेवू शकत नाही, इतकं डोकं लावून ती व्यक्ती हे सगळं करत असते. मी त्या त्रासाला कंटाळलो होतो कुठेतरी. पहिली गोष्ट तर अशी होती, एवढ्या लहान वयात काय चाललंय हेच कळत नव्हतं. मग नंतर असं झालं की हे जे चाललंय ते चुकीचं आहे, काहीतरी चुकीचं माझ्या आयुष्यात घडतंय हे जेव्हा जाणवायला लागलं तेव्हा मात्र मी माझ्या आईशी हे बोललो की ह्या पद्धतीने मला त्रास होतोय, अशी व्यक्ती माझ्याबरोबर असं करतेय. तेव्हा आईनी पण पहिले विश्वास ठेवला नाही, कोणीही ठेवणार नाही, पण आईनी असं नाही केलं की त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण जेव्हा आईला कळलं की ती व्यक्ती हळूहळू तुषारशी कशी वागतीये, त्याचं बिहेवियर काय आहेत, आईने त्या व्यक्तीला समोर येऊन सांगितलं की ह्या पुढे जर त्याच्या नादाला लागलास किंवा फक्त तुषारच्याच नाही तर कोणाच्याही नादाला लागलास किंवा मला कळलं की अशा काही गोष्टी तुझ्याकडनं घडतायत तर मात्र आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ. आणि मग हे कळल्यावरती ती व्यक्ती घाबरली, कारण कसं असतं की आपलीच व्यक्ती म्हटल्यावरती आपण सांगण्याचा समजवण्याचा प्रयत्न करतो, पटकन आपण ऍक्शन घेत नाही. पण दुर्दैवानी असं झालं की हे सांगेपर्यंत आईचं निधन झालं होतं. मी इमोशनली जो काही तुटलो होतो त्या व्यक्तीने परत माझ्या इमोशनलचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला मी खंबीरपणे उभा राहून म्हटलं की ह्या पुढे जर मला हात लावलास तर मात्र मी काय करीन हे लक्षात ठेव. मग त्या गोष्टीला थोडा घाबरला, पण माझं म्हणणं एवढंच प्रत्येकाला आजही आहे की आपली लहान मुलं पालकांना सांगण्याचा प्रयत्न करतात, पालक कधीतरी ते ऐकतात एका फटक्यात, पण कधीतरी आपण निग्लेक्ट करतो की नाही मुलं काहीतरी असंच सांगतायत किंवा काय. तर मला असं वाटतं की हे संवाद जे आहेत ते घडले पाहिजेत पालकांमध्ये आणि मुलांमध्ये. आणि मुलं प्रत्येक वेळेलाच काही चुकीचं सांगत नसतात, त्यांना समजून घेणं महत्वाचं आहे.
1: खरं तर आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग आले ज्याच्यामुळे तू डिप्रेस झालास. तू अगदी सुरुवातीला म्हणाल तसं की आत्महत्या करावी असं तुला वाटलं आणि मग ह्या सगळ्यातून तुला डॉक्टरांनी सल्ला दिला की नाही तुझं काउन्सिलिंग होणं खूप गरजेचं आहे, कारण सतत तू कुठल्या ना कुठल्या तरी संघर्षातून त्रासातून अगदी ताऊन सुलाखून निघत होतास. आणि असं झालं की आता बस झालं प्रत्येक वेळेला आहे, त्यावेळेला लोकांचा एक वेगळाच दृष्टिकोन होता त्याकडे पाहण्याचा, म्हणजे आपुलकीने चौकशी करणं राहिलं बाजूलाच पण एक टोमणे.
0: खरंय, म्हणजे आई गेल्यानंतर वडिलांनी एक वर्षानंतरच लगेच दुसरं लग्न केलं. दुसरं लग्न केलं ते फक्त ह्याच हेतूसाठी असं म्हटलं गेलं होतं की तुषारला आईची माया मिळावी, तुषारला सांभाळायला कोणीतरी एक घरात पाहिजे. माझं आणि वडिलांचं आई नसतानाच एक वर्षाचं जे बॉन्डिंग होतं ते आम्ही खूप घट्ट करून ठेवलं होतं, कारण आई गेल्यानंतर वडील पुन्हा दारूच्या नशेत गेले होते. पण त्यात मी त्यांना ज्या पद्धतीने ते घरी आल्यावरती ते पडायचे, त्यांना अगदी म्हणजे म्हणतात ना की घास भरवण्यापासनं झोपेपर्यंतची प्रक्रिया मी केली होती. मग ह्याच्यामध्ये आमचं बॉन्डिंग जेवढं स्ट्रॉंग होतं त्यात मला माझ्या वडिलांनी ह्या दुसऱ्या लग्नाच्या बाबतीत का घेतलं नाही हा थोडासा मला एक प्रश्न होता. आणि आईचं कोणतंही मला कार्य करता आलं नव्हतं, त्यामुळे मला आईचं वर्ष श्राद्ध करायचं होतं. मग त्याच्यात मुंज झाली, मग वर्ष श्राद्ध केलं ना केलं तर मला कळलं त्याच वेळेला माझ्या कुटुंबियांनी मला सांगितलं की आता तुझ्या वडिलांचं आपण दुसरं लग्न करतोय. सो तो सर्वात आयुष्यातला पुन्हा मोठा आघात होता. आणि आई ही फक्त जन्मदात्री आईच असू शकते. 3 वर्षाच्या स्पॅनमध्ये आमच्या दोघांमध्ये खूप काही पटलं नाही, पण एक मात्र आहे की वडिलांची जी दुसरी बायको आहे ती पण खूप छान सुगरण, तिने पण घर सांभाळण्यासाठी खूप छान मेहनत घेतली. मी खूप प्रयत्न केले बहीण म्हणून तिला स्वीकारण्याचे, तिनेही प्रयत्न केले असतील, पण मला असं वाटतं ते आमच्यातलं बॉन्डिंग नाही होऊ शकलं आणि तिच्या आईला ते होऊ द्यायचं नव्हतं बेसिकली. आणि मी तसं तुला सांगितलं की मी अनेकदा आत्महत्येचे प्रयत्न केले, तर आत्महत्येच्या प्रयत्नानंतर मात्र एक अशी गोष्ट झाली की कुठेतरी मला डिप्रेशन लेवल वाढत होती. मग त्यावेळेला विद्या आचार्य म्हणून डॉक्टर होते आमच्या परिचयातल्या, त्यांना मी सांगायला लागलो विद्या आंटी मला खूप त्रास होतोय, मला माहिती नाही माझं डोकं खूप भणभणतं किंवा अशा बऱ्याच गोष्टी होत होत्या. त्यावेळेला डॉक्टर विद्या आचार्यांनी मला KM डॉक्टर पारकरांकडे सजेस्ट केलं की डॉक्टर पारकर म्हणून आहेत तू त्यांच्याकडे जा आणि त्या डॉक्टर पारकरांकडे तू ट्रीटमेंट घे. तर मी त्यांना विचारलं काय ट्रीटमेंटची मला गरज आहे, तेव्हा त्यांनी मला स्पष्ट सांगितलं यू नीड अ सायकॅट्रिक ट्रीटमेंट. त्यावेळेला मी 11वीत होतो, 96 वगैरे असेल. त्या काळामध्ये सायकॅट्रिक ट्रीटमेंट म्हणजे कोण घेतं तर फक्त वेड लागलेली माणसं घेतात. हा एक त्यावेळेचा बाज होता. आणि तसंच माझ्या बाबतीत झालं, मी पॉझिटिव्हली ती ट्रीटमेंट घ्यायला गेलो, पण जेव्हा काही लोकांना कळलं माझ्या अगदी जवळच्या लोकांना की तुषार सायकॅट्रिक ट्रीटमेंट घेतोय, तेव्हा लोकांनी मला वेड म्हणून हिणवलं होतं. लोक लिटरली मला की ह्याला आता वेड लागलं, आता ह्याच्या आयुष्यात काही राहिलंच नाही, आता हा वेडा म्हणून फिरणार वगैरे, अशा गोष्टी जेव्हा चर्चेला आल्या तेव्हा माझं मानसिक संतुलन थोडं बिघडलं होतं. पण त्यावेळेला योगेश माझा मित्र, पुन्हा मी सांगतो की तो जर उभा नसता, त्यांनी जर मला साथ दिली नसती, काकींनी मला तो मेंटल आधार दिला नसता, कारण त्या पूर्णपणे माझ्या पाठी राहिल्या उभ्या. आणि त्यांनी सांगितलं होतं तुला जे जे लागेल ते आम्ही येऊ. आणि त्यावेळेला माझी चुलत बहीण भक्ती ती माझ्या पाठीशी होती. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये वडिलांनाही काउन्सिलिंगला बोलवलं गेलं, पण वडिलांकडनं इतकं निगेटिव्ह काय काय डॉक्टरांनी ऐकलं की शुभांगी पारकर त्यावेळेला डॉक्टर ज्या होत्या त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांना स्पष्ट ह्याच्या पुढे तुम्ही काउन्सिलिंगला तर येऊच नका, पण मला असं वाटतं तुषारच्या आयुष्यातनं पण तुम्ही लवकरात लवकर जर बाहेर पडलात तर त्याचं आयुष्य छान घडेल. इथपर्यंत त्यांनाही कळलं होतं, कारण एक काउन्सिलर मला असं वाटतं छान ओळखू शकते. ते सेशन्स मी केले म्हणून मला असं वाटतं मी आज इथे आहे. त्यामुळे मला अनेकांना आत्ताच्या पिढीतल्या मुलांना पण हे सांगायचंय किंवा त्यांच्या पालकांना सांगायचं की सायकॅट्रिक ट्रीटमेंट, कारण आता मुलं लहान वयात पण डिप्रेस झाली आणि छोट्या छोट्या गोष्टींवरनं, कारण पूर्वी आपल्याला काही मिळतच नव्हतं, आता सगळं मिळून पण काहीच मिळत नाहीये ही जी भावना मुलांमध्ये आली आहे ती सर्वात घाणेरडी आहे आणि मग ती त्यांना डिप्रेस करते. सो लहान वयातही किंवा कोणत्याही वयामध्ये जर आपल्याला वाटलं की मुलं डिप्रेशन लेवलला आहेत तर कृपया करून त्यांना वेळेवरती डॉक्टरांकडे न्या, ट्रीटमेंट पूर्ण करा. कारण मी ट्रीटमेंट पूर्ण केली म्हणून मी बाहेर पडलो. मी जर ट्रीटमेंट अर्धवट ठेवली असती, त्यांचा कोर्स अर्धवट ठेवला असता, तर मी ह्याच्यातनं बाहेर पडू शकलो नसतो.
1: आणि हे आयुष्य अगदी साधं सोपं असं नव्हतं तुझ्यासाठी कुठल्याच क्षणी, आणि तूही कुठे हल्ला नाहीस नंतर नंतर, कितीही डिप्रेशनचे प्रसंग आले तरी सुद्धा. आता हे पुस्तक अनेक जण वाचतात आणि तू सुरुवातीला म्हणालास तसं की हे युथला कनेक्ट व्हावं असं हे पुस्तक तू डोळ्यासमोर ठेवून लिहिलंस, तर पुस्तक वाचल्यानंतर तुला काही मंडळी आता कनेक्ट झाली का?
0: भरपूर झाली, भरपूर. म्हणजे मला आनंद असा होतो ज्या वेळेला मी माझ्यामध्ये वडिलांचं नाव काढून आईचं नाव यायला पाहिजे ह्यासाठी मी जो लढा केला तो खूप मोठा लढा होता आणि ते मला होऊन देत नव्हते, कारण आपल्याकडे फक्त भारतामध्ये 5 व्यक्ती होत्या ज्यांच्या नावामध्ये आईचं नाव, वडिलांचं नाही फक्त आईचं नाव होतं. त्यात मी एक पुढाकार घेतला होता की मला वडिलांचं नकोय नाव, ते मला खूप त्रासदायक होतं आणि आईचं नाव हवे होतं. त्यासाठी मला माझ्या काकींनी खूप मदत केली, त्यामुळे त्यांचे उपकार होते की त्यांनी मला ही मदत केली म्हणून मी हे करू शकलो. आणि जेव्हा आईचं नाव लागलं तेव्हा अनेक

0: पॅरेंट जी मुलं होती ज्यांना आईचं नाव लिहायचं होतं, ज्यांना त्रास होत होता, इंटरनल त्रास काय असतात ना ते ज्याच्यावरती येतं त्याला कळतं. त्यामुळे त्या मुलांनी जेव्हा त्यांच्या आईचं नाव लावलं तेव्हा त्या आईंनी त्या मुलांच्या प्रतिक्रिया मला कळवल्या होत्या. तसंच पुस्तकाच्या बाबतीत झालं की जेव्हा शून्य बघितलेला माणूस हे अनेक लोकांपर्यंत पोचलं तेव्हा अनेकांनी ती पुस्तक वाचल्यानंतरच्या प्रतिक्रिया अशा होत्या की एक मुलगा जो त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली होती आणि ती आत्महत्या केलेली म्हणजे ते फासावरती लटकलेले त्या लहान मुलाने बघितलेले होते आणि त्याला प्रश्न असा होता की माझी आई इतकी फाईट करत होती आयुष्यामध्ये आणि मग माझ्या वडिलांनी गिवअप का केलं. पण जेव्हा त्याची आई त्याला या पुस्तकातले एक एक चॅप्टर रोज थोडे थोडे वाचून दाखवायची, जेव्हा शेवटचा चॅप्टर काकींचा पूर्णपणे संपला त्यावेळेला त्या मुलाने त्याच्या आईला सांगितलं की मला ह्या दादाला फोन लावून दे. आणि त्यावेळेला तो मुलगा पहिल्यांदा माझ्याशी बराच वेळ गप्पा मारल्या त्यांनी, तो रडला, तो एवढंही म्हणाला की ह्या पुढे मी माझ्या आयुष्यामध्ये पण माझ्या आईचं नाव खूप मोठ्या उंचीला नेईन हे मी आज विश्वासाने ठरवलंय. हा जो विश्वास होता तो माझ्यासाठी महत्वाचा होता.
1: नक्कीच नक्कीच. आणि असंच अजून एक अनुभव तुझ्याकडे आहे
0: म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा हे पुस्तक पोचलं तेव्हा दादर वाचनालयामध्ये तो पुस्तक एका मुलाने घेतलं होतं, तो 10वीला होता आणि तो माझ्या मेडिकल स्टोर मध्ये आला आणि आला आणि त्याने मला सांगितलं दादा तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे. तर म्हटलं बोल ना. तर त्याने सांगितलं तुम्हाला माहितीये का माझ्याकडे काय आहे. म्हटलं काय आहे. त्यांनी पुस्तक काढून दाखवलं आणि मला इतका आनंद वाटला कारण जिकडे मी राहतो त्याच विभागात तोच मुलगा राहतो आणि तो ते पुस्तक घेऊन मला दाखवतोय की मी वाचनालयामधनं हे पुस्तक घेतलंय, आता मी ते पुस्तक वाचायला घेतलंय आणि अर्धं त्याचं पुस्तक वाचून झालं होतं. आणि ज्या पद्धतीने तो मला सांगत होता की आज मी 10वीमध्ये आहे तरी मला ते पुस्तक किती रिलेट झालंय, कितीतरी तुमच्या आयुष्यातले असे प्रसंग आहेत की जे माझ्याही बाबतीत मला रिलेट करावेसे वाटतात, त्यामुळे दादा हे तुमचं पुस्तक माझ्यासाठी ना औषध आहे. त्यामुळे आज मी तुमच्या मेडिकल स्टोअरमध्ये औषध घ्यायला नाही आलोय तर ऑलरेडी मी तुमचं पुस्तक वाचून मी ते औषध घेतलेलं आहे. हे त्यांनी जे वाक्य वापरलं ते माझ्यासाठी खूप महत्वाचं.
1: नक्कीच. आणि तुझ्याशी आता आपण गप्पा मारत आहोत आणि सतत हे नाव कानावर पडतंय की काकींमुळे हे झालं, काकींमुळे ते झालं. काकी तुझ्या आयुष्यात खूप महत्वाच्या आहेत, जशी तुझी आई आहे. आईला तू म्हणतोस की ती देवकी आहे आणि काकी म्हणजे यशोदा आहे. तू ज्या क्षणी घरातनं बाहेर पडलास आणि काकींच्या घरी गेलास किंवा योगेशच्या घरी गेलास तेव्हा काकींनी तुला काहीच म्हटलं नाही, डायरेक्ट घरात ये तितक्याच प्रेमाने म्हणाले आणि हा आता माझा मोठा मुलगा. तर तिथपासून तुमचा तो एकत्र राहणं, उठणं, बसणं, एकमेकांबरोबर शेअरिंग करणं, एक वेगळा प्रवास सुरू झाला. तर काकींची तुझ्या आयुष्यातली साथ खूप मोलाची होती हे वाचताना तर जाणवतच, पण काकी कशा तुझ्या खंबीर पाठीमागे उभ्या राहिल्या ते आम्हाला जरा सांग ना.
0: म्हणजे मजा कशी असते की आई गेल्यानंतर सावत्राईचा म्हणतात ना मी छळ नाही म्हणू शकत बेसिकली. आमच्यामधले जे काही वादावादी होती किंवा काय पण एका पॉइंटला घर सोडणं ह्या डिसिजन पर्यंत यावं लागलं होतं, त्यामुळे तो मानसिक त्रास झाला होता. तो मानसिक त्रास सहन करता करता माझा मित्र कीर्ती कॉलेजमध्ये असताना माझा मित्र योगेश म्हात्रे ज्याच्याशी माझी ओळख झाली आणि त्याच्या घरी जेव्हा मी जायला लागलो तेव्हा त्याची आई म्हणजे मला पहिली भेट अजून आठवते की मी जेव्हा त्याच्या घरी गेलो तेव्हा त्यांनी खिम्याचे पॅटिस केले होते की आज योगेशचा मित्र येणार आहे, कारण त्याचा पहिला मित्र घरी येणार होता.
1: अच्छा.
0: कोणीच मित्र घरी आले नव्हते, तो पहिल्यांदा कोणाला तरी मित्राला घरी घेऊन येणार होता. सो तो एक आनंद वेगळा होता. पण मी नॉनव्हेज खात नाही म्हटल्यावरती मी त्यांना वासावरनच सांगितलं की काकी हे तर नॉनव्हेज आहे आणि मी खात नाही, तर त्या म्हणाल्या ठीक आहे मी तुला व्हेज पॅटीस आणून देते. त्या आतमध्ये गेल्या, 1-2 मिनिटांनी परत एक प्लेटमध्ये पॅटीस आणला आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्यात खिमा नाही आहे, ह्याच्यात वाटाणे आहेत. नाही नाही हे नॉनव्हेज आहे, मला कळतं लगेच. मग तेव्हा त्यांना कळलं की नाही ह्याला आपण फसवून चालू शकत नाही. त्यांनी प्रयत्न केला, पण मी नॉन व्हेजिटेरियन माझ्या घरात सगळेच खात होते हे त्यांना माहिती होतं. सो प्रयत्न करूया असं त्यांना वाटलं होतं. पण त्यांनी पहिल्यांदा माझ्यासाठी आईनंतर आईच्या पश्चात माझ्यासाठी कोणीतरी काहीतरी केलं असेल तर काकींनी त्यावेळेला ताबडतोब त्यांच्याकडे कोबीच्या वड्या होत्या त्या तळून त्यांनी मला दिल्या प्रेमाने आणि तिकडे मला ती प्रेमाची ऊब मिळाली की माझ्यासाठी आज कोणीतरी प्रेमाने ती वडी तयार करून दिली. त्यानंतर आमचे रिलेशन खूप स्ट्रॉंग होत गेले. काकींनी त्यांचं स्वयंपाकघर माझ्या ताब्यात दिलं जेव्हा मी त्यांच्याकडे राहायला गेलो, कारण माझं आणि वडिलांचा जेव्हा वाद झाला मी ठरवलं की आता यापुढे मी तुमच्या घरात येणार नाही आणि त्यावेळेला वडिलांनी माझ्यासमोर स्वतः बालदी भरून आंघोळ करून घेतली होती की माझ्यासाठी मुलगा मेला. ह्या परिस्थितीमधनं जेव्हा मी त्यांच्या घरात गेलो, कोणताही विचार नाही की मी आता पुढे काय

0: करणार, तेव्हा त्यांनी फक्त माझ्या नजरेवरनं ओळखलं होतं की हा मुलगा सगळं त्याचं घर सोडून आलाय. तेव्हा त्यांनी तो विश्वास दिला की ह्या पुढे हे घर म्हणजे तुझं. म्हणजे योगेश खरं मोठा मुलगा मला माहिती नाही, पण त्याच्यापेक्षा मला नक्कीच जास्त प्रेम दिलं म्हणजे एवढं मी नक्कीच सांगेन. कारण जरा काही त्यांना बरं नसलं की मुलाला किंवा नवऱ्याला नाही पण त्या मला हक्काने सांगायच्या, इतकं बॉन्डिंग आमच्यामध्ये झालं होतं. आणि योगेश किंवा त्याचा भाऊ कुंदन किंवा काका म्हणजे ते हे सगळे जण तिघही मला नेहमी म्हणायचे, चिडवायचे, आम्ही नाही कोणी पण तुम्ही दोघं जे काय आई आणि लेक आहात ते तुमचं बॉन्डिंग सॉलिड आहे. आणि तसंच झालं की आमच्या व्यवसायाच्या सुरुवातीपासनं ती आमच्या व्यवसायाच्या अगदी शून्य आलेल्या प्रवासात पण जे त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला की नाही माझी मुलं पुन्हा उभारतील हा व्यवसाय, तो विश्वास त्यांनी खूप ठेवला. त्यांनी सगळं त्यांचं सर्वस्व आम्हाला दिलं होतं, अर्पण केलं होतं. कारण कोणतंही स्त्रीधन पटकन कोणी देत नाही, तर त्यांनी मुलाला नाही तर माझ्या ताब्यात दिलं. आणि शेवटी ते गेलं त्याचं दुःख आम्हाला होतं, पण काकी नेहमी म्हणायच्या ते दुःख नाही कारण तुम्ही पुन्हा ते मला मिळवून देणार ह्याची मला खात्री आहे, हे त्यांचा विश्वास आमच्यावर होता. आणि तसंच झालं की जेव्हा आमचे चांगले दिवस आले त्यावेळेला मात्र त्यांची तब्येत डाऊन होत गेली. कारण 2011 त्यांना मेडिकली त्यांचा वॉल थोडासा वीक आहे कळलं होतं. तर एक दोन वर्षापूर्वी त्यांना खूपच त्रास व्हायला लागला, अनेक मल्टिपल इश्यूज होत गेले. पण त्या मेडिकल कंडिशन मध्ये आमच्या व्यवसाय मध्ये ते योगेशला सांगायच्या, व्यवसायाकडे लक्ष तू दे, माझ्याकडे लक्ष तुषार दे.
1: एवढा विश्वास
0: त्यांचाही होता. आणि योगेशचं आईवर इतकं अफाट प्रेम की मुलगा वाटेल ते करतो ना आईसाठी तसं त्याचं प्रेम होतं. पण त्यातही त्यांनी मला सांगितलं की तुषार आत्ता व्यवसायाकडे मी लक्ष देईन पण आईला तुझी गरज आहे, त्यामुळे आईची पूर्ण जबाबदारी तूच माझ्यापेक्षा चांगली घेशील ह्याच्या मला खात्री आहे.
1: त्यालाही
0: तेवढी खात्री होती. त्यामुळे काकींना एका वर्षामध्ये आम्हाला 15 ते 16 ऍडमिट करायला लागलं. त्या त्या वेळेला मी त्यांच्या बरोबर जे दिवस काढलेत, जे प्रसंग काढलेत, ते इतके सुवर्ण क्षण होते. कारण कधीही मला वाटत नाही की आम्ही एकमेकांचा हात सोडलाय. रात्री पण त्या हात एक हातात हात धरून आम्ही जे झोपायचो ना, ती मायेची ऊब जी होती की माझ्या बरोबर माझा मुलगा आहे. मग हॉस्पिटल असो किंवा किती मोठ्या ट्रीटमेंट असो, त्या सगळ्याला हसत मुखाने सामोरं जायच्या आणि डॉक्टरांना एकच सांगायच्या, तुम्हाला वाटेल ते करायच्या त्या ट्रीटमेंट करा कारण माझी मुलं माझ्या बरोबर कायम आहेत, हा विश्वास त्यांना होता. आणि दुर्दैवाची किंवा काय मला माहिती नाही, पण काकी जेव्हा गेल्या त्यावेळेला लगेच हे जेव्हा पुस्तक मी म्हंटल की त्यांच्यावर करायचं आणि हा शून्य बघितलेला माणूस आलं.
1: तू दरवेळेला हे शून्य काही तुझी पाठ सोडत नव्हतं कुठेही, म्हणजे अगदी व्यवसायात सुद्धा तुझं फ्लेवर्स आलं, तुझ्या हातची चव अनेकांनी चाखली, आता मेडिकल स्टोर सुद्धा आलेला आहे. पण ह्या सगळ्या प्रवासात शून्याने तुझी कुठेच पाठ सोडली नाही किंवा
0: मला असं वाटतं की शून्याने पाठ सोडली नाही हे मला माहिती नाही, पण मी शून्याला मात्र कवटाळून घेतलं एवढं मात्र नक्की. कारण जेव्हा जेव्हा शून्य आपल्या आयुष्यात येतो ना तेव्हा आपण त्याला घाबरतो, म्हणून आपल्याला पुन्हा शून्य मधनं उभं राहणं कठीण असतं. पण जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले तेव्हा तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केले या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काही आपली पाठ सोडत नाहीये. मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच, त्यामुळे मी त्याला घट्ट मिठी मारलेली आहे आता. आणि आता तोही मला खूप घाबरतो आणि मग तो शून्य असं म्हणतो की ह्याच्या बरोबर आता मला छानपैकीच आयुष्य काढायचंय. कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो, त्यामुळे तो शून्यावरती जरी आला तरी पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला त्या शून्यालाही माहिती आहे. म्हणून माझ्यासाठी तो शून्य खूप महत्वाचा आहे आणि मला असं वाटतं मी त्या शून्याला घाबरत नाही तर मी त्या शून्यावर प्रेम करतो कारण तो शून्य पुन्हा मला उभं करतो आणि तो शून्य मला ती ताकद मिळवून देतो.
1: नक्कीच. आणि जेव्हा तुम्ही असं ठरवलं, आनंद लिमय, जयश्री देसाई तुम्ही तिघांनी, की या पुस्तकाला शीर्षक काय द्यायचं, तेव्हा एका क्षणाची तुम्हाला काही विचार करावा लागला नाही, हे अगदी सर्वानुमते ठरलं. काय झालं त्या प्रसंगात?
0: म्हणजे आनंद लिमय काकांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला, कारण कोणताही प्रकाशक पुस्तक एखाद्यावरती करणार तर त्याची काय कॉस्ट असते किंवा काय गोष्टी असतात ह्या प्रत्येकाला माहिती आहेत. पण त्यांनी माझ्या स्टोरीवरती विश्वास ठेवला, माझ्यावर विश्वास ठेवला. लेखिकेला त्यांनी जेव्हा अपॉइंट केलं, म्हणजे जयश्री देसाई जेव्हा आल्या, ती लेखिका मला लाभणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. त्यामुळे त्या दोघांची टीम मला खूप प्रेमळ तर होतीच पण तेवढीच ताकदवान होती. आणि त्या गोष्टींमध्ये जेव्हा मी माझा प्रवास म्हटलं तसं की सांगत उलगडत जात होतो तेव्हा असं ठरलं होतं की माझ्यावर पुस्तक होणार आहे. आत्मचरित्र हे रूपांतर वगैरे काही माहिती नव्हतं, पण जसं जसं स्टोरी पुढे होत गेली तसं जयश्रीताईंनी लिमय काकांना सांगितलं की हे आत्मचरित्र फॉर्ममध्येच आपल्याला करावं लागेल. म्हणजे इतकं स्पोर्टिंगली आणि हेल्दी कॉन्व्हर्सेशन होतं. तसंच पुस्तकाच्या नावाच्या बद्दल झालं की जेव्हा जयश्री देसाईंनी हे पुस्तकाचं नाव सुचवलं तेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की तुषार हे नाव तुला कसं वाटतंय, त्यामुळे मी त्यांना म्हटलं की माझ्या अनेक गोष्टींमध्ये शून्य हा शब्द येतोच, त्यामुळे तोच शब्द घेऊन मी हे म्हटलं की शून्य बघितलेला माणूस, तू बघितलायस आणि हा पुढेही बघत राहणार आहे, कारण त्यांनी त्याला स्वीकारलंय. हा त्यांचा मुद्दा खूप छान होता. लिमय काकांचं तर म्हणणं अगदी सिम्पल होतं की हो किती शून्य येऊ देत, आम्हाला माहिती आहे की तुषार पुढे कसा जाणार, त्यामुळे शून्य बघितलेला माणूस हे अप्रोप्रिएट त्यांना वाटलं, त्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे ते पुस्तकाचं शीर्षक ठरलं जे सगळ्यांना आवडलं.
1: अगदी खरं आहे. आणि आम्ही तुला दरवेळेला बघत असतो ते म्हणजे एक सेलिब्रिटी शेफ म्हणून तुझ्याकडनं बऱ्याच रेसिपीज आम्ही जाणून घेतलेल्या आहेत, त्या कशा करायच्या, नेमकी फोडणी कधी द्यावी. पण आता तर तू स्वतः एक परीक्षक म्हणून अनेक ठिकाणी जातोस, तर तेव्हा काय काय मजेदार किस्से घडतात बरं, त्याबद्दल आम्हाला सांगणार.
0: म्हणजे काय होतं माहितीये का, की अनेक ठिकाणी म्हणजे मला लकीली एक चांगला पार्ट झाला की जेव्हा मी या कुकिंग क्षेत्रामध्ये आलो, मी म्हटलं तसं की मी आईचा पदर कधी सोडलाच नाही, त्यामुळे माझं IHM इन्स्टिट्यूटच माझी आई होती आणि तिचं स्वयंपाकघर होतं. आईच्या नंतर मी सगळा स्वयंपाक शिकलो होतो आईकडनं, म्हणून आईच्या पश्चात मी माझ्या आजीच्या मदतीने सगळा स्वयंपाक घरी करत होतो. सणवार आले की त्या त्याप्रमाणे ते पदार्थ मला माहिती होते. त्यानंतरचा एक काळ असा होता की वडिलांनी दुसरं लग्न केलं, पण त्याही वडिलांच्या दुसऱ्या बायकोने घर चालवण्यासाठी डबे वगैरे केले, तेव्हा अनेक पदार्थ मी तिचेही बघत होतो की तिच्या त्या हाताला चव होती, त्यामुळे माझं स्वयंपाक घरे कधी सुटलंच नव्हतं. काकींकडे जेव्हा आलो तेव्हाही तसंच झालं की त्यांनी मला माझी आवड ओळखून त्यांनी मला त्यांचं स्वयंपाकघर हातात दिलं. पण तेवढंच नाही तर त्यांनी जेव्हा मी TV पहिला शो केला आणि त्यावेळेला सहकुटुंब सहपरिवार म्हणून आम्ही सारे खवय्येला आलो, त्यावेळेला मात्र काकींबरोबर मला पहिला एपिसोड करायला मिळाला. आणि आज 14 वर्ष झाली मी या क्षेत्रामध्ये आहे, अनेक वेगवेगळ्या रेसिपीज इनोव्हेट केल्या, वेगवेगळ्या चॅनल्सवर आलो, वेगवेगळ्या ठिकाणी लिखाण केलं आणि पहिला जो परीक्षक म्हणून मला मान लाभला तो मिनल मोहाडीकरांनी माझं नाव सजेस्ट केलं होतं गोवन फेस्टिवलमध्ये, आणि तिकडे प्रमुख पाहुण्या आशालता वाबगावकर होत्या आणि मी तर खूपच नवखा होतो त्यावेळेला. आणि मला आनंद होता की अरे बाप रे, मी स्टेजवर आशालता वाबगावकरांना बघतोय आणि मी त्यांच्या बरोबर जाऊन त्या खुर्चीवर बसणार, हा आनंद खूप वेगळा असतो. आणि तिकडे गेलो त्या आशाताईंनी सांगितलं की अरे बाळा, मी ना तुला बऱ्याच कार्यक्रमांमध्ये TV पाहिलंय, तुझं बोलणं खूप छान आहे, तुझ्या पद्धतीने पदार्थ बनवतोस मला खूप आवडलं, मी ना दरवर्षी इथे येते, तर यावर्षी तू एक काम कर, हे सगळे पदार्थ तू चाक आणि मला येऊन सांग की तुला कोणते आवडलेत, मग त्याच्यातले मी शॉर्टलिस्ट करून तू कोणते केलेस ना फायनल ते योग्य आहेत की नाही ते मी तुला सांगेन. मला अजून आनंद वाटला. पण अशी गोष्ट झाली की मला गोवन फेस्टिवल वगैरे नाव मोठं होतं पण तिकडे पदार्थ काय येणार आहेत माहिती नव्हतं, त्यामुळे तिकडे गेलो जजिंगला आणि नंतर बघितलं सगळे नॉनव्हेज पदार्थ होते आणि मी नॉनव्हेज खात नाही म्हटल्यावरती मला प्रश्न पडला. पण मी आईमुळे, आई रोज नॉनव्हेज घरी करायची आणि राजवंशजींमुळे त्यांच्याकडे वाढलो म्हणून मी कधी नॉनव्हेज खाल्लंच नाही, पण आईनी बनवलेले पदार्थ मी उत्तम पद्धतीने बनवायचो. मला रात्री अपरात्री कोणी उठवलं आणि सांगितलं नॉनव्हेज बनव तर मी इझिली बनवू शकतो, इतकी ती सवय लागली होती. ते पदार्थ गेले जजिंग केले आणि त्यांना जेव्हा सांगितले हे असे शॉर्टलिस्ट आहेत, त्या गेल्या, त्यांनी बघितलं आणि त्यांनी स्टेजवरती येऊन सांगितलं काय तुझं परीक्षण अचूक आहे रे, किती छान. मला अभिमान वाटला की ज्या मुलांनी ह्या क्षेत्रामध्ये काहीही प्रशिक्षण न घेता त्याच्या आवडीनी आणि ह्या गोष्टींनी आज तो TV फक्त येत नाही तर त्यांनी पदार्थ चाखून पण छान सांगितले की यांना बक्षिसं मिळाली पाहिजेत. सो तो आनंद जो मला मिळाला ना पहिल्याच वेळेला की येस ह्या क्षेत्रात मी काहीतरी करू शकतो. त्यानंतर उत्तरामनेंचा महाराष्ट्र दौरा असेल, श्रावण महोत्सव असेल, अशा अनेक वेगवेगळ्या पाककला स्पर्धांना मी गेलो आणि मला असं वाटतं की मी एवढ्या पाककलांमध्ये गेलोय ना की एका ठिकाणी तर 550 पदार्थ होते, त्या सगळ्यांना आम्हाला बक्षीस मिळेल न मिळेलचा प्रश्न नव्हता, तुषार देशमुखांनी आमचे पदार्थ चाखलेच पाहिजेत
1: असा एक अट्टहास त्यांचा. पण हे तुमची कसोटी लागते का एक शेफ म्हणून किंवा एक प्रशिक्षक म्हणून?
0: प्रश्नच नाहीये. तुम्ही विचार करा, तुम्ही ताटामध्ये जे काही वाढलेलं असतं ते प्रॉपरली आपण जेवतो, पण एवढे 500 पदार्थ एक एक घास जरी खाल्ला तरी त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स वेगवेगळे, काही तेलकट, काही तुपकट, काही तिखट, काही गोड, अशा सगळ्याचा समतोल. की एवढं सगळं जजिंग करताना एक धमाल मात्र अशी असते की काही महिला स्पोर्टिंगली घेतात की ठीक आहे आम्हाला बक्षीस नाही मिळालं नाही मिळालं, पण आम्हाला तुम्ही जे आहे ते छान समजवलं. आणि काही ठिकाणी आम्हाला का नाही बक्षीस मिळालं म्हणून ज्या भांडतात ना, मग त्यावेळेला आम्हाला त्यांची उत्तरं द्यावी लागतात. आणि मग ती उत्तरं ऐकून जेव्हा ते स्पोर्टिंगली घेतात तेव्हा ती पाककला स्पर्धा हेल्दी होते. म्हणूनच पाककले स्पर्धेप्रमाणे माझं आयुष्य रिलेट करतो की तिकडे आंबट, गोड, तिखट ह्या चवीचं मी चाकतो जेवण, तसंच माझं आयुष्य हे आंबट, गोड, तिखट अशा प्रवासांमधनं उलगडलेलं आहे.
1: निश्चितच तुषार, तुझ्या या जीवन प्रवासाबद्दल आम्ही आज जाणून घेत असताना अनेक व्यक्ती तुझ्या आयुष्यात आल्या, अनेक प्रसंगांना तुला तोंड द्यावं लागलं, तुझी संघर्षाची जिद्दीची कहाणी ऐकताना तू प्रत्येक गोष्टीकडे कशा दृष्टिकोनातून बघत गेलास आणि प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हली घेतलीस, सकारात्मक घेतलीस, आणि तसंच तू टिप कागदाप्रमाणे सगळं ते टिपत गेलास आणि त्यातून तुला एक नवं काहीतरी उभं करण्याची एक उमेद मिळाली प्रत्येक क्षणाला, जी तुझ्या आईने तुझ्यामध्ये रुजवली होती आणि तू आईचा विश्वास सार्थ ठरवला की तू काही ना काहीतरी आयुष्यात नक्की करून दाखवशील आणि ते तू करून दाखवलंस. आणि आज हे पुस्तक वाचताना खरंच मन भरून येतं. आज तू इथे आलास आणि तुझ्या या कहाणीबद्दल आम्हाला सांगितलंस, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी तुझे मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. आणि प्रत्येक वेळेला मला खूप छान वाटतं की आकाशवाणी ही आम्हाला संधी देतेच, कारण अनेकदा मला असं वाटतं श्रोत्यांनी आजपर्यंत माझ्या रेसिपीज ऐकलेल्या आहेत, अनेक वेगवेगळे स्टोरीज ऐकल्यात, पण आज पुस्तकाच्या माध्यमातून एक नवीन शेफ तुषार त्यांना उलगडेल, त्याबद्दल तुम्ही पण मला बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभार.
2: श्रोते हो, शून्यातून उभारी, तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

0: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत स्मृतिवर्धन अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग तिसरा.
1: श्रोते हो नमस्कार. विसरशील खास मला असं न होता शब्द शब्द जपून ठेव आणि ते प्रत्यक्षात करून पहा अशा प्रकारच्या काही युक्त्या आपल्याला सांगताहेत अलकनंदा पाध्ये. अलकनंदा ते नमस्कार.
2: नमस्कार.
1: मागच्या भागामध्ये तुम्ही आम्हाला हातासाठीचे काही व्यायाम जे मेंदूला सुद्धा कार्यरत ठेवतील असे सांगितलेत, तर

0: आज आम्हाला तुम्ही काय सांगणार आहात?
1: आपण मागच्या भागात हातांचे काही काही सोपे सोपे व्यवसाय काय करता येतील त्याच्याबद्दल बोललो. तर आता मुळात काय आहे माहिती आहे का, की मेंदूला आपल्या संवेदना जी आहे ती आपल्या पंचेंद्रियांकडून जात असते, बरोबर? म्हणजे कान, नाक, जीभ, त्वचा आणि
0: डोळे
1: हां. तर ह्या सगळ्यातनं जे

0: शेरलॉक होम्सचे जे आपलं डिटेक्टिव्ह पात्र आहेत ते आपल्या सहकाऱ्यांना नेहमी म्हणायचे, डोंट जस्ट हिअर, लिसन इट. डोंट जस्ट सी बट ऑब्झर्व इट. डोंट जस्ट स्मेल बट इन्स्पेक्ट. डोंट जस्ट टच बट फील द टच. अँड डोंट जस्ट ईट बट रिलिश द टेस्ट. म्हणजे काय तर आता बघा, ह्याच्यातनंच तुम्हाला साधं उदाहरण देते की आपण कानानी ऐकतो, पण कानानी ऐकतो किती प्रकारचे आवाज ऐकत असतो त्याच्यावरती लक्ष. हा आवाज बासरीचा आवाज आहे, हा बाहेरच्या गाडीचा हॉर्नचा कर्कश आवाज आहे, किंवा हा लहान बाळाच्या रडण्याचा आवाज आहे, की हा आशाताईंचा स्वर आहे. हे वेगळे वेगळे जे प्रकार आहेत ते त्यामुळे त्याच्यावर लक्ष द्या की काय आहे नक्की. हा जो मेंदूला आपण मेसेज पोचवतोय तो खूप महत्त्वाचा आहे की मी काय ऐकलं. त्याच पद्धतीने आय डोंट जस्ट सी ऑब्झर्व. तर काही जी वस्तू आहे, वस्तूसुद्धा किती अनेक प्रकारच्या, की साधा आंब्याचं उदाहरण आता जर तुम्ही दिलं तर आधी कैरी, मग तयार आंबा, त्याचे बदललेले रंग, हे जे तुम्हाला अनेक गोष्टी प्रत्येक दिसत आहेत, किंवा स्मेल, वासाचे किती प्रकार आहेत आपल्याकडे, की वेगवेगळ्या प्रकारचे, उदबत्तीचा वास असेल, खाण्याचे पदार्थाचा वास वेगळा, दुर्गंधी वेगळी, वेगळे वेगळे असे जे अनेक प्रकार जे आहेत, ह्या सगळ्यासाठी तुमची पंचेंद्रिय तुम्ही सतत सजग ठेवा.
1: हो, म्हणजे कुठचीही गोष्ट करताना
0: जाणीवपूर्वक करा. अगदी बरोबर. म्हणजे नुसतं तोंडात टाकलंय, काय टाकलंय, तर आपण त्याची चव घेतो की नाही हे अमुक आहे, हे खूप छान आहे, चकली कुरकुरीत आहे, चिवट आहे, की नुसती कडक आहे, ह्यातला फरक आहे. कुरकुरीत, चुरचुरीत, कडक, हा जो फरक आहे, तर ते आपण नेहमी सजग ठेवायचं. तर एखादी गोष्ट जेव्हा आपण लक्षपूर्वक ऐकतो, वाचतो, तर ती आपल्या स्मरणक्रियेची पहिली पायरी असते.
1: बरं,
0: आता बघा, आपण लहानपणी म्हटलेली पर्वचा सगळ्यांनी, ती आपल्या बऱ्यापैकी स्मरणात आहे.
1: हो, ती स्तोत्र सहज
0: अगदी सगळी आठवतात. तिथे एकाग्रता होती, सातत्य होतं, त्यामुळे आपली स्मरणक्रिया ती पक्की होत गेली. आता प्राचीन काळी तर आपल्याकडे माहिती आहे की मौखिक परंपराच होती. जोपर्यंत लेखनाचा शोध लागला नव्हता तोपर्यंत मौखिक परंपरा होती. आपल्या ऋषीमुनींनी आत्मसात केलेलं ज्ञान त्यांनी शिष्यांपर्यंत श्रुती परंपरेतूनच पुढे गेलेलं आहे ना.
1: बरोबर.
0: पण दुर्दैवाने आज आता व्हॉट्सअप उघडल्यावर मिनटागणिक असंख्य संदेश, फोटो, रील्सचा धबधबा कोसळतो आणि त्यात बरेचदा त्यातली माहिती काही फारशी उपयुक्त असते असंही नाही. वाचनसुद्धा कसं असतं, त्यातले 50 मेसेजेस असतात पण ते सुद्धा वरवरचंच वाचन असतं सगळं. 10 मिनिटांनंतर त्यातलं बरंचसं आपण विसरूनही जात. तर त्यावर उपाय म्हणून मग आपण आपल्या या सत्रामध्ये सहज सोपे, खरं तर काहीसे विस्मरणात गेलेले अनेक प्रकारचे जाणीवपूर्वक पठण करतो.
1: बरं, अच्छा.
0: म्हणजे अगदी चक्क शाळेत म्हटले गेलेले 2 पासून 30 पर्यंतचे पाढे सुद्धा
1: अगदी
0: आणि म्हणजे तुम्ही कधी त्या तिथे सत्रात येऊन बघितलं तर असे मोठी ज्येष्ठ मंडळी तेव्हा तिथे पाढे म्हणत असतात. आणि कारण अजूनही मला खात्री आहे की कोणाला जर आता 27 आणि 29 पाढा म्हणायला सांगितलं तर कठीण आहे की नाही. तर तिथे या प्रकारची म्हणजे जे असतं ना ते रिव्हाइव्ह करतो. आपली मेमरी आपण तिथे रिव्हाइव्ह करायचा प्रयत्न करत असतो. पर्याय म्हणून नुकसान तर काहीच नाही आहे ना.
1: बरोबर,
0: हरकत नाही. तसंच पावकी नेमकी, मनाचे श्लोक, हे असे छोटं छोटं काहीतरी पाठ करायचं. ते करताना आपला मेंदू ताजातवाना होत राहतो दर वेळेला. तर त्यामुळे हे असे सगळे प्रयत्न चालू असतात जे आपले श्रोते सुद्धा हे करू शकतात. घर बसल्या या सगळ्या गोष्टी करू शकतात. कारण जेव्हा आपण म्हणत असतो आपला आवाज आपलेच कान ऐकतात आणि त्या कानामार्फत आपल्या मेंदूपर्यंत ते सगळं पोचत असत.
1: छान आहे. म्हणजे पूर्वीच्या ह्या पद्धती ज्या
0: अगदी खूपच छान आहेत आणि आपण त्याला परत नव्याने उजळणी करायचा तो प्रयत्न करतो.
1: म्हणजे आजोबांनी सुद्धा आपल्या नातवाबरोबर विद्यार्थी व्हायला हरकत,
0: काहीच हरकत नाही. आणि माझ्या सत्रात येणारे बरेचसे हे विद्यार्थी अत्यंत हौशी आहे, अगदी मनापासून सगळं हे प्रयत्न करत असतात. तसंच रोज माझं सजेशन आहे सगळ्यांना की 10 मिनिटं दिवसा माझी काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करा. म्हणजे काय, तर काहीतरी शिका, किंवा कोडी सोडवा, शब्दकोडी, सुडोकू वगैरे प्रकार तर असतातच, पण त्याच्याशिवाय कधीतरी छोटीशी रांगोळी काढा, एखादं चित्र काढा, ओरिगामीचे सोपे सोपे प्रकार करा, पुष्परचना करा, क्विलिंग करा, अनेक गोष्टी करता येतील ज्याच्यामध्ये मोटर स्किल्स आपल्या हाताची वापरली जातात, बोटांची.
1: अगदी ते आपल्याकडे पूर्वी

0: मणी मोती वापरून
1: अगदी अगदी
0: तोरणं.
1: आजकाल परत आपण बघतोय सगळीकडे मोती आर्ट मध्ये, मग ती मण्यांची तोरणं वगैरे जे जे काय असतं तेही करू शकता. काहीतरी रोज दिसामाजी करत राहायचं.
0: बरं,
1: तसं तुम्हाला एक लिहिण्याच्या वरनं सांगायचं एक आणखीन वेगळं, की जसं मी म्हटलं की डाव्या हाताने लिहायचा प्रयत्न करा, तर फक्त डावा हाताने लिहिणं आहेच, त्याच्याबरोबर तुम्हाला आणखीन एक काय करता येईल, मिरर इमेज.
0: हां,
1: म्हणजे आरशात जी तुम्हाला दिसत आहे की आता आपण जसा ओ असा काढतोय तो आरशात कसा दिसेल, हां, तर ती इमेज काढायचा प्रयत्न करा. वेगळ्या वेगळ्या प्रकाराने आपल्याच डोक्याला आपण सतत काहीतरी वेगळी चालना द्यायची आहे, किंवा एकाच वेळेला दोन्ही हातामध्ये पेन धरायचं, हां, आणि एका बिंदूपासून, म्हणजे पूर्वी आपण फ्री हँड जे करत होतो ना, त्या पद्धतीने तुम्हाला काही चित्र काढता येतात का, काही जे करता येईल ते करून बघा.
0: मुक्त हस्तचित्र,
1: मुक्त हस्तचित्र, फ्री हँड कसंही करा, अगदी सिमेट्री नाही येणार कदाचित, काही हरकत नाही, पण जेव्हा तुम्ही हे दोन हातांनी कामं करताय तेव्हा तुमचा मेंदू अत्यंत सजग राहून अटेंटिव्ह असतो,
0: किती
1: आणि तेच आपल्याला हवं आहे, कळलं का? त्यामुळे हे मिरर इमेजचे प्रकार म्हणा. उलट्या बाजूनी, म्हणजे हा सुद्धा एक प्रयोग मी आमच्या इथे केलेला आहे, की पेपर उलटा ठेवायचा आणि उलट्या बाजूनी वाचायचा.
0: अच्छा,
1: तोही एक प्रकार. हे सगळे तुम्हाला कितीही तुमची कल्पना जेवढी ताणता येईल तेवढी, पण हेतू फक्त एकच असेल की या दृष्टीने आपल्या मेंदूला आपल्याला सतत सजग ठेवायचं. तर हे त्या लिहिण्याबद्दल जे सांगितलं, तसंच कुणाला समजा यातलं नाही, काहीतरी चार ओळी सुचली ती लिहा, दोन ओळी काहीतरी लिहा,
0: सृजनात्मक आहे हे.
1: सृजनात्मक म्हणजे अख्खं जे आहे की तुम्ही पुष्परचना करा, चित्र काढा, काहीतरी. आजकाल तुम्हाला युट्यूबवरती मंडाला आणि वाली आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात, अगदी आरामात घर बसल्या शिकायला मिळतात, तेही करून बघा. एक वही करा त्याच्यासाठी, चारोळी लिहिणार असाल तर त्याची करा, काय अनुभव बघितला तो लिहून काढा. फिरायला जात असाल तर ते आज या रस्त्याने जाईन, उद्या त्या रस्त्याने जाईन, वेगवेगळ्या वाटाने ते मी रस्त्यातनं जाताना बिल्डिंगच्या पाट्या, दुकानांच्या पाट्या त्या वाचायच्या, मग घरी येऊन आठवायचं की कुठल्या कुठल्या पाट्या होत्या, ते मेंदूला आठवून बघायचं की पहिलं दुकान कुठलं होतं, दुसरं दुकान कुठलं होतं, हे आठवत आठवत अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही अनेक गोष्टी, झाडं दिसली तर हे झाड कुठलं आहे त्याची माहिती काढायचा प्रयत्न करा. अशा अनेक गोष्टींचा निरीक्षण तुम्हाला करता येईल, की जे मगाशी मी म्हटलं की डोंट जस्ट लुक, ऑब्झर्व. तर हे जे सगळे प्रकार आहेत, थोडक्यात काही ना काही प्रकाराने मेंदूला स्टिम्युलेट आपण करायचं आहे, व्यग्र ठेवायचं आहे,
0: मेंदूला उत्तेजित करायचं, आणि मग त्या माध्यमातून आपोआपच तो सुद्धा अधिक कार्यरत होईल.
1: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
0: आणि हे लोकांसाठी काही उपक्रम शोधता शोधता मला वाटतं अलकनंदाताई स्वतः सुद्धा खूप विचार करतात, आणि त्यातूनच ते नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांना सुरू.
1: अगदी अगदी, म्हणजे ती आता मला ही सवय झाली, सकाळी उठल्यापासून मला काहीतरी दिसत असतं आणि मग काहीतरी सुस्त, मग मी ते लगेच कागदावर थोडंसं उतरवते की आपल्याला हे घ्यायचंय, आता आपण ह्याच्यावर व्यवसाय तयार केला, तर असं माझ्याही डोक्याला त्यामुळे सतत खाद्य मिळत असतं.
0: खूप छान. श्रोते हो, अलकनंदापाध्ये पुढच्या भागातही आपल्या सोबत असतील, आणि आणखी काही नवीन ऍक्टिव्हिटीज आपल्या मेंदूला चालना देणाऱ्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आज इथेच थांबूया. नमस्कार.
2: श्रोते हो, स्मृतीवर्धन अलकनंदा पाध्ये यांच्या नेहा खरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकला. या मुलाखतीचा चौथा आणि अखेरचा भाग आपण पुढच्या सोमवारी 10 ऑगस्टला ऐकणार आहोत. श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. थोड्याच वेळात 1 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: रवींद्र साठे आणि जयश्री शिवराम यांनी गायलेलं हे गीत नादहुम महानोर यांचं होतं. चित्रपट मुक्ता आणि संगीतकार आनंद मोडक. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.
1: जागू दे.

खुळ्या, घर बांधायचं असतं आपलं आपण. ज्याची असते शक्ती अपूर्व, ज्याचे असते ध्येय अचूक, तो दिपवू शकेल जगाला.

अरे नाही लक्षा नाही नाही नाही, आपलं घर आपणच बांधायचं असतं. जोपर्यंत तू धडाकेबाज होत नाहीस तोपर्यंत तुला गोठ्यातच राहावं लागेल रे. गोठा.

0: अरे वेड्या, ऐ पुन्हा तेच, ऐ अरे कुठे तुझ्यातली आत्मशक्ती गेली? आय दाखव, अरे दाखव तुझ्यातली शक्ती. जोपर्यंत दीपवत नाही जगाला तू होऊन धडाकेबाज, तोपर्यंत तोपर्यंत
1: आणि तोपर्यंत काय झिम्मा खेळू?
0: झिम्मा झिम्मा, अरे

0: हाथ पाए गाड़ने वाले कभी घर नहीं बांधा करते लक्षा सेठ। ठीक आहे देवंटा तो तुला घर फुकटच जे नाही तुझ्या हिमतीच जा। थाम थाम गंगाराम।
1: अरे पण लक्षा
0: थाम करू थाम आई मीन गंगू गंगाराम म्हणतो तेच खरं आहे। ज्याची असते शक्ती अपूर्व ज्याचे असते ध्येय अचूक तोच टिपवू शकेल जगाला आज होऊन।

0: धडाकेबाज या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. सुदेश भोसले आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलं होतं. गीतरचना प्रवीण दवणे, संगीतकार अनिल मोहिले. आणि याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला.
1: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

0: प्रत्येक यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.
1: 1:30 होत आहे. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत राष्ट्रीय मराठी बातम्या. त्यानंतर 1:40 अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विद्यार्थी आंदोलनातल्या पोलीस कारवाईवरून तसंच इतर मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ। दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब। विद्यार्थी आंदोलनावरची कारवाई आणि राम मंदिर अपहार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावं अशी विरोधी पक्षांची मागणी। बिहार गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू। कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रुजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा 3रा आठवडा आजपासून सुरू झाला, मात्र जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सकाळी 11 वाजता राज्यसभेचं कामकाज सुरू झालं तेव्हा अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं। भारतानं राष्ट्रकुल स्पर्धेत 39 पदकं जिंकून 4थं स्थान पटकावलं, तसंच दिव्यांग खेळाडूंनीही 7 पदकं जिंकली। ही कामगिरी देशासाठी अभिमानास्पद असल्याचं राधाकृष्णन यावेळी म्हणाले। त्यानंतर अध्यक्षांनी 0 प्रहराची घोषणा केली, मात्र यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली। गदारोळातच काही सदस्यांनी महत्वाचे मुद्दे उपस्थित केले। या दरम्यान गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। याच मुद्द्यावरून आज लोकसभेचं कामकाजही 2 वाजेपर्यंत तहकूब झालं। सकाळी 11 वाजता कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं। त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला, मात्र विरोधकांनी आंदोलक विद्यार्थ्यांवरच्या पोलिसांच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला, त्यावर विरोधकांनी कामकाजात जाणीवपूर्वक व्यत्यय आणल्याची टीका सभापतींनी केली।
1: सदन चर्चा संवाद के लिए, अपने विचार अभिव्यक्ति रखने के लिए, अपने मत रखने के लिए, अगर असहमति है तो भी सदन के अंदर अपने मत विचार से अभिव्यक्त की जाती है। इसलिए मेरा आपसे आग्रह है सदन को चलाने में सहयोग प्रदान करें। नियोजित तरीके से सदन बाधित करना लोकतंत्र के लिए उचित नहीं है।
0: सर्व सदस्यांनी आपापल्या

वर परत जावं असं आवाहनही त्यांनी केलं. मात्र तरीही घोषणाबाजी सुरू राहिल्यामुळे कामकाज आधी 12 आणि नंतर 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमार आणि पॅलेट गनच्या वापराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राम मंदिर देणगी अपहाराबाबत उत्तर द्यावं अशीही मागणी त्यांनी केली. संसद भवन परिसरात आज इंडिया आघाडीच्या संसद सदस्यांची बैठक झाली. त्यानंतर खरगे यांनी समाज माध्यम संदेशाद्वारे ही मागणी केली. नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित कठोर पोलीस कारवाई आणि राम मंदिर देणगीच्या कथित अपहाराच्या मुद्द्यावर सरकारला संसदेत घेरण्याचा निर्धार इंडिया आघाडीनं व्यक्त केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून ओडिशाच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्या कटक, भुवनेश्वर, ब्रह्मपूर आणि गंजाम जिल्ह्यातील तप्तपाणी इथं आयोजित विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि अधिकृत कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. आज कटक इथे जगद्गुरू कृपालू विद्यापीठाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. उद्या त्या दक्षिण ओडिशाचा दौरा करतील. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे. बिहारमध्ये बाकीपूर मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत किशोर 6,000 जास्त मतांनी आघाडीवर आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे नीरज कुमार पिछाडीवर आहेत. गुजरातमध्ये मंझलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे सत्येंद्रबाई पटेल 24,000 जास्त मतांनी आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे भिखाबाई राबरी पिछाडीवर आहेत. मध्य प्रदेशात दतिया मतदारसंघात काँग्रेसचे घनश्याम सिंग आणि भाजपचे आशुतोष तिवारी यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार असून 20 नवे मंत्री आज संध्याकाळी लोकभवन इथं शपथ घेणार आहेत. पीएम नागेंद्रस्वामी, शिवराज तंगडगी, रुद्रप्पा लमाणी, के एस बसवंतप्पा, बी झेड जमीर अहमद खान यांच्यासह इतर 15 जणांचा यात समावेश असल्याचं अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या पत्रकात म्हटलं आहे. डी के शिवकुमार यांनी 3 जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा 13 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रुजभूषण शरणसिंह यांची दिल्ली न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अश्विनी पवार यांनी आज हा निकाल दिला. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही त्यांनी निर्दोष मुक्तता केली. 6 महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं 2 जुलै रोजी हा निकाल राखून ठेवला होता. तक्रारदार 6 महिला कुस्तीपटूंपैकी एकीनं तक्रार मागे घेतली होती. दिल्लीचे माजी आमदार नरेश बाल्यान यांनी मकोका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. न्यायमूर्ती न्यायाधीश मनोज जैन यांनी बाल्यान यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सर्व रस्त्यांच्या बाजूला पायी चालणाऱ्यांसाठी व्यवस्थित आखून दिलेले आणि अतिक्रमण नसलेले पदपथ असतील हे सुनिश्चित करावं अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिली. नागरिकांना धावणाऱ्या वाहनांची भीती न बाळगता चालता यायला हवं असं निरीक्षण न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं नोंदवलं. परराष्ट्र मंत्रालयानं राजनैतिक माध्यमांचा वापर करून 25 जुलै रोजी काळ्या समुद्रात ड्रोन हल्ल्यात सापडलेल्या मालवाहू जहाजावरच्या बेपत्ता भारतीय खलाशाचा शोध घेण्यासाठी पावलं उचलावीत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. बेपत्ता खलाशाच्या भावानं दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल लेबाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं हे निर्देश दिले. इराणमधले भारताचे राजदूत म्हणून विश्वेश नेगी यांची नियुक्ती झाली आहे. नेगी सध्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत. रशियाच्या विविध भागांमध्ये लष्करी, ऊर्जा आणि नागरी पायाभूत सुविधांवर युक्रेननं केलेल्या हल्ल्यात किमान 8 जण ठार झाले. रशियाच्या हवाई संरक्षण प्रणालीने हल्ल्यादरम्यान 635 ड्रोन नष्ट केल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं दिली.
ग्लासगो इथं झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 39 पदकं जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केलं आहे. जिंकलेल्या 13 सुवर्णपदकांपैकी 8 पदकं महिला खेळाडूंनी मिळवल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. या पदक विजेत्या खेळाडूंसोबत भारतीय पथकातल्या प्रत्येक सदस्याचंही

0: त्यांनी अभिनंदन केलं आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू देशाचं नाव उंचावतील असा विश्वासही मुर्मू यांनी व्यक्त केला. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनीही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय भारोत्तोलकांनी केलेल्या दमदार कामगिरीचं कौतुक केलं आहे. भारोत्तोलन प्रकारात भारताने 1 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 कांस्यपदक जिंकलं आहे. ग्लासगो इथं 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं काल एका दिमाखदार समारंभात झाली. या स्पर्धेत 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य अशा 39 पदकांसह भारतानं गुणतालिकेत 4थं स्थान पटकावलं आहे. 24व्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतात होणार असून यजमानपदासाठी ध्वज आणि बॅटन भारताच्या संघाकडे सोपवण्यात आला. स्कॉटलंडच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धेचा ध्वज आणि बॅटन भारताचे प्रतिनिधी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पीटी उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे सुपूर्द केला. एकापेक्षा जास्त वेळा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवणारा ऑस्ट्रेलियानंतरचा भारत हा दुसरा देश ठरणार आहे. उत्तराखंडमध्ये बहुतांश भागात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी येत आहेत. राज्यातल्या नद्यांची पाणी पातळी वाढली असून लहान मोठ्या मिळून 81 रस्त्यांवरची वाहतूक बंद आहे. डोंगराळ भागात दाट धुकं पसरलं असून 5 दिवस राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे. हिमाचल प्रदेशातल्या 7 जिल्ह्यांमध्ये उद्यापर्यंत फ्लॅश फ्लडचा इशारा दिला आहे. राज्यात पावसाचा जोर फारसा नसला तरी अनेक ठिकाणी धुकं पसरलं आहे. राज्यातले अनेक रस्त्यांवरची वाहतूक बंद आहे. येत्या रविवारपर्यंत राज्यात पावसाचा जोर राहील असा हवामान शास्त्र विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनातल्या पोलीस कारवाईवरून तसंच इतर मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनावरची कारवाई आणि राम मंदिर अपहार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावं अशी विरोधी पक्षांची मागणी. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू. कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. दुपारचा 1:40 आणि 30 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात हिवरे बाजारच्या आदर्श ग्रामविकास प्रारूपाची राजधानीमध्ये घेतली दखल. महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये महत्वपूर्ण सामंजस्य करार आणि जिल्ह्यातील उत्तर भागात जोरदार पाऊस, अन्यत्र दमदार पावसाची प्रतीक्षा. यासह ऐकूया आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि हिवरे बाजार ग्रामस्थांच्या एकजुटीच्या बळावर उभ्या राहिलेल्या आदर्श ग्रामविकास मॉडेलची दखल आता देशाच्या राजधानीतही घेण्यात आली आहे. दिल्लीतील ऐतिहासिक कुतुब मिनार इथं सादर करण्यात येणाऱ्या अत्याधुनिक लेझर शो मध्ये भारतातील समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणाऱ्या चेंज मेकर्स तसंच प्रेरणादायी व्यक्ती, संस्था आणि गावांच्या कार्याची माहिती पर्यटकांना दाखवली जाते. या प्रतिष्ठित चित्रफितीत अहिल्यानगर जिल्ह्यातील हिवरे बाजार गावाचा समावेश करण्यात आला आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी राहुरीचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि काही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये नुकतेच महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. या संयुक्त उपक्रमाअंतर्गत शेतीमध्ये कृषी रोबोटिक्स आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला जाईल. याशिवाय पाण्याचा कार्यक्षम वापर आणि जलव्यवस्थापनाच्या आधुनिक मॉडेल्सवर संस्था एकत्र काम करतील. निवडक गावांमध्ये विविध तांत्रिक उपक्रम राबवून त्यांना आदर्श गाव म्हणून विकसित केलं जाईल. महात्मा फुले कृषी विद्यापीठानं पुण्यातील MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, संगमनेरचं अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोपरगावचं संजीवनी आणि कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या संस्थांशी सामंजस्य करार केला आहे. जिल्ह्यात कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विकसित केलेल्या BBF यंत्रानं महेश मुसमाडे यांच्या क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. कृषी दिन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर साजरा होणं हे महत्वाचं पाऊल आहे. या माध्यमातून विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा प्रसार होत आहे असं कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विलास खर्चे यांनी सांगितलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तर भागातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये होत असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरण 95% भरलं असून प्रवरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आलं आहे. याच भागातील निळवंडे धरणही 95% अधिक भरलं आहे. अहिल्यानगर शहराला पाणी पुरवठा करणारं मुळा धरणही 60% अधिक भरलं आहे. भंडारदरा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पावसामुळे प्रवरा नदी दुथडी भरून वाहत आहे. हे पाणी जायकवाडी धरणात जात असल्यानं या धरणातील पाणी साठा वाढत आहे. जिल्ह्यातील उर्वरित भागात मात्र अजूनही दमदार पावसाची गरज आहे. शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या आहेत, मात्र अजूनही पावसाची आवश्यकता आहे. गेल्या महिन्यात आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरकडे निघालेल्या विविध संतांच्या पालख्या आणि दिंड्यांनी जिल्ह्यातील रस्ते फुलून गेले होते. हिंदू मुस्लिम एकात्मतेचं प्रतीक असलेले संत श्रेष्ठ शेख महम्मद महाराज यांच्या दिंडीचंही प्रस्थान झालं. नेवासे इथल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पैस मंदिरापासून ग्रंथराज श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या दिंडीला सुरुवात झाली. या पालखी सोहळ्यात नेवासा, शेवगाव तसंच गंगापूर तालुक्यातील 27 अधिक दिंड्यांमधील 15,000 अधिक वारकरी सहभागी झाले होते. पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर इथं संत निळोबाराय महाराज पालखीचं राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. संत निळोबाराय महाराजांच्या अभंगांचा वारसा जतन करणाऱ्या अभंग गाथा ग्रंथाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. संत निळोबाराय महाराजांच्या पालखीसोबत राज्यातील विविध भागातून 71 दिंड्या सहभागी झाल्या होत्या. जिल्ह्यातील ताहराबाद इथले संतकवी महिपती महाराज यांच्या दिंडीचंही प्रस्थान झालं. जिल्ह्यातील या दिंडी पालख्यांसह श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आणि नेवासे इथल्या पैस मंदिरापासून निघालेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर महाराज या दोन भावंडांच्या दिंड्यांची भेट नगरकरांना अनुभवायला मिळाली. श्रीरामपूरमध्ये किरकोळ कारणावरून 35 हॉटेल व्यावसायिकाची गुंडांनी हत्या केली. त्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेते, व्यापारी आणि नागरिकांनी सुरक्षेच्या मुद्द्यावर एकत्र येत 4 श्रीरामपूर बंद पाळण्यात आला. प्रशासनानं धडक कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर 4 बंद मागे घेण्यात आला. तर श्रोते हो, हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
3: जिल्हा वार्तापत्र पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आलं आणि मुंबई केंद्रावरून ते सहक्षेपित केलं गेलं. आता सुगम संगीत भावधारा.

0: सुधीर फडके यांनी गायलेलं राम उगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत विठ्ठल शिंदे. याबरोबरच भावधारा कार्यक्रम संपला. आता पुनःप्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत मेघना साने यांच्या ऍडजस्टमेंट या कथासंग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला कथात्मक वेध.
2: एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ज्यांनी आपलं नाव अधोरेखित केलं आहे अशा मेघना साने आता हायकू, नाटक, बालविश्व, सदरलेखन, कथालेखन अशा साहित्याच्या वेगवेगळ्या आयामांना हाताळत साहित्य क्षेत्रात घोडदौड करत आहेत. ऍडजस्टमेंट हा मेघना साने यांचा कथासंग्रह याचीच साक्ष देतो. जग बदलत असतं, जगाबरोबर आपणही. कथांचे विषय बदलत असतात असं मनोगतातून लिहिणाऱ्या मेघना साने यांच्या कथांचे विषय खरोखरी वेगळे आहेत आणि मुख्य म्हणजे आजच्या काळातील आहेत. 2021 ते 2024 पर्यंत प्रतिभा, प्रपंच, माहेर, श्री सर्वोत्तम, आरती, वसंत, अनघा अशा विविध मासिकांमधून तसेच दिवाळी अंकांमधून या सर्व कथा पूर्व प्रकाशित आहेत. कोश, बारसे, पर्यवेक्षक, प्रत्येक वळणावर, नाती, किंमत अशा शीर्षकाच्या 30 कथा यात समाविष्ट आहेत. कथासंग्रहाची शीर्षक कथा म्हणजे ऍडजस्टमेंट. नव्यानं लग्न झालेलं जोडपं, खऱ्या अर्थानं फारसं जवळ न आलेलं, सातत्याने दडपणाखाली असणारा तो आणि त्याचं कारण न कळू शकणारी ती. एकदा चुकून तो आणि त्याची पूर्वीची प्रेयसी यांच्यातील संवाद ती ऐकते. कोणताही अक्रस्ताळेपणा करत नाही, त्याची मानसिकता समजून घेते आणि त्यांच्यात जवळकीचं नवीन नातं उमलतं. अमेरिकेत नोकरीसाठी गेलेल्या मुलीला एकटेपणा ग्रासून टाकतो अशा वेळेस ऑफिसचा एक भारतीय सहकारी चांगला मित्र होतो. ती त्याच्याकडं थोडीफार आकर्षितही होऊ लागते. अशा वेळेस तिला त्याच्या स्वभाव आणि चारित्र्याविषयीची अधिकची माहिती मिळते. ती सावध होते

0: आणि तिला भारतातील आपला लग्न ठरलेला नवरा म्हणजे फियान्सी प्रकर्षानं आठवतो. अमेरिकेतील हा ऑफिसमधील सहकारी केलेल्या मदतीचे सरळ सरळ पैसे मागतो. तेव्हा ती म्हणते की मला तू एकटेपणात साथ दिलीस, त्याची किंमत होऊ शकत नाही. हे ऐकून त्याला आपली बहीण आठवते आणि हिच्याकडे पाहण्याची त्याची मानसिकता बदलते. असं या एकटी कथेचं कथाबीज. या संग्रहात मुख्यत्वे कौटुंबिक कथा आहेत, परंतु कॉपी करणं, लाज घेणं यासारखे काही सामाजिक विषयही हाताळले आहेत. विविध क्षेत्रांमध्ये नोकरी करणारी तरुण पिढी जी कॉर्पोरेट क्षेत्राशी निगडीत आहे, अशा आजच्या काळाच्या समाज माध्यमांवरीलही कथा यात समाविष्ट आहेत. क्वचित रहस्य आणि हलके फुलके विनोदसुद्धा या कथांमधून डोकावतात. काही कथांमधून आजच्या काळच्या सांस्कृतिक जगाची ओळख करून दिलेली दिसते. सकारात्मकता हा मूळ पिंड लेखनाचा महत्त्वाचा गाभा असावा अशा स्वरूपाच्या या कथा आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एकंदरीत मेघना साने यांच्या कथांमध्ये मुख्यत्वे स्त्री पात्रांमध्ये एक समंजसपणा जाणवतो. त्या समंजसपणाच्या भूमिकेमुळे कुठेतरी ॲडजस्टमेंट घडून येते हेही जाणवतं. आणि म्हणूनच या कथासंग्रहाचं शीर्षक यथायोग्य असल्याचं जाणवतं. माननीय नमिता कीर यांची अतिशय अभ्यासपूर्ण दीर्घ प्रस्तावना या संग्रहाला लाभली आहे. या कथासंग्रहातील काही कथांचं बीज इतकं सशक्त आहे की त्यातून दीर्घकथा उभ्या राहू शकतात. हा त्यांनी दाखवलेला विश्वास मेघना साने निश्चितपणे सार्थ करू शकतील. ॲडजस्टमेंटमधील हलक्या फुलक्या आणि वाचनानंद देणाऱ्या कथांचं वाचक निश्चितपणे स्वागत करतील.
1: पुस्तक यात्रा या मालेत आत्ताच आपण ऐकला मेघना साने यांच्या ॲडजस्टमेंट या कथासंग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला कथात्मक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम पुनःप्रसारित करण्यात आला आणि आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
3: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा.
4: श्रोतेहो नमस्कार. आज आपण टायफॉइड किंवा मुदतीचा ताप या महत्वाच्या आजाराबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. टायफॉइड हा साल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा आजार प्रामुख्याने दूषित पाणी, दूषित अन्न किंवा अस्वच्छतेमुळे पसरतो. त्यामुळे पावसाळ्यात या आजाराचे प्रमाण वाढलेले दिसून येते. आता आपण टायफॉइडची प्रमुख लक्षणे कोणती असतात हे बघूयात. टायफॉइडमध्ये सुरुवातीला सतत हळूहळू वाढणारा ताप साधारण 102 ते 104 डिग्रीपर्यंत वाढतो. डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा, भूक न लागणे, पोटदुखी, मळमळ किंवा उलट्या, तसेच काही रुग्णांमध्ये जुलाब किंवा बद्धकोष्ठता ही लक्षणे दिसू शकतात. या तापात ताप चढ उतार होत राहतात. काही रुग्णांमध्ये छातीवर आणि पोटावर गुलाबी रंगाचे चट्टे दिसतात. ताप जर अनेक दिवस येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, घरगुती उपाय करू नका. आता बघूया याचा प्रतिबंध कसा करावा. नेहमी उकळलेले स्वच्छ पाणी प्या. जेवण्यापूर्वी आणि शौचानंतर साबणाने हात स्वच्छ धुवा. ताजे व गरम अन्न खा. उघड्यावर विकले जाणारे अन्नपदार्थ खाणे टाळा. फळे व भाज्या स्वच्छ धुवूनच वापरा. घर व परिसर स्वच्छ ठेवा. माशांपासून अन्नाचे संरक्षण करा. आवश्यक असल्यास डॉक्टरच्या सल्ल्याने टायफॉइडची लस घ्या. टायफॉइडची लस 6 महिन्यानंतरच्या बालकांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना देता येते. ही लस सिंगल डोजमध्ये असते. या लसीचे बूस्टर 3 वर्षाने घ्यावे लागते. टायफॉइडची लक्षणे आढळल्यास स्वतःहून औषधे घेऊ नयेत

0: त्वरित डॉक्टरचा सल्ला घ्यावा. आवश्यक तपासण्या करून योग्य ते अँटीबायोटिक्स डॉक्टरच्या सल्ल्यानुसार पूर्ण कालावधीसाठी घ्यावे. औषधे मध्येच बंद केल्यास टायफॉइड पुन्हा होऊ शकतो आणि जंतूंमध्ये औषधांना प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकते. आजाराच्या काळात पुरेशी विश्रांती घ्यावी, भरपूर द्रव्य पदार्थ पाणी घ्यावे, हलका पौष्टिक व सहज पचणारा आहार घ्यावा. टायफॉइड बरा होण्यासाठी सामान्यतः 7 ते 14 दिवस लागतात. टायफॉइड बरा झाल्यानंतर सुद्धा खूप दिवस वीकनेस जाणवतो, त्यामुळे पुढील काही दिवस सुद्धा विश्रांती घेणे, पौष्टिक आहार घेणे हे खूप गरजेचे आहे. टायफॉइड हा सहज टाळता येण्याजोगा आजार आहे. स्वच्छता, सुरक्षित पाणी, स्वच्छ ताजे अन्न, नियमित हात धुण्याची सवय आणि वेळेवर उपचार या गोष्टींचे पालन केल्यास आपण स्वतःचे, आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे या आजारापासून संरक्षण करू शकतो. चला तर मग आपण सर्वजण स्वच्छतेची सवय अंगी करूया आणि टायफॉइड मुक्त निरोगी समाज घडवूया. श्रोतेओ, उद्याच्या भागात आपण मलेरिया, डेंग्यू या पावसाळ्यात होणाऱ्या आजारांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पावसाळ्यात होणारे आजार आणि घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनुराधा ढवळीकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: परिसर।
1: श्रोत्याहो नमस्कार। प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत। आत्तापर्यंत आपण जंगलातील वॉर्निंग सिग्नल्स, रात्रीच्या वेळीची वाईल्डलाईफ फोटोग्राफी याबद्दल आपण जाणून घेतलं। आज आपण हिरेन यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की पाणवठ्याजवळ प्राण्यांची जी नेहमी रेलचेल असते, प्राण्यांची ती पाणी पिण्याची जी लगबग आहे, पाण्याचा तो जो काही संतपणा आहे, हे दृश्य कॅमेरामध्ये कैद करताना तुम्हाला किंवा तुमच्या कानांना काय जाणवतं?
2: आपण असंच नाही म्हणत की जल ही जीवन आहे। प्रत्येक प्राण्यासाठी पाणी हे खूप खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक प्राण्याला पाण्याजवळ यावंच लागतं। आता जस्ट हिवाळा गेला इथून, आपण हिवाळ्यात बघितलं तर हजारो लाखो पक्षी युरोपमधून आपल्या भारतात येतात आपल्या इथल्या पाणवठ्यांवर। युरोपमध्ये काय होतं, थंडीमध्ये ते पाणवठे जे आहेत बर्फाची चादर त्यांच्यावर येऊन जाते आणि पाणी जे आहे यूजफुल राहत नाही त्यांच्यासाठी। आणि त्याच पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधात ते पक्षी हजारो मैलाचा प्रवास करून इथे भारतात येतात आणि आपल्याला जसे इथे फ्लेमिंगोज दिसतात, अजून बाकी पक्षी दिसतात, अशा पद्धतीचे पक्षी भारतात येतात। सगळ्यात बेस्ट काय असतं की ज्यावेळेस आपल्याला कुठलाही पक्षी किंवा प्राणी बघायचं असेल तर पाणवठ्यांवर जा। तिथे पाणवठ्यांच्या किनाऱ्यावर जाऊन आपण ज्यावेळेस उभे राहतो तिथे तुम्हाला त्या चिखलामध्ये प्राण्यांच्या पंजांचे ठसे आपल्याला तिथे दिसतात। त्याच्यावरून आपल्याला कळतं, अरे इथे तर स्पॉटेड डियर येऊन गेला, अरे इथे तर टायगर येऊन गेला आहे, टायगरमध्ये पण अरे हा तर मेलचा पंजा दिसतोय। की ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करायला लागतात तुम्ही त्यावेळेस हे सांगू शकतात। म्हणजे पाणी आणि पाण्याच्या आजूबाजूची स्थिती जी असते फक्त पिण्यासाठी नसतं पण एक स्टोरी सांगत असते। प्रत्येक पाणवठा हा एक स्टोरी सांगत असतो। कुठलाही तुम्हाला प्राणी किंवा पक्षी बघायचा असेल तर तुम्हाला पाण्याच्या जवळ जाणं गरजेचंच आहे।
1: छायाचित्रण करण्यासाठी पाणवठ्याजवळचा जो तुमचा काही अनुभव आहे तो आम्हाला थोडा सांगा।
2: पाण्याच्या जवळ छायाचित्रण करणं म्हणजे सगळ्यात असं म्हणू शकतो सोपंही आहे आणि अवघडही आहे, कारण की प्राणी किंवा पक्षी हे खूप अवेअर असतात आणि त्यावेळेस त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचं विश्व बघण्यासाठी आपल्याला त्यांच्या लेवलला जाऊन फोटोग्राफी करावी लागते। जसं एखादा बदक आहे, बदकांचा थवा आहे तो पाण्यावर आहे, मी जर फक्त चालत गेलो पाण्याजवळ, तुम्ही गेला असाल बऱ्याच वेळेस, तर ते पक्षी उडून जातील। पण तुम्हाला फोटोग्राफी जर त्यांची करायची असेल, त्यांच्या दृष्टिकोनातून विश्व बघायचं असेल, म्हणजे त्यांच्या आय लेवलला जावं लागेल, तुम्हाला जमिनीवर झोपावं लागेल चिखलामध्ये, मग तुम्हाला तो तुमचा कॅमेरा घेऊन क्रॉल करत हळूहळू हळूहळू पुढे जावं लागेल आणि त्याच्यानंतर त्यांना ऑब्झर्व करताना तुम्हाला फोटोग्राफी करावी लागेल आणि तुम्हाला मोमेंट्स अँटिसिपेट करावे लागतात। एक उदाहरण देतो मी, जसं एक पक्षी असतो त्याचं नाव आहे डार्टर किंवा त्याला स्नेक बर्ड पण म्हणतात। जो डार्ट असतो ना, आपण जे बोर्डवर डार्ट मारतो तशा पद्धतीने हा पक्षी पाण्याच्या आत जातो आणि जे पाण्याच्या आत मासे असतात तिथे स्वतःला डार्ट करतो, स्वतःची मान मागे करून आणि जोरात पुढे करून चोच त्या माश्या थ्रू टाकतो अगदी भाल्यासारखी आणि पाण्यातून वरती घेऊन येतो आणि तो एक्झॅक्टली कुठं येणार आहे ते कोणालाच नाही माहिती। पण ते तुम्ही पाण्याची मुवमेंट, तरंग कसे जात आहेत हे तुम्हाला बघावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही अँटिसिपेट करू शकतात की अच्छा इथे हा पक्षी बाहेर निघू शकतो। आणि जसं मी बोललो की भाल्यासारखी त्याची चोच माशाच्या शरीरात टाकतो तो, तर खाणार कसा, मग काय करतो तो, जसा बाहेर येतो तसा तो चोचीला झटका देऊन वरती फेकतो आणि त्याच वेळेस चोच उघडतो आणि तो मासा त्याच्या चोचीतून पोटात जातो। ज्यावेळेस तुम्ही हे ऑब्झर्व करतात सारखं, त्यावेळेस तुम्ही अँटिसिपेट करू शकतात की अच्छा अरे असं होणार आहे आणि पुढच्या वेळेस तुम्ही ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला माहिती की कुठल्या सेटिंग सोबत मला याच्यासाठी रेडी राहायचं आहे आणि मला हे छायाचित्र कॅप्चर करता येईल।
1: श्रोते हो, प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत। आजच्या भागात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात। नमस्कार। श्रोते हो नमस्कार। प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत। आत्तापर्यंत आपण जंगलातील वॉर्निंग सिग्नल्स, रात्रीच्या वेळीची वाईल्डलाईफ फोटोग्राफी याबद्दल आपण जाणून घेतलं। आज आपण हिरेन यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की पाणवठ्याजवळ प्राण्यांची जी नेहमी रेलचेल असते, प्राण्यांची ती पाणी पिण्याची जी लगबग आहे, पाण्याचा तो जो काही संतपणा आहे, हे दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद करताना तुम्हाला किंवा तुमच्या कानांना काय जाणवतं?
2: आपण असंच नाही म्हणत की जल ही जीवन है, प्रत्येक प्राण्यासाठी पाणी हे खूप खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक प्राण्याला पाण्याजवळ यावंच लागतं. आता जस्ट हिवाळा गेला इथून, आपण हिवाळ्यात बघितलं तर हजारो लाखो पक्षी युरोपमधून आपल्या भारतात येतात आपल्या इथल्या पाणवठ्यांवर. युरोपमध्ये काय होतं, थंडीमध्ये ते पाणवठे जे आहेत बर्फाची चादर त्यांच्यावर येऊन जाते आणि पाणी जे आहे यूजफुल राहत नाही त्यांच्यासाठी. आणि त्याच पाण्याच्या आणि अन्नाच्या शोधात ते पक्षी हजारो मैलाचा प्रवास करून इथे भारतात येतात आणि आपल्याला जसे इथे फ्लेमिंगोज दिसतात, अजून बाकी पक्षी दिसतात, अशा पद्धतीचे पक्षी भारतात येतात. सगळ्यात बेस्ट काय असतं की ज्यावेळेस आपल्याला कुठलाही पक्षी किंवा प्राणी बघायचा असेल तर पाणवठ्यांवर जा. तिथे पाणवठ्यांच्या किनाऱ्यावर जाऊन आपण ज्यावेळेस उभे राहतो तिथे तुम्हाला त्या चिखलामध्ये प्राण्यांच्या पंजांचे ठसे आपल्याला तिथे दिसतात. त्याच्यावरून आपल्याला कळतं, अरे इथे तर स्पॉटेड डियर येऊन गेलं, अरे इथे तर टायगर येऊन गेला आहे, टायगरमध्ये पण अरे हा तर मेलचा पंजा दिसतोय. की ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करायला लागतात तुम्ही त्यावेळेस हे सांगू शकतात. म्हणजे पाणी आणि पाण्याच्या आजूबाजूची स्थिती जी असते फक्त पिण्यासाठी नसतं पण एक स्टोरी सांगत असते. प्रत्येक पाणवठा हा एक स्टोरी सांगत असतो. कुठलाही तुम्हाला प्राणी किंवा पक्षी बघायचा असेल तर तुम्हाला पाण्याच्या जवळ जाणं गरजेचंच आहे.
1: छायाचित्रण करण्यासाठी पाणवठ्याजवळचा जो तुमचा काही अनुभव आहे तो आम्हाला थोडा सांगा.
2: पाण्याच्या जवळ छायाचित्रण करणं म्हणजे सगळ्यात असं म्हणू शकतो सोपंही आहे आणि अवघडही आहे. कारण की प्राणी किंवा पक्षी हे खूप अवेअर असतात आणि त्यावेळेस त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचं विश्व बघण्यासाठी आपल्याला त्यांच्या लेवलला जाऊन फोटोग्राफी करावी लागते. जसं एखादा बदक आहे, बदकांचा थवा आहे, तो पाण्यावर आहे. मी जर फक्त चालत गेलो पाण्याजवळ, तुम्ही गेला असाल बऱ्याच वेळेस, तर ते पक्षी उडून जातील. पण तुम्हाला फोटोग्राफी जर त्यांची करायची असेल, त्यांच्या दृष्टिकोनातून विश्व बघायचं असेल, म्हणजे त्यांच्या आय लेवलला जावं लागेल. तुम्हाला जमिनीवर झोपावं लागेल चिखलामध्ये, मग तुम्हाला तो तुमचा कॅमेरा घेऊन क्रॉल करत हळूहळू हळूहळू पुढे जावं लागेल आणि त्याच्यानंतर त्यांना ऑब्झर्व करताना तुम्हाला फोटोग्राफी करावी लागेल आणि तुम्हाला मोमेंट्स अँटिसिपेट करावे लागतात. एक उदाहरण देतो मी. जसं एक पक्षी असतो, त्याचं नाव आहे डार्टर किंवा त्याला स्नेक बर्ड पण म्हणतात. जो डार्ट असतो ना, आपण जे बोर्डवर डार्ट मारतो तशा पद्धतीने हा पक्षी पाण्याच्या आत जातो आणि जे पाण्याच्या आत मासे असतात तिथे स्वतःला डार्ट करतो, स्वतःची मान मागे करून आणि जोरात पुढे करून चोच त्या माशा थ्रू टाकतो अगदी भाल्यासारखी आणि पाण्यातून वरती घेऊन येतो. आणि तो एक्झॅक्टली कुठे येणार आहे ते कोणालाच नाही माहिती, पण ते तुम्ही पाण्याची मुवमेंट तरंग कसे जात आहेत हे तुम्हाला बघावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही अँटिसिपेट करू शकतात की अच्छा इथे हा पक्षी बाहेर निघू शकतो. आणि जसं मी बोललो की भाल्यासारखी

0: की त्याची चोच माशाच्या शरीरात टाकतो तो, तर खाणार कसा? मग काय करतो तो, जसा बाहेर येतो तसा तो चोचीला झटका देऊन वरती फेकतो आणि त्याच वेळेस चोच उघडतो आणि तो मासा त्याच्या चोचीतून पोटात जातो. ज्यावेळेस तुम्ही हे ऑब्झर्व करतात सारखं, त्यावेळेस तुम्ही अँटिसिपेट करू शकतात की अच्छा अरे असं होणार आहे, आणि पुढच्या वेळेस तुम्ही ऑब्झर्व केल्यानंतर तुम्हाला माहिती की कुठल्या सेटिंगसोबत मला याच्यासाठी रेडी राहायचं आहे आणि मला हे छायाचित्र कॅप्चर करता येईल.
1: श्रोते हो, प्रसिद्ध छायाचित्रकार हिरेन खत्री यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. आजच्या भागात आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.

दोन वाजून 30 मिनिटं झाली आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत नीला भागवत यांचं गायन. राग आहे गौड सारंग. विलंबित खालाची बंदिश तिलवाडात आलात. कजरा रे प्यारी तेरे नैना सलोने. द्रुत ख्याल 3 तालात. ओ यार नजर औंदा. तबला साथ मिलिंद जोशी, संवादिनी जयंत फडके. नीला भागवत यांचं गायन. राग गौड सारंग.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नीला भागवत यांचं गायन आपण ऐकलं. राग गौड सारंग, त्यांना तबला साथ मिलिंद जोशी यांनी केली. संवादिनी साथ होती जयंत फडके यांची.

0: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थी आंदोलनातल्या पोलीस कारवाईवरून तसंच इतर मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनावरची कारवाई आणि राम मंदिर अपहार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावं अशी विरोधी पक्षांची मागणी. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी आजही संसदेत गदारोळ केला. लोकसभेचं कामकाज आधी 12 वाजेपर्यंत, नंतर 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. लोकसभेत विरोधकांनी कामकाजात जाणीवपूर्वक व्यत्यय आणल्याची टीका सभापतींनी केली.
1: सदन चर्चा संवाद के लिए, अपने विचार अभिव्यक्ति रखने के लिए, अपने मत रखने के लिए, अगर असहमति है तो भी सदन के अंदर अपने मत विचार से अभिव्यक्त की जाती है. इसलिए मेरा आपसे आग्रह है, सदन को चलाने में सहयोग प्रदान करें. नियोजित तरीके से सदन बाधित करना लोकतंत्र के लिए उचित नहीं है.
0: विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक 2026 आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सादर केलं. तसंच सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत मंजूर करण्यात आलं. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं. राज्यसभेतही गदारोळ झाल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. राज्यसभेत अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी तर लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीमार आणि पॅलेट गनच्या वापराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही राम मंदिर देणगी अपहाराबाबत उत्तर द्यावं अशीही मागणी त्यांनी केली. संसद भवन परिसरात आज इंडिया आघाडीच्या संसद सदस्यांची बैठक झाली. त्यानंतर खरगे यांनी समाज माध्यम संदेशाद्वारे ही मागणी केली. काँग्रेस जनता पार्टीनं आंदोलन मागे घेण्यासाठी हे FIR मागे घेण्याचं वचन केंद्र सरकारनं दिलेलं असलं तरी विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घ्यायचा निर्णय त्या त्या राज्यांनी घ्यायचा आहे असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. तसंच गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई न करायचे निर्देशही न्यायालयानं 28 जुलै रोजी दिले होते. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी हे शब्द मोघम असल्यानं क्षुल्लक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो हेही याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितलं. त्यावर फक्त गंभीर गुन्हे असलेल्यांनाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले समजावं असंही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं.

विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचं विशेष तपास पथक नेमावं की निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती नेमावी याबाबत न्यायालय विचार करत असल्याचं पीठानं सांगितलं. तसंच पॅलेट गन्सचा वापर कधी आणि कसा करायचा याबाबत एक सर्वसमावेशक नियमावली तयार करणार असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. आता पुढची सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. नीट परीक्षेनंतर MBBS आणि इतर पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशनाची पहिली फेरी उद्यापासून सुरू होईल आणि यावर्षीसाठीचं शैक्षणिक सत्र 8 सप्टेंबरपासून सुरू होईल. वैद्यकीय अभ्यासक्रम समुपदेशन समितीनं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांकरता समुपदेशनाची पहिली फेरी 4 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत होईल. या फेरीत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट असेल. समुपदेशनाची दुसरी फेरी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत तर तिसरी फेरी 10 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर दरम्यान होईल. राष्ट्रीय परीक्षा संस्थेचं मिंटो रोड इथलं मुख्यालय, ओखला इथली स्थानिक कार्यालयं तसंच इतर आस्थापनांमध्ये 24 तास सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यासाठी 7.5 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. निविदा भरण्यासाठी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सुरू आहे. बिहारमध्ये बांकीपूर मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत किशोर 6,000 जास्त मतांनी आघाडीवर आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपाचे नीरजकुमार पिछाडीवर आहेत. गुजरातमध्ये मंजलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे सत्येंद्रभाई पटेल 24,000 जास्त मतांनी आघाडीवर आहेत, तर काँग्रेसचे भिकाभाई राबरी पिछाडीवर आहेत. मध्य प्रदेशात दतिया मतदारसंघात काँग्रेसचे घनश्याम सिंग आणि भाजपाचे आशुतोष तिवारी यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह यांची दिल्ली न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी अश्विनी पवार यांनी आज हा निकाल दिला. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही त्यांनी निर्दोष मुक्तता केली. 6 महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं 2 जुलै रोजी हा निकाल राखून ठेवला होता. तक्रारदार 6 महिलांपैकी महिला कुस्तीपटूंपैकी एकीनं तक्रार मागे घेतली आहे. दिल्ली न्यायालयानं या प्रकरणात दिलेल्या निर्णयाविरोधात महिला कुस्तीपटू अपील करणार आहेत अशी माहिती कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी दिली. ओबीसी समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना केली जावी या मागणीच्या समर्थनार्थ आजपासून भंडारा इथून मंडल यात्रा सुरू झाली. केंद्र सरकारने तातडीनं ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी, मंडल आयोगाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 9 ऑगस्टपर्यंत विदर्भातल्या 11 जिल्ह्यातून ही यात्रा जाणार असून चंद्रपूर इथं या यात्रेचा समारोप होणार आहे. स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत वर्षा निवासस्थानी नानासाहेब पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. भारताच्या UPI अर्थात युनिफाईड पेमेंट इंटरफेस या आर्थिक व्यवहारांसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रणालीमार्फत यंदा जुलै महिन्यात 29,88,000 कोटी रुपयांचे सुमारे 23 अब्जांपेक्षा जास्त आर्थिक व्यवहार झाले आहेत. UPIच्या मासिक व्यवहारातली ही सर्वात मोठी संख्या आहे. देशातल्या डिजिटल व्यवहार परिसंस्थेसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावर म्हटलं आहे. ग्लासगो इथं झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 39 पदकं जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभिनंदन केलं आहे. जिंकलेल्या 13 सुवर्णपदकांपैकी 8 पदकं महिला खेळाडूंनी मिळवल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता स्कॉटलंडमध्ये ग्लासगो इथं काल एका दिमाखदार समारंभात झाली. या स्पर्धेत 13 सुवर्ण 17 रौप्य आणि 9 कांस्य अशा 39 पदकांसह

0: भारतानं गुणतालिकेत चौथं स्थान पटकावलं आहे. 24व्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतात होणार असून यजमानपदासाठी ध्वज आणि बॅटन भारताच्या संघाकडे सोपवण्यात आला. स्कॉटलंडच्या अधिकाऱ्यांनी स्पर्धेचा ध्वज आणि बॅटन भारताचे प्रतिनिधी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते नीरज चोप्रा, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पीटी उषा आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडे सुपूर्द केला. एकापेक्षा जास्त वेळा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवणारा ऑस्ट्रेलियानंतरचा भारत हा दुसरा देश ठरणार आहे. पुणे परिसरातील खडकवासला वरसगाव आणि पानशेत ही धरणं 100% भरली असून धरणांमधून नियंत्रित पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पवना धरण जवळपास पूर्ण भरलं असून मुळशी आणि टेमगर धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थी आंदोलनातल्या पोलीस कारवाईवरून तसंच इतर मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन्ही सभागृहांचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. विद्यार्थी आंदोलनावरची कारवाई आणि राम मंदिर अपहार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री आणि प्रधानमंत्र्यांनी संसदेत निवेदन द्यावं अशी विरोधी पक्षांची मागणी. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तीन वाजून 10 मिनिटं झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. यानंतरची प्रसारण सभा संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल तेव्हा आपण भेटणार आहोत. दरम्यानच्या काळात AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचे कार्यक्रम अखंड सुरू असतील. नमस्कार.

या आर मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचं प्रसारण आपण ऐकत आहोत. 3:11 झाली आहेत. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 नोंदवण्यात आलेल्या हवामान वृत्ताचा हा सारांश आहे. कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. याच कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र या भागामध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडल्याची नोंद आहे. आगामी 24 तासांच्या हवामानाच्या अंदाजानुसार कोकणात बऱ्याच ठिकाणी, दक्षिण मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, तसंच उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. मुसळधार पावसासंबंधीचा इशारा असा, आगामी 24 तासांमध्ये दक्षिण कोकण आणि गोव्याच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसंच उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट भागातही जोरदार पाऊस पडेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. मुंबई शहर आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासांमध्ये आकाश मुख्यत्वे ढगाळ असेल. मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही सरी जोरदार असतील असाही अंदाज आहे. कमाल तापमान 30 आणि किमान 26 अंश सेल्सिअस या आसपास राहील. ठाणे, रायगड, पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये आगामी 24 तासात बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे. मच्छीमार बांधवांकरता इशारा. हा इशारा किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी आहे.

आगामी 24 तासांमध्ये सोमालिया तसंच ओमानची किनारपट्टी, पश्चिम मध्य अरबी समुद्र, नैऋत्य अरबी समुद्र तसंच वायव्य अरबी समुद्र या भागांमध्ये 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील. हा वेग ताशी 65 किलोमीटरपर्यंत वाढेल. याच कालावधीत कर्नाटक तसंच केरळ किनारपट्टी, लक्षद्वीप लगतचा समुद्र आणि कोमोरिन समुद्राच्या काही भागामध्ये 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील. हा वेग 60 किलोमीटर प्रतितासपर्यंत वाढेल. या भागात मच्छीमार बांधवांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकला. 3:14 आणि 30 सेकंद झालेत. माझा आवार, माझं शिवार.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, पावसाळा आला की निसर्ग हिरवागार होतो आणि त्याचबरोबर शेताच्या बांधावर ओढ्याच्या काठावर वेगवेगळ्या भाज्या उगवायला लागतात, त्यांनाच आपण रानभाज्या असं म्हणतो. या भाज्या चवीला वेगळ्या असतात, आरोग्यासाठीही उपयुक्त असतात, पण त्यांचं व्यवस्थापन, ओळख, संकलन, स्वच्छता, साठवण आणि आहारातील वापर याकडे लक्ष दिलं नाही तर फायदा होण्याऐवजी तोटा होऊ शकतो. तर या रानभाज्या म्हणजे काय आणि पावसाळ्यात याचं संकलन कसं करावं या संदर्भात आपल्याला आज अधिक माहिती करून देणार आहेत रायगड जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र येथील विषय विशेषज्ञ डॉक्टर राजेश मांजरेकर सर. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की रानभाज्या म्हणजे नेमकं काय आहे.
1: रानभाज्या म्हणजे नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या, कमी देखभालीत येणाऱ्या आणि स्थानिक वातावरणात सहज सापडणाऱ्या भाज्या. ह्यामध्ये टाका, घोळ, शेवाळ, कुरडू, करटोली, अळू, तेरी ह्या अशा ज्या भाज्या आपण पावसाळ्यामध्ये बघतो ह्या सर्व भाज्यांना आपण रानभाज्या असं संबोधतो. कारण की हे निसर्गता ते खताशिवाय किंवा कुठल्याही औषधाशिवाय आपल्याला आढळतात आणि त्याचं सेवन हे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर केलं जातं.
0: बरं, रानभाज्यांचं महत्त्व काय आहे आणि शहरी भागांमध्ये आहारात या भाज्यांचा समावेश केला जातो का?
1: या भाज्यांचं विशेष महत्त्व म्हणजे त्या नैसर्गिक, ताज्या आणि खनिज जीवनसत्वाने समृद्ध असतात. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये तंतुमय पदार्थसुद्धा असतात. पावसाळ्यात होतं काय की शरीर थोडं दुर्बल झालेलं असतं आणि पचनशक्ती माणसांची कमी झालेली असते, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती पावसाळ्यामध्ये घटते. अशा वेळेला या रानभाज्या ज्या आहेत ह्या शरीराला आवश्यक ऊर्जा देण्याचं काम करतात, पचन सुधारायला मदत करतात आणि शरीराला आवश्यक पोषणसुद्धा ते पुरवतात. पूर्वीच्या काळी रानभाज्या हे केवळ अन्न नव्हतं तर ते एक जीवनशैलीचाच एक भाग होतं. शेतात काम करणाऱ्या कुटुंबापासून ते साध्या घरापर्यंत या भाज्या ज्या होत्या त्यांनी अनेकांना पोषण दिलेलं आहे आणि आज आधुनिक काळातसुद्धा त्यांच्या आरोग्यदायी मूल्यामुळे त्यांचं महत्त्व जे आहे हे अबाधित आहे.
0: रानभाज्या ओळखायच्या कशा?
1: तर रानभाज्या ज्या आहेत ह्या वापरात किंवा उपयोगात आणण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची ओळख करणं. कारण पावसाळ्यात अनेक झाडं, पाने, वेली यांच्यामध्ये आपल्याला साम्य आढळतं. मग काही भाज्या ज्या असतात ह्या खाण्यालायक असतात तर काही ह्या विषारी असू शकतात. त्यामुळं कोणतीही रानभाजी स्वतःहून तोडून खाण्यापूर्वी त्याची अचूक ओळख असणं हे गरजेचं आहे. यासाठी स्थानिक जाणकार, शेतकरी, वयोवृद्ध माणसं किंवा महिला किंवा मग अनुभव संपन्न व्यक्ती यांच्याकडूनच रानभाजी ही ओळखून घेणं गरजेचं आहे. आता बाजारात सुद्धा आपण विक्रीसाठी आलेल्या भाज्या सुद्धा आपण पाहतो, मात्र ते विश्वासार्ह ठिकाणाहूनच घेणं हे गरजेचं आहे. विशेषतः पावसाळ्यामध्ये रानभाज्यांच्या जवळ चिखल, जनावरांचा वावर, घाण किंवा पाणी साचलेलं असण्याची शक्यता असते आणि ह्या रानभाज्या ह्या नाशिवंत सुद्धा असतात.
0: बरोबर.
1: त्यामुळे भाज्यांच्या उपलब्धतेचा कालावधी, त्यांची स्थिती म्हणजे कोवळ्या आहेत किंवा जून आहेत आणि स्वच्छता, सुरक्षितता ही खूप महत्वाची गोष्ट आहे.
0: बरोबर. रानभाज्यांची निवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत?
1: रानभाज्यांची निवड करताना आपल्याला काही गोष्टी ज्या असतात ह्या मुख्य लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते म्हणजे आपले जी काही भाजी आपण निवडणार आहोत तर त्याची पान

0: ही कोवळी आणि ताजी असली पाहिजे.
1: बरं.
0: दुसरी गोष्ट म्हणजे पानांवरती कूज, बुरशी किंवा कीटकांचा प्रादुर्भाव नसला पाहिजे. त्याचबरोबर तीव्र दर्पयुक्त किंवा वासयुक्त आणि त्या कुचक्या नसल्या पाहिजेत. फुललेली, सडलेली किंवा मऊ पडलेली पानं जी आहेत ही आपल्याला टाळणं गरजेचं आहे.
1: बरं.
0: त्याचबरोबर प्रत्येक भाजीचा हंगाम म्हणजेच मिळण्याचा कालावधी, काढणीची योग्य स्थिती हे सुद्धा माहिती असणं हे गरजेचं आहे.
1: रानभाज्या रानातून गोळा करताना काय काळजी घेतली पाहिजे?
0: रानभाज्या गोळा करताना आपल्याला पर्यावरणपूरक आणि सुरक्षित पद्धत वापरणंही गरजेचं आहे. त्यामुळेच रानभाज्या काढताना म्हणजेच आपल्याला समजा झाडाची पानं हवी असतील, फुलं हवी असतील किंवा आपल्याला ते वनस्पती किंवा पूर्ण झाडच काढायचं असेल तर ते उपटून टाकण्याऐवजी फक्त आवश्यक तेवढं भाग काढणं गरजेचं आहे. यामुळं काय होईल की आपण जे काही रानातून जे काही वनस्पती गोळा करतोय ती नामशेष न होता त्यांची पुनरुत्पत्ती होईल आणि पुढच्या काळातसुद्धा त्या भाज्या उपलब्ध असू शकतील. त्याचबरोबर संकलन करताना किंवा त्या गोळा करताना सकाळची वेळी योग्य मानली जाते, कारण त्यावेळी पानं जी असतात ही ताजी असतात आणि उष्णतेमुळे त्यांची गुणवत्ता सुद्धा कमी झालेली नसते. मात्र अति पाऊस असेल किंवा साचलेलं पाणी जर असेल तर अशा वेळेला भाज्या तोडू नयेत, कारण की त्यामुळे जंतू संसर्गाचा धोका त्या ठिकाणी वाढतो. त्याचबरोबर शक्यतो स्वच्छ जमिनीवर आणि प्रदूषणमुक्त ठिकाणच्या भाज्या ह्या घेणं हे गरजेचं आहे. शक्यतो शेताच्या बांधावर किंवा रस्त्याच्या बाजूने औद्योगिक परिसराच्या जवळून भाज्या घेणं हे टाळणं गरजेचं आहे, कारण की त्या ठिकाणी धूळ, प्रदूषण, रसायन किंवा सांडपाण्याचा धोका असू शकतो.
1: रानभाज्या या फक्त पालेभाजी स्वरूपात उपलब्ध असतात की वनस्पतीचे इतर भाग यांचा सुद्धा रानभाज्या म्हणून उपयोग केला जातो?
0: आता रानभाज्या म्हटल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला बघतो की आपण जसं पावसाळ्याला सुरुवात होते त्यावेळेला आपल्याला शेवळं बघायला भेटतात बाजारामध्ये, आपल्याला एखाद्या शेंड जे असतात ते भाजीचे शेंडे दिसतात, वालाचं बिर्ड दिसतं आपल्याला, मोडालेले असतात ते. त्याचबरोबर मग आपल्याला कुरडूचं आपल्याला भाजी रानामध्ये दिसायला लागते. त्याचबरोबर तेरीची पानं विकायला आलेली दिसतात. याच्यामध्ये भरपूर वैविध्य आहे. आघाड्याचा पालासुद्धा वापरला जातो, काठेमाठ वापरला जातो. त्याचबरोबर आपण बघितलं तर भोकराची फळं जी आहेत ही सुद्धा रान भाज्यांमध्ये समाविष्ट होतात, त्याचं लोणचं बनवलं जातं.
1: म्हणजे पालेभाज्यांव्यतिरिक्त फळभाज्या किंवा कंद असेही रानभाज्यांमध्ये त्यांचा समावेश होतो.
0: कारण की कसं असतं की काही भाज्या ज्या असतात त्यांची आपण पानं खातो, उदाहरणार्थ भारंगीची पानं आपण रानभाजी म्हणून आपण हमखास खातो किंवा टाकळ्याची कोवळी पानं खातो. त्याचबरोबर काही जे असतात ह्या कंद स्वरूपात असतात, उदाहरणार्थ कोनफळ असेल, सुरणाचा कंद असेल, तर हे काही काही ठिकाणी कधी कधी रानात सुद्धा ते आढळतं. मग त्यावेळेला ते आपल्याला योग्य खाण्या लायक आहे की नाही हे आपल्याला पाहून आपल्याला त्या ठिकाणी ते वापर करणं हे गरजेचं आहे.
1: बरं. आता या रानभाज्या तुम्ही सांगितल्या तर त्या स्वच्छ करण्याच्या काही पद्धती आहेत का?
0: रानभाज्या आपण गोळा केल्यानंतर त्यांची स्वच्छता हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे, कारण की अनेकदा ह्या भाज्यांमध्ये माती, लहान कीटक, अळ्या, वाळू किंवा इतर कचरा हा अडकलेला असतो. मग स्वच्छता कशी करावी? तर सर्वप्रथम आपल्याला पानं असतील किंवा कोवळे भाग जे असतील हे वेगळं करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काड्या, खराब भाग, सडलेली पानं हे काढून टाकणं गरजेचं आहे. यानंतर त्या भाज्या ज्या आहेत ह्या 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुणं गरजेचं आहे. शक्य असल्यास भाजी ही थोडा वेळ मिठाच्या पाण्यात ठेवायची आहे, त्याच्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि वापरण्यापूर्वी पाण्यातून ते निथळून घेणं हे गरजेचं आहे.
1: बरं.
0: त्याचबरोबर कधी कधी आपण बघतो की भाज्यांचा वापर करताना काही भाज्या ज्या असतात त्या कडू असतात चवीने, काही तुरट असतात, किंवा तेरीसारखी भाजी असेल तर त्याच्यामध्ये खवखवण्याचं प्रमाण अधिक असतं. अशा वेळेला गूळ, चिंच किंवा आमसुलाचा वापर आणि योग्य प्रमाणात उकळवणं, वाफवणं किंवा फोडणी देऊन शिजवणं हे अधिक सुरक्षित आणि चविष्ट ठरतं.
1: बरं. शहरी भागामध्ये भाज्या साठवून ठेवणं खूप गरजेचं असतं, तर या रानभाज्यांचं संकलन कसं करायला हवं?
0: साठवण सुद्धा गरजेचे आहे. आता आपण रानभाज्या ज्या म्हणतो त्या ठराविक हंगामामध्येच उपलब्ध होत असतात, पावसाळ्यात उपलब्ध होत असतात, त्यामुळे त्या ताज्या असताना लगेच वापरणं हे सर्वोत्तम असतं. मात्र कधी कधी त्या अल्पजीवी असून कधी एकाच वेळेला मोठ्या प्रमाणात त्या मिळतात, अशा वेळेला त्यांचे योग्य व्यवस्थापन करणं हे गरजेचं आहे. म्हणजे साठवण करताना आपण काय केलं पाहिजे तर भाज्या धुवून कोरड्या करणं आवश्यक आहे, ओलसरपणा त्याच्यामध्ये राहू देऊ नये, हवाबंद डब्यात किंवा कापडी पिशवीत ठेवाव्यात, फ्रीजमध्ये जर साठवायचे असेल तर कागदात गुंडाळून ठेवायचे आहेत आणि 2 दिवसापेक्षा जास्त साठवण टाळावी, कारण रानभाज्या ह्या लवकर खराब होतात. तर ही काळजी आपल्याला रानभाज्यांची साठवण करताना घेणं गरजेचं आहे. काही काही भाज्या ज्या आहेत ह्या उन्हात वाळवून नंतरसुद्धा वापरता येतात. काही ठिकाणी रानभाज्यांचे वाळवलेले प्रकार पावडर किंवा मिश्रण तयार केले

0: जाते, यामुळे त्या जास्त काळ टिकतात आणि पुढे आपल्याला हिवाळ्यामध्ये सुद्धा वापरता येतात.
1: बरं, स्वयंपाकात याचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे?
0: रानभाज्या शिजवताना त्यांचा नैसर्गिक स्वाद आणि पोषण टिकून ठेवणं महत्वाचं असतं. फार जास्त वेळ त्यांना आपण जर उकळलं तर त्यांच्या जीवनसत्वांचं प्रमाण कमी होऊ शकतं. त्यामुळे त्या शिजवताना मध्यम आचेवर आणि आवश्यक तेवढ्याच वेळेत त्या शिजवणं गरजेचं आहे. परंपरागत आपल्याला पद्धतींमध्ये त्याची पातळ भाजी किंवा साधी भाजी बनवली जाते, भाकरीसोबत झुणका म्हणून ते वापरलं जातं, डाळीत किंवा वरणात त्यांचा वापर केला जातो, किंवा कधी कधी साधी कांदा आणि लसणाची फोडणी देऊन ते शिजवल्या जातात, किंवा मग ताकात किंवा शेंगदाण्याच्या कोटासोबत त्या वापरल्या जातात. अशा प्रकारे आपण त्यांचा वापर हा करू शकतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की काही भाज्या ज्या आहेत ह्या कडू तुरट किंवा खवखवणाऱ्या असल्यामुळं त्या भाज्यांमध्ये मीठ लसूण कांदा किंवा हलकी मसालेदार फोडणी जर आपण दिली तर त्यांची चव वाढते. मात्र अति मसाला त्या ठिकाणी टाळणं गरजेचं आहे, कारण आपला उद्देश जो आहे हा नैसर्गिक पौष्टिकता जपण्याचा असल्यामुळं त्या साध्या पद्धतीने शिजवणं हे गरजेचं आहे.
1: बरं, आरोग्याच्या दृष्टीने रानभाज्यांचे कसे फायदे आहेत काय सांगाल?
0: पावसाळ्यामध्ये रानभाज्या खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्या शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवण्याला मदत करतात, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये तंतुमय पदार्थ जास्त असल्यामुळं पचन सुधारण्यासाठी सुद्धा मदत होते. काही रानभाज्यांमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि विविध अँटीऑक्साइड्सनी ते समृद्ध असतात. त्याच्यामुळं या भाज्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये जर केला तर शरीराला ताजेपणा मिळायला मदत होते, पचनक्रिया सुधारते, भूक वाढते, शरीरातील कमकुवतपणा कमी होतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक अन्न संस्कृतीही जपली जाते. ज्यावेळेला आपण त्यांचं सेवन करत असतो त्यावेळेला कोणतीही नवीन भाजी रानभाजी म्हणून खाताना मोठ्या प्रमाणात खाण्यापूर्वी ती सहन होईल का नाही हे पाहणंसुद्धा गरजेचं असतं. विशेषतः लहान मुलं असतील, गरोदर महिला असतील, वृद्ध व्यक्ती असतील किंवा पचनसंस्थेचे त्रास असलेल्या लोकांनी रानभाज्यांचं सेवन करताना काळजी घेणं गरजेचं आहे.
1: रानभाज्या ज्या आहेत त्यांचा वापर करताना कशी खबरदारी घ्यायला हवी?
0: रानभाज्या जशा उपयुक्त आहेत तशाच त्या अयोग्यरित्या वापरल्यास धोकादायक सुद्धा ठरू शकतो. त्यामुळे आपल्याला काही गोष्टी पाळणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ अनोळखी भाजी ही कधीही खाऊ नये. त्याचबरोबर पावसाच्या पाण्यात सडलेल्या किंवा कुजलेल्या भाज्या ह्या टाळणं गरजेच्या आहेत. कीटकनाशकांच्या संपर्कात आलेल्या भागातून भाज्या ह्या कधीही वापरू नयेत. स्वच्छ पाणी वापरावं. शिजवताना अर्धवट कच्च्या भाज्या ह्या टाळणंसुद्धा गरजेचं आहे. काही वेळा रानभाज्या ह्या औषध समजून अतिप्रमाणात घेतल्या जातात तर ते टाळणं गरजेचं आहे, कारण की कोणत्याही अन्न पदार्थाचे वापर हा संतुलित प्रमाणातच असणं ही शरीरासाठी आवश्यक असतं. त्यामुळं विषारी रानभाज्या आपल्या खाण्यात गेल्या तर आपल्याला क्वचित प्रसंगी आपल्याला त्याच्या शरीराला धोके संभवू शकतात. मग त्याच्यामध्ये आपल्याला चक्कर येणे, मळमळणे किंवा डोकं जड होणे, डोकं दुखी असे आपल्याला वेगवेगळे धोकेसुद्धा संभवू शकतात. त्याच्यामुळं आपल्याला रानभाज्या खाताना काळजी घेणं गरजेचं आहे.
1: रानभाज्यांचं संवर्धन करण्यासाठी आपण काय करू शकतो?
0: रानभाज्यांचं संवर्धन करायचं असेल किंवा त्याचं जर आपल्याला चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करायचं असेल तर आपलं रानभाजी हे फक्त घरच्या खाण्यापुरतं किंवा स्वयंपाकापुरतं नाही तर ते पर्यावरणाशी सुद्धा निगडीत गोष्ट आहे ही आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण जर रानभाज्या ज्या आहेत ह्या जास्त प्रमाणातून निसर्गातून आपण जर ओरबाडून घेतल्या तर त्या पुढच्या काळात कमी होऊ शकतात. त्यामुळं शाश्वत पद्धतीने त्यांचं संकलन करणं आणि उपयोग करणं हे गरजेचं आहे. आपल्याला त्याच्याविषयी लोकांमध्ये जाणीव जागृती करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रानभाज्या ह्या कशा पद्धतीने ओळखायच्या, कोणत्या भाज्या ह्या खाण्यालायक आहेत, कोणत्या भाज्या विषारी आहेत ह्याचं ज्ञान सर्वसामान्यांना असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याच्यासाठी आपल्याला ज्या ग्रामीण भागातील महिला आहेत, तरुण आहेत, त्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ह्या भाज्या ज्या आहेत ह्यांचं जे आपण आरोग्य संपन्न आपण जे म्हणतो जीवनसत्वाचा खजिना असल्यामुळं त्यांचा बाजारपेठेतसुद्धा योग्य विक्री व्यवस्था आपण जर जमलं तर त्याच्यामध्ये स्थानिकांना सुद्धा रोजगाराची वेगळी संधी मिळू शकेल. त्याचबरोबर याच्यातून जैववैविध्येचं संरक्षण सुद्धा आपल्याला त्याच्यातून करता येईल. या प्रकारे ह्या रानभाज्या ह्या फक्त अन्न न राहता ग्रामीण अर्थव्यवस्था, परंपरा आणि आरोग्य यांचा एक महत्त्वाचा भाग बनलेले आहेत.
1: बरं, ग्रामीण भागामध्ये रानभाज्यांचा सर्रास वापर होतो पण शहरी भागामध्ये मात्र याचा तुटवडा आहे किंवा कदाचित लोकांना याची तेवढी माहिती नाही आहे. तर तरुणांमध्ये या रानभाज्यांचं महत्त्व पटवून देण्यासाठी किंवा खाण्यास त्यांना उद्युक्त करण्यासाठी काय करता येईल?
0: आज आपण बघितलं तर शहरात सुद्धा जे काही जुनी जाणती माणसं आहेत तर ते आवर्जून रान

0: भाज्या खाताना दिसतात. आज शहरात सुद्धा या भाज्यांना मागणी वाढताना दिसते. कर्टोलीसारखी भाजी जी आहे ही आपल्याला पावसाळ्यात दिसत असते, किंवा पावसाळ्यामध्ये आपण जर बघितलं तर आषाढ महिन्याच्या शेवटी शेवटी आपल्याला अळंबी दिसायला लागतात. तर शहरात सुद्धा या भाज्यांना वाढती मागणी आहे. आरोग्याबद्दल जागरूक लोक हे नैसर्गिक, स्थानिक आणि कमी प्रक्रियायुक्त अन्नाला अधिक महत्त्व देतात. मग त्यामुळं रानभाज्या ह्या केवळ जुन्या परंपरेचा भाग नाही तर भविष्यातील आरोग्यपूर्ण आहाराचा सुद्धा ते भाग बनू शकतात. त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर ज्यांच्यामध्ये आरोग्याविषयीची जाणीव आहे तर अशी लोक निश्चितच रानभाज्यांना ही पहिली पसंती देत असतात. आणि प्रत्येक भाजी ही कुठल्या तरी कुठल्या हंगामात खाणं हे गरजेचं असतं, कारण की त्याच्यापासून शरीराला आपल्याला अनेक फायदे मिळत असतात. त्यामुळं आपण जर बघितलं तर हल्ली रानभाज्या खाण्याकडे लोकांचा कल हा वाढत चाललेला दिसतो.
1: कोणकोणत्या भाज्यांचा रानभाज्यांमध्ये समावेश होतो आणि कोणत्या रानभाज्यांचे कोणते अवयव खाल्ले जातात तर त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा.
0: आपण जर बघितलं तर पावसाळ्यामध्ये ह्या ज्या काही रानभाज्या उपलब्ध होतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने कर्टोली जी असते तर कर्टोलीची कोळी फळंही खाल्ली जातात.
1: बरं,
0: त्याचबरोबर आपण जर सुरण बघितलं तर सुरण जे असतं हे पावसाळ्यामध्ये जमिनीतून उगवून येतं. जरी आपण लागवड केलेली असली तरीसुद्धा ते येतं, किंवा परस बागेत जर असेल तर त्यावेळेला त्याची कोळी पानं किंवा कंद हे सुद्धा आहारामध्ये रानभाजी म्हणून खाल्ली जाते. त्याबरोबर टाकळा असेल तर टाकळ्याची कोळी पानंही खाल्ली जातात. देंडा म्हणून वनस्पती आपल्याकडे कोकणात सापडते तर त्याची कोळी पानं किंवा खोड हे खाल्लं जातं. आळंबी आपल्याकडे रानामध्ये सापडते ते खाल्लं जातं. पिंपळाची जी असतात ही कोळी पानंही रानभाज्या म्हणून खाल्ली जातात. त्याचबरोबर मायाळू जी आहे तर त्याची कोळी पानंही खाल्ली जातात. घोळ वनस्पती आपल्याकडे सापडते त्याची कोळी पानं खाल्ली जातात. आंबुशी म्हणून जे आपण तनवर्गीय ज्याला आपण समजतो त्याची कोळी पानं खाल्ली जातात. पाथरी म्हणून वनस्पती आहेत, अळू आहे किंवा तेरी आहेत, केना नावाची वनस्पती आपल्याकडे आढळते त्याची कोळी पानं खाल्ली जातात. भुई आवळा आहे, कपाळफोडी आहे त्याची सुद्धा कोळी पानं ही रानभाजी म्हणून खाल्ली जाते. भारंगी आहे, कुरडू असेल, आघाडा आहे, आघाड्याची सुद्धा कोळी पानं खाल्ली जातात. कुडा असेल तर कुड्याची कोळी पानं, शेंगा, फुलं ही रानभाजी म्हणून खाल्ली जाते. काठेमाठमध्ये कोळी पानंही खाल्ली जातात. तांदूळ ज्या वनस्पती आहे तिची कोळी पानं खाल्ली जातात. जसं आपल्याकडे शेवगा आहे तर शेवग्याच्या शेंगा तर आपण खातो, पण रानभाजी म्हणून शेवग्याची कोवळा पाला असेल किंवा शेवग्याची फुलं आहेत यांचा सुद्धा आपल्या आहारात समावेश करता येतो. भोकरं असतील तर भोकराची कोवळी फळं जी असतात ही रानभाजी म्हणून त्याचा समावेश केला जातो. शतावरी असेल तर शतावरीची कोवळी पानं जी असतील तर ती रानभाजी म्हणून वापरली जाते. बांबूचे कोंब असतात ते कोवळे कोंब जे असतात हे सुद्धा रानभाजी म्हणून वापरले जाते. त्याचबरोबर वाघाटी म्हणून वनस्पती असते त्याची कोवळी फळं ही रानभाजी म्हणून वापरली जाते. त्याचबरोबर करांद्याचा कंद हा रानभाजी म्हणून वापरला जातं. खाजकोहिरी म्हणून आपण वनस्पती जंगलामध्ये पाहतो त्या खाजकोहिरीच्या कोवळ्या शेंगा ह्या सुद्धा रानभाज्या म्हणून त्या ठिकाणी खाल्ल्या जातात. आपण जसं भोपळा जो म्हणतो त्या भोपळ्याची वेलीची कोवळी पानं असतील, फुलं असतील ही सुद्धा रानभाजी म्हणून खाल्ली जाते. त्याचबरोबर हादगा म्हणून आहे त्या हादग्याची फुलं असतील, कोवळी पानं असतील ती सुद्धा रानभाज्या म्हणून खाल्ली जातात. पानांचा ओवा असेल तर त्याची कोवळी पानं जी असतात ती रानभाज्या म्हणून खाल्ली जातात. कवळा किंवा चिगूर असतील, फोडशी असेल तर त्याची कोवळी पानं ही अशा वेगवेगळ्या रानभाज्या ह्या आपल्याकडे खाल्ल्या जातात.
1: बरं, खूप वेगवेगळ्या भाज्यांची माहिती आज आपल्याला सरांनी करून दिली आणि मुख्य म्हणजे या भाज्या आपल्या आहारात कशा पद्धतीने वापरायच्या याबद्दलची सुद्धा माहिती दिली. तर सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.

माझा आवार माझं शिवार कार्यक्रम आपण ऐकला. ए आय आर मराठी, डी टी एच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून. एक निवेदन. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय, भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून. आज सोमवारी 3 तारखेला संध्याकाळी 7:30 वाजता

सोलार ड्रायर तंत्रज्ञान, सौरयंत्राने वाळवलेली कृषी उत्पादने आणि शाश्वत मूल्यवर्धन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तज्ज्ञ निनाद पाटील. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 022 45 15 41 34 आणि 022 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा. हॅलो फार्मर्स, आज संध्याकाळी 7:30 100.1 MHz FM गोल्ड तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया.

ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. 3:35 झाली आहेत. गंमत जम्मत.

नमस्कार बालमित्रांनो, मी प्रतिभाताई तुमच्या सगळ्यांचं आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? छान ना? असणारच, कारण मस्त पाऊस जो पडतोय. बालमित्रांनो, पाऊस हा शब्द जरी आपल्या कानावर पडला ना की आपल्या डोळ्यासमोर काय येतं बरं? छान हिरवीगार झाडी, रिमझिम सरी, कागदी होड्या, आणि हो, कागदी होड्या पाण्यात सोडताना मिळणारा आनंद, हो ना? मित्रांनो, पावसाबद्दल तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगू का? आपल्याला वाटतं ढग खूप हलके असतात, पण प्रत्यक्षात एका मोठ्या पावसाच्या ढगाचं वजन हजारो हत्तींच्या वजना इतकं असू शकतं. तरीही ते आकाशात तरंगत राहतात, कारण ते अगदी लहान लहान पाण्याच्या थेंबांनी बनलेले असतात. आणखी एक गंमत म्हणजे पावसानंतर आकाशात दिसणारं सुंदर इंद्रधनुष्य. सप्तरंगी, खूप सुंदर रंग असतात त्यात, हो ना? हे इंद्रधनुष्य सूर्यप्रकाश आणि पावसाच्या थेंबांच्या मदतीने तयार होतं, आणि म्हणूनच पाऊस आणि ऊन एकाच वेळी असेल तर हे इंद्रधनुष्य आपल्याला पाहायला मिळतं, बरं का? मित्रांनो, ह्या आपल्या झाल्या पावसाच्या गप्पा, पण आपण एक छानसं पावसाचं गाणं सुद्धा ऐकूया का?

0: वा वा वा, किती छान गाणं होतं नाही. मित्रांनो, आज आपल्या भेटीला आली आहे एक अतिशय गोड, हुशार आणि प्रेरणादायी चिमुकली. चिमुकलीच, कारण तिचं वय फक्त 5 वर्ष आहे, पण पुस्तकांवरचं तिचं प्रेम मात्र अफाट आहे. हा, एवढ्या लहान वयात तिने 50हून अधिक मराठी पुस्तकं वाचली आहेत. मोबाईल आणि टीव्हीपेक्षा पुस्तकांना मित्र मानणाऱ्या या छोट्या वाचकासोबत आज आपण छान गप्पा मारणार आहोत. चला तर मग, मला तुझं नाव सांगतेस?
1: वृथा स्वरूप मणेरीकर।
0: पृथा, तुझं आमच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत.
1: थँक यू।
0: पृथा, तुला पुस्तकं वाचायला आवडतात ना? मग
1: हो,
0: पुस्तक वाचण्याची आवड कशी तुला लागली?
1: लहानपणी माझे आई बाबा मला गोष्टी सांगायचे, त्यातून मला कळलं की पुस्तकं वाचली तर अजून छान गोष्टी कळतील।
0: वा, मग तू गोष्टी वाचतेस.
1: हो,
0: तू आतापर्यंत किती पुस्तकं वाचली आहेस पृथा?
1: मी ती मोजली नाही म्हणून सांगू नाही शकत। माझी आई म्हणते 20-25 तरी वाचली आहेत।
0: हो, बरं, छानच. तुला मराठी पुस्तकंच आवडतात का की इतरही वाचतेस?
1: मराठीच।
0: मराठीच वाचतेस. बरं, मग सर्वात आवडतं पुस्तक कोणतं आहे गं तुझं?
1: गौरी प्रभू।
0: बरं, त्या पुस्तकाबद्दल काही सांगू शकशील का?
1: ठीक आहे,
0: सांग ना.
1: माझ्या सुट्टीच्या गमती जमती मी माझ्या गौरी मावशीला सांगायचे। मग गौरी मावशीने गोष्टींचा संच केला आणि त्यातून पुस्तक तयार केलं आणि त्याचं नाव पडलं पृथाची सुट्टी।
0: म्हणजे तुझ्या नावाचंच पुस्तक आहे तर. वा, मग त्यात काय आहे? गोष्टी आहेत का?
1: होय,
0: मग त्यातली
1: माझ्या
0: एखादी गोष्ट सांगतेस का तू?
1: ठीक आहे, मी त्यातला थोडा भाग वाचून दाखवू का?
0: गोष्टीतला?
1: हो,
0: हो, चालेल, दाखव ना वाचून.
1: गोष्टीचं नाव आहे पृथाचे मित्र मंगू आणि गोंड्या। पृथाला आजी आजोबांचे घर फार आवडतं। मुंबईतील घरही छानच आहे, पण अगदी एवढंच बाई बिल्डिंगमधून खाली उतरलं की नुसते रस्तेच रस्ते, काड्याच काड्या। आजी आजोबांचं घर तसं नाही, मोठं घर, घरापुढे केवढं तरी मोठं अंगण, घरामागे बाग आणि बागेत झाडच झाडं। पृथा सापडतच नाही कोणाला एका जागी। घरातून अंगणात, अंगणातून बागेत, बागेतून मांडीवर, आणि सगळी मोठी माणसं पळत आहेत पृथाच्या मागे मागे, पण फक्त हुंडायला मिळत नाही म्हणून। हा, आवडतं पृथाला ते घर, तिची जिवलग मैत्रीण राहते मंगू आणि एक उडान टप्पू मित्र सुद्धा राहतो गुंड्या। या दोघांची पृथाशी आणि पृथाची या दोघांची घट्ट मैत्री आहे। गुंडे तर पृथाला एक मिनिटही सोडत नाही, पृथा येणार असली की त्याला बरोबर समजतं। आजी म्हणते त्याला वास लागतो की सगळ्या बातम्यांचा।
0: वा वा, छानच होतं. तुला ही गोष्ट आवडते का?
1: हो,
0: बरं, मला सांग पृथा, तू कोणत्या प्रकारच्या गोष्टी जास्त वाचतेस? म्हणजे कोणत्या प्रकारच्या गोष्टी तुला वाचायला जास्त आवडतात? म्हणजे परिकथा असतात हो ना, किंवा मग प्राण्यांच्या गोष्टी असतात, किंवा बोधकथा असतात, तर तुला कोणत्या प्रकारची कथा वाचायला आवडते?
1: पंचतंत्राच्या परिकथा, श्रीकृष्णांच्या, शिवाजींच्या, रामायण आणि महाभारत।
0: वा वा वा, म्हणजे तू शिवाजी महाराजांच्या सुद्धा कथा वाचतेस आणि रामायणातल्या, श्रीकृष्णाच्या पण. मग आज तू आम्हाला कोणती गोष्ट सांगणार आहेस?
1: पंचतंत्रातली गोष्टी तुम्हाला सांगू का?
0: हो.
1: गोष्टीचं नाव आहे सुंदरता की उपयोगिता। एक होता मोर, त्याला स्वतःच्या सौंदर्याचा खूप गर्व होता। त्याला वाटे की सगळ्या पक्ष्यांमध्ये आपणच सुंदर। तो रोज नदीकाठी जाऊन नदीत आपले प्रतिबिंब पाहत व खुश होत। एके दिवशी त्याला नदीकाठी सारस पक्षी दिसला। तो सारशाला पाहून उपेक्षेने तोंड फिरवले। सारसाचा अपमान करून तो म्हणाला, तू एकदम पांढरा शुभ्र पक्षी आहे, पंख पण तुझे साधे फिकट पांढऱ्या कपड्यासारखे आहेत. माझे बघ कसे सौंदर्य छान आहेत. सारस म्हणाला, हो मित्राला तुझे खरे आहेत, पण सुंदरता जास्त महत्वाची नसते. मी माझ्या पंखाने उंच उडू शकतो बघ हा. असे म्हणून सारस उंच आकाशात झेप घेतली व उडू लागला. मोर जमिनीवरच राहून त्याला पाहू लागला. मोराला कळले की उपयोगिता जास्त महत्वाची असते, सुंदरता नसते.
0: किती छान. आपल्याला ह्या छान छान ज्या गोष्टी असतात त्यातून किती शिकायला मिळतं ना. पृथा, तू आता पंचतंत्रातली आम्हाला गोष्ट सांगितली, छान होती गोष्ट. पण मग मला सांग, तुला पंचतंत्रातल्या गोष्टी वाचायला का आवडतात बरं?
1: कारण त्यात पशुपक्ष्यांच्या असतात गोष्टी आणि प्रत्येक गोष्टीतून एक एक बोध शिकायला मिळतो.
0: बरोबर. पृथा, तुला तू म्हणतेस की तुला वाचनाची आवड आहे, हो ना? पुस्तकं वाचतेस तू, तर मग रोज किती वेळ पुस्तकं वाचतेस तू?
1: मी शाळेतून घरी आल्यावर वाचते किंवा रात्री झोपताना वाचते, कंटाळा आल्यावर वाचते.
0: मग तू कंटाळा आल्यावर मोबाईल पाहत नाहीस? नाही. मग काय, गोष्टी वाचायला आवडतात. वा छान. आणि मग आईसुद्धा वाचून दाखवते का ग तुला गोष्टी?
1: बाबा.
0: बाबा वाचून दाखवतात
1: म्हणजे त्यांच्या मनाची गोष्ट असेल त्यातील सांगतात ते.
0: हा, म्हणजे पुस्तकातून वाचून दाखवतात की त्यांच्या मनानेच गोष्ट सांगतात?
1: त्यांच्या मनाने.
0: वा छान. आणि मग आता हे तुझी पुस्तकं वाचतेस की नाही, वेगवेगळी पुस्तकं वाचतेस, तर ही पुस्तकं जेव्हा तू वाचतेस तर तुला यातून काय नवीन शिकायला मिळतं पृथा?
1: जेव्हा पंचतंत्रातली गोष्टी वाचतात त्यात पशुपक्ष्यांच्या गोष्टी असतात आणि प्रत्येक गोष्टीतून एक एक बोध मिळतो. परिकथाच्या गोष्टीमध्ये जलपरीच्या, राजकुमारी राजाराणीच्या खूप छान गोष्टी असतात. श्रीकृष्णांच्या गोष्टीमधून प्रेम, धाडस आणि चांगले संस्कार शिकायला मिळतात.
0: बरोबर, छान. बरं मला सांग पृथा, तुझे आवडते लेखक कोण आहेत?
1: विमल वाणी आणि गौरी प्रभू.
0: बरं. आणि मग तू पुस्तकं वाचतेस तर त्यामध्ये एखाद्या पुस्तकातलं पात्र किंवा एक व्यक्ती असते किंवा एखादा मुलगा मुलगी त्यात त्या गोष्टीमध्ये असते, तर असं कोणतं पात्र तुला आवडतं?
1: मला श्रीकृष्णांच्या गोष्टी आवडतात आणि मला त्यात श्रीकृष्ण हे पात्र खूप आवडतं. त्याने कंसाचा वध केलेला, कालिया मर्दन केलेलं आणि त्याने जेव्हा देवकीने त्याला जन्म दिला होता तेव्हा त्याला कोकुळात ठेवलं होतं. महाभारतात माझे दोन महाभारत आहे, एका महाभारतात ते दिलंय.
0: हो, मग कोणती गोष्ट आवडते तुला श्रीकृष्णाची?
1: कंसाचा वध.
0: मग तू गोष्ट सांगू शकतेस का ती आम्हाला?
1: देवकीचे सात पुत्र कंसाने

मारली होती. जेव्हा आठवा पुत्र जन्मला तेव्हा बाहेर जोरदार पाऊस पडत होता. तेव्हा सगळेजण गार झोपले आणि कारागृहाचं दार उघडं झालं. वसुदेवने त्याला टोपलीत ठेवले आणि तो गोकुळाकडे निघाला. जेव्हा तो गोकुळात पोचला तेव्हा नंदाने वसुदेवच्या बाळाला त्याच्या पत्नीजवळ ठेवले.

0: मालिका रडू लागली। हे रडणं ऐकून सगळेजण जागे झाले। त्यांनी ताकतार ही बातमी कंसाला सांगितली। कंस जेव्हा कारागृहात आला तेव्हा त्याला आश्चर्य वाटले। त्याला वाटले की ही बालिका कशी मला ठार मारू शकते। मग तो तिला उचलायला गेला तेव्हा ती बालिका अदृश्य झाली आणि आकाशवाणी झाली। ते म्हणाले, कंस तुझा मृत्यू करणारा मुलगा आधी जन्मलेला आहे। ऐकून कंस रागावला आणि मग त्याने श्रीकृष्णाने बलरामाला आपल्याजवळ युद्धाला बोलावले। जेव्हा ते युद्धास आले तेव्हा कंसाने त्यांच्यावरती एक हत्ती सोडला। श्रीकृष्णाने ताकदात त्या हत्तीला मारले आणि मग तो म्हणाला, मामा तुमचा मृत्यू जवळ येत आहे। मग त्याने कंसाला युद्धाचे आव्हान दिले आणि मग त्यांचे युद्ध झाले। मग त्यात श्रीकृष्णाने कंसाला मारले। जेव्हा अजून युद्धास तयार नव्हता तेव्हा श्रीकृष्णाने त्याला भगवद्गीता ऐकवली। भगवद्गीतेतील मी तुम्हाला 12 अध्यायातील काही श्लोक म्हणून दाखवते।
1: बर,
0: ओम श्री परमात्मने नमः अथ द्वादशोऽध्यायः भक्तियोगः। अर्जुन उवाच एवं सततयुक्त

0: आता।
1: वा छानच। पृथा मला सांग, तुझ्या शाळेचं नाव काय बरं?
0: डीएव्ही पब्लिक स्कूल न्यू पनवेल।
1: आता बघ, सगळी जी लहान मुलं आहेत ती सुद्धा मोबाईल पाहतात हो ना, त्यांना गेम खेळायला आवडतात, त्यावर कार्टून पाहायला आवडतं, सतत मोबाईलमध्ये असतात, पण तू मात्र छान छान पुस्तकं वाचतेस हो ना।
0: माझी आई शनिवार रविवार शुद्धलेखन काढल्यावर 2 दिवस टीव्ही देते आणि बाकीच्या दिवशी रोज शुद्धलेखन काढून झालं तरच फोटो देते 10 मिनिटाचा।
1: बरं बरं, पण मला सांग, तुझे मित्रमैत्रिणी आहेत हो की नाही, शाळेतले म्हणा किंवा तू जिथे राहतेस तिथे आजूबाजूला असतील, तर ते सुद्धा मोबाईल पाहत असतील, पण तू तर पुस्तकं वाचतेस, मग तू त्यांना सांगतेस का पुस्तकं वाचायला?
0: मी माझ्या मित्रमैत्रिणींना सांगते की मोबाईल बघू नका, पुस्तक वाचा, त्यातून काय नवीन शिकायला मिळतं।
1: म्हणजे तू सांगतेस ना। तुझी कोण आहे गं मैत्रीण, बेस्ट फ्रेंड?
0: स्पृहा आता ती जुन्या KG मध्ये होती, आता आम्ही सिनियर KG, तेव्हा ती वेगळी वेगळ्या क्लासमध्ये गेली। जुन्या KG ला आम्ही एकत्र होतो।
1: बरं मला सांग पृथा, मोठी झाल्यावर तुला काय व्हायचं आहे बरं?
0: मी शुभांशी शुक्लासारखी ॲस्ट्रॉनॉट बनेल, अवकाशात जाईन, चंद्रावर जाईन, पृथ्वी पाहीन आणि माझ्या विंदा मावशीसारखं मलाही फॅशन डिझायनर बनायला आवडेल।
1: छान। पृथा, तू आता जाता जाता आपल्या बालमित्रांना काय सांगशील बरं?
0: मी सांगू इच्छिते खूप पुस्तकं वाचा, त्यातून खूप काय छान छान शिकून घ्या।
1: वा
0: जाता जाता मी एक तुम्हाला कविता म्हणून दाखवते। कवितेचं नाव आहे कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। नन्ही चींटी जब दाना लेकर चढ़ती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, मन का विश्वास रखो में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना करता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो। जब तक ना सफल हो नींद चैन त्यागो तुम, संघर्ष का मैं

0: मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती।
1: वाह, खूपच छान पृथा. तर बालमित्रांनो, ही होती आपली बालमैत्रीण पृथा मणेरीकर. पृथा, एवढ्या लहान वयात तू इतकी छान पुस्तकं वाचतीयेस ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. आणि तुझ्या या वाचनाच्या आवडीमुळे अनेक मुलांना, आज त्यांनी तुला ऐकलं आहे तर त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप मनपूर्वक शुभेच्छा. अशीच पुस्तकांशी मैत्री जप आणि खूप मोठी हो. तू आज आमच्या कार्यक्रमात आलीस, छान आमच्याशी गप्पा मारल्या, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार.
0: धन्यवाद।

0: बालमित्रांनो, आत्ताच आपण आपली बालमैत्रीण पृथा मणेरीकर हिच्याशी छान गप्पा मारल्या. बरं आहे तर बालदोस्तांनो, आपण पुन्हा भेटूया आपल्या नवीन बालदोस्तांसह आपल्या गंमत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते दीपक केसवालेकर आम्ही आपला निरोप घेतोय. बाय.
1: हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून. संध्याकाळचे 4 वाजले आहेत. गीतबहार, चित्रपट संगीत.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोत्यांनो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। संगीतकार राम कदम यांच्या लावण्यांवर आधारित 46वा भाग आपण ऐकणार आहोत। असेच वेगवेगळे कार्यक्रम सादर करत असताना राम कदम यांचे एक मित्र एम के कुलकर्णी हे कॅसेट काढणारे एक हौशी कवी होते। त्यांच्याही काही कॅसेटसाठी राम कदमांनी काम केलेलं आहे। नागपूरची नागिण आणि बंधा रुपया या त्या काळामध्ये काढलेल्या कॅसेट्स आणि त्यानंतर आलेल्या सी डी खूप गाजल्या होत्या। साधारणपणे 25 नाटकांना राम कदमांनी संगीत दिलेलं आहे। आणि राम कदमांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे बहुतेक नाटकाच्या तालमींना आणि प्रयोगांना राम कदम स्वतः हजर राहत असत। आला पाहुणा झाला मेहुणा या नाटकाची कथा राम कदमांचीच आहे। हा खेळ संचिताचा या पीडीएच्या नाटकातलं मधल्या बोटाला ठेच लागली हे पद स्वतः राम कदमांनी लिहिलेलं आहे। 18 वरीचं लग्नाचं या नाटकामध्ये इंग्रजी मराठी आणि हिंदी या तिन्ही भाषेतली पदं आहेत ज्यांना राम कदमांनी संगीत दिलेलं आहे। आता आशा भोसले यांच्या आवाजात अतिशय सुंदर अशी एक रचना ऐकूया, पाटलाची सून या चित्रपटातली, आज मी कस्तुरीने नाहले।

श्रोतेहो, आपल्याला माहिती आहे की मराठी माणसाला नाटकाचं खूप वेड असतं आणि राम कदम यांचा नाटक म्हणजे अगदी जीव की प्राण होता. ग्रामीण नाटकामध्ये वगनाट्य आणि तमाशा हे असल्यामुळं राम कदमांचा जीव त्यामध्ये फार रमायचा. गोपाळ टाकळकरांच्या नर्तकी या नाटकाला 1967 साली राम कदम यांनी संगीत दिलं, पण पुढं मराठी सिनेमामध्ये अडकल्यामुळं फक्त 25 नाटकांनाच त्यांना संगीत देता आलं याचीही त्यांना खंत वाटत होती. कार्यक्रमात आता पुढारी चित्रपटातलं एक गाणं आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये. अहो फौजदार साहेब.

चित्रपट निर्मिती कमी झाल्यानंतर राम कदमांनी वारणानगरला नोकरी केली. वारणानगरच्या सहकारी साखर कारखान्याच्या ग्रुपनं काही वर्षापूर्वी एक बालवाद्यवृंद स्थापन केला होता आणि महाराष्ट्रातला तो एक लहान मुलांचा एकमेव असा वाद्यवृंद होता. तिथं अनेक मुलं मुली वेगवेगळी वाद्य वाजवायला येत असत. सुरुवातीला या वाद्यवृंदाचं काम प्रसिद्ध संगीतकार शंकरराव कुलकर्णी करत असत. त्यांनी मुळातच या वाद्यवृंदाचा पाया मजबूत करून सगळ्यांकडून चांगली तयारी करून घेतली होती आणि दरवर्षी त्यामध्ये नवनवीन मुलं मुली येत असत. त्यांना संगीत शिकवण्याचं काम राम कदमांना मिळालं आणि तिथलं मानधनही चांगलं होतं. आता नसती उठाठेव चित्रपटातलं एक गाणं आपण ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजामध्ये.

राम कदम यांना नंतरच्या काळामध्ये वारणानगरला नोकरी मिळाली होती, पण कुटुंबामध्ये राहण्याची सवय असल्यामुळे उतार वयामध्ये एकटं राहणं त्यांना जिकरीचं वाटू लागलं। ते फार काळ तिथं राहू शकले नाहीत। शेवटी वारणानगरची नोकरी सोडून ते परत पुण्याला आले। पुण्याला त्यांचा मुलगा उदय आणि त्याची बायको, त्याचप्रमाणे त्यांच्या बहिणीची मुलगी सून, हे सगळेजणं राहतच होते। त्यांच्या मुलाला म्हणजे उदयला पहिला मुलगा झाला। राम कदमांचं नातवावर देखील फार प्रेम होतं। त्यांनी नातवाचं नाव गंधार ठेवलं होतं। पण हे सुख देखील नियतीला बघवलं नसावं। उदयचा तो मुलगा 1.5-2 महिन्याचा झाल्यानंतरच निवर्तला। त्यानंतर त्यांना आणखीन एक नातू झाला। तो झाल्यावरही राम कदमांना खूप आनंद झाला। राम कदम यांच्या चेहऱ्याशी मिळता जुळताच त्याचा चेहरा होता। त्याचं नाव त्यांनी कलोदय असं ठेवलं। श्रोतेहो, आता आपण राजमान्य राजश्री या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं एक दुर्मिळ असं गाणं ऐकणार आहोत, जे गाणं फारसं आपल्या ऐकण्यात नाही आहे, पण अतिशय सुंदर असं गाणं आहे।

राम कदम यांनी अधिक अधिक गायकांना आणि गायिकांना चित्रपटामध्ये संधी दिली आहे. इतके गायक क्वचितच कुणा संगीतकारांना वापरले असतील. अनेक गायक आणि गायिकांना त्यांनी पहिल्यांदा संधी दिली, ज्यामुळे त्यांना मराठी आणि हिंदी चित्रपटाचा रस्ता खुला झाला. राम कदम यांच्या चित्रपट कारकिर्दीतली पूर्वार्धातली बहुतेक गाणी आशा भोसले यांनी गायलेली आहेत, तर उत्तरार्धातली काही गाणी उषा मंगेशकर यांनी गायलेली आहेत. आता आपण ऐकणार आहोत हात लावीन तिथं सोनं या चित्रपटातलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं.

जगप्रसिद्ध मधुर आवाजाच्या गायिकेला त्यांच्याकडे फारच कमी संधी मिळाली याची खंत त्यांनी मुलाखतीतून सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे लावणीला अतिशय योग्य आवाज असणाऱ्या कुमुदिनी पेडणेकर यांच्या आवाजाचा वापरही राम कदमांनी खूप कमी केला ही देखील खंत त्यांनी लिहून ठेवलेली आहे. पण राम कदम स्वतःला भाग्यवान यासाठी समजतात की बालपणी त्यांना गाडगे बाबांचा सहवास मिळाला. खासाहेब अब्दुल करीम खां यांच्याकडे देखील ते काही दिवस राहिले होते. जमेल तेवढं त्यांनी त्यांच्याकडूनही बरंच संगीताचं शिक्षण घेतलं. नागपूरचे ताजुद्दीन बाबा, मेहर बाबा, वजीर बाबा या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांना लाभला आहे. आणि पठ्ठे बापूरावांच्या शेवटच्या काळामध्ये देखील राम कदम त्यांना भेटलेले आहेत. श्रोतेहो, कार्यक्रमाची सांगता आपण एका आगळ्या वेगळ्या गीतानं करणार आहोत. हे गाणं आशा भोसले यांनी गायलेलं आहे. गदी माडगुळकरांचे शब्द आहेत. रंगपंचमी चित्रपटातलं हे गाणं 2 चालीमध्ये आहे. एक संथ चाल आणि एक लावणीची चाल. विशेष म्हणजे या गाण्याचा कोरसही तेवढाच उत्तम आहे. चला तर ऐकूया.

रंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग

0: बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. नमस्कार.
1: लावण्य रंग

नमस्कार, आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. संध्याकाळचे 5 वाजतायत. आता आमची दुसरी सभा सुरू करीत आहोत. सभेच्या सुरुवातीला काही ठळक घडामोडी.

0: नमस्कार, मी श्रद्धा मुखेडकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेली पोलीस कारवाई आणि इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी आजही संसदेत गदारोळ केला, त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. विरोधकांच्या घोषणाबाजीतच लोकसभेत सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक 2026 आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सादर केलं. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत मंजूर झालं. MBBS आणि इतर पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशनाची पहिली फेरी उद्यापासून सुरू होईल. अभिमत आणि केंद्रीय विद्यापीठांकरता पहिली फेरी 4 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत होईल. या फेरीत प्रवेश घेण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट असेल. दुसरी फेरी 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर तर तिसरी फेरी 10 ते 18 सप्टेंबर दरम्यान होईल. लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह तसंच महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांची दिल्ली न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. या निर्णयाविरोधात अपील करणार असल्याचं कुस्तीपटू विनेश फोगट यांनी सांगितलं. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 544 अंकांची वाढ झाली आणि तो 78,639 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 391 अंकांची वाढ नोंदवत 24,774 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म आज तुलिका घोष यांनी गायलेला राग ललिता गौरी आपण ऐकणार आहात. विलंबित खेळाची बंदिश 1 तालात आहे, द्रुतबंदिश 3 तालात निपत्त आहे. त्यांना तबल्याची साथ सौरभ हिवरेकर आणि सारंगीची साथ उस्ताद फारुक लतीफ यांनी केली आहे. ऐकूया तुलिका घोष यांनी गायलेला राग ललिता गौरी.

तुलिका घोष यांनी गायलेला राग ललिता गौरी आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ सौरभ हिवरेकर यांनी आणि सारंगीची साथ उस्ताद फारूक लतीफ खान यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: अहो आता विसरा हे सगळं, इथं इमारतींच्या जंगलातला वनवास, त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास.
1: कोठेही जा अवती भवती.

मंडळी, आज आपण एका अशा प्रवासाला निघालोय जिथे नकाशावरची ठिकाणं ही फक्त ठिकाणं नाही आहेत, तर ती आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा साक्षीदार आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही नेमकं काय म्हणतीये. सांगणार सांगणार, त्याआधी आजच्या कार्यक्रमाचं नाव काय आहे ते जाणून घेऊ. ते म्हणजे जर शहर बोलू लागलं तर. काय आहे ना, शहरातले रस्ते, एखादा बस स्टॉप, जुना कॅफे, चौकातलं झाड, रेल्वे स्टेशन, समुद्रकिनारा, बाग, ही सगळी ठिकाणं जणू आपल्या आयुष्यातील शांत श्रोते असतात. आपण बोललो नाही तरी ती ऐकतात, आपण विसरतो पण ती विसरत नाहीत. प्रत्येक शहराचं एक हृदय असतं, ते धडधडत राहतं हजारो माणसांच्या पावलांनी. सकाळी कामासाठी धावणारे लोक, शाळेच्या गणवेशातली मुलं, हातात पुस्तक घेऊन कॉलेजला जाणारे विद्यार्थी, चहाच्या टपरीवर गप्पा मारणारे मित्र, घाई घाईत धावणारी कर्मचारी मंडळी, संध्याकाळी फेरफटका मारणारी वृद्ध मंडळी, प्रत्येक जण या शहराच्या कथेतला एक छोटासा भाग असतो. आता तुम्ही मला सांगा की तुम्ही विचार केलाय का की आपण रोज ज्या रस्त्यावरून जातो तो रस्ता जर बोलू शकला असता तर. किती गोष्टी त्याने सांगितल्या असत्या. कोणीतरी पहिल्यांदा सायकल चालवायला शिकलंय, कोणीतरी पहिल्यांदा नोकरीला गेलं असेल, कोणीतरी पहिल्यांदा प्रेम व्यक्त केलं असेल, तर कोणीतरी शेवटचा निरोप दिला असेल. त्या रस्त्यानं आनंदही पाहिलाय आणि दुःखही. आपल्याकडे अनेक रस्ते आहेत ज्यांचा इतिहास 100 ते 200 वर्षांपेक्षाही जुना आहे. जुन्या बाजारपेठा, वाडे, सार्वजनिक चौक, घाट, किल्ले आणि गल्लीबोळ यांनी काळाच्या अनेक घटना पाहिल्या आहेत. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी याच रस्त्यांवरनं मोर्चे काढलेत. अनेक सामाजिक चळवळी इथूनच सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शहरातील प्रत्येक सार्वजनिक जागा ही इतिहासाचीही साक्षीदार आहे. बरं, आता ना ह्या प्रत्येक ठिकाणाबद्दल थोडं थोडं जाणून घेऊ. सगळ्यात पहिलं बस स्टॉप. बस स्टॉप किती साधं नाव आहे, पण किती असाधारण गोष्टी त्याच्या आसपास घडताना दिसतात. कुणीतरी पहिल्यांदा कॉलेजला जाण्याची भीती मनात घेऊन उभं असतं, कुणी मुलाखतीसाठी जात असतं, तर कुणी घरी परतण्याची घाई करत असतं, तर कुणीतरी एखाद्या व्यक्तीची वाट पाहत असतं. बस येते, लोक चढतात, उतरतात आणि कथा पुढे सरकते. कितीतरी मैत्रीची सुरुवात बसस्टॉपवर झालेली असते, अगदी साध्या प्रश्नातनं. बस आली का, किंवा ह्या ह्या नंबरची बस गेली का हो, आणि या प्रश्नातून आयुष्यभराचं नातं तयार झालेलं असतं. काही कथा तिथे संपल्याही असतील, पण त्या जागेला सगळं

सगळं आठवत असतं. आता हे झालं बसचं, पण शहरातले कॅफे, या कॅफेचंही काही वेगळं नाही आहे. कॅफे म्हणजे केवळ चहा किंवा कॉफी पिण्याचं ठिकाण नाही, अनेक कल्पना इथे जन्म घेतात. विद्यार्थी अभ्यास करतात, लेखक वहीत पहिलं वाक्य लिहितात, कलाकार नवीन स्वप्न रंगवतात, तर उद्योजक व्यवसायाच्या योजना आखतात. मित्र अनेक वर्षांनी इथे येऊन भेटतात, वाढदिवस साजरे करतात, कधी शांतपणे एखादा निरोपही दिला जातो. इथे इथल्या एक कप कॉफीच्या सुगंधात कितीतरी भावना विरघळलेल्या असतात, आणि त्या भावना फक्त त्या टेबलला माहीत असतात. आपल्याकडे बरेच जुने कॅफे आहेत, ज्यात साहित्यिक, पत्रकार, कलाकार, समाजसुधारक यांच्यात चर्चा रंगत असायच्या. विचारांची देवाणघेवाण ही समाजाच्या विकासासाठी किती महत्वाची असते याची साक्ष ही ठिकाणं आजही देतात. काही जागांना आपल्या आयुष्यात इतक्या सहज येतात की त्याचं महत्व आपल्याला खूप उशिरा समजतं. म्हणजे एखादं पुस्तकाचं जुनं दुकान, तिथे कदाचित तुम्ही पहिलं पुस्तक विकत घेतलं असेल, एखाद्या जुन्या पुस्तकाच्या पानातून सापडलेली चिठ्ठी अजूनही आठवत असेल, पुस्तकांच्या सुगंधात कितीतरी स्वप्न लपलेली असतात. किंवा एखादी सार्वजनिक बाग घ्या, लहानपणी झोपाळ्यावर खेळणारी मुलं, सकाळी योग करणारे ज्येष्ठ नागरिक, धावणारे युवक आणि संध्याकाळी निवांत बसलेली कुटुंब, प्रत्येक दिवस नवा असतो पण जागा तीच. आपल्या शहरांमध्ये सार्वजनिक बागा आणि खुल्या जागा ह्या नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि सामाजिक संवादासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. शहरी नियोजनात अशा जागांना विशेष स्थान दिलं जातं. आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे रेल्वे स्टेशन. हो, रेल्वे स्टेशन आपल्या सगळ्यांसाठीच खूप जवळचं आहे आणि खूप महत्त्वाचंही. रेल्वे स्टेशन हे जणू भावनांचं मोठं व्यासपीठ आहे. तिथे प्रत्येक मिनिटाला कोणीतरी भेटत असतं, कोणीतरी दूर जात असतं. स्वागताच्या मिठ्या, निरोपाचे अश्रू, उत्सुकतेनं भरलेले चेहरे, नव्या शहराचं स्वप्न घेऊन आलेले प्रवासी, स्टेशन प्रत्येक क्षणी नव्या कथांनी भरलेलं असतं.

मित्रांनो, शहरात काही जागा अशाही असतात ज्या कोणाच्याच मालकीच्या नसतात, पण त्या प्रत्येकाच्या असतात. एखादा चौक, एखादं जुनं वडाचं झाड, एखादा पाणपोईचा कोपरा किंवा एखादी भिंत. रोज वेगवेगळे चेहरे तिथे दिसतात, पण जागा तीच राहते. काही जण वर्तमानपत्र वाचत बसतात, तर काही मोबाईलवर बोलत असतात, तर काही फक्त शांतपणे आजूबाजूचं जग पाहतात. अशा जागा शहराच्या सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा भाग असतात. आपल्याकडे चौक, सार्वजनिक मैदानं आणि बाजारपेठा ही केवळ व्यापाराची केंद्र नसून सांस्कृतिक देवाणघेवाणीचीही ठिकाणं राहिली आहेत. सण उत्सव, मिरवणुका, लोककला, सामाजिक उपक्रम आणि नागरिकांचा सहभाग यामुळे या जागा जिवंत राहतात. आज सोशल मीडियावर हजारो फोटो अपलोड होतात. या कॅफेत आलो होतो, या रस्त्यावर फिरले होते, या ठिकाणी सूर्यास्त पाहिला होता. अशा अनेक आठवणी आपण जपतो, पण त्या फोटोच्या मागे असलेला क्षण कॅमेऱ्यापेक्षा त्या जागेला जास्त आठवत असतो. फोटोमध्ये हसू दिसतं, पण त्या हसण्यामागची गोष्ट त्या जागेनं अनुभवलेली असते. समुद्रासमोर बसलं की अनेकदा माणूस स्वतःशी बोलायला लागतो. लाटा काही उत्तर देत नाहीत, पण मन मात्र हलकं होतं. मुंबईचा मरीन ड्राईव्ह असो, चौपाटी असो किंवा कोकणातील शांत समुद्रकिनारे, प्रत्येक किनाऱ्यानं लाखो संवाद ऐकलेत. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चहाच्या टपऱ्यांनाही यात कमी लेखता येणार नाही आ, कारण एक चहाचा छोटा कप आणि त्याभोवती रंगलेल्या जगभराच्या गप्पा. क्रिकेट, पाऊस, राजकारण, चित्रपट, नोकरी, अभ्यास, घर, भविष्य, प्रत्येक विषय तिथे येतो. अनेक मैत्री तर या टपरीवरच घट्ट झाल्यात. की काही वेळा एखादं ठिकाण हे आपण मुद्दाम निवडतो, कारण तिथे शांतता मिळते. काही ठिकाणी गेल्यावर मन हलकं होतं, तर काही ठिकाणी गेल्यावर जुन्या आठवणी जाग्या होतात. यालाच प्लेस मेमरी किंवा सेन्स ऑफ प्लेस

असं म्हणतात. म्हणजेच काही जागा आपल्या भावनांशी कायमच्या जोडल्या जातात. मंडळी, आज शहरं वेगानं बदलत आहेत. जुन्या इमारतींच्या जागी नवीन इमारती उभ्या राहत आहेत. काही कॅफे बंद होत आहेत तर काही बस मार्ग बदलत आहेत. काही जुन्या वाड्यांच्या जागी आधुनिक संकुलं उभी राहत आहेत. विकास आवश्यक आहे, पण त्याचबरोबर शहराच्या

त्यांचा संघर्ष, त्यांची स्वप्न आणि त्यांचं स्मितहास्य. मंडळी, इतिहास हा फक्त संग्रहालयात नसतो, तो आपल्या रोजच्या रस्त्यांवर चालत असतो. म्हणूनच वारसा वास्तू, जुन्या बाजारपेठा, सार्वजनिक उद्यानं आणि ऐतिहासिक परिसर यांचं संवर्धन करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आजच्या वेगवान जीवनात आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी इतक्या घाईनं जातो की आजूबाजूच्या जागांकडे पाहायलाही वेळ मिळत नाही. पण एकदा जरा थांबून पहा, तुमचा शाळेचा रस्ता अजूनही तिथेच आहे, पहिल्यांदा सायकल चालवलेला चौक अजूनही तसाच आहे, पहिल्या पगारानंतर कुटुंबासोबत जिथे गेला होतात ते उपहारगृहही अजूनही तसंच आहे, पहिल्या मुलाखतीपूर्वी जिथे उभं राहून स्वतःला धीर दिला होता तो बसस्टॉपही अजूनही दररोज शेकडो लोकांची वाट पाहतो. काळ बदलतो, माणसं बदलतात, मोबाईल बदलतात, वाहनही बदलतात, पण काही जागा ह्या आपल्या आठवणी जपून ठेवतात. शहराचं खरं सौंदर्य त्यांच्या उंची इमारतीत नसतंच, ते त्यांच्या कथांमध्ये असतं. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या शहरात फिराल तेव्हा फक्त रस्ता पाहू नका, त्याची गोष्ट ऐकण्याचा प्रयत्न करा. एखाद्या कॅफेत शांतपणे बसा, बसस्टॉपवर 2 मिनिटं आजूबाजूचं निरीक्षण करा, जुन्या झाडाखाली उभं राहा, सार्वजनिक उद्यानात मुलांचं हसणं ऐका. कदाचित त्या क्षणी तुम्हाला जाणवेल हे शहर आपल्याला ओळखतं. आपण कुठे हसलो, कुठे रडलो, कुठे हरवलो आणि पुन्हा स्वतःला कुठे सापडलो हे सगळं या शहराला माहिती आहे. आणि म्हणूनच प्रत्येक शहर फक्त राहण्याची जागा नसते, ते आपल्या आयुष्यात शांत, विश्वासू आणि कायमचं स्मरण पुस्तक असतं. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्या खुणावत आहेत आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं मैथिली जगताप हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. तोपर्यंत नमस्कार.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता माहेरीवरून. संध्याकाळचे 6 वाजतात. आता हिंदी आणि इंग्रजीतल्या बातम्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 झालेले आहेत. आता चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. तुमचं आमचं जमलं या सिनेमातलं दादा कुणके यांचं गीत उषा मंगेशकर यांनी गायलेलं, संगीतकार राम लक्ष्मण.

0: कथा कार्यक्रम साहित्य सौरभ।
1: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक प्रतिभेचा आढावा घेणारं रूपक संघर्ष सूर्य।
2: ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकरी आणि कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे। 1958 मध्ये मुंबईत झालेल्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं हे विधान कष्टकरी आणि कामगार वर्गाप्रती असलेली त्यांची आत्मीयता आणि बांधिलकी सांगतं। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव वाळवा जिल्हा सांगली इथं भाऊराव आणि वालुबाई यांच्या पोटी झाला। तुकाराम भाऊराव साठे हे त्यांचं मूळ नाव, अण्णा हे त्यांचं टोपण नाव होतं, पण ते सर्वांना त्यांचं नाव अण्णाभाऊ साठे असंच सांगत आणि त्याच नावानं ते सर्व परिचितही झाले। अण्णा शाळेत फक्त 1.5 दिवसच गेले। तत्कालीन जाती व्यवस्था आणि त्यातून दिल्या जाणाऱ्या हीन वागणुकीची चीड येऊन अण्णांनी शाळा सोडून दिली। 18 विश्व दारिद्र्य, बेरोजगारी, उपासमार, प्रपंचाचे होणारे हाल यातून बाहेर पडण्यासाठी पुढे त्यांनी मुंबईला जाण्याचं ठरवलं। वाटेगाव ते मुंबई हा प्रवास त्यांनी मजुरीची कामं करत आणि पायी चालत पूर्ण केला। नंतर मुंबईत आल्यावर त्यांनी कधी हमाली केली, कधी फेरीवाल्याचं काम करून चरितार्थ चालवला, शेवटी मुंबईतल्या मिलमध्ये त्यांना काम मिळालं। कामगार चळवळीपासून सुरुवात केलेले अण्णाभाऊ पुढे जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी नेते बनले। अण्णाभाऊ सुरुवातीला डॉक्टर श्रीपाद डांगे यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीनं प्रभावित झाले। दत्ता गवाणकर आणि शाहीर अमर शेख यांच्यासोबत लाल बावटा कलापथक स्थापन करून त्यांनी श्रमिकांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या अनेक सरकारी निर्णयांना आवाहन दिलं। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शासनाची सूत्र मूठभर सधन वर्गाच्या हाती राहतील अशी त्यांची धारणा होती आणि त्यासाठीच कष्टकऱ्यांचा आवाज शासनकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी 16 ऑगस्ट 1947 या दिवशी 20,000 लोकांचा मोर्चा मुंबईमध्ये काढण्यात आला। इंडियन पीपल थिएटर असोसिएशन, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची होती। मुंबईची खरी ओळख ही कष्टकऱ्यांच्या घामातून होते हे त्यांनी आपल्या साहित्यातून मांडलं। ही मुंबई

0: सोन्याच्या लढीची पुस्तकांच्या।
1: अण्णाभाऊ कम्युनिस्ट शिकवणुकीला अनुसरत आपल्या हिंदू मातंग कार्याकडे वळले। हिंदू मातंग आणि कामगारांच्या अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांनी कथांचा वापर केला। त्यातून त्यांनी सामाजिक संरचनेमध्ये हिंदू मातंग समाज आणि कामगार वर्गाचं असलेलं महत्त्व स्पष्ट केलं। साहित्यरत्न अण्णाभाऊंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चिरानगरसारख्या झोपडपट्टीमध्ये राहून विपुल आणि दर्जेदार लेखन केलं। भांडवलशाही आणि जातीय विषमतेनं ग्रासलेल्या भारतीय समाजात अण्णाभाऊ साठे यांच्या वाङ्मयीन कार्याचं मूल्यमापन त्यांच्या हयातीत किंवा त्यानंतरही झालेलं नाही। अण्णाभाऊंचं साहित्य कवडीमोल भावानं विकत घेऊन त्यावर अनेक प्रकाशक लक्षाधीश झाले, पण अण्णाभाऊंच्या वाट्याला मात्र उपेक्षितांचं, दारिद्र्याचं आणि हलाखीचं जीवन आलं। त्यांचं साहित्य केवळ मराठीच नव्हे तर जागतिक साहित्याचा अनमोल ठेवा आहे। मुंबईत राहत असल्यानं तिथल्या शहरी वातावरणामुळे त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला। मुंबईची लावणी आणि मुंबईचा गिरणी कामगार या दोन गाण्यांमधून मुंबईला त्यांनी दुर्व्यवहारी, शोषणकारी आणि अन्यायपूर्ण असं म्हटलं। अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या, पोवाडे, कथासंग्रह रशियापर्यंत पोहोचले। छत्रपती शिवाजी महाराजांवर रचलेला प्रथम मायभूमीच्या चरणा छत्रपती शिवबा चरणा

0: ना या पोवाड्यानं संपूर्ण जगाला छत्रपती शिवरायांच्या शौर्याचं, पराक्रमाचं आणि स्वराज्य निर्मितीचं अत्यंत वीररसपूर्ण वर्णन कळालं. तसंच लेनिनगार्डचा पोवाडा अतिशय लोकप्रिय झाला. अण्णाभाऊ जेव्हा लेनिनगार्डला पोचले तेव्हा तिथं त्यांनी चित्रा कादंबरी रशियन भाषेत अनुवादित केली. प्राध्यापक तातिया कातेनिना या त्यांना भेटल्या. त्या अस्सल मराठी बोलत. लेनिनगार्डचा पोवाडा लेनिनगार्डच्या दैदिप्यमान लढ्याचं स्मारक वाचकांच्या डोळ्यापुढे उभं करतो असं त्या म्हणाल्या. आजही रशियामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊंच्या साहित्याचं ग्रंथालय असून त्यांच्या साहित्यावर तिथे PhD केली जाते. 1961-62 सुमारास अण्णाभाऊ साठे इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटीच्या आमंत्रणावरून रशियाला गेले आणि मॉस्कोमधील भव्य अशा लेनिन चौकात लाखो रशियन नागरिकांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा चरित्र पोवाडा त्यांनी सादर केला. रशियन दुभाषानं या पोवाड्यातील अर्थ रशियन जनतेला समजावून सांगितला आणि अण्णाभाऊंच्या वीररसानं प्रभावित होऊन रशियन राष्ट्राध्यक्षांनी त्यांना अक्षरशः मिठी मारून छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिली. पंडित नेहरूंना त्यांच्या रशिया भेटीत जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना अण्णाभाऊंना आपल्या भेटीस घेऊन या असं सांगितलं. तेव्हा अण्णाभाऊंनी मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे, नेहरूंना मला भेटण्यासाठी माझ्या झोपडीत आलं पाहिजे असं सांगितलं. शेवटी ही भेट झालीच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि 1960 संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यांचा मेळ अण्णाभाऊंनी त्यांच्या लेखणी आणि शाहिरीच्या माध्यमातून घातला. धारवाड आणि बेळगावसह महाराष्ट्रभर अण्णाभाऊंची हलगी वाजत आणि गाजत राहिली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली, ही एक अजरावर छक्कड अण्णांनी लिहिली. या छकडेतून अण्णाभाऊंनी उपेक्षित आणि कष्टकरी माणसांचं आपल्या गावाशी, आपल्या मातीशी असणारं भावनिक नातं मांडलं आहे.
1: माझी मैना गावाकडे राहिली आणि माझ्या जीवाची होती या कायली,

ओत्यू बांधा रंग गवाया कोर चंद्राची मैना कशी ओत्यू बांधा रंग गवाया कोर चंद्राची उदात्त गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडी पुतली सोन्याची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरीबा

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील संबंध अत्यंत घट्ट, वैचारिक आणि गुरु शिष्यासारखे होते. अण्णाभाऊ हे डॉक्टर आंबेडकरांना आपलं प्रेरणास्थान मानत. त्यांच्या चळवळी आणि विचारांवर अण्णाभाऊंची अफाट श्रद्धा होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा त्यांच्यावर खोल प्रभाव पडला आणि त्यांचा प्रवास मार्क्सवादाकडून आंबेडकरवादाकडे झाला.

अण्णाभाऊंनी आपल्या शाहिरीच्या आणि साहित्याच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोचवले. जग बदल घालुनी घाव सांगुनी गेले मज भीमराव हे अजरामर गीत बाबासाहेबांच्या प्रति अण्णाभाऊंच्या निस्सीम श्रद्धेचं प्रतीक आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या शोषितांच्या आणि वंचितांच्या हक्काच्या लढ्यात अण्णाभाऊंनी एक निष्ठावान अनुयायी म्हणून मोठं योगदान दिलं. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यातील दलित साहित्याचे पायाभरणीकार आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर साहित्यिक होते. अण्णाभाऊंनी मराठी साहित्यामध्ये जवळपास 30 कादंबऱ्या 21 कथासंग्रह लिहिले, कित्येक लोकनाट्य आणि पोवाडे देखील लिहिले. त्यासोबत त्यांनी स्फुटलेखन आणि प्रवासवर्णनही लिहिली. अण्णाभाऊंच्या या विपुल ग्रंथसंपदेचं जवळपास 27 भाषांमध्ये जगभरात भाषांतर झालेलं आहे. अण्णाभाऊंच्या काही कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटांची निर्मितीही झाली. त्यांच्या फकीरा या कादंबरीला 1961 सालचा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. या कादंबरीवर निर्मित चित्रपटातून अण्णाभाऊंनी एक छोटीशी भूमिकाही केली होती. अण्णाभाऊंच्या अनेक कादंबऱ्या ग्रामीण आणि शोषित वर्गाच्या जीवनावर आधारित असल्यानं त्या काळातील मराठी चित्रपटसृष्टीत त्या खूपच गाजल्या. त्यांनी त्यांच्या साहित्यानं उपेक्षित आणि वंचित घटकांच्या संघर्षाला आणि जीवनाला प्रभावीपणे वाचा फोडली. रशियामधील काही प्रसिद्ध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये अण्णाभाऊंच्या साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. रशियन विद्यापीठांकडून अण्णाभाऊंच्या नावानं विशेष शिष्यवृत्तीही दिली जाते. रशियामध्ये अण्णाभाऊ भारताचे मॅक्झिम गॉर्की किंवा दलित साहित्याचे जनक म्हणून गौरवले जातात. तसंच मार्गारेटा रुडोमिनो ऑल इंडियन स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर मॉस्को इथं त्यांचा अर्धाकृती पुतळा देखील उभारण्यात आला आहे. अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही मराठी साहित्यातील मैलाचा दगड ठरलेली एक अजरामर कादंबरी आहे. मांग समाजाच्या शोषण त्याग आणि शोषणाविरुद्धच्या लढाऊ वृत्तीचं ज्वलंत चित्रण यामध्ये आहे. दुष्काळात समाजासाठी ब्रिटिश आणि सावकारांविरुद्ध बंड करणाऱ्या शोषितांना आत्मसन्मान मिळवून देणाऱ्या फकीरा या नायकाचं आणि त्याच्या त्यागपूर्ण बलिदानाचं त्यामध्ये वर्णन आहे. ही कादंबरी शोषितांच्या संघर्षाचा एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी दस्तऐवज आहे. फकीरा ही काल्पनिक कादंबरी नाही. अण्णाभाऊंनी जे पाहिलं अनुभवलं ऐकलं तेच या कादंबरीत आहे. डोंगरात आणि त्याच्या पायथ्याला विखुरलेलं फकीराचं कर्तृत्व त्यांनी या कादंबरीत एकत्रित केलं. या फकीराची दऱ्याखोऱ्यात जेव्हा भयंकर घोडदौड सुरू होती तेव्हाच अण्णाभाऊंचा जन्म झाला होता. जेव्हा अण्णांचा जन्म झाला हे फकीराला कळलं तेव्हा त्यांनी इंग्रज खजिना लुटला आणि त्या लुटीतून 2 उंजळी सुरती रुपये अण्णांच्या आईच्या ओटीत ओतले. आपल्या तलवारीच्या धारेनं फकीरानं इंग्रजांना आणि सावकारांना सळो की पळो करून सोडलं. गोरगरिबांचा अन्नदाता पालनकर्ता फकीरा हा उपेक्षित होता, अंधारात होता. तो प्रकाशात यावा, त्यानं शारदेच्या मंदिरापुढे चिरंतन उभं राहावं म्हणून त्याच्या कर्तृत्वाचा पसारा आवरून अण्णाभाऊंनी फकीरा ही कादंबरी लिहिली. पुढे याच कादंबरीवर चित्रपट निघाला. फकीरामध्ये अण्णांनी आपल्या समुदायाला पूर्ण भूकमारीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढीवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकीराला चित्रित केलं. या नायकाला आणि त्याच्या सहकाऱ्यांना नंतर इंग्रजांनी अटक केली, त्यांचा छळ केला आणि अखेरीस फकीराला फाशी देऊन ठार मारलं असं या कादंबरीत चित्रण आहे. फकीरा ही अशा विदारक सत्यघटनेवर आधारित कादंबरी आहे. वैजयंता ही अण्णाभाऊंची कादंबरी अत्यंत संवेदनशील आणि नायिका प्रधान अशी कादंबरी आहे. ही कादंबरी तमाशा या लोककलेत काम करणाऱ्या एका स्वाभिमानी संघर्षशील स्त्री कलावंतिणीच्या आयुष्यावर आधारलेली आहे.

0: वैजयंता ही तमाशातील एक अत्यंत सुंदर गुणी आणि स्वाभिमानी कलावंत स्त्री आहे. ती स्वतःच्या कलेशी एकनिष्ठ आहे. या कलेलाच तिनं आपलं जीवन मानलेलं आहे. तमाशा हा महाराष्ट्राचा एक लोकप्रिय कलाप्रकार, मात्र पितृसत्ताक समाजव्यवस्थेत या कलावंतिणीचं मोठ्या प्रमाणावर शोषण केलं जातं. मंचावर वैजयंताच्या कलेची स्तुती करणारा पुरुषवर्ग ती मंचावरून खाली आल्यावर तिचं चारित्र्य हनन करतो आणि तिच्यावर मालकी हक्क दाखवून तिचा बळजबरीनं उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु वैजयंता केवळ एक उपेक्षित किंवा अबला स्त्री बनून राहत नाही. ती या शोषणाविरुद्ध, विषमतेविरुद्ध आणि पुरुषी गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवते. समाज व्यवस्थेकडून मिळणाऱ्या धमक्यांना न घाबरता ती या अन्यायी प्रवृत्तीचा धैर्यानं प्रतिकार करते. अण्णाभाऊ साठे यांनी या कादंबरीतून स्त्री मुक्तीचा आणि तिच्या आत्मसन्मानाचा प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. उच्च नीचतेच्या आणि जातीयतेच्या भिंती ओलांडून माणसाला मानवी हक्क मिळवून देण्याचा अण्णाभाऊंचा विचार या कथेतून स्पष्ट होतो. थोडक्यात सांगायचं तर वैजयंता ही कादंबरी म्हणजे तमासगीर कलावंताच्या दुःखाचं चित्रण आणि शोषित स्त्रियांच्या बंडखोर वृत्तीचं एक उत्कृष्ट साहित्यिक प्रतीक आहे. अण्णाभाऊंचे हे नायक आणि नायिका प्रतिनायक किंवा न नायक नाहीत, तर ते प्रतिकूल परिस्थितीतही स्वातंत्र्य आणि न्यायासाठी प्राणार्पण करायला तयार असणारे धीरोदात्त नायक नायिका आहेत. म्हणूनच अण्णाभाऊंचं साहित्य हे जगातील अभिजात साहित्याच्या तुलनेत किंचित उज्ज्वस ठरतं. आर्थिक कुचंबणा, सामाजिक अप्रतिष्ठा, उच्चवर्णीयांकडून होणारा अन्याय यातूनही माणूसपण जपणाऱ्या अण्णाभाऊंच्या नायक नायिका सामान्य माणसाच्या जगण्याला बळ देत राहतात. अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारे आणि समाजासाठी लढणारे, दारिद्र्याशी झुंजणारे हे बंडखोर लोकनायक आणि लोकनायिका या जातीभेदाच्या भिंती नष्ट करणाऱ्या आणि विषमतेविरुद्ध बंड करणाऱ्या आहेत. तसंच त्या भारतीय संस्कृतीची मूल्य जपणाऱ्या, प्रसंगी प्राणांची बाजी लावणाऱ्या, कणखर पारंपरिक आणि जाचक रूढी परंपरांना झुगारणाऱ्या क्रांतिकारी अशा व्यक्तिरेखा आहेत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक प्रतिभेचा आढावा घेणारं रूपक संघर्ष सूर्य. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. लेखन केलं होतं डॉक्टर पल्लवी साठे यांनी आणि सादर करते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
0: श्रोते हो यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहे डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि एसटीडी कोड 022.
3: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात
0: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ.

0: वेगाच्या वेडानं पाखरू गडप होतं. एका चुकीमुळे आयुष्य दूर जातं. मद्यपान करून गाडी नको रे धरू. आईबाबांची स्वप्न नको भंग करू. झेब्रा पट्टीवर थांब रे जरा. आपलेच लोक वाट पाहती घरा. जीवन अनमोल आहे, वेग टाळा, सुरक्षित प्रवास हाच खरा.
1: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
2: श्रोते हो यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि STD कोड 022.
1: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात
2: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ.

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
2: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. सूर्यघर
3: कम प्रीमियम ज्यादा बोनस अपनों के लिए सबसे सही RKLI, इससे बेहतर कुछ नहीं.
4: अपने परिवार को दीजिए सुरक्षित जीवन रूरल पोस्ट लाइफ इंश्योरेंस RPLI की लाइफ इंश्योरेंस पॉलिसीज के साथ. अपने नजदीकी डाकघर से आज ही संपर्क करें या indiapost.gov.in पर लॉग ऑन करें.
5: बुद्धू नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
6: थांब बुद्धू.
5: काय?
6: अशा पॉपअप्स पासून सावध रहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात.
7: तुला कळलं ना? रिलॅक्स.
5: पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
6: RBI सांगते आहे स्मार्ट बना, कूल रहा.

0: सुरक्षा कवच मिळवा हो, नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा।
1: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
2: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्याने विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
3: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
4: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
5: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन विधेयकं मंजूर. विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. पदपथावरचं अतिक्रमण हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. मुंबई महापालिकेकडून विशेष अभियान. ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी भंडाऱ्यातून मंडल यात्रेला सुरुवात. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईसह विविध

मुद्द्यांवरून विरोधकांनी आजही संसदेत गदारोळ घातल्यानं फारसं कामकाज होऊ शकलं नाही. या गोंधळातच सर्वोच्च न्यायालय न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत मंजूर झालं. विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजित सिंह यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक 2026 आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सादर केलं. एमएसएमई क्षेत्रातल्या उद्योजकांच्या बिलांचं जलद पेमेंट व्हावं यासाठीच्या विधेयकाला राज्यसभेनं आज मंजुरी दिली. वाद लवकर निकाली काढणं, तडजोडीनं रकमेची वसुली करणं, अवसायनाच्या संदर्भातल्या समस्या सोडवणं यासारख्या तरतुदी यात आहेत. विद्यार्थी आंदोलकांविरोधात दाखल झालेले एफआयआर बंद करण्यात किंवा मागे घेण्यात केंद्र आणि राज्यांना कोणतीही कायदेशीर अडथळा नाही असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घ्यायच्या वचनावर सरकार ठाम आहे, पण एफआयआर मागे घ्यायची तरतूद फौजदारी कायद्यात नाही, त्यामुळे क्लोजर रिपोर्ट दाखल करणं, गुन्हा मागे घेण्यासाठी अर्ज करणं किंवा संबंधित न्यायालयापुढे खटला रद्दबातल ठरवणं हा योग्य कायदेशीर मार्ग आहे असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पीठाला सांगितलं. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई न करायचे निर्देशही न्यायालयानं 28 जुलै रोजी दिले होते, मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी हे शब्द मोघम असल्यानं क्षुल्लक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो हेही याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितलं. त्यावर फक्त गंभीर गुन्हे असलेल्यांनाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले समजावं असंही सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. विद्यार्थी आंदोलनांदरम्यान पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचं विशेष पथक नेमावं की एका निवृत्त न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली समिती नेमावी याबाबत न्यायालय विचार करत असल्याचं पीठानं सांगितलं. तसंच पेलेट गन्सचा वापर कधी आणि कसा करायचा याबाबत एक सर्वसमावेशक नियमावली तयार करणार असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. आता पुढची सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्व रस्त्यांच्या कडेला पायी चालणाऱ्यांसाठी व्यवस्थित आखून दिलेले आणि अतिक्रमण नसलेले पदपथ असतील हे सुनिश्चित करावं अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिली. नागरिकांना धावणाऱ्या वाहनांची भीती न बाळगता चालता यायला हवं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं सांगितलं. वाहनांसाठीचे रस्ते आणि पदपथ हे वेगवेगळे ठरवून द्यावेत आणि या पदपथांवर अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना संबंधित विभागांना द्याव्यात असं न्यायालयानं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलं. मुंबईकरांचा प्रवास सोपा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका पादचारी प्रथम अभियान राबवण्यात येत असून पहिल्या टप्प्यात 320 किलोमीटर लांबीच्या पदपथांवरचं अतिक्रमण हटवलं जाणार आहे. पदपथांवर बांधकामाचं साहित्य, राडारोडा, बेवारस किंवा अयोग्य पद्धतीनं उभी केलेली वाहनं, कचऱ्याचे ढीग यामुळे नागरिकांना चालायला अडथळे येतात, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी विशेषतः शाळा, रुग्णालयं, रेल्वे, मेट्रो, बसस्थानकं, बाजारपेठा तसंच वर्दळीच्या ठिकाणच्या पदपथांवरची सगळी अतिक्रमणं तातडीनं हटवावीत आणि हे पदपथ पादचाऱ्यांसाठी सुरक्षित करावेत असं महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितलं. नवीन पदपथांचं बांधकाम केवळ निर्धारित मानक डिझाईननुसार आणि M40 दर्जाच्या काँक्रीटनंच करावं, कोणत्याही परिस्थितीत पेवर ब्लॉक किंवा स्टॅम्प काँक्रीटचा वापर करू नये असं भिडे यांनी स्पष्ट केलं. प्रशासकीय विभागांच्या सर्व सहाय्यक आयुक्तांनी विभागस्तरावर या कामाचा दैनंदिन तर उपायुक्तांनी दर आठवड्याला एकदा परिमंडळ निहाय आढावा घेऊन त्याचा अहवाल अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांना सादर करावा असंही त्यांनी यासंदर्भात झालेल्या बैठकीत सांगितलं. या आदेशांचं पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. अनुदानित खातांसोबत इतर उत्पादनं सक्तीनं विकणं हा अन्यायकारक प्रकार असून अशा लिंकिंगला राज्य शासनानं आधीच बंदी घातली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज स्पष्ट केलं. शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार केवळ आवश्यक असलेली कृषी निविष्ठा खरेदी करण्याचा पूर्ण अधिकार आहे असं ते म्हणाले. शेतकऱ्यांनी खतांच्या खरेदी आणि विक्रीदरम्यान कोणत्याही प्रकारचं टॅगिंग किंवा लिंकिंग होत असेल तर टोल फ्री क्रमांक 1800 233
4000 किंवा व्हॉट्सअप क्रमांक 9822446655 वर तत्काळ

0: तक्रार नोंदवावी असं आवाहन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओबीसी समाजाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात हक्क आणि प्रतिनिधित्व मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना केली जावी या मागणीच्या समर्थनार्थ आजपासून भंडारा इथून मंडल यात्रा सुरू झाली. केंद्र सरकारनं तातडीनं ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, मंडळ आयोगाच्या शिफारशींची प्रभावी अंमलबजावणी करावी आणि ओबीसींकरता स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. 9 ऑगस्टपर्यंत विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार असून चंद्रपूर इथं यात्रेचा समारोप होणार आहे. E20 अर्थात पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याच्या धोरणाच्या विरोधात प्रदेश युवक काँग्रेसनं आज नागपुरात आंदोलन केलं. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल इथल्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं. त्यानंतर पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची 3 दिवसांची बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. 5 ऑगस्ट रोजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा या समितीच्या बैठकीत घेतलेले निर्णय जाहीर करणार आहेत. यंदा रेपो दर जैसे थे ठेवले जातील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. जागतिक अस्थिरता आणि महागाईची भीती कायम असल्यामुळे स्थानिक पातळीवरची भारताची कामगिरी चांगली असली तरीही रिझर्व्ह बँक सावध पवित्रा घेईल अशी शक्यता आहे. राज्य शासनाच्या विविध शासकीय विभागांच्या अधिक गतिमान आणि सुलभ कार्यपद्धतीच्या दृष्टीनं एअर इंडिया इमारतीचं नूतनीकरण केलं जाणार आहे. नूतनीकरण करताना लोकाभिमुख प्रशासकीय रचनेला प्राधान्य देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. विविध शासकीय विभागांमधल्या कोणत्या विभागांचं स्थलांतर एअर इंडियाच्या नूतनीकृत इमारतीत करणं प्रशासकीय आणि नागरिकांच्या दृष्टीनं सोयीचं ठरेल हे पाहावं असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातल्या मंजूर घरकुल लाभार्थ्यांसाठी चालू आर्थिक वर्षात 39,86,74,000 रुपयांचा अतिरिक्त राज्य हिस्सा वितरित करायला राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय ग्रामविकास विभागानं आज जारी केला. या अतिरिक्त राज्य हिस्साचा लाभ 1,61,373 जणांना मिळणार आहे. लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण शरण सिंह यांची दिल्ली न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयात दाखल झालेल्या खटल्यात अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अश्विनी पनवर यांनी आज निकाल दिला. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही त्यांनी निर्दोष मुक्तता केली. 6 महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं 2 जुलै रोजी हा निकाल राखून ठेवला होता. तक्रारदार 6 महिला कुस्तीपटूंपैकी एकीनं तक्रार मागे घेतली होती. दिल्ली न्यायालयानं या प्रकरणात दिलेल्या निर्णयाविरोधात महिला कुस्तीपटू अपील करणार आहेत अशी माहिती कुस्तीपटू विनेश फोगट यांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ, 2 विधेयकं मंजूर. विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. पदपथावरचं अतिक्रमण हटवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, मुंबई महापालिकेकडून विशेष अभियान. ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी भंडाऱ्यातून मंडल यात्रेला सुरुवात. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे कुठलं प्लांट आहे?
2: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
2: का?
1: हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
2: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.

0: सुरक्षा कवच मिळवा हो,
1: नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा।
2: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले।
3: मी काका समर्थ शिंदे, त्यामुळे मला हे पीक विमा चा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे। तर काही गोष्टींमुळे येत असतं, त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल।
4: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा।
5: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा।
6: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, जगाच्या उद्योग, व्यापार, आर्थिक उलाढाल आणि पर्यटन या सर्वच क्षेत्रात युरोपियन महासंघाला मोठं महत्व आहे. या समूहातील एक असलेल्या स्पेनच्या सिउटा शहरात स्थलांतर करण्याच्या उद्देशाने अचानक एक मोठा लोंढा आला. या लोंढ्यामुळे स्पेनमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यावर तातडीने कारवाई करत स्पेनने मोरोक्कोच्या सीमा बंद केल्या. समाज माध्यमावर पसरलेल्या अफवेमुळे हजारो पुरुष, महिला आणि लहान मुलांनी मोरोक्कोच्या सीमेकडून स्पेनमध्ये प्रवेश केला. या अचानक आलेल्या लोंढ्याची कारणं, त्यामुळे स्पेन आणि युरोपियन महासंघासमोर निर्माण झालेली आव्हानं, स्पेन आणि मोरोक्को या देशांमधले संबंध, संपूर्ण युरोपियन देशांसाठी असलेल्या शेंगेन करार यावर झालेला परिणाम याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. श्रोते हो, स्पेनमधील स्युटा शहराच्या सीमेवर अचानक आफ्रिकन स्थलांतरितांचा मोठा लोंढा आला. ही परिस्थिती नक्की कशी उद्भवली, स्पेनमधल्या कोणत्या घडामोडींचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि स्पेनच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक सीमेबद्दल अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार आसिफ बागवान.
1: स्पेनमधील स्थलांतर संकट किंवा मायग्रेशन क्रायसिस ज्याला म्हणतात, त्याचे अनेक कंगोरे आपल्याला उलगडून सांगावे लागतील. पण सर्वप्रथम या संघर्षाचे भौगोलिक स्थान जाणून घ्यायला पाहिजे. स्पेन हा युरोपीय देश आहे आणि मोरोक्को हा आफ्रिकन खंडातला देश आहे. पण भौगोलिक दृष्ट्या या दोन्ही देशांच्या सीमांमध्ये फक्त जिब्राल्टरची समृद्ध भूमी. आता जे स्थलांतरित संकट ओढवलं आहे ते शहर म्हणजे सिउटा हे नकाशावर आफ्रिकन खंडाशी जोडलेलं दिसेल. त्याला स्वायत्त प्रशासनाचा दर्जाही आहे, पण प्रत्यक्षात त्याचं नियंत्रण स्पेन करतं. त्यामुळे आफ्रिकेशी जोडला असला तरी सिउटा हा युरोपीय महासंघाचा महत्वाचा भाग आहे आणि सध्याचं जे स्थलांतर संकट ओढवलं आहे त्याच्या मागचा सर्वात मोठा मुद्दा हाच आहे. आफ्रिकन देशांमध्ये गरिबी, दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, अराजक हे प्रश्न नेहमीचेच आहेत. उलट युरोपीय देशांकडे समृद्धी, संधी या दृष्टीने पाहिलं जातं. त्यामुळे मोरोक्कोतून सिउटा आणि मेलोला, जे एक स्पेनच्या ताब्यातलं आणखीन एक शहर आहे जे 2100 किलोमीटरवर आहे सिउटातून, त्या दोन शहरांमध्ये शिरायचं आणि तिथून युरोपीय देशांमध्ये प्रवेश करायचा असा अनधिकृत स्थलांतरणाचा प्रकार सातत्याने सुरूच असतो. याआधी मोरोक्को मधलं फंदिक नावाचं एक शहर आहे, किनाऱ्यावरचं शहर आहे, त्या शहरातून समुद्र मार्गे पोहून सिउटा गाठण्याचे प्रकार अनेकदा झालेले आहेत. आणि अशा वेळी जे येतात पोहून स्थलांतरित, त्यांना स्पॅनिश गार्ड लगेच ताब्यात घेतात आणि त्यांची मोरोक्को मध्ये परत पाठवणी करतात. क्वचित कधी कधी संघर्ष उद्भवला तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाते. पण आताचं जे संकट आहे त्याचं उगमस्थान म्हटलं तर स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडे म्हणजे जुलै महिन्यात एक निकाल दिला ते आहे. या न्यायालयाने काय निकाल दिला, अशा प्रकारे जे स्थलांतरित स्पेनमध्ये येतात कुठूनही, म्हणजे स्पेनच्या सीमेमध्ये प्रवेश करणारे स्थलांतरित, यांची पूर्ण चौकशी, तपास आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय त्यांना पाठवू नका असे आदेश स्पेनच्या सुप्रीम कोर्टाने गेल्या महिन्यात 8 जुलैच्या दरम्यान दिले. आता झालं काय की या गोष्टीकडे मोरोक्को किंवा जे स्थलांतरित भाग आहेत स्पेनमध्ये आणि युरोपात स्थलांतर करू इच्छणारे भाग आहेत, त्या भागामध्ये अशी एक अफवा पसरली सोशल मीडियाच्या माध्यमातून की सुप्रीम कोर्टाचा हा निकाल म्हणजे स्थलांतरितांना एक प्रकारचा आश्रय आहे. त्यामुळे मोरोक्को मध्ये अगदी सोशल मीडियाच्या पोस्ट व्हायरल झाल्या ज्याच्यात मोरोक्को मधून सिउटा कसं गाठायचं आणि सिउटा मधून स्पेन मध्ये प्रवेश कसा करायचा, तिथून युरोपात कसं जायचं, असं सांगणारे चक्क व्हिडिओ आणि सोशल मीडियाच्या पोस्ट व्हायरल करण्यात आल्या. आणि त्याचा परिणाम असा झाला की लोकांचे जथ्थेच्या जथ्थे मोरोक्कोतून सिउटा मार्गे स्पेन कडे जाण्यासाठी रवाना झाले. गेल्या आठवड्यात जे आपल्याला एकाच वेळी 50-60 हजार लोक धावत स्पेनच्या या सिउटा शहरात घुसण्याचा प्रयत्न करतायत असे जे व्हिडिओ दिसले त्याचं कारण हे आहे. आता खरं म्हटलं तर सिउटा शहराची जर लोकसंख्या बघितली ती साधारणतः 1 लाखभर आहे, म्हणजे त्या दिवशी या शहराच्या एकूण लोकसंख्येच्या निम्मी लोकसंख्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होती. अर्थातच त्यातले बरेचसे म्हणजे शेकडो लोक हे पोहून, म्हणजे साधारणतः एक फंदिक पासून सिउटा हे अंतर 5-1 किलोमीटरचं

0: सागरी अंतर आहे आणि तेवढा प्रवास करून चार चार पाच पाच तास पोहून हे स्थलांतरित त्या सियोटा मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. यावरून आपली त्यांची अगतिकता किंवा त्यांची ओढ आपल्याला लक्षात येईल. आणि या प्रयत्नात अनेकांनी प्राण गमावले, काही जणांना सैनिकांच्या गोळीबारात मृत्यू पत्करावा लागला आणि हे क्रायसिस गंभीर स्वरूप धारण करू पाहत आहे.
1: श्रोते हो, या घटनेमागे आणि एकूणच स्थलांतरणाबाबतीत मोरोक्कोची भूमिका, स्पेनच्या प्रधानमंत्र्यांचं धोरण आणि समाज माध्यमांमधली अफवा आणि चित्रफिती याविषयी माहिती देताना आसिफ बागवान म्हणाले,
2: दुसरी महत्वाची गोष्ट यातून आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे 50-60 हजार लोक एकाच वेळी एकाच दिवशी स्वयंप्रेरणेने आपला देश सोडून पलायन करतील असं काही घडत नाही. निश्चितच समाज माध्यमातून प्रसारित जो मजकूर झाला, ज्या चित्रपटी व्हायरल झाल्या, त्या चित्रपटींची यामध्ये मोठी भूमिका आहे. स्पेनच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाबद्दल जे काही उलटसुलट अर्थ पसरवले गेले किंवा स्पेनच्या भूमिकेबद्दल लोकांमध्ये जे काही सांगितलं गेलं त्या गोष्टीने लोक प्रेरित झाले असतील, परंतु अशा शेकडो लोकांना आफ्रिकेतून युरोपामध्ये घुसवू पाहणाऱ्या किंवा नेणाऱ्या स्थलांतरित माफियांचं मोठं रॅकेट किंवा मोठं जाळं हे तिथे सक्रिय असल्याचं आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतं. दुसरा आणखीन एक यातला भाग म्हणजे स्पेनच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेलं तर गेल्या काही वर्षांपासून स्पेनने स्थलांतरितांबाबत जी मवाळ किंवा उदरमतवादी म्हणू आपण भूमिका घेतली आहे ती पण या क्रायसिसला ट्रिगर करणारी ठरली आहे. स्पेनचे पंतप्रधान पेट्रो सांचेस हे स्थलांतरितांबाबत मावाळ आहेत असा आरोप विरोधी पक्षातले तेथील नेते आहेत ते नेहमीच करत असतात. आणि अलीकडेच सांचेस यांनी एक घोषणा केली होती की स्पेनमध्ये कागदपत्र नसलेले स्थलांतरितांना कायदेशीर दर्जा मिळवून देण्यात येईल आणि त्यांनी त्यासाठी मर्यादा ठेवली 5 लाखांची. आता 5 लाख लोकांना ज्यांच्याकडे कागदपत्र नाही त्यांना कायदेशीर स्पेनचं नागरिकत्व मिळणार हे ऐकल्यावर साहजिकच आहे 10 लाख लोकांनी त्यासाठी अर्ज केले. आणि अर्थातच असं काहीतरी स्पेनमध्ये घडू पाहत आहे हे कळल्यानंतर बाहेरून येणाऱ्यांना निश्चितच प्रेरणा मिळाली असेल. त्यामुळे स्पेनचं मावाळ जे धोरण आहे ते पण याला कारणीभूत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
1: श्रोते हो, या अचानक आलेल्या स्थलांतरितांच्या लोंढ्यामुळे स्पेनला काही देशांच्या सीमा बंद कराव्या लागल्या आहेत. हे संकट केवळ एका देशापुढचं नव्हतं. या संदर्भात युरोपियन संघामध्ये निर्माण झालेल्या स्थितीबाबत आसिफ बागवान म्हणाले,
2: हे फक्त स्पेन समोर उभं राहिलेलं संकट नाहीये तर अवघ्या युरोपात आता या सगळ्या स्थलांतरामुळे चिंता व्यक्त होऊ लागलेली आहे. ज्या प्रकारे हजारो लोक स्पेनच्या सीमेत शिरले त्याच्यामुळे युरोपियन महासंघामध्ये जी राष्ट्र आहेत 27 राष्ट्रांपैकी 22 राष्ट्रांनी एक संयुक्त निवेदन जारी केलं आणि अशा प्रकारे अनियंत्रित सीमांच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आणलाय. युरोपियन महासंघाचं अध्यक्षपद सध्या आयर्लंडकडे. आयर्लंडने तातडीने सर्व सदस्य राष्ट्रांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग घेतली आणि या मीटिंगमध्येही स्थलांतराचाच मुद्दा महत्वाचा ऐरणीवर राहिला. तसं बघायला गेलं तर ब्रिटन, फ्रान्स ही जी मोठी राष्ट्र आहेत त्यांनी स्पेनला पाठिंबा दर्शवलाय. पोर्तुगालही त्याच्यामध्ये आहे, परंतु इटली आणि जर्मनी या महत्वाच्या राष्ट्रांनी या संदर्भात कडक भूमिका घेतली आहे. इटलीने तर स्पेनच्या सर्व सीमा, स्पेनला लागून असलेल्या आपल्या सर्व सीमा लोकांसाठी बंद करून टाकलेल्या आहेत. जर्मनीने आपल्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त केलेला आहे आणि इटलीने इथपर्यंतच नाहीये तर इटलीने शेंगेन करारातून बाहेर पडण्याचा इशारा या निमित्ताने दिलाय.
1: श्रोते हो, युरोपियन महासंघामध्ये शेंगेन कराराला अनन्यसाधारण महत्व आहे, त्यामुळे या देशांमधील आवागमन अधिक सोपं होतं. या देशांमध्ये व्यापार आणि इतर देवाणघेवाण सहज सोपी होते. स्पेनमधील या स्थितीमुळे आता संपूर्ण शेंगेन कराराविषयीच एक नवं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्याविषयी आसिफ बागवान म्हणाले,
2: शेंगेन व्यवस्था म्हणजे काय तर युरोपमधल्या अनेक देशांमध्ये अंतर्गत सीमा तपासणी हटवून मुक्त प्रवासाची परवानगी देणारी व्यवस्था आहे. 1985 मध्ये लक्झेंबर्ग मधल्या शेंगेन गावात हा करार झाला म्हणून त्याला शेंगेन करार म्हणतात. तर या करारानुसार जी काही सदस्य राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांमधल्या लोकांना, नागरिकांना पासपोर्ट तपासणीशिवाय एका देशातून दुसऱ्या देशामध्ये सहज जाता येतं. अर्थात बाह्य सीमा म्हणजे या राष्ट्रांच्या बाहेरून येणाऱ्यांसाठी मात्र या सीमा तशा ओपन नसतात. तिकडे एक समान विजा धोरण आहे, गुन्हेगार विरोधी माहितीची देवाणघेवाण होते, सीमा सुरक्षा एकत्रितपणे केली जाते आणि बाह्य सीमांवर पण एकत्रित नियंत्रण ठेवलं जातं. त्यामुळे शेंगेन करार हा युरोपच्या एकूण सुरक्षेसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो. जवळपास 29 देश या करारात सहभागी आहेत, त्यातले बहुतेक सगळे युरोपीय महासंघातले आहेत, पण स्वित्झर्लंड, नॉर्वे, आयर्लंड आणि लिश्टेनस्टाईन हे देशही या कराराचा भाग आहेत. त्यामुळे एक मोठा करार या स्थलांतर संकटाच्या निमित्ताने स्वतःच संकटात सापडलेला आपल्याला पाहायला मिळतो.
1: श्रोते हो, भौतिकदृष्ट्या संपन्न असलेल्या अनेक युरोपियन देशांमधील रोजगाराची आणि अधिक चांगल्या जीवनाची संधी अनेकांना खुणावत असते. इथल्या जीवनमानाच्या आकर्षणापोटी गेल्या अनेक वर्षांपासून या भागात स्थलांतर होत आहे. समाज माध्यमांच्या युगात स्पेनमधील मोठ्या प्रमाणावर झालेल्या स्थलांतराचा प्रयत्न हे याच जुन्या घटनेचं एक नवं स्वरूप आहे. त्यावर आता युरोपियन महासंघ कसा तोडगा काढतो हे पाहावं लागेल. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी? केस गळण्याची कारणं कोणती? कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो?
1: श्रोते हो, यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी। तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि एसटीडी कोड 022।
0: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात
1: अवश्य ऐका। मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर आणि वेव्ह OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ।

नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 12 श्रावण शके 1948, आता 3 ऑगस्ट 2026. आज राज्यस्तरीय प्रसारणामध्ये अहिल्यानगर केंद्राची निर्मिती असते.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आकाशवाणी अहिल्यानगर केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय प्रसारणाच्या कार्यक्रमात मी महेश्वरी मिसाळ
1: आणि मी अंकुश जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 12 श्रावण शके 1948 म्हणजेच 3 ऑगस्ट 2026.
0: शेतकरी बंधू भगिनींनो आपण आपल्या पिकांशी संवाद साधण्याची आवश्यकता असते.
1: संवाद साधणं म्हणजे काय तर सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस पिकांमध्ये फेरफटका मारणं.
0: आणि अशा वेळेला पिकांवरती काही डाग आहेत का, काही रोग किंवा किडींची लक्षणं आहेत का
1: आणि या लक्षणांच्या सहाय्यानं पिकांमध्ये कोणत्या प्रकारच्या रोगांचा किंवा किडींचा प्रादुर्भाव आपल्या लक्षात येतोय का, तर अशा प्रकारचं निरीक्षण करणं,
0: अशा प्रकारचा संवाद पिकांबरोबर साधणं हे गरजेचं असतं.
1: असा संवाद जर आपण आपल्या पिकांबरोबर साधत असू तर निश्चितच पिकं आपल्याला आपल्या गरजा सांगतील आणि त्या माध्यमातून आपल्याला पिकांवरती उपाययोजना करता येतील.
0: शेतकरी बंधू भगिनींनो आता आपण वळूया आजच्या मुलाखतीकडं. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आदिवासी एकता शेतकरी गटाच्या माध्यमातून शेती विकास याविषयी. मुक्काम काटवनवाडी पोस्ट गुंजाळवाडी पठार तालुका संगमनेर इथल्या महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त आदिवासी एकता शेतकरी गटाचे सचिव भीमा मना उघडे यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अशी एक सुंदरशी म्हण आपल्या मराठीमध्ये आहे आणि अशाच प्रकारचं काम आपल्या मुक्काम काटवनवाडी पोस्ट गुंजाळवाडी पठार तालुका संगमनेर इथल्या आदिवासी एकता शेतकरी गटानं उभं केलेलं आहे. नुकताच माननीय राज्यपालांच्या हस्ते या गटाला वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे. अनेक वर्षापासून हा शेतकरी गट आपल्या गटातल्या शेतकरी बांधवांसाठीच नव्हे तर पूर्ण त्यांच्या भागासाठी पूर्ण विभागासाठी म्हणून कार्यरत आहे आणि एक मार्गदर्शक कार्य या गटाने आपल्या कामातून उभं केलेलं आहे. या आदिवासी एकता शेतकरी गटाचं नेमकं काम कशा पद्धतीने चालतं, कशा पद्धतीने हा गट उभा राहिलेला आहे आणि याच त्यांच्या कार्याविषयी आजच्या मुलाखतीतून आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला आज त्यांच्या गटाविषयीची माहिती सांगतायत आदिवासी एकता शेतकरी गटाचे सचिव भीमा माना उघडे. नमस्कार भीमाजी, स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
2: नमस्कार सर.
1: भीमाजी सुरुवातीला खूप खूप अभिनंदन आपलं की आपल्याला हा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी राज्य सरकारचा पुरस्कार आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्याच्यासाठी आपल्या गटाचं गटाच्या सगळ्या सदस्यांचं आणि आपलंसुद्धा मनपूर्वक आकाशवाणी आणि सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने मी अभिनंदन करतो आपलं. सुरुवातीला आता हा तुमचा आदिवासी एकता शेतकरी गट नेमका स्थापन कधी झाला, याच्यामध्ये किती सदस्य आहेत आणि नेमका कुठला उद्देश घेऊन आपला हा शेतकरी गट सुरू झाला होता याविषयी आपण शेतकरी बांधवांना सांगूयात.
2: आमचा गट आदिवासी एकता शेतकरी गट काटवनवाडी गटाची स्थापना झालेली आहे 1 डिसेंबर 2022. गटाला आदिवासी एकता हे नाव देण्याचा उद्देश असा होता की गटामध्ये 15 सदस्य आहेत, आदिवासी समाजाचे आहेत आणि एका विचारानं एकत्र येऊन ईर्जिक पद्धतीने म्हणजे एकमेकाच्या शेतामध्ये जाऊन काम करतात म्हणून आम्ही गटाला आदिवासी एकता शेतकरी गट हे नाव दिलं.
1: आत्ता आपण ईर्जिक पद्धत सांगितली, काय म्हणजे ईर्जिक पद्धत म्हणजे नेमकं काय?
2: ईर्जिक पद्धत तशी जुनीच आहे. जुन्या काळामध्ये जसे एकमेकाच्या शेतामध्ये कोणी आऊत घेऊन जाणं किंवा ज्याच्याकडे नांगर आहे म्हणजे ज्याच्याकडे शेती करण्यासाठी जे साधन उपलब्ध आहे ते घेऊन एकमेकाच्या शेतात काम करणं त्याला ईर्जिक ही पद्धत जुनीच आहे. आता फक्त त्याचा थोडं आपण काय म्हणतो बदल झालेला आहे की आपण मजुरीनं जे काम करतो ते प्रत्येकाच्या शेतामध्ये आमच्या गटात मध्ये समजा आता 15 सदस्य आहेत तर प्रत्येकाने

0: एकमेकाच्या शेतामध्ये जाऊन आवडसावड पद्धतीने काम करणं, यालाच हिरजिक पद्धत असं म्हटलं जात आहे.
1: नक्कीच, खूप छान. म्हणजे शेतकरी बंधू भगिनींनो, हिरजिक पद्धत म्हणजे फक्त आपल्या क्षेत्रापुरता, आपल्यापुरताच विचार न करता गटातले सगळे सदस्य आज एक कुटुंब म्हणून, एक व्यवस्था म्हणून काम करतात आणि एकमेकाला गरजेच्या वेळी मदतीसाठी म्हणून जातात. आणि हेच हिरजिक पद्धत खरंचच एकदा शेतकरी गटाने आज राबवलेली आहे आणि यशस्वी करून दाखवलेले आहेत. बचत गटाच्या माध्यमातून किती क्षेत्र आता आपलं याच्यामध्ये आहे आणि आपण मग शेती कशा पद्धतीने करतो आपण तिथे?
0: आत्ता गटामध्ये 15 सदस्य आहेत आणि 15 सदस्यांचे तसे कोणाची जास्त कमी जास्त अशी शेती आहे. परंतु आम्ही हिरजिक करण्यासाठी प्रत्येकाची 1 एकर ह्याप्रमाणे 15 एकर क्षेत्रावरती आजही हिरजिक पद्धतीनं काम करतोय.
1: वा, नक्कीच. म्हणजे 15 सदस्यांमध्ये 15 एकर क्षेत्र आपण घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हिरजिक पद्धतीने आपण काम करतो. सुरुवात या बचत गट स्थापन झाली साधारण 2022 मध्ये तुम्ही सांगितलं की, मग त्यावेळेसची कशी परिस्थिती होती तुमची आणि आज 2026 मध्ये आपण आहोत, तर मग आज कशा पद्धतीने शेती तुमची चालते?
0: तसं 1 डिसेंबर 2022 ला गटाची स्थापना केली. त्यावेळेस गटाचा उद्देश असा होता की आपण फक्त थोडक्यात बचत गोळा करायची, कारण त्यावेळेस परिस्थिती अशी होती की कोणाकडे 5 ते 10 हजार रुपये मागितले तर लवकर उपलब्ध होत नव्हते. तर मी असा एक विचार केला की आपण प्रत्येक महिन्याला एकत्र आलो आणि 200-200 रुपये जमा केले तर जी काही बचत होईल ते आपल्याला अंतर्गत म्हणून वापरता येईल आणि खेळत मिळत शेतीही करता येईल ह्या उद्देशानं तसं गटाची स्थापना केली. म्हणजे आम्ही बचत पण जमा करतो आणि शेतीचं काम पण करतो.
1: नक्कीच, म्हणजे 200 रुपयापासून सुरुवात केली, तुम्ही एकत्र आलात, सगळे शेतकरी बंधू आपलं एक समर्पण त्याच्यामध्ये द्यायला सुरुवात झाली. आज आपल्या शेतकरी गटामध्ये आज काय काय उभं आहे, आजची काय परिस्थिती आहे?
0: आज तसा विचार केला तर साधारणतः गटाला 3.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे. गट चांगल्या प्रकारे काम करत आहे. सुरुवातीच्या वेळेस खूप म्हणजे लाजणारा बुजणारा असा गट होता, परंतु आत्ता गटाची वाटचाल चांगली आहे. सगळे एकमेकाचे भाऊ, एकमेकाचे मित्र म्हणून काम करत आहेत आणि जे काही आपण बघतो रासायनिकच्या वापरामुळं कॅन्सर वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे आजार वाढलेले आहेत आणि आमचा उद्देश थोडा वेगळा आहे. आम्ही सेंद्रिय पद्धतीची शेती करतोय, तर त्यासाठी आम्ही जे काही वॉटर संस्था आहे त्या वॉटर संस्थेनं आम्हाला सहकार्य केलं आणि त्याच्यामार्फत जी 10 ड्रम थिरी आहे त्याचा उपयोग करून आम्ही जैविक औषधं आणि सेंद्रिय जे खतं आहे ते आम्ही गटाच्या मार्फत तयार करतोय.
1: वा, म्हणजे तुमच्या शेतीसाठी लागणारं म्हणजे पूर्ण, मला वाटतं संपूर्ण सेंद्रिय शेतीची तुम्ही कास धरलेली आहे. आणि जी 10 ड्रम थेरी जी तुम्ही आत्ता म्हणली, तर ही नेमकी 10 ड्रम थेरी काय आहे आणि याचा उपयोग तुम्हाला शेती कार्यासाठी काय होतो?
0: जी 10 ड्रम थेरी आहे त्याच्यामध्ये साधारणतः दशपर्णी आर्क आहे, वेमिल आर्क आहे, आमिल आर्क आहे, त्याच्यानंतर अमृत पाणी आहे, लिंबोळी आर्क आहे, देशी कल्प आहे, जीवामृत आहे, EM2 कल्चर आहे, DF1 ह्युमिक ॲसिड, असे वेगवेगळ्या प्रकारचे 10 सेंद्रिय खत औषधं तयार करतोय. तर हे थोडं आधुनिक पद्धतीचं आहे. जे काही रेग्युलर दशपर्णी अर्क असतंय ते तयार करण्यासाठी 10 वेगवेगळ्या वनस्पती लागतात आणि तयार होण्यासाठी साधारणतः 30 ते 45 दिवस लागतात. परंतु आम्ही वॉटर संस्थेच्या मार्फत जे 10 ड्रम थिरीच्या माध्यमातून तयार करतोय त्याच्यासाठी EM1 कल्चर आणलं जातंय आणि EM1 कल्चर आणल्याच्या नंतर त्याच्यामध्ये गुळ साधारणतः 4 किलो गुळ टाकून 200 लिटर 7 ते 8 दिवसामध्ये तयार केलं जातं आणि हे जे काही आम्हाला दशपर्णी बनवायचं आहे त्याच्यासाठी आम्ही नंतर पाणी वापरत नाही. जे EM2 द्रावण तयार झालेलं आहे तेच वापरतो. त्याच्यामुळं काय होतं आहे, जे दशपर्णी तयार होण्यासाठी 30 ते 45 दिवसाचा कालावधी लागायचा हे साधारणतः 10 ते 15 दिवसामध्ये तयार होतोय आणि कोणत्याही प्रकारची दुर्गंधी येत नाही आणि आपण साधारणतः 18 महिने ते 2 वर्षापर्यंत हे दशपर्णी अर्क वापरू शकतो. आणि हे तयार करण्यासाठी म्हणजे आपण ज्या दिवशी तयार केलं त्या दिवशी फक्त ढवळावं लागतंय आणि त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारचं ढवळण्याची गरज पडत नाही आणि त्या ड्रमला आपण एअरवॉल बसवलेले असतात त्याच्यामुळं जो नको असलेला वायू आहे तो निघून जातो आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं द्रावण शेती उपयोगी आपल्याला मिळतं. त्या दशपर्णी आर्क बरोबर वेमिल आर्क आहे. वेमिल आर्क म्हणजे वेखंड, मिरची, लसूण याचा योग्य प्रमाणामध्ये वापर करणं. त्याच्यानंतर आहे आमिल आर्क, आलं, मिरची, लसूण याच्यापासून तयार केलेला आर्क. असे वेगवेगळे प्रकारचे अमृत पाणी आसन, देशी कल्प आसन, म्हणजे आपल्या परिसरामध्ये ज्या रानातल्या वनस्पती आहेत आणि आम्ही

0: गटानं थोडा निर्णय असा घेतलेला आहे की जे प्रमाण असतंय, बरेच शेतकरी काय करतात की दशपर्णी सांगितलं तर कोणत्याही झाडाचा 10 प्रकारचा वेगवेगळा पाला आणतात, म्हणजे त्याचं योग्य प्रमाण घेत नाही. तर शेतकऱ्यांना मी सगळ्यांना सूचना अशी करीन की आपण प्रॉपर ज्या पद्धतीनं सांगितलंय, समजा लिंबाचा पाला 2 किलो घ्यायचा, त्याच्यानंतर करंजाचा पाला 2 किलो, गूळ 2 किलो, लसूण 4 किलो, हे जे काही प्रमाण ठरवून दिलेलं आहे त्या प्रमाणामध्ये जर आपण घेतलं तर त्याचा आपल्याला जो काही परिणाम म्हणजे रिझल्ट येणार आहे तो सक्सेस येणार आहे. म्हणून आपल्या मनानं न करता जी काही त्याच्यावरती टेक्नॉलॉजी म्हणजे संशोधन करून त्यांनी वेगवेगळे प्रयोग केलेले आहे त्याच्या अंतर्गतच त्यांनी आपल्याला सांगितलंय, त्याचा वापर करून जर आपण त्या पद्धतीचं हे द्रावण तयार केलं तर त्याचा रिझल्ट आपल्याला चांगल्या प्रकारचा मिळणार आहे.
1: नक्कीच. म्हणजे शेतकरी बंधूंनो नुसतीच शेतीसाठी गट ह्यांनी स्थापन नाही केला, तर तो अभ्यासपूर्ण शेती आज करतो आहे. सेंद्रिय शेतीमध्ये सुद्धा पूर्ण त्यांनी तंत्रज्ञान, त्याच्यामध्ये आजचं जे आधुनिक तंत्रज्ञान सेंद्रिय शेतीमध्ये येऊ घातलेलं आहे त्याचाही पूर्ण अवलंब ते आपल्या शेती व्यवसायामध्ये करत आहेत. हे तर सगळं तुम्ही आता वापरतोच, आपण हे 10 ड्रम थेरी वापरतोच, पण मग पिकं कुठली कुठली घेतो आपण?
0: तसं आपण कृषी विकास विभाग आहे, आदिवासी विकास विभाग आहे, अटल भूजल योजना यांच्या अंतर्गत आपण गटाचे 10 सेडनेट हाऊस उभे केलेले आहेत. साधारणतः हो, बचत गटाचे 10 सेडनेट हाऊस आहेत. त्याच्यासाठी कृषी विभागानं आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलं आणि त्याच्यातून आपण साधारणतः 2,32,89,230 रुपयाचे सगळ्यांचे सेडनेट हाऊस आपण उभे केले. आणि त्याच्यामध्ये जी काही सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा होत असते त्या स्पर्धेमध्ये आपल्या गटानं सहभाग घेतला होता आणि 2023 ला आपण तालुका लेवलचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं आणि त्याच्यातून आम्हाला 1 लाख रुपये मिळाले होते. तर जे काही आपण सेडनेट हाऊस गटाचे उभे केलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण म्हणजे आम्हाला जी काही बक्षिसाची रक्कम मिळाली होती ती आम्ही विभागून न घेता त्याच्यातून आम्ही अंजिराची रोपं बुक केले. तर बुक करण्याच्या अगोदर आम्ही प्रत्यक्ष त्या नर्सरीमध्ये गेलो, प्रत्यक्ष बघितलं आणि आमचा तसा जो काही पठार भाग आहे पूर्ण दुष्काळी आहे, पाण्याची उपलब्धता ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस पाणी उपलब्ध असतंय, अशा ह्या कठीण परिस्थितीमध्ये कोणते पीक तग धरू शकतो याचा आम्ही सगळ्या गटानं अभ्यास केला. अभ्यास केल्याच्या नंतर आम्ही प्रत्यक्ष तिथं क्षेत्रावरती बघितलं आणि पहिल्यांदाच माझ्या मते आम्ही सिडनेट हाऊसमध्ये अंजीर फळबाग लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही पूर्ण गटाने मिळून 1956 अंजिराच्या रोपांची लागवड केलेली आहे. आता साधारणतः 1.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे, दुसरं हार्वेस्टिंग आता येण्याच्या मार्गावरती आहे.
1: वा, खूप खूप अभिनंदन आपलं. म्हणजे शेतकरी बंधूंनो यांना सत्यमेव जयते फार्मर कप 2023 चा तालुका स्तरावरचा प्रथम पुरस्कार मिळाला आणि त्याचे जे 1 लाख रुपये आले ते सुद्धा यांनी एकता शेतकरी गटाच्या कामामध्ये त्यांनी ते गुंतवले. 1956 अंजिराची रोपं त्याच्यातून खरेदी केली आणि पूर्ण शेडनेट हाऊसमध्ये त्यांनी ही 1956 अंजिराच्या रोपांची लागवड करून आज त्यांचा दुसरा बहार आता त्यांना मिळणार आहे, त्याची फळं त्यांची तोडणी चाललेली आहे, उत्पन्न त्यांना सुरू झालेलं आहे. खूप खूप अभिनंदन आपलं या दृष्टिकोनाचं आणि तुमच्या या कार्याला सुद्धा. आता हे अंजिराचं जे उत्पन्न तुमचं सुरू झालेलं आहे, मग याची विक्री व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करतो आणि पुढची याची प्रोसेसिंग तुम्ही काय करणार आहेत का करता आहात?
0: आता साधारणतः 200 रुपये किलो ह्या प्रमाणे आम्ही स्थानिक लेव्हलला त्याची विक्री करतो. काही संगमनेर, नाशिक, मुंबई या ठिकाणी त्याचं मार्केटिंग केली जाते. तर भविष्यात आमचं म्हणजे मेन जे काही अंजीर हे पीक आहे त्याच्यावरती आमचा प्रोसेसिंग युनिट करण्याचा आमचा गटाचा म्हणजे त्याच्यानुसार आमची प्लॅनिंग चाललेली आहे. कारण याच्यातून जे काही मिळणारा नफा आहे तो चांगल्या प्रकारे आहे, परंतु ते ड्राय करणं, त्याच्यापासून जॅम जेली अशा प्रकारचे पदार्थ तयार करून प्रोसेसिंग केले तर गटाला चांगल्या प्रकारचा नफा नक्कीच मिळू शकतो. आणि त्यासाठी आम्ही जी काही फळबाग आहे त्याच्यासाठी आम्हाला बेंगलोर येथील सेट्री नावाची एक संस्था आहे, त्याच्यानंतर पाणी फाउंडेशनचे विक्रम सर यांनी ती फळबाग जगवावी कारण आमच्याकडे पाण्याचा दुष्काळ आहे. तर त्यासाठी साधारणतः 55 लाख लिटर क्षमतेचं शेततळं, सामुदायिक शेततळं आम्ही उभारलेलं आहे आणि त्याच्यातून सगळ्या फळबागेला आम्ही पाण्याचं पण नियोजन केलेलं आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जर ती आमची शेततळं नसतं तर फळबाग पण जगली नसती. म्हणून जे काही सामुदायिक शेततळं झालेलं आहे त्याचं पण आम्हाला खूप मोठा मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे.
1: नक्कीच, म्हणजे शेतकरी बंधूंनो एकत्र येऊन किती काम उभं राहू शकतं ह्याचं एक आदर्श उदाहरण या आदिवासी एकता शेतकरी गटानं आपल्यासमोर उभं केलेलं आहे. त्यांनी फार्मर्स क्लबकडूनही याच्यासाठीचं जे 1 लाख रुपये मिळाले त्याच्यातून त्यांनी मग आपलं अंजिराचा बाग उभा केला आणि त्याच्यासाठीचं आज शेततळंसुद्धा त्यांचं उभं आहे आणि उन्हाळ्याचीसुद्धा त्यांनी तरतूद त्याच्यातून करून ठेवलेली आहे. आता निश्चितच एवढं सगळं काम उभं केलं, 10 ड्रम थेरी आणली, शेडनेट हाऊस उभं केलं, बागा लावलेल्या आहेत, शेततळ उभं केलेलं आहे, निश्चितच याच्यासाठी काहीतरी तुम्हाला प्रशिक्षणाची मार्गदर्शनाची गरज याच्यामधून असणार आहे. तर मग तुम्ही याच्यासाठीचं मार्गदर्शन कोणाचं घेता, प्रशिक्षण कुठून कुठून मिळवलं तुम्ही, कशा पद्धतीने मिळवलं, काय सांगाल?
0: कोणती गोष्ट करण्यासाठी प्रशिक्षण खूप मोलाचं मार्गदर्शन ठरतं, कारण जोपर्यंत माणसाला प्रशिक्षण मिळत नाही तोपर्यंत तो थोडा माझ्या मते अडणीच असतोय. परंतु प्रशिक्षण मिळाल्याच्या नंतर बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आपल्याजवळ असतात त्या सुईच्या वाटतात. एक साधं उदाहरण सांगन की शेतामधून जे काही आपण समजा पालापाचोळा असतोय ते किंवा मिरची आहे किंवा वांग्याचे जे काही आपण उपटून ते फेकून किंवा जाळून टाकतो, परंतु त्याचं प्रशिक्षण भेटलं आम्हाला बाबळेश्वर या ठिकाणी, तर त्याच्यापासून बायोडायनॅमिक कंपोस्ट खत कसं बनवायचं याची आम्हाला माहिती मिळाली. तर त्याच्यानंतर माहिती मिळाल्याच्या नंतर म्हणजे आपण जे काही पालापाचोळा गवत वगैरे पेटून देत होतो तर त्याच्यापासून खत कसं तयार करायचं याची आम्हाला माहिती मिळाली. त्याच्यानंतर गांडूळ खत कसं तयार करायचं, हर्मीवाश कसं तयार करायचं, त्याच्यानंतर जीवाणू कल्चर कसं बनवायचं, म्हणजे याचं ज्यावेळेस आम्हाला प्रशिक्षण मिळालं त्यावेळेस आम्ही गटातील सगळे जे काही 15 सदस्य आहेत त्यांचे प्रत्येकाचे असे प्रत्येकाचे बेड तयार केले बायोडायनॅमिक कंपोस्ट खताचे. त्याच्यानंतर वॉटर संस्थेकडून गांडूळ बेड भेटले, त्याचं गांडूळ खत तयार केलं, हर्मीवाश तयार केलं. त्याच्यानंतर जे काही जीवाणू आहेत त्यांच्या आम्हाला त्या निविष्टा भेटल्या, त्याच्यापासून ते 10 जीवाणू एकत्र करून त्याचं मल्टिफिकेशन करून त्याची वाढ व्यवस्थित झाल्याच्या नंतर त्याचा वापर प्रत्यक्ष आम्ही केला त्यावेळेस म्हणजे आम्हाला असं जाणून आलं की प्रशिक्षणाशिवाय कोणतीही गोष्ट सहज शक्य होत नाही. आपल्या जवळच बऱ्याचशा गोष्टी असतात परंतु ज्यावेळेस प्रशिक्षण भेटतं तर त्यासाठी आम्हाला वॉटर संस्था असन त्याच्यानंतर कृषी विभाग असन त्यांनी वेळोवेळी वेगवेगळं प्रशिक्षण आम्हाला प्रत्यक्ष म्हणजे जे काही प्रशिक्षण केंद्र आहे तिथं नेऊन दिलं आणि कधी कधी तर आमच्या प्रत्यक्ष शेतावरती येऊन प्रशिक्षण पण आम्हाला मिळालं.
1: नक्कीच, म्हणजे शेतकरी बंधूंनो शिकण्याची सुद्धा उमेद आवड आपल्याला पाहिजे, शिकवणारेही भेटतात पण ते तेवढं मन लावून शिकणं ते त्यांनी आत्मसात केलेलं आहे. गटातले सगळे सदस्य वेळोवेळी ट्रेनिंग घेतात. साधारण आपण तुम्ही आता कुठे कुठे आत्तापर्यंत ट्रेनिंगसाठी म्हणून गेलेला आहात, तुमचे आत्तापर्यंत अभ्यास दौरेही कुठं कुठं झालेले असतील त्याच्याविषयी काय सांगाल?
0: तर तसं मी वैयक्तिक भरपूर फिरलेलो आहे, परंतु वैयक्तिक फिरणं आणि गटाने फिरणं याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो, कारण ज्यावेळेस एकटा फिरत असतो त्याचं एखाद्या गोष्टीकडे लक्ष जातो, परंतु ज्यावेळेस आपण गटानं फिरत असतो त्यावेळेस प्रत्येकाचं वेगवेगळ्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन निरीक्षण ऑब्झर्वेशन हे वेगवेगळं असतंय. तर आमचा पूर्ण गट बऱ्याच ठिकाणी फिरलेला आहे, त्याच्यामध्ये बाबळेश्वरचं KVK प्रशिक्षण केंद्र असन, त्याच्यानंतर राहुरी विद्यापीठ असन, त्याच्यानंतर बारामती कृषी विद्यापीठ असन, त्याच्यानंतर राजगुरुनगर येथील कांदा लसूण प्रशिक्षण केंद्र असन, त्याच्यानंतर जे काही आम्ही शेडनेट हाऊस उभे केलेलं आहे त्याच्यासाठी 5 दिवसाचं प्रशिक्षण होतं तेही आपल्या पूर्ण गटानं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर केरळ या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातून आदिवासी एकता शेतकरी गटाची निवड झालेली होती, तिथं राष्ट्रीय 8वं सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण होतं आणि तिथं आम्हाला गटाला जाण्याची संधी कृषी विभागाच्या मार्फत पण मिळाली. आम्ही स्वतः तिथल्या बऱ्याचशा गोष्टी शिकल्या आणि आम्ही हिरजिक पद्धतीनं जे काही काम करत असतो तिथं आमच्या गटाच्या विषयी माहिती पण सांगितली. माहिती सांगितल्यानंतर खूप म्हणजे तिथं मान्यवरांनी आमच्यासोबत फोटो काढण्यासाठी घेतले, कोणी नंबर घेतले, अजूनही बरेच जण फोन करतात, विचारतात गटाचं कामकाज कसं चाललं आहे त्याच्याविषयी पण अजून पण जाणून घेतात.
1: नक्कीच, खूप छान असं काम आपण उभं केलेलं आहे आणि शेतकरी बंधूंनो इर्जिक ही जी यांनी एक पद्धत सांगितलेली आहे या इर्जिक पद्धतीचा जर आपण अवलंब केला तर आपल्यामध्ये आपल्या शेती व्यवसायामध्ये आणि एकूणच आपल्या गावामध्ये किती प्रमाणात बदल होऊ शकतो असं एक आदर्श उदाहरण हे आदिवासी एकता शेतकरी गट आपल्यासमोर उभं आहे. शेतीपूरक व्यवसायासाठी सुद्धा काही प्रयत्न आपण आपल्या गटामार्फत करतो आहोत का, आणि शेतीपूरक व्यवसाय असतील तर मग कुठल्या कुठल्या व्यवसाय आपले सध्या आता उभे आहेत?
0: तसं आता शेती ही आमची चालूच असते, परंतु पाण्याची उपलब्धता कमी आहे, त्याच्यामुळं पूर्णपणे शेतीवरती अवलंबून न राहता, कारण जो पावसाचा पडणारा पाऊस आहे त्याच्यावरती शेती केलेली जाते. आमच्याजवळून कोणत्याही प्रकारचं नदी किंवा पाटपाणी मिळत नसल्यामुळं पावसाच्या पाण्यावरती पूर्णपणे शेती केली जाते. एक पीक पूर्णपणे त्या पावसावर निघतं.

0: कामच असतो. तर शेतीच्या बरोबर जर आपण जोडधंदा केला किंवा शेतीपूरक जर व्यवसाय केला तर तो नक्कीच फायद्याचा राहील. म्हणून आम्ही प्रत्येकाच्या शेळीपालन आहे, त्याच्यानंतर कुक्कुटपालन आहे, त्याच्यानंतर गटाचं मिळून जे काही मत्स्यपालन आहे ते एकत्र केलेलं आहे, त्याच्यानंतर मध लवकर उपलब्ध होत नाही तर त्यासाठी ज्या काही पेट्या वगैरे आहेत आम्ही मधुमक्षिका पालनासाठी साधारणतः 6 पेट्या आहेत, म्हणजे याचं प्रशिक्षण घेऊन शेतीला जोडधंदा पण होतोय आणि त्याच्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा पण होतो. म्हणून असे वेगवेगळे व्यवसाय शेती करत असताना आम्ही करत असतो.
1: नक्कीच भीमाजी, खूपच निसर्गाला अनुकूल अशी शेती आपण उभी केलेली आहेत आणि याच्यामध्ये मग निसर्गाची जशी आपल्याला साथ आहे त्या पद्धतीने आपण त्याच्यावर पर्याय काढत शेळीपालन, मत्स्यपालन, खेकडा पालन, कुक्कुटपालन आणि मधुमक्षिका पालनासारखे जोड व्यवसायसुद्धा याच्यातून उभे केलेले आहेत. निश्चितच आपलं हे खूप छान असं कार्य आपलं उभं आहे. आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या शब्दामध्ये तुमच्या ह्या इर्जिक पद्धतीविषयी असेल किंवा आत्तापर्यंतच्या तुमच्या आदिवासी एकता शेतकरी गटाच्या अनुभवातून असेल तुम्ही काय मार्गदर्शन कराल, काय सांगाल?
0: तर जे काही आम्ही आत्ता म्हणजे सगळे एकत्र येऊन इर्जिक पद्धतीनं काम करत आहोत, तर आपणही इर्जिक पद्धतीनं जर काम केलं तर आपण शेतामध्ये जे काम करत असताना आपल्याला कंटाळवाणं वाटतं किंवा थकवा आलेला असतोय, परंतु आम्ही काम करत असताना आम्हाला असं जाणवलं की आपण एकदम हसत खेळत रमत गमत काम करत आहोत, कोणत्याही प्रकारचा थकवा जाणवत नाही. आत्ताही आम्ही कालच म्हणजे इर्जिक पद्धतीने आमचं टोमॅटो हे पीक आहे, आम्ही इर्जिक पद्धतीने कालच चिकट सापळे कामगंध सापळे लावले. साधारणतः 15 एकरवरती आम्ही 2.5 ते 3 तासामध्ये सगळ्या शेतामध्ये चिकट सापळे लावले, कामगंध सापळे लावले. म्हणजे हे काम करण्यासाठी आम्हाला म्हणजे 1 एकरवरती काम करण्यासाठी साधारणतः प्रत्येकाला 2 ते 2.5 तास लागले असते, परंतु आम्ही हे काम सगळ्यांचं एकत्र येऊन 2 ते 2.5 तासामध्ये सगळ्यांचं 15 एकरचं पूर्ण केलं. म्हणजे काम करत असताना एक गोडी निर्माण होते, एकत्र काम करायला लागलो तर आम्ही कोणत्या प्रकारचा भेदभाव करत नाही. आमच्या गटामध्ये साधारणतः 28 वर्षापासून 65 वर्षापर्यंतचे वेगवेगळ्या वयाचे सदस्य आहेत, परंतु आम्ही एकमेकाचे भाऊ एकमेकाचे मित्र म्हणूनच काम करत असतो आणि काम करत असताना खूप म्हणजे आनंदानं काम करत असतोय. तसंच आपण जर एकत्र येऊन इर्जिक पद्धतीनं काम केलं तर जे काही आपण म्हणतो की मजुरांची समस्या आहे, लवकर मजूर वेळेवर भेटत नाही, तर या समस्येवरती पण मात होते आणि कमी वेळेमध्ये जास्त काम होतोय. म्हणून आपणही इर्जिक पद्धतीने एकत्र येऊन जर काम केलं तर मजूर तुम्हाला त्याची गरज पण पडणार नाही आणि आपलं कमी वेळेमध्ये काम पूर्ण होईल. याच्याबरोबर आमचं भविष्याचे प्लॅनिंग असे आहे की जे काही समजा अंजीर प्रोसेसिंग युनिट असेल, त्याच्यानंतर लोणचा पापड याच्यासारखे 7 वेगवेगळे प्रकारचे उत्पादन स्वतः आम्ही तयार करणार आहे, गटाच्या नावानं त्याचं ब्रँडिंग करणार आहे. त्याच्यासाठी जे काही प्रशिक्षण लागणार आहे ते प्रशिक्षण पण घेण्याची आमची पूर्ण गटाची तयारी आहे आणि आम्ही प्रशिक्षण घेत असताना प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या व्यक्तींना पाठवत असतो आणि पाठवल्याच्या नंतर ती व्यक्ती येऊन पूर्ण गटाला मार्गदर्शन करते की सांगते त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण झालं, काही नवीन शिकण्यासाठी मिळालं. आणि आपणही पण एकत्र येऊन जर इर्जिक पद्धतीनं काम केलं तर नक्कीच आपल्या शेतकरी मित्रांचा नक्कीच फायदा होईल. आम्हाला जे काही आज राज्यस्तरीय कृषी विभागाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाला त्याच्यामध्ये माझ्या गटातील पूर्ण जे काही सदस्य आहे त्या सदस्यांचं पूर्णपणे 100% पाठबळ आहे, पाठिंबा आहे आणि त्याच्याबरोबर ज्या काही आमच्या महिला भगिनी आहेत त्यांचाही पूर्णपणे आम्हाला साथ आहे. ज्यावेळेस आम्ही काही प्रशिक्षणानिमित्त किंवा काही कार्यक्रमानिमित्त बाहेर गेलेलो असतो त्यावेळेस ज्या काही आमच्या महिला आहेत हे पूर्णपणे शेतीचं काम बघत असतात. म्हणून जे काही माझे 15 सदस्य आहेत त्याच्यानंतर ज्या काही महिला आहेत त्यांनाही मी खूप खूप धन्यवाद देतो की त्यांची पूर्ण साथ आमच्या गटासाठी आहे. म्हणून आम्ही पुढच्या इतक्या लेव्हलपर्यंत पोहोचलो. तर हा जो काही पुरस्कार मिळाला ह्या पुरस्कारासाठी पूर्ण टीमनं एकत्र येऊन चांगल्या प्रकारचं काम केलं आणि आज जे काही आकाशवाणी अहिल्यानगरच्या मार्फत आमची मुलाखत घेतली, माझा आदिवासी एकता शेतकरी गटाच्या मार्फत खूप खूप धन्यवाद देतो. त्यांनी जे काही माझं मनोगत आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवलं त्याच्याबद्दल त्यांचेही मी आदिवासी एकता शेतकरी गटाच्या

0: मार्फत खूप खूप आभार व्यक्त करतो.
1: नक्कीच. म्हणजे शेतकरी बंधू भगिनींनो, इर्जिक पद्धत खूप फायदेशीर यांना ठरलेली आहे. आपल्यातल्या कमकुवत बाजू या इर्जिक पद्धतीमध्ये सांभाळून घेतल्या जातात गटाच्या इतर सदस्यांमार्फत, आणि आपल्यातले जे चांगले गुण आहेत ते सगळ्या गटासाठी, सगळ्या गटासाठीच नाही तर सगळ्या गावासाठीही एक आदर्शभूत ठरतात. त्याच्यातून एक चांगलं काम उभं राहतं. मग आपली आर्थिक बाजू असेल, शेती व्यवसायाची बाजू असेल किंवा सामाजिक बाजू असेल, या सगळ्याच बाबतीमध्ये आपल्या गटाचा, आपल्या गावाचा उत्कर्ष या गटाच्या मार्फत साधला जातो. आणि ह्याचंच एक आदर्श उदाहरण आदिवासी एकता शेतकरी गटाने आपल्यासमोर उभं केलेलं आहे. भीमाजी, पुन्हा एकदा जाता जाता आपलं वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाल्याबद्दल सगळे शेतकरी बांधव आणि आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राच्या वतीने आपले मनपूर्वक अभिनंदन. शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्याला जर भीमा माना उघडे यांच्या या आदिवासी एकता शेतकरी गटाचं काम पाहायचं असेल, त्यांच्याकडून काही संकल्पना जाणून घ्यायच्या असतील, काही मार्गदर्शन घ्यायचं असेल, तर त्यासाठी त्यांचा मोबाईल नंबर आहे 96 89 96 77 89. पुन्हा एकदा 96 89 96 77 89. भीमाजी, आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि शेतकरी बंधूंसाठी आदिवासी एकता शेतकरी गटाच्या कार्याविषयी सांगितलं. त्यासाठी आकाशवाणी अहिल्यानगर आणि सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने आपले धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आत्ताच आपण शेतकरी गटाच्या माध्यमातून शेती विकास याविषयी महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त आदिवासी एकता शेतकरी गटाचे सचिव भीमा मना उघडे यांची अंकुश जोशी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, याचबरोबर माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात इथंच थांबूयात.
2: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सुदाम बटुळे.
1: पुन्हा भेटूयात आधुनिक शेतीविषयीच्या मुलाखती घेऊन. तोपर्यंत
2: नमस्कार. ही आकाशवाणी अहिल्यानगर केंद्राची निर्मिती होती.

आजच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये अहिल्यानगर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम श्रोते हो आत्ता आपण ऐकलात. आणि याबरोबरच माझा आवार माझं शिवार कार्यक्रम संपला.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. दोन विधेयकं मंजूर. विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. बिहारमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी. गुजरातमध्ये भाजपा तर मध्य प्रदेशात काँग्रेसनं जागा राखली. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईसह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी आजही संसदेत गदारोळ घातल्यानं फारसं कामकाज होऊ शकलं नाही. या गोंधळातच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या सुधारणा विधेयक 2026 लोकसभेत मंजूर करण्यात आलं. विरोधकांच्या घोषणाबाजीतच सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री राव इंद्रजीत सिंग यांनी भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक 2026 तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँकर्स बुक्स एव्हिडन्स विधेयक 2026 सादर केलं. एमएसएमई क्षेत्रातल्या उद्योजकांच्या बिलांचं जलद पेमेंट व्हावं यासाठीच्या विधेयकाला राज्यसभेनं आज मंजुरी दिली. वाद लवकर निकाली काढणं, तडजोडीनं रकमेची वसुली करणं, अवसायनाच्या संदर्भातल्या समस्या सोडवणं यासारख्या तरतुदी यात आहेत. युपीएस अर्थात युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये कुठलेही बदल करण्याचा किंवा त्या जागी दुसरी योजना आणण्याचा केंद्र सरकारचा कुठलाही विचार नसल्याचं केंद्र

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं आहे. लोकसभेत एका लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत केवळ 1,18,195 अधिकारी कर्मचाऱ्यांनी युपीएससाठी नोंदणी केल्याचं त्यांनी सांगितलं. एनपीएस धारकांना युपीएससाठी नोंदणी करता येते आणि युपीएसमध्ये मूळ वेतनाच्या निम्न निवृत्तीवेतन मिळेल याची खात्री दिली जाते. विद्यार्थी आंदोलकांविरोधात दाखल झालेले एफआयआर बंद करण्यात किंवा मागे घेण्यात केंद्र आणि राज्यांना कोणतीही कायदेशीर अडचण नाही असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घ्यायच्या वचनावर सरकार ठाम आहे, पण एफआयआर मागे घ्यायची तरतूद फौजदारी कायद्यात नाही, त्यामुळे क्लोजर रिपोर्ट दाखल करणं, गुन्हा मागे घेण्यासाठी अर्ज करणं किंवा संबंधित न्यायालयापुढे खटला रद्दबातल ठरवणं हा योग्य कायदेशीर मार्ग आहे असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पीठाला सांगितलं. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांविरोधात कारवाई न करायचे निर्देश न्यायालयानं 28 जुलै रोजी दिले होते. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी हे शब्द मोघम असल्यानं क्षुल्लक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो हे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितलं. त्यावर फक्त गंभीर गुन्हे असलेल्यांनाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले समजावं असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं स्पष्ट केलं. विद्यार्थी आंदोलनांदरम्यान पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचं विशेष तपास पथक नेमावं की निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली समिती नेमावी याबाबत न्यायालय विचार करत असल्याचं पीठानं सांगितलं. तसंच पेलेट गन्सचा वापर कधी आणि कसा करायचा याबाबत एक सर्वसमावेशक नियमावली तयार करणार असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. आता पुढची सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्व रस्त्यांच्या कडेला पायी चालणाऱ्यांसाठी व्यवस्थित आखून दिलेले आणि अतिक्रमण नसलेले पदपथ असतील याची खात्री करावी अशी सूचना सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला केली. नागरिकांना धावणाऱ्या वाहनांची भीती न बाळगता चालता यायला हवं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठानं सांगितलं. वाहनांसाठीचे रस्ते आणि पदपथ हे वेगवेगळे ठरवून द्यावेत आणि या पदपथांवर आक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना संबंधित विभागांना द्याव्यात असं न्यायालयानं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलं. पायाभूत सुविधा मोफत देण्यावरून मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन यांनी काळजी व्यक्त केली आहे. गोष्टी फुकट दिल्या की त्यांची किंमत नागरिकांना कळत नाही आणि त्या वाया जातात असं ते चेन्नईत एका कार्यक्रमात म्हणाले. गोष्टी फुकट दिल्या असं वरून दिसत असलं तरी कोणीतरी त्याची किंमत चुकवत असतो. कधी तो करदाता असतो किंवा अन्य प्रकरणांमध्ये फुकट दिल्या जाणाऱ्या गोष्टींची देखभाल ठेवली जात नसल्यानं त्या खराब होतात हे त्यांनी लक्षात आणून दिलं. जुलै महिन्यात पालघर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं आर्थिक मदत जाहीर केली आहे. पूर्णपणे नष्ट झालेल्या घरांसाठी प्रत्येकी 1.5 लाख रुपये तर 50% नुकसान झालेल्या घरांना 50,000 रुपये, 25% जास्त नुकसान झालेल्या घरांना 25,000 रुपये दिले जाणार आहेत. पूर्णपणे नष्ट झालेल्या झोपड्यांनाही मदतीचा लाभ मिळणार आहे. पुरामुळे कपडे आणि घरातल्या अत्यावश्यक वस्तूंचं नुकसान झालेल्या कुटुंबांना कपड्यांसाठी 10,000 रुपये आणि घरगुती साहित्याच्या नुकसानीसाठी आणखी 10,000 रुपयांची मदत मिळणार आहे. दुभत्या जनावरांच्या नुकसानीसाठी 40,000 रुपये तर इतर जनावरांसाठी 20 ते 32,000 रुपये मदत दिली जाईल. मासेमारीच्या बोटी आणि जाळ्यांच्या अंशतः किंवा पूर्ण नुकसानीसाठी मच्छीमारांना भरपाईही दिली जाणार आहे. इतर व्यावसायिकांना प्रत्यक्ष नुकसानीच्या 75% आर्थिक मदत मिळेल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेशातल्या 3 विधानसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि जनसुराज पक्षानं प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. बिहारमध्ये बांकीपूर मतदारसंघात जनसुराज पक्षाचे उमेदवार प्रशांत किशोर विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाचे उमेदवार नीरज कुमार यांचा 19,324 मतांनी पराभव केला. भाजपाचे अध्यक्ष नितीन नबीन यांची राज्यसभेवर निवड झाल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. 1995 पासून जागा भाजपाकडे होती. जनसुराजचे उमेदवार अभिषेक बंटी यांनी शेवटच्या क्षणी कौटुंबिक कारणामुळे निवडणूक लढायला नकार दिल्यानं प्रशांत किशोर यांनी अर्ज भरला होता. गुजरातमध्ये मंझलपूर विधानसभा मतदारसंघात भाजपाचे सत्येंद्रभाई पटेल विजयी झाले. पटेल यांनी काँग्रेसचे उमेदवार भिखाभाई राबरी यांचा 30,000

पेक्षा जास्त मताधिक्यानं पराभव केला. मध्य प्रदेशात दातिया मतदारसंघात काँग्रेसचे घनश्याम सिंग विजयी झाले असून त्यांनी भाजपचे उमेदवार आशुतोष तिवारी यांचा 6,000 जास्त मताधिक्यानं पराभव केला. कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला आणि लोकभवन इथं 19 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पीएम नागेंद्रस्वामी, शिवराज तंगडगी, रुद्रप्पा लमाणी, के एस बसवंतप्पा, बी झेड जमीर अहमद खान यांच्यासह इतर 14 जणांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मंत्रीपद न दिल्यामुळे काँग्रेसचे इंडीचे आमदार यशवंतराय गौडा पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. सागरचे आमदार बेलूर गोपाल कृष्ण यांनीही नाराजी दाखवून राजीनामा द्यायचा विचार व्यक्त केला. गायत्री शांतेगौडा यांचं नाव काँग्रेस कार्यकारिणीच्या पत्रात होतं, मात्र त्यांनी आज शपथ घेतली नाही, त्यामुळे सध्या कर्नाटकच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या नातेवाईकाच्या कंपन्यांना कंत्राट दिल्याच्या प्रकरणाच्या तपासात राज्य सरकार सहकार्य करत नसल्याचा दावा सीबीआयनं केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं राज्याचे मुख्य सचिव आणि गृह विभागाच्या प्रधान सचिवांकडून उत्तर मागितलं आहे. या दोघांनी 24 ऑगस्टच्या आधी न्यायालयासमोर हजर राहावं आणि राज्य सरकार तपासात सहकार्य का करत नाही याचं उत्तर द्यावं असं न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सांगितलं. महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातून भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांची दिल्लीच्या राऊज अॅव्हेन्यू न्यायालयानं आज निर्दोष मुक्तता केली. कुस्ती महासंघाचे माजी सहाय्यक सचिव विनोद तोमर यांचीही निर्दोष मुक्तता करण्यात आली. 6 महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या या प्रकरणावर अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयानं 2 जुलै रोजी हा निकाल राखून ठेवला होता. तक्रारदार 6 महिला कुस्तीपटूंपैकी एकीनं तक्रार मागे घेतली होती. या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी दिली. ग्लासगो इथं झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट करणाऱ्या भारतीय भारोत्तोलकांचं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी आज अभिनंदन केलं. भारोत्तोलन प्रकारात भारताने 1 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 कांस्यपदक जिंकलं आहे. या कामगिरीबद्दल सुवर्णपदक विजेती मीराबाई चानू हिला 30 लाख रुपये, रौप्यपदक विजेत्यांना 20 लाख रुपये तर कांस्यपदक विजेत्यांना 10 लाख रुपयांची रोख पारितोषिकं मांडवीय यांनी प्रदान केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विविध मुद्द्यांवरून संसदेत आजही गदारोळ. 2 विधेयकं मंजूर. विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात कुठलाही कायदेशीर अडथळा नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट. बिहारमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर विजयी. गुजरातमध्ये भाजपा तर मध्य प्रदेशात काँग्रेसनं जागा राखली. आणि भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण यांची लैंगिक शोषणाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

शाहीर सुरेश जाधव आणि सहकारी आणि शाहीर शिवाजी इंगलूरकर यांनी गायलेली लोकगीतं श्रोते हो आत्ता आपण ऐकलीत, आणि याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम संपला.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. आज पुष्पराज गोष्टी यांनी सतारीवर वाजवलेला राग मारू आपल्याला ऐकवत आहोत. मध्यालय गत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ रत्नेश कुमार मिश्रा यांनी केलेली आहे. ऐकूया पुष्पराज गोष्टी यांनी सतारीवर वाजवलेला राग मारू.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पुष्पराज कोष्टी यांचं सतारवादन. आपण ऐकलात राग मारू.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे ठीक 10:30 होत आहेत. आपण ऐकत आहात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात निशा पारसनीस यांचं गायन. आपण ऐकणार आहात राग मीरा मल्हार आणि सूर मल्हार. विलंबित आणि द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिश बोल आहेत अभघन घनश्याम. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध असून बोल आहेत बदरवा बरसन. तबला साथ आहे प्रवीण करकरे यांची. हार्मोनियम साथ केली आहे विनोद पडगे यांनी. ऐकूया निशा पारसनीस यांचं गायन राग मीरा मल्हार आणि सुरमल्हार.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात निशा पारसनीस यांचं गायन. आपण ऐकलात राग मीरा मल्हार आणि सूर मल्हार. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.
1: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
2: श्रोते हो यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण

0: लाइव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि एसटीडी कोड 022.
1: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात
0: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. रात्री 11 वाजता आपण ऐकणार आहात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. आम्ही ते संक्षेपित करू.

नमस्कार श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. रात्रीचे ठीक 11:11 आणि 8 सेकंद होत आहेत. जाणून घेऊया कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या हलक्या सरींची नोंद झाली. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूझ येथे 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान कुलाबा इथे 27 आणि सांताक्रूझ येथे 25 अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा आणि सांताक्रूझ येथे 83% नोंदवण्यात आली. पाऊस सरासरी सांताक्रूझ येथे 2 मिलीमीटर एवढा नोंदवण्यात आला. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश साधारणतः ढगाळ असेल तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता वर्तवली आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीच्या मच्छीमार बांधवांसाठी सूचना. अरबी समुद्राच्या 75 किलोमीटर पुढील समुद्र क्षेत्रात 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग 60 किलोमीटर प्रतितास एवढा वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. आपण ऐकत होतात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. रात्रीचे 11:12 आणि 40 सेकंद होत आहेत. सादर करत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

लता मंगेशकर यांनी गायलेले गीत आपण ऐकत होतात. आरती प्रभू यांचं हे गीत, संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. आता ऐकूया अरुण दाते आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं सौमित्र यांचं गीत, संगीतकार मिलिंद इंगळे.

श्रोते आपण ऐकत होतात इलाही जमादार यांची रचना, स्वर आणि संगीत होतं विजय गटलेवार यांचं. या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात विजय राघवराव यांचं बासरीवादन. तबला साथ आहे राजकुमार नायगम यांची. ऐकूया राग मारुबीगा.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात विजय राघवराव यांचं बासरीवादन. आपण ऐकलात राग मारुबिहाग, हंसध्वनी, चंद्रकंस, यमन, भिन्न षडज आणि मधुकंस. हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोतो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मुंबई, AIR DTH मराठी उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचं ठीक 12 वाजत आहे. सादर करत आहोत कार्यक्रम आकाशवाणीच्या संग्रहातून. नव्या युगाचे नवे आदर्श या कार्यक्रमालिकेचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहात. लेखिका अनुराधा गोरे, सादर करत्या नेहा खरे.

0: सादर करीत आहोत मालिका नव्या युगाचे नवे आदर्श. लेखिका अनुराधा गोरे, निवेदन शरद पोंक्षे आणि नेहा खरे. नव्या युगाचे नवे आदर्श भाग दुसरा.
1: कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं. हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं.
2: नमस्कार मित्रांनो, पायात काटा बोचला तर डोळ्यात टचकन पाणी येतं आणि हातातला रुमाल गालावर ओघळलेलं पाणी टिपतो. हे जितक्या सहज होतं ना, तितक्या सहजपणे आपल्या मदतीची गरज आहे हे दिसतात धावून जाणारी माणसं आज आपल्याला भेटणार आहेत.
3: त्यापैकी पहिले आहेत इंद्रजीत शर्मा, ज्यांचा उल्लेख आपण मागच्या भागामध्ये स्टार शूटर म्हणजेच कराचीवर पहिलं रॉकेट डागणारे असा केला होता.
4: आपण कमोडर इंद्रजीत शर्मा यांना भेटूया. नमस्कार कमोडर सर, हम आपका आदर करते है. आप जैसे बहादुर लोग हमारे लिए अभिमान का विषय है. सर, सक्सेस की डेफिनेशन आपके लिए क्या है?
5: I would say only two things in all my experience of so many years, that if one keeps the interest of the country always ahead of your personal ambitions and problems, so one does very well in whatever task is given to you. But if you try to mix up your personal problems and the personal ambitions vis-a-vis the country's requirement, then I suppose the job will not be done very well and you will definitely fail.
4: Sir, hamare yuva shrotaon ko aap kya sandesh dena chahenge?
5: In the, you know, our training center, it's called the National Defense Academy. It writes there, the country comes first, then the service, and you come the last. So that is the motto of our training center. So what I really want to convey to the youth of a country, that they should always keep this motto in their mind and work, that how I can improve my country, what I can contribute to this country or to service where I am serving. I think if you do that sincerely and with lot of, as obviously we say, lot of josh, nobody can stop us to achieve the greatest heights, you know, of progress in science, technology, defense, any field you call it. But this motto will have to be always kept in mind. If you perform a task with dedication and a lot of good coordination of your men whom you command under you, and the achievement, you know, what you get is 100%, I would say it's a success. But if it is halfway done, I will not call it really a success in the right sense.
4: Sir, zindagi mein kamyabi ke liye prayason ki disha kaisi honi chahiye?
5: The life is full of challenges, and if you don't pick up those challenges, then you are not worth living. I'll give a very small example. I was commanding a small ship called INS Sharda, and we were struck by a cyclone or a tidal wave in the southern part of the India. Now I had two choices: come back to the port and remain safe and save my ship, or fight it out, stay on my duty and do something further. And you won't believe it, that a day before the cyclone came, I had gone to a Rameshwaram temple. When you're standing outside the Sanctum Sanctora, on the ark it is written the words of Swami Vivekananda. It says, the greatest service to God, serve the humanity. When I went back to my ship on the same night, this cyclone hit us in such a bad way that the train in which I had gone to Rameshwaram to pay my respects, that was the last train. And the railway track on which we had traveled, there was no railway track left. The devastation was really, really very, very, you know, devastating. Now the challenge before the ship was to stay there and look after yourselves, or take an initiative and see what is happening around you. And that's precisely what we did. And instead of going to north of this Rameshwaram temple, we went on the southern side because that was slightly calmer. And what we see was devastating, you know, picture of the humanity. Dead bodies, boats unturned, all kind of things are floating in the sea. So I could say, listen, I mean, let somebody else come and do this. I didn't take any of these orders from the headquarters or from my immediate boss. We started the rescue operations in that area. And we worked for almost 25 days without rest, to the extent that we had exhausted our rations in the ship. Nothing was left in the ship. Practically, there was no rest at all. You can say day and night we worked. In that operation, we saved about 2,200 people, which included, you know, ladies, small children, very old people, unwell people, It was a tremendous task, and that really gave me tremendous amount of satisfaction when I look back at the whole incident. Okay, yes, my prayers at the temple and reading those words of Swami Vivekananda played a tremendous role in this operation.
4: Dhanyavad, sir.
5: Thank you very much.
4: निर्वासित म्हणून भारतात आलेले इंद्रजीत सेकंड लेफ्टनंट म्हणून त्यावेळी आयएनएस शारदावर कार्यरत होते. 1960 सुमार आयएनएस शारदा ही होती गस्ती बोट. सिलोनच्या आणि त्यालगतच्या भारताच्या सामुद्रधुनीत ती त्यावेळी कार्यरत होती. 1960 दरम्यान या भागातून खूप मोठ्या प्रमाणावर सोन्याचं स्मगलिंग चालायचं. इतरही कित्येक गोष्टींचा चोरटा व्यापार चालायचा, म्हणूनच त्यांना सतत सावध राहावं लागे. बोटीवर 8-10 दिवस पुरेल इतका धान्य साठा आणि भाजीपाला भरून घेऊन शारदा समुद्रात शिरे. 8-10 दिवस समुद्रावर गस्त घालून परत किनाऱ्यावर ये. इथला समुद्र आणि हवाही बिनभरोशाची. दिवसभर डोक्यावर येणाऱ्या सूर्याबरोबर हवा गरम होत जाई. संध्याकाळी जोरदार वारा सुटे आणि पाऊस कोसळू लागे. काही वेळा वीज चमकत बोट वाऱ्याच्या तडाख्यात सापडे. वर खाली मागे पुढे हिंदोळू लागे. पाय स्थिर ठेवून काम करणं कठीण होई. पोटात अन्नाचा कण राहत नसे. इंद्रजीत शर्मा सांगतात,
3: आणि त्या दिवशी तर चक्क चक्रीवादळानं गाठलं. ज्यावेळी आजच्यासारखी हवामानाची पूर्व सूचना देण्याची यंत्रणा नव्हती, आमची बोट चक्रीवादळात अडकली. आम्ही मोठ्या मुश्किलीनं पांबन बीच जवळ येण्यात यशस्वी झालो. वाटतं देवानंच आम्हाला तिथे पाठवलं असं, कारण तिथली परिस्थिती आणखीनच दयनीय होती. अनेक लहान बोटीतून मासेमारीला गेलेले कोळी बांधव बोटी भरकटल्यानं बेपत्ता झाले होते. वृक्ष उन्मळून पडले होते. सर्वत्र चिखल माजला होता. पांबन बीच पासून धनुषकोडीला रोज अनेक फेरी म्हणजेच छोट्या बोटी मालाची आणि माणसांची वाहतूक करे, पण या साऱ्याच बोटी मोडून तोडून पडल्या होत्या. तिथे छोटे खाणी रेल्वे मार्ग होता. दिवसातून एक दोनदा त्यावरून वाहतूक झाली. तो मार्गच वादळानं धुवून नेला होता. हजारो माणसं तिथेच अडकून पडली होती. तिथे ना त्यांना निवारा होता ना खाण्याची सोय. वादळ आणि पावसानं त्यांना चांगलंच त्रस्त केलं होतं. सामान सुमान सारं ओलचिंब झालं होतं. सारी माणसं प्रचंड घाबरली होती. त्यांना आपल्या सुटकेचा मार्ग दिसत नव्हता. आम्हाला पाहताच त्यांच्या जीवात जीव आला. आम्ही त्यांना देवदूतासारखे वाटलो. आम्ही न बोलता त्यांना धनुषकोडीला नेऊन सोडण्याच्या कामाला लागलो.
4: खरं तर आयएनएस शारदा खूपच छोटेखानी बोट होती. एका वेळेला जेमतेम 200-250 माणसांना वाहून नेणं शक्य होणार होतं. आणखी बोटींची गरज होती, पण त्या मिळणार कशा, कारण वादळाने

0: संपर्क यंत्रणाच निकामी केली होती. खरं तर या माणसांना वाचवणं हे त्यांचं नेमून दिलेलं काम किंवा रुटीन काम नव्हतं. असं काही घडलंच तर तोंडदेखली परवानगी मागावी लागते का याची माहिती नव्हती. पण त्यांना आपलं ते नैतिक कर्तव्य वाटत होतं.
1: बोटीवरची सारी मंडळी रात्रंदिवस काम करत होते. अडकलेल्या माणसांना मंडपमला आणून सोडण्यानं आमचं काम संपणार नव्हतं. आमच्या आयएनएस शारदाला बांधलेल्या साऱ्या छोट्या बोटी आम्ही पाण्यात लोटल्या. भरकटलेल्या पाण्याच्या लाटांबरोबर दूर समुद्रात गेलेल्यांचा शोध सुरू झाला. आमच्या बोटीवरचा अन्नाचा साठा एवढ्या माणसांना खाऊ घालण्यास पुरेसा नव्हता. सॅनिटेशनचा प्रश्न होता. मी पहिला माणसांचा ताफा घेऊन धनुषकोडीला पोहोचल्यावर प्रथम तिथल्या देवळात गेलो. देवासमोरची घंटा जोर जोरात वाजवली, त्याला विनंती केली, गळ घातली, मला धीर दे, ताकद दे, शक्ती दे, आणि तिथून कलेक्टरचं ऑफिस गाठलं. त्यांनाही वादळानं नेमकं काय नुकसान केलंय, कोणता हाहाकार उडालाय याचा अंदाज आलेला नव्हता. मात्र त्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर या माणसांसाठी अन्नाचा साठा खुला केला. काम मार्गी लावून मी पुन्हा आयएनएस शारदावर परतलो. तोपर्यंत काम थांबलं नव्हतंच. आता मात्र मला संपर्क साधणं शक्य झालं. मी आमच्या नेव्हल हेडक्वार्टरला कळवलं, त्यांची प्रथम क्षमा मागितली. आपली परवानगी न घेता माझे शब्द अर्धवट तोडतच त्यांनी आम्हाला शाबासकी दिली. आमचं कौतुक केलं. वी केप्ट द नेव्हल फ्लॅग फ्लाइंग. आमच्या मदतीला त्यांनी एक मोठी बोट पाठवायचं ठरवलं. पण तिथल्या समुद्राची खोली ती बोट येण्यास पुरेशी नव्हती. मग परत आमचं काम सुरू राहिलं. प्रथम लहान मुलं, स्त्रिया, वृद्ध, मग इतर, अशा सतत फेऱ्या चालू होत्या.
0: एव्हाना इतर यंत्रणाही कामाला लागल्या. तातडीने मदतीचा ओघ सुरू झाला. एव्हाना त्यांनी 2500 पेक्षा जास्त माणसांना धनुषकोडीला सुरक्षितपणे आणून सोडलं होतं.

0: मान बनो।
1: त्या काळी घरी मोबाईल फोन, लँडलाईन अशा यंत्रणा नव्हत्या। माझी पत्नी दूर मुंबईला होती, तिने केवळ रेडिओ आणि वृत्तपत्रातून बातमी ऐकली होती। तिचा माझा संपर्क झाला नव्हता। ती घाबरली, बेशुद्ध पडली। तिला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं गेलं। तिला पॅरालिसिसचा अटॅक आला होता। ती बोलणं विसरली होती आणि मला याची कल्पनाच नव्हती। आणि असली तरी माझं काम मला अर्धवट सोडता आलं नसतं। आता नंतर ती ठीक झाली हा भाग वेगळा। तिथल्या तामिळनाडूच्या स्थानिक वृत्तपत्रांनी आमचं भरभरून कौतुक केलं। आमच्या मुलाखती घेतल्या, फोटो छापले। हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत गेली। नेव्हीने पण आमच्या कामाची दखल घेतली। मला PVSM म्हणजे परमविशिष्ट सेवा मेडल देण्यात आलं। शिवाय माझी खास मिशनसाठी निवड झाली। 1968 आसपास आपण रशियाकडून विनाशिका खरेदी करण्याचं ठरवलं। त्यावर गन्स मिसाईल असणार होती। त्यासाठी 1968 ते 1969 असं एका वर्षाचं ट्रेनिंग आम्ही USSR म्हणजेच रशियाला घेतलं। निर्घट ही माझी बोट। प्रशिक्षणानंतर साऱ्या बोटी विनाशिका प्रथम कोलकात्याला आल्या एका मोठ्या बोटीतून। निर्घट, निपात, विनाश, वीर, विजेता ही त्यांची नावं। तिथून मात्र आम्हीच मग त्या मुंबई बंदरामध्ये आणल्या। 1971 कराचीच्या हल्ल्याच्या वेळी ऑपरेशन ट्रायडंट त्रिशूळमध्ये माझीच विनाशिका सर्वात पुढे होती। शत्रूवर हल्ला करण्यास सज्ज, माझ्या देशाला, देशबांधवांना त्रस्त करणाऱ्या पाकचा समाचार आम्हाला घ्यायला मिळाला। हे माझं भाग्यच आहे असं मला वाटतं। मी 1960 केलेल्या कामाचं फळ मिळालं होतं खास।

0: मित्रांनो, अशी संधी मिळाली विंग कमांडर हेमंत कुलकर्णी यांना. त्यांची ही कथा माणुसकीचं नातं.
1: विंग कमांडर हेमंत कुलकर्णी हे ट्रान्सपोर्ट पायलट. सैन्यासाठी विविध प्रकारची वाहतूक करणं हे त्यांचं प्रमुख काम. पण त्याबरोबरच अनेक रेस्क्यू ऑपरेशन्स त्यांना पार पाडावी लागत. प्रसंगी जीव धोक्यात घालून पण एअरफोर्सची माणसं हे करतात अगदी सहजपणे. त्यांच्या दैनंदिन कामाचा एक भाग म्हणून विंग कमांडरनी अशी असंख्य कामं केली, त्यापैकीच हे एक. त्यावेळी त्यांचं पोस्टिंग अंदमान निकोबार इथं झालं होतं. ही बेटं सागरी दृष्ट्या अत्यंत महत्वाची. आजही या समूहातल्या काही बेटांवर स्थानिकांची मालकी आहे, काही बेटांवर मानवी वस्तीच नाही. इतर बेटांच्या मानाने अंदमान निकोबार बेटं थोडी मोठी. या बेटांवरचा काही भाग भारत सरकारनं ताब्यात घेतला आपल्या लष्करासाठी. काही बेटांवर निवृत्त सैनिकांना जमीन कचण्यासाठी दिली.
2: जपाननं या भागाचं महत्व ओळखून कार निकोबार आणि पोर्ट ब्लेअर इथे त्यावेळीच एक धावपट्टी बनवली. लांबी होती 3000 मीटर. स्वातंत्र्यानंतर आपण ती केली 5000 मीटर. आज आपली विमानं हीच धावपट्टी वापरतात. इथला एअरबेस त्या मानानं लहान, इथली विमानंही छोटेखानी, काही तर 1 किंवा 2 सीटरवाली. जवळच नौदलाचा बेस. हा सारा भाग विषुववृत्ताजवळचा. हिमालयाच्या पर्वतरांगात ज्याप्रमाणे विमान चालवताना वैमानिकाचा कस लागतो, अगदी तसाच इथे. इथे असतात तुफान वेगानं वाहणारे वारे. छोटेखानी हेलिकॉप्टर्सना उडणं, तोल सांभाळणं अशक्य करणार. समुद्र सतत खवळलेला, त्याच्या महाकाय लाटा आणि दिवसागणिक बदलणारं हवामान, धो धो कोसळणारा पाऊस, याचा वेग जोर जबरदस्त आणि यामुळेच दृश्यमानतेवर होणारा परिणाम, हे सारं लक्षात घेत इथल्या लष्करी माणसांना काय काय करावं लागतं. आणि त्यातच चोरटे व्यापारी, स्मगलिंगचा जोर.
1: ही घटना घडली तेव्हा हवामान खराब होतं, समुद्र खवळलेला होता. एअरबेसवरची माणसं दैनंदिन कामात मग्न होती. इतक्यात एक रेडिओ संदेश आला. एका स्त्रीचा आवाज होता. ती एक हौशी जलपर्यटक होती. ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, कोलंबो, आफ्रिका असा तिचा प्रवास होता. तिने कळवलं, खवळलेल्या समुद्रात एक बोट भरकटलीय, साधारण निकोबार बेटांच्या समूहातल्या कमोरताच्या आसपास. बोटीवरची माणसं मदत मागतायत. मी माझ्या बोटीवर एकटीच आहे म्हणून त्यांना मदत करायला असमर्थ आहे. तेव्हा कृपा करून.
2: संदेश मिळाला खरा, पण त्या पाठोपाठ अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले. बातमी खरी की खोटी? संदेश पाठवणाऱ्याची विश्वासार्हता कशी पटावी? मदत मागणारे नेमके कोण? कोणत्या देशाचे? पर्यटक, मासेमार, तामिळी वाघ, चाचे की खरंच ते विनाशस्त्र आगतिक आहेत? त्यातच वाऱ्याचा वेग सांगत होता की छोटेखानी हेलिकॉप्टर भरकटलं असतं, अपघातग्रस्त झालं असतं. तरी सगळे नकारार्थी विचार बाजूला सारत एअरफोर्सनं माणुसकीच्या नात्यातून मदतीला जायचं ठरवलं. त्यावेळी फ्लाईट कमांडर असलेले हेमंत कुलकर्णी आणि स्क्वाड्रन लीडर KPH नायर यांच्यावरती ही जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी प्रथम त्या मॅडमना थँक्स दिले.
1: आता शोध सुरू झाला. त्या बोटीची जागा निश्चित करणं, अथांग सागरात छोटीशी बोट शोधणं हे महाकठीण, आणि हेलिकॉप्टरमध्ये इंधन क्षमताही मर्यादित. म्हणून आधी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमची मदत घेतली गेली. त्यांना भर समुद्रात एक बोट दिसली. बोट मोठी वाटत होती. डेकवर दिसणाऱ्या सामानावरून ती मच्छीमारी बोट असावी असं वाटत होतं. तिच्यावरचं इंधन संपलं असण्याची शक्यता होती. जिथे बोट उभी होती तिथे समुद्राची खोली जास्त होती, म्हणजे तिला नांगर टाकून सुरक्षितपणे तिथं उभं राहणं शक्य नव्हतं. वाऱ्याचा वेग वाढला आणि तुफानी पाऊस गाठला तर?
2: दोन बोटी आणि हेलिकॉप्टर बोटीच्या दिशेने निघाले. हेलिकॉप्टर दिसताच बोटीवरचे 4-5 माणसं आनंदले. हातवारे करत ती काहीतरी सांगू लागली. त्यांचं बोलणं कळणं अशक्य होतं. तरी ती माणसं खरोखरीच अडचणीत असावी की चाचे असावे की आतंकवादी असावेत का परराष्ट्राचे हेर असावे. त्यांच्याजवळ शस्त्र, रॉकेट लॉन्चर्स असू शकतात. अशा साऱ्या शक्यता जमेस धरून हेलिकॉप्टर बोटीजवळ गेलं. ते बोटीवर स्थिर करणं हे पण होतं आव्हानच, कारण ते एका जागी स्थिर राहू शकत नाही. उडणं, हलणं हा त्याचा धर्म. त्याची वजन वाहून नेण्याची क्षमताही होती मर्यादित. बदलतं हवामान आणि इंधन त्यांना 15 ते 20 मिनिटातच सारं काम उरकायचं होतं. खाली रोप सोडला गेला, त्याला बोटीवरच्या माणसाने पकडताच त्यानं वर खेचायचं होतं. बोटीवरची माणसं तरुण होती, त्यांची शरीर कसदार कमावलेली होती, म्हणूनच हे काम शक्य झालं. नाहीतर खाली खवळलेला समुद्र, वर हलणारं हेलिकॉप्टर आणि दोरीला घट्ट पकडत त्यानं वर घेतलं. सारेजण परत परत आभार मानत होते, जणू त्यांना देवच भेटला होता. मरणाच्या दारातून सुखरूपपणे बाहेर काढणारा. त्यांचे डोळे भरून आले होते, भाषा नव्हे पण त्यांचे भाव समजत होते. त्यांना विमानतळावर आणलं, त्यांची भाषा समजू शकतील अशा माणसांना संपर्क केला. इंडोनेशिया हे शब्द परत परत ऐकताच ते तिथलेच नागरिक असावेत अशी खात्री पटली. त्यांच्या बोलण्यातून कळलं ते असं, इंडोनेशियात वांशिक दंगल उसळली होती, माणसंच माणसांच्या जीवावरती उठली होती. व्यवसायाने मच्छीमार असणाऱ्या 4-5 जणांनी जवळच नांगरून ठेवलेल्या बोटीवरून मुख्य भूमीपासून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, पण ती दुसऱ्याच संकटात सापडली. बोटीवरचं पाणी संपलं, अन्न संपलं, इंधन संपत आलं आणि बोट भरकटली. त्यांना परतीचा मार्ग सापडेना. त्यांचं सुदैव एवढंच की त्यांना त्या युरोपियन स्त्रीनं पाहिलं आणि भारतीय हवाई दलाला कळवलं. बेसवरच्या माणसांनी त्या माणसांना प्रथम खाऊ पिऊ घातलं, त्यांना विश्रांती घ्यायला सांगितली. मग त्यांच्या खरे खोटेपणाविषयी माहिती काढायला सुरुवात केली. इंडोनेशियाच्या सरकारबरोबर संपर्क साधला. ती माणसं खरंच सांगत होती, आंतरराष्ट्रीय बातम्यांचा वेधही हेच सांगत होता. थोड्याच दिवसात त्यांना त्यांच्या देशात पाठवण्याची सोय करण्यात आली.
1: त्यांना अगदी भरून आलं होतं. भारताचे आणि त्यांची सुटका करणाऱ्यांचे आभार कसे मानावेत हे त्यांना समजत नव्हतं. नमस्कार आणि आभाराचे 4 शब्द यापेक्षा त्यांच्याकडे देण्यासाठी काहीच नव्हतं. आपल्या माणसांनाही कशाचीच अपेक्षा नव्हती. त्यांना एवढंच माहीत होतं की त्यांनी माणुसकीचं नातं जपलं होतं. भारत आणि इंडोनेशिया यांच्यातलं नातं खूप जुनं, ते अधिक बळकट होण्यासाठी यांच्या कामानं मदत होणार होती. त्यांनी फक्त त्यांचं कर्तव्य बजावलं होतं कर्मण्येवाधिकारस्ते या भावनेनं.

0: नव्या युगाचे नवे आदर्श या मालिकेचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकला. लेखिका अनुराधा गोरे, निवेदन शरद पोंक्षे, सादरकर्त्या नेहा खरे.
1: श्रोतो, आपण ऐकत होतात कार्यक्रम नव्या युगाचे नवे आदर्श. या कार्यक्रम मालिकेचा भाग दुसरा आज आपण ऐकला. हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.
2: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो?
3: श्रोते हो, यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि एसटीडी कोड 022.
2: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात
3: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. मध्यरात्रीचे 12:25 होत आहेत. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

पाहिले न मी तुला तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले।

गुपचूप गुपचूप या चित्रपटातील गीत आपण ऐकत होतात. सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत होतं, मधुसूदन कालेलकरांचं संगीत होतं, अनिल अरुणी यांचं. श्रोते आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

एक होता विदूषक या चित्रपटातील गीता पण ऐकत होतात. देवकी पंडित यांनी गायलेलं हे गीत होतं नादो महानोर यांचं, संगीतकार आनंद मोडक.

सुरेश वाडकर आणि नोबिना मिर्झनकर यांनी गायलेले हे गीत आपण ऐकत होतात. सरकारनामा या चित्रपटातील हे गीत होतं. अजय झणकर यांचं संगीत होतं, आनंद मोडक यांचं. श्रोते, आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

जोगवा या चित्रपटातील गीत आपण ऐकत होता, हरिहरन आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं हे गीत होतं. संजय पाटील यांचं, संगीतकार होते अजय अतुल. आता ऐकूया माझं घर माझा संसार या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आहे अरुण पौडवाल यांचं.

मक्याच्या शेतात सोन्यावानी चमकत होती मक्याची कणस आणि तुझ्या आजीचे केस भी लय देखणे असणार ही याला.

मुक्ता या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. डॉक्टर श्रीराम लागू आणि क्लिंटन सिरेजो यांनी गायलेलं हे गीत होतं. जोनकी पटेल यांचं संगीत होतं, आनंद मोडक यांचं. या गीताबरोबर चित्रपट संगीताचा गीतबहार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 1 वाजत आहेत. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मीनल माटेगावकर यांचं गायन. ऐकूया राग मालकंस. तबला साथ आहे पंडित राजेंद्र अंतरकर यांची, हार्मोनियम साथ केली आहे विनोद पडगे यांनी. ऐकूया मीनल माटेगावकर यांचं गायन राग मालकंस.

0: नादब्रह्मा या कार्यक्रमात आपण ऐकत होतात मिनल माटेगावकर यांचं गायन. आपण ऐकलात राग मालकंस. हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी? केस गळण्याची कारणं कोणती? कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो?
2: श्रोते हो, यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि STD कोड 022.
1: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात
2: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ.
3: मंडळी, स्टॅच्यू असा खेळ खेळतो बघा आपण. स्टॅच्यू म्हटलं की पुतळा होऊन उभं राहायचं. मजा येते ना हा खेळ खेळताना. मंडळी, आपल्या मुंबई शहरात असे असंख्य अगणित पुतळे आहेत. या पुतळ्यांबद्दलची अत्यंत रंजक आणि अनोखी माहिती आपल्या या मालिकेमध्ये ऐकताना तुम्हालाही मजा येणार आहे.
4: ब्रिटिशकालीन अनेक पुतळे जाऊन आज तिथे भारतीयांचे पुतळे उभे आहेत. मात्र हे ब्रिटिशकालीन पुतळे तेव्हा का उभे केले होते, कोणी उभे केले होते आणि कसे उभे केले होते आणि आजची त्यांची अवस्था काय आहे, ते कुठे आहेत, ही सगळी गमतीदार माहिती आपल्याला या मालिकेत ऐकायला मिळणार आहे.
5: अज्ञात मुंबई आपण रोजच ऐकतो 107.1 FM रेनबोवरती सकाळी 7:45 आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR हे मोबाईल ॲप तुमच्या हाताशी आहेच.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 1:30 होत आहेत. सादर करत आहोत मालिका विशेष लावण्यरंग या कार्यक्रम मालिकेचा भाग 35 आज आपण ऐकणार आहात.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोतेहो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। राम कदम यांच्या जीवनातले अनेक चढ उतार आतापर्यंत आपण बघितले। संगीतकार राम कदम यांनी अगदी रीतसर गाण्याचं शिक्षण घेतलं नसलं तरी देखील त्यांनी असं लिहून ठेवलंय की कोणतंही गाणं 3.5 मिनिटांमध्ये कसं बसवायचं यासाठी मी अनेक गुरूंकडून शिक्षण घेतलेलं आहे आणि बऱ्याच जणांकडून त्यांना खूप शिकायलाही मिळालं होतं आणि त्या सगळ्यांच्या शिक्षणातून राम कदम यांनी स्वतःची एक स्वतंत्र शैली बनवली होती आणि त्यामुळेच ते विविध ढंगाचं संगीत देऊ शकले। नाना प्रकारच्या गीतांची मराठी रसिकांवर मनमुराद उधळण त्यांनी केली। पण तरीसुद्धा राम कदम म्हणजे लावणी हा शिक्का त्यांच्यावर का बसला याचं दुःख मात्र त्यांना शेवटपर्यंत होतं। त्यांच्याबद्दल अधिक बोलण्यापूर्वी सुन माझी लक्ष्मी चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं एक गाणं आपण ऐकूया, काळीज खुलतंय।

संगीतकार राम कदम यांना त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक थोरा मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभला आणि विशेषतः राम कदमांवरती तीन अण्णांचे परिणाम होते. पहिले अण्णा म्हणजे व्ही शांताराम, गदी माडगुळकर हे दुसरे अण्णा आणि अनंत माने हे तिसरे अण्णा. तिघांनाही अण्णा म्हणूनच ओळखलं जायचं. राम कदमांनी असं सांगितलंय की शांताराम बापूंकडून पांढऱ्या शुभ्र कपड्यांची आवड राम कदमांनी घेतली. शांताराम बापूंना पांढरे कपडे फार आवडायचे, त्यामुळं राम कदम देखील पुढं पांढरे स्वच्छ कपडे वापरू लागले. अण्णा माडगुळकरांमुळं म्हणजे गदी माडगुळकरांमुळं राम कदमांना काव्याची गोडी लाभली. त्यांच्या सहवासात घडलेल्या अनेक मैफिलींच्या नुसत्या आठवणींना सुद्धा राम कदमांच्या अंगावर रोमांच उभे राहत असत. आणि तिसरे म्हणजे अनंत माने, त्यांच्याबरोबरही अनेक चित्रपटांसाठी राम कदमांनी संगीत दिलं, त्यामुळे त्यांच्याबरोबरही विशेष सूर जुळल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. अर्थात अनंत माने यांच्याबरोबर शंकर पाटील यांनी देखील मराठी चित्रपटामध्ये एक युग निर्माण केलं होतं हे आपण जाणतोच. चला आणखीन एक गाणं आपण ऐकूया. सख्या सावरा मला या चित्रपटातलं गदी माडगुळकरांचं हे गाणं गायलंय आशा भोसले यांनी. ओल्या हुरड्यासा आली शाळ ग, खूप छान गाणं आहे, ऐकूया.

राम कदम हे मूळ मिरजेचे असल्यामुळं त्यांना पीरचं फार आकर्षण होतं. पुण्यातले बहुतेक पीर त्यांना माहिती होतेच. मिरजेमध्ये उरुसाला राम कदम यांच्या घरचा मलिदा नावाचा जो पदार्थ होता त्याचा नैवेद्य ताबूतांना दाखवला जायचा. राम कदमांचे थोरले बंधू तर मोहरमच्या काळामध्ये 10 दिवस फकीर बनून तिथंच राहत असत असंही राम कदमांनी लिहिलेलं आहे. कारण मिरजेमध्ये हिंदू मुसलमान असा काही भेदभाव नाहीये. दर्ग्याच्या उत्सवाला सगळं मिरज गाव सज्ज असतं. गेली अनेक वर्ष राम कदमांनी ख्वाजा शमाना पीरच्या दर्ग्याचा उत्सव अत्यंत आनंदाने साजरा केलेला आहे. त्यामध्ये कधीही त्यांनी खंड पडू दिला नाही. कितीही त्यांना अडचण असली तरी उरुसाचा दिवस लक्षात ठेवून ते तिथं जातच असत. यानंतरची लावणी आपण ऐकणार आहोत सलामी चित्रपटातली आशा भोसले यांनी गायलेली आहे.

राम कदम यांनी जसे आनंदाचे किंवा सोनेरी दिवस अनुभवले तसेच काही अत्यंत वाईट दिवस देखील अनुभवले. एक किस्सा त्यांनी लिहून ठेवलेला आहे. एकदा ते पुण्यामध्ये अक्षरशः कफल्लक अवस्थेमध्ये भटकत होते आणि अचानक त्यांच्या लक्षात आलं की दर्ग्याचा उत्सव

उत्सव सुरू होतोय, पण खिशात तर अगदी एक दमडीही नव्हती. तसेच चालत ते स्टेशनवर गेले, तिकीट न काढताच गाडी पकडली. फलाटावर ते पोहोचले तेव्हा गाडी नुकतीच सुटत होती. पळत पळत जाऊन त्यांनी गाडी पकडली, पण डब्याचं दार बंद होतं. दाराला बाहेरूनच लटकून उभे राहिले. एवढ्यात जोरात पाऊस सुरू झाला, ते संपूर्ण भिजले. डब्याचं दार कुणीही आतून उघडेना, कारण तो फर्स्ट क्लासचा डबा होता. कितीतरी वेळ, बराच वेळ ते तसे लोंबकळत बाहेर होते. नंतर नीरा स्टेशनच्या आधी दार उघडून TC त्यांना आत घेतलं आणि त्यांची कॉलर पकडून त्यांना विचारलं, तिकीट दिखाओ. त्यावेळेला रामकदम म्हणाले, अहो मी गडबडीत गाडीत चढलोय, मी तिकीट काढलेले नव्हतं. अर्थात पैसे नव्हते हे काही त्यांनी सांगितले नाही, पण तिकीट काढणार कुठलं? तसं त्यांनी TC सांगितलं देखील, पण तो TC ऐकायला काही तयार नव्हता. बऱ्याच वेळ दोघांमध्ये शाब्दिक वादावादी झाली. पलीकडच्या बाजूला एक भारदस्त व्यक्तिमत्वाचे गृहस्थ बसले होते. ते म्हणाले, TC साहब क्या मामला है? TC म्हणाला, खुश नाही, कोई भी गुंडे मवाली घुस जाते है बिना टिकट. तेव्हा ते गृहस्थ म्हणाले, देखिए उस बच्चे को जरा इधर लाइए तो. मग TC त्या गृहस्थाजवळ रामकदमांना नेलं. त्या गृहस्थांनी रामकदमांकडे पाहिलं, त्यांना न्याहाळलं. त्यावेळेला मिशा असलेले धिप्पाड शरीराचे ते गृहस्थ TC म्हणाले, देखिए यह लड़का उनमें से नहीं है जो बिगर टिकट गाड़ी में चढ़ते हैं. उसका कितना टिकट का पैसा होता है और जुर्माना कितना होता है वो मैं भर देता हूं, उसको छोड़ दीजिए. असं म्हणून त्या गृहस्थांनी जे काही पैसे आणि दंड होता तो TC दिला. नंतर रामकदमांना लक्षात आलं की ते गृहस्थ होते बडे गुलाम अली खा, आणि गेल्या वर्षीच्या दर्ग्याच्या उत्सवात गाण्याच्या कार्यक्रमामध्ये बडे गुलाम अली खा यांनी रामकदमांना गाण्याच्या कार्यक्रमामध्ये बघितलं होतं. तर अशाही काही हृदयस्पर्शी आठवणी रामकदमांनी लिहून ठेवलेल्या आहेत. चला आता पुढारी चित्रपटातली एक लावणी ऐकूया. जगदीश खेबुळकरांची अतिशय सुंदर अशी रचना उषा मंगेशकर आणि सहकार्यांनी गायली आहे.

राम कदम जेव्हा स्वतःकडे पाहतात तेव्हा त्यांना असं वाटतं की त्यांना जे यश मिळालंय त्याचा संपूर्ण वाटेकरी मीच आहे का, माझे प्रयत्न, दैवाचा भाग, याबरोबरच त्यांच्या इतर साथीदारांनाही ते त्यांच्या यशाचं श्रेय देतात. त्यांचे जे वादक साथीला होते त्यामध्ये इनॉक डॅनियल, ए बर्नेटो, एस सिल्वेस्टर, लालजी गोखले, लाला पाठारे, बबन काळे, मधु गाडगिळ, सोमपूरकर, राम किंकर, पंडित विधाते, अरविंद मयेकर, महेंद्र भावसार, अण्णा जोशी, रमाकांत पाटील, दत्ता कुलकर्णी, अशी कितीतरी नावं आपल्याला सांगता येतील. या सगळ्यांचा वाटा राम कदमांच्या संगीतामध्ये मिळालेल्या यशाचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता जे गाणं आपण ऐकणार आहोत ते सुंदरा मनामध्ये भरली या चित्रपटासाठी पी सावळाराम यांनी लिहिलंय आणि आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलंय.

सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरले, त्याला अनेक पारितोषिकं मिळाली, त्याची गाणी गाजली, ही त्यांच्या आयुष्यातली आनंदाची गोष्ट होती. पण दुसऱ्या बाजूला त्यांनीच निर्माण केलेले गड जेजुरी जेजुरी आणि पवळा हे दोन्ही चित्रपट चांगले असून देखील ते पडद्यावर येऊ शकले नाहीत, मायबाप प्रेक्षकांपर्यंत ते पोहोचले नाहीत, हेही एक आंतरिक दुःख राम कदमांना होतच. यानंतरची लावणी बाईसाहेब चित्रपटातली आहे, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायली आहे.

0: बरे दर्शवते हो, याबरोबरच आजचा आपला लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: मालिका विशेष कार्यक्रमात आपण ऐकत होतात लावण्य रंग. हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 2 वाजत आहेत. सादर करत आहोत साहित्य सौरभ. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे.

0: श्रोते हो साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक प्रतिभेचा आढावा घेणारं रूपक संघर्ष सूर्य.
1: ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकरी आणि कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे. 1958 मध्ये मुंबईत झालेल्या दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं हे विधान कष्टकरी आणि कामगार वर्गाप्रती असलेली त्यांची आत्मीयता आणि बांधिलकी सांगतं. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी वाटेगाव वाळवा जिल्हा सांगली इथं भाऊराव आणि वालुबाई यांच्या पोटी झाला. तुकाराम भाऊराव साठे हे त्यांचं मूळ नाव. अण्णा हे त्यांचं टोपण नाव होतं, पण ते सर्वांना त्यांचं नाव अण्णाभाऊ साठे असंच सांगत आणि त्याच नावानं ते सर्व परिचितही झाले. अण्णा शाळेत फक्त 1.5 दिवसच गेले. तत्कालीन जाती व्यवस्था आणि त्यातून दिल्या जाणाऱ्या हीन वागणुकीची चीड येऊन अण्णांनी शाळा सोडून दिली. 18 विश्व दारिद्र्य, बेरोजगारी, उपासमार, प्रपंचाचे होणारे हाल यातून बाहेर पडण्यासाठी पुढे त्यांनी मुंबईला जाण्याचं ठरवलं. वाटेगाव ते मुंबई हा प्रवास त्यांनी मजुरीची कामं करत आणि पायी चालत पूर्ण केला. नंतर मुंबईत आल्यावर त्यांनी कधी हमाली केली, कधी फेरीवाल्याचं काम करून चरितार्थ चालवला. शेवटी मुंबईतल्या मिलमध्ये त्यांना काम मिळालं. कामगार चळवळीपासून सुरुवात केलेले अण्णाभाऊ पुढे जाऊन संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी नेते बनले. अण्णाभाऊ सुरुवातीला डॉक्टर श्रीपाद डांगे यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीनं प्रभावित झाले. दत्ता गवाणकर आणि शाहीर अमर शेख यांच्यासोबत लाल बावटा कलापथक स्थापन करून त्यांनी श्रमिकांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या अनेक सरकारी निर्णयांना आवाहन दिलं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शासनाची सूत्र मूठभर सधन वर्गाच्या हाती राहतील अशी त्यांची धारणा होती आणि त्यासाठीच कष्टकऱ्यांचा आवाज शासनकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी 16 ऑगस्ट 1947 या दिवशी 20,000 लोकांचा मोर्चा मुंबईमध्ये काढण्यात आला. इंडियन पीपल थिएटर असोसिएशन, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची होती. मुंबईची खरी ओळख ही कष्टकऱ्यांच्या घामातून होते हे त्यांनी आपल्या साहित्यातून मांडलं.

0: सोन्याच्या लढीची पुस्तकांच्या।
1: अण्णाभाऊ कम्युनिस्ट शिकवणुकीला अनुसरत आपल्या हिंदू मातंग कार्याकडे वळले। हिंदू मातंग आणि कामगारांच्या अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांनी कथांचा वापर केला। त्यातून त्यांनी सामाजिक संरचनेमध्ये हिंदू मातंग समाज आणि कामगार वर्गाचं असलेलं महत्त्व स्पष्ट केलं। साहित्यरत्न अण्णाभाऊंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चिरानगरसारख्या झोपडपट्टीमध्ये राहून विपुल आणि दर्जेदार लेखन केलं। भांडवलशाही आणि जातीय विषमतेनं ग्रासलेल्या भारतीय समाजात अण्णाभाऊ साठे यांच्या वाङ्मयीन कार्याचं मूल्यमापन त्यांच्या हयातीत किंवा त्यानंतरही झालेलं नाही। अण्णाभाऊंचं साहित्य कवडीमोल भावानं विकत घेऊन त्यावर अनेक प्रकाशक लक्षाधीश झाले, पण अण्णाभाऊंच्या वाट्याला मात्र उपेक्षितांचं, दारिद्र्याचं आणि हलाखीचं जीवन आलं। त्यांचं साहित्य केवळ मराठीच नव्हे तर जागतिक साहित्याचा अनमोल ठेवा आहे। मुंबईत राहत असल्यानं तिथल्या शहरी वातावरणामुळे त्यांच्या लिखाणावर लक्षणीय प्रभाव टाकला। मुंबईची लावणी आणि मुंबईचा गिरणी कामगार या दोन गाण्यांमधून मुंबईला त्यांनी दुर्व्यवहारी, शोषणकारी आणि अन्यायपूर्ण असं म्हटलं। अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या, पोवाडे, कथासंग्रह रशियापर्यंत पोहोचले। छत्रपती शिवाजी महाराजांवर रचलेला प्रथम मायभूमीच्या चरणा

0: छत्रपती शिवबा चरण या पोवाड्यानं संपूर्ण जगाला छत्रपती शिवरायांच्या शौर्याचं, पराक्रमाचं आणि स्वराज्य निर्मितीचं अत्यंत वीररसपूर्ण वर्णन कळालं. तसंच लेनिनगार्डचा पोवाडा अतिशय लोकप्रिय झाला. अण्णाभाऊ जेव्हा लेनिनगार्डला पोचले तेव्हा तिथं त्यांनी चित्रा कादंबरी रशियन भाषेत अनुवादित केली. प्राध्यापक तातिया कातेनिना या त्यांना भेटल्या. त्या असल मराठी बोलत. लेनिनगार्डचा पोवाडा लेनिनगार्डच्या दैदिप्यमान लढ्याचं स्मारक वाचकांच्या डोळ्यापुढे उभं करतो असं त्या म्हणाल्या. आजही रशियामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊंच्या साहित्याचं ग्रंथालय असून त्यांच्या साहित्यावर तिथे PhD ही केली जाते. 1961-62 सुमारास अण्णाभाऊ साठे इंडो सोव्हिएत कल्चरल सोसायटीच्या आमंत्रणावरून रशियाला गेले आणि मॉस्कोमधील भव्य अशा लेनिन चौकात लाखो रशियन नागरिकांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा चरित्र पोवाडा त्यांनी सादर केला. रशियन दुभाषानं या पोवाड्यातील अर्थ रशियन जनतेला समजावून सांगितला आणि अण्णाभाऊंच्या वीररसानं प्रभावित होऊन रशियन राष्ट्राध्यक्षांनी त्यांना अक्षरशः मिठी मारून छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा दिली. पंडित नेहरूंना त्यांच्या रशिया भेटीत जेव्हा या घटनेची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना अण्णाभाऊंना आपल्या भेटीस घेऊन या असं सांगितलं. तेव्हा अण्णाभाऊंनी मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे, नेहरूंना मला भेटण्यासाठी माझ्या झोपडीत आलं पाहिजे असं सांगितलं. शेवटी ही भेट झालीच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आणि 1960 संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यांचा मेळ अण्णाभाऊंनी त्यांच्या लेखणी आणि शाहिरीच्या माध्यमातून घातला. धारवाड आणि बेळगावसह महाराष्ट्रभर अण्णाभाऊंची हलगी वाजत आणि गाजत राहिली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली, ही एक अजरावर छक्कड अण्णांनी लिहिली. या छकडेतून अण्णाभाऊंनी उपेक्षित आणि कष्टकरी माणसांचं आपल्या गावाशी, आपल्या मातीशी असणारं भावनिक नातं मांडलं आहे.
1: माझी मैना गावाकडे राहिली आणि माझ्या जीवाची होती या कायली, माझी मैना गावावर राहिली आणि माझ्या जीवाची होती या कायली.

ओत्यु बांधा रंग गवाया कोर चंद्राची मैना कशी ओत्यु बांधा रंग गवाया कोर चंद्राची उदात्त गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी सतेज कांती घडी पुतली सोन्याची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील संबंध अत्यंत घट्ट वैचारिक आणि गुरुशिष्यासारखे होते. अण्णाभाऊ हे डॉक्टर आंबेडकरांना आपलं प्रेरणास्थान मानत त्यांच्या चळवळी आणि विचारांवर अण्णाभाऊंची अफाट श्रद्धा होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा त्यांच्यावर खोल प्रभाव पडला आणि त्यांचा प्रवास मार्क्सवादाकडून आंबेडकरवादाकडे झाला. अण्णाभाऊंनी आपल्या शाहिरीच्या आणि साहित्याच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोचवले. जग बदल घालुनी घाव सांगुनी गेले मज भीमराव हे अजरामर गीत बाबासाहेबांच्या प्रती अण्णाभाऊंच्या निस्सीम श्रद्धेचं प्रतीक आहे. डॉक्टर बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली चाललेल्या शोषितांच्या आणि वंचितांच्या हक्काच्या लढ्यात अण्णाभाऊंनी एक निष्ठावान अनुयायी म्हणून मोठं योगदान दिलं. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे मराठी साहित्यातील दलित साहित्याचे पायाभरणीकार आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर साहित्यिक होते. अण्णाभाऊंनी मराठी साहित्यामध्ये जवळपास 30 कादंबऱ्या 21 कथासंग्रह लिहिले, कित्येक लोकनाट्य आणि पोवाडे देखील लिहिले. त्यासोबत त्यांनी स्फुटलेखन आणि प्रवासवर्णनही लिहिली. अण्णाभाऊंच्या या विपुल ग्रंथसंपदेचं जवळपास 27 भाषांमध्ये जगभरात भाषांतर झालेलं आहे. अण्णाभाऊंच्या काही कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटांची निर्मितीही झाली. त्यांच्या फकीरा या कादंबरीला 1961 सालचा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. या कादंबरीवर निर्मित चित्रपटातून अण्णाभाऊंनी एक छोटीशी भूमिकाही केली होती. अण्णाभाऊंच्या अनेक कादंबऱ्या ग्रामीण आणि शोषित वर्गाच्या जीवनावर आधारित असल्यानं त्या काळातील मराठी चित्रपटसृष्टीत त्या खूपच गाजल्या. त्यांनी त्यांच्या साहित्यानं उपेक्षित आणि वंचित घटकांच्या संघर्षाला आणि जीवनाला प्रभावीपणे वाचा फोडली. रशियामधील काही प्रसिद्ध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्ये अण्णाभाऊंच्या साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. रशियन विद्यापीठांकडून अण्णाभाऊंच्या नावानं विशेष शिष्यवृत्तीही दिली जाते. रशियामध्ये अण्णाभाऊ भारताचे मॅक्झिम गॉर्की किंवा दलित साहित्याचे जनक म्हणून गौरवले जातात. तसंच मार्गारेटा रुडोमिनो ऑल इंडियन स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर मॉस्को इथं त्यांचा अर्धाकृती पुतळा देखील उभारण्यात आला आहे. अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही मराठी साहित्यातील मैलाचा दगड ठरलेली एक अजरामर कादंबरी आहे. मांग समाजाच्या शोषण त्याग आणि शोषणाविरुद्धच्या लढाऊ वृत्तीचं ज्वलंत चित्रण यामध्ये आहे. दुष्काळात समाजासाठी ब्रिटिश आणि सावकारांविरुद्ध बंड करणाऱ्या शोषितांना आत्मसन्मान मिळवून देणाऱ्या फकीरा या नायकाचं आणि त्याच्या त्यागपूर्ण बलिदानाचं त्यामध्ये वर्णन आहे. ही कादंबरी शोषितांच्या संघर्षाचा एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी दस्तऐवज आहे. फकीरा ही काल्पनिक कादंबरी नाही. अण्णाभाऊंनी जे पाहिलं अनुभवलं ऐकलं तेच या कादंबरीत आहे. डोंगरात आणि त्याच्या पायथ्याला विखुरलेलं फकीराचं कर्तृत्व त्यांनी या कादंबरीत एकत्रित केलं. या फकीराची दऱ्याखोऱ्यात जेव्हा भयंकर घोडदौड सुरू होती तेव्हाच अण्णाभाऊंचा जन्म झाला होता. जेव्हा अण्णांचा जन्म झाला हे फकीराला कळलं तेव्हा त्यांनी इंग्रज खजिना लुटला आणि त्या लुटीतून 2 उंजळी सुरती रुपये अण्णांच्या आईच्या ओटीत ओतले. आपल्या तलवारीच्या धारेनं फकीरानं इंग्रजांना आणि सावकारांना सळो की पळो करून सोडलं. गोरगरिबांचा अन्नदाता पालनकर्ता फकीरा हा उपेक्षित होता, अंधारात होता. तो प्रकाशात यावा, त्यानं शारदेच्या मंदिरापुढे चिरंतन उभं राहावं म्हणून त्याच्या कर्तृत्वाचा पसारा आवरून अण्णाभाऊंनी फकीरा ही कादंबरी लिहिली. पुढे याच कादंबरीवर चित्रपट निघाला. फकीरामध्ये अण्णांनी आपल्या समुदायाला पूर्ण भूकमारीपासून वाचवण्यासाठी ग्रामीण रूढीवादी प्रणाली आणि ब्रिटिश शासनाच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्या नायक फकीराला चित्रित केलं. या नायकाला आणि त्याच्या सहकाऱ्यांना नंतर इंग्रजांनी अटक केली.
त्यांचा छळ केला आणि अखेरीस फकीराला फाशी देऊन ठार मारलं असं या कादंबरीत चित्रण आहे. फकीरा ही अशा विदारक सत्यघटनेवर आधारित कादंबरी आहे. वैजयंता ही अण्णाभाऊंची कादंबरी अत्यंत संवेदनशील आणि नायिका प्रधान अशी कादंबरी आहे. ही कादंबरी तमाशा या लोककलेत काम करणाऱ्या एका स्वाभिमानी संघर्षशील स्त्री कलावंतिणीच्या आयुष्यावर

0: आधारलेली आहे. वैजयंता ही तमाशातील एक अत्यंत सुंदर, गुणी आणि स्वाभिमानी कलावंत स्त्री आहे. ती स्वतःच्या कलेशी एकनिष्ठ आहे. या कलेलाच तिनं आपलं जीवन मानलेलं आहे. तमाशा हा महाराष्ट्राचा एक लोकप्रिय कलाप्रकार, मात्र पितृसत्ताक समाजव्यवस्थेत या कलावंतिणीचं मोठ्या प्रमाणावर शोषण केलं जातं. मंचावर वैजयंताच्या कलेची स्तुती करणारा पुरुषवर्ग ती मंचावरून खाली आल्यावर तिचं चारित्र्य हनन करतो आणि तिच्यावर मालकी हक्क दाखवून तिचा बळजबरीनं उपभोग घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु वैजयंता केवळ एक उपेक्षित किंवा अबला स्त्री बनून राहत नाही. ती या शोषणाविरुद्ध, विषमतेविरुद्ध आणि पुरुषी गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवते. समाज व्यवस्थेकडून मिळणाऱ्या धमक्यांना न घाबरता ती या अन्यायी प्रवृत्तीचा धैर्यानं प्रतिकार करते. अण्णाभाऊ साठे यांनी या कादंबरीतून स्त्री मुक्तीचा आणि तिच्या आत्मसन्मानाचा प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. उच्च नीचतेच्या आणि जातीयतेच्या भिंती ओलांडून माणसाला मानवी हक्क मिळवून देण्याचा अण्णाभाऊंचा विचार या कथेतून स्पष्ट होतो. थोडक्यात सांगायचं तर वैजयंता ही कादंबरी म्हणजे तमासगीर कलावंताच्या दुःखाचं चित्रण आणि शोषित स्त्रियांच्या बंडखोर वृत्तीचं एक उत्कृष्ट साहित्यिक प्रतीक आहे. अण्णाभाऊंचे हे नायक आणि नायिका प्रतिनायक किंवा न नायक नाहीत, तर ते प्रतिकूल परिस्थितीतही स्वातंत्र्य आणि न्यायासाठी प्राणार्पण करायला तयार असणारे धीरोदात्त नायक नायिका आहेत. म्हणूनच अण्णाभाऊंचं साहित्य हे जगातील अभिजात साहित्याच्या तुलनेत किंचित उज्ज्वस ठरतं. आर्थिक कुचंबणा, सामाजिक अप्रतिष्ठा, उच्चवर्णीयांकडून होणारा अन्याय यातूनही माणूसपण जपणाऱ्या अण्णाभाऊंच्या नायक नायिका सामान्य माणसाच्या जगण्याला बळ देत राहतात. अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारे आणि समाजासाठी लढणारे, दारिद्र्याशी झुंजणारे हे बंडखोर लोकनायक आणि लोकनायिका या जातीभेदाच्या भिंती नष्ट करणाऱ्या आणि विषमतेविरुद्ध बंड करणाऱ्या आहेत. तसंच त्या भारतीय संस्कृतीची मूल्य जपणाऱ्या, प्रसंगी प्राणांची बाजी लावणाऱ्या, कणखर पारंपरिक आणि जाचक रूढी परंपरांना झुगारणाऱ्या क्रांतिकारी अशा व्यक्तिरेखा आहेत.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक प्रतिभेचा आढावा घेणारं रूपक संघर्ष सूर्य. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. लेखन केलं होतं डॉक्टर पल्लवी साठे यांनी आणि सादर करते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोते आपण ऐकत होतात कार्यक्रम साहित्य सौरभ. कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.
1: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
2: श्रोते हो यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि एसटीडी कोड 022.
1: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात
2: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ.

श्रोता आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. मध्यरात्रीचे 2:20 होत आहेत. सादर करत आहोत

0: गोंधळात गोंधळ या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. सुरेश वाडकरांनी, उत्तरा केळकर यांनी गायलेलं हे गीत होतं. जगदीश केवडकर यांचे संगीतकार होते विश्वनाथ मोरे.
1: बदले नी

लता मंगेशकर यांनी गायलेला पिंजरा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. जगदीश केपूरकरांचं हे गीत संगीत होतं राम कदम यांचं. श्रोते आपण ऐकत आहे चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

महडगावा तिमहसुर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

इष्टविनायक या चित्रपटातील गीतं पण ऐकत होतात. अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, मल्लेश, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर आणि सहकार्यांनी गायलेले हे गीत होतं. गीतकार जगदीश खेबुळकर, संगीतकार अनिल अरू. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा गीतबहार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. मध्यरात्रीचे 3 वाजत आहेत. सादर करत आहोत भावगीतांचा कार्यक्रम भावधारा.

Tatsächlich. अदैक्या मधुकर माफ करा मनोहर मसणे आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं हे गीत. एकनाथ मुंबईकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे मनोहर मसणे यांनी.

मनोहर म्हसणे आणि उत्तरा केळकरांनी गायलेलं एकनाथ मुंबईकर यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत संगीतबद्ध केलं होतं मनोहर म्हसणे यांनी.

अरुण मांडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं कृष्णा पाटेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अरुण मांडके यांचं.

श्रोते आपण ऐकत होतात इलाही जमादार यांचं गीत. स्वरणे संगीत विजय गटलेवार यांचं होतं. भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. मध्यरात्रीचे 3:31 होत आहेत. सादर करत आहोत मिश्र संगीत.

जानकी या चित्रपटातील गीता पण ऐकलं, लता मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरात सुधीर मोघे यांचं हे गीत होतं. या गीताला संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

संदीप खरे यांचं हे गीत, याला संगीत आणि स्वर लाभले होते सलील कुलकर्णी यांचं आहे. श्रोते आपण ऐकत आहात भावगीतां मिश्र संगीत.

सलील कुलकर्णी, संदीप खरे, मिथिलेश पाटणकर आणि सहकारी यांनी गायलेलं, संदीप खरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं.

सुरेश वाडकर आणि सुधा जोशी आणि सहकार्यांनी गायलेलं बाळा जोझोरे या चित्रपटातील गीत आपण ऐकत होता. जगदीश खेबुडकर यांचं हे गीत होतं. संगीतकार होते लक्ष्मीकांत प्यारेलाल. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे 4 वाजत आहेत. सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात हर्ष नारायण यांचं सारंगीवादन. ऐकूया राग भोपाल तोडी. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. तबला साथ आहे प्रवीण करकरे यांची. ऐकूया हर्ष नारायण यांचं सारंगीवादन राग भोपाल तोडी.

0: नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात हर्ष नारायण यांचं सारंगी वादन. आपण ऐकलात राग भूपाल तोडी.
1: आपले केस सुंदर निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं, पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी, केस गळण्याची कारणं कोणती, कोंडा कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो,
2: श्रोते हो यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि एसटीडी कोड 022.
1: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात
2: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ.

श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. पहाटेचे 4:30 होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहात रामकृष्णदास यांचं गायन. आपण ऐकणार आहात राग अलैया बिलावल. विलंबित गज जुमणारा तालात निबद्ध असून बोल आहेत ये दैया कहाँ गए लोग. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध असून बोल आहेत कवन बटरिया गए लो माई. तबला साथ आहे मिलिंद जोशी यांची, हार्मोनियम साथ केले आहे अतुल फडके यांनी. ऐकूया रामकृष्णदास यांचं गायन राग अलैया बिलावल.

नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत होतात रामकृष्णदास यांचं गायन. आपण ऐकलात राग अलैया बिलावल. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत.

0: आपले केस सुंदर, निरोगी आणि दाट असावे असं प्रत्येकाला वाटत असतं. पण त्यासाठी नेमकी काळजी कशी घ्यावी? केस गळण्याची कारणं कोणती? कोंडा, कोरडेपणा आणि बदलती जीवनशैली यांचा केसांवर काय परिणाम होतो?
1: श्रोते हो, यासारख्या अनेक शंकांचं निरसन करणार आहेत डॉक्टर शमीम दळवी. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 29, 4515 41 30 आणि एसटीडी कोड 022.
0: आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात
1: अवश्य ऐका. मंगळवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवर आणि वेव्ह OTT प्लॅटफॉर्मवर वनिता मंडळ.

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे 5 वाजत आहेत. सुप्रभात. सादर करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. संत गोरा कुंभार या चित्रपटातील गीतकार प्रसाद सावकार आणि सहकार्यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांचं हे गीत संगीतबद्ध केलं आहे सुधीर फडके यांनी.

कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. शंकर महादेवन यांनी गायलेलं, मंगेश कंगणे यांचं हे गीत होतं. संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं. श्रोते आपण ऐकत आहात चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. माझं घर माझा संसार या चित्रपटातील गीत ऐकूया. अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांच्या स्वरात, सुधीर मोघे यांचं गीत, संगीत आहे अनिल अरुणे यांचं.

अष्टविनायक या चित्रपटातील गीत आपण ऐकत होता. राणी वर्मा, वसंतराव देशपांडे आणि सहकार्यांनी गायलेलं हे गीत होतं. मधुसूदन कालेलकर यांचं संगीत होतं, अनिल अरुणी यांचं. आता ऐकूया भोळा शंकर या चित्रपटातील गीत, उत्तरा केळकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. पद्माकर कुलकर्णी यांचं हे गीत आहे, संगीत आहे निलेश मोहरीर यांचं.

या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा गीतबहार हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करत आहोत. श्रोता आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. ऐकूया भक्ती संगीताचा कार्यक्रम भावधारा. संजीव चिमलगे यांनी गायलेली समर्थ रामदास स्वामींची ही रचना ऐकूया. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.